229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. सुप्रभात श्रोते हो, पहाटेचे 5:56 झाले आहेत. श्रोते हो, आजवार गुरुवार, भारतीय सौरतिथी 16 आश्विन शके 1948 अर्थात दिनांक 8 ऑक्टोबर 2026. आमच्या केंद्राच्या FM बँड 102 MHz सोबतच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचं हे प्रसारण श्रोते हो आपण ऐकू शकता. कार्यक्रमांना सुरुवात करूया श्रोते हो, ऐकूयात मंगलध्वनी.

श्रोतो, आपण ऐकत आहात उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनेवादन आकाशवाणी परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या.

नमस्कार श्रोते हो, आत्मचिंतन. आत्मचिंतन या शब्दात आत्म आणि चिंतन ही दोन पदे समाविष्ट आहेत. आत्म म्हणजे स्वतः आणि चिंतन म्हणजे अवलोकन. थोडक्यात आत्मचिंतन म्हणजे स्वतःचे अवलोकन करणे होय. स्वतःच्या गुणदोषांचे अवलोकन करणे म्हणजे सूक्ष्म निरीक्षण करणे होय. प्रत्येक व्यक्तीला स्वतःमधील गुणच दिसतात, पण अवगुण असे दिसत नाहीत. एखाद्या कार्यात क्षेत्रात आपल्याला अपयश येत असेल किंवा मनासारखे घडत नसेल, अपेक्षित यश येत नसेल, तर त्यामागची कारणे काय असू शकतात, त्यामागची कारणमीमांसा काय असू शकते याचे उत्तर शोधताना आपण आधी समोरच्याला दोष देतो, त्याला आपल्या अपयशाचे कारण समजतो, त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण जबाबदार धरतो. मी तर माझे काम योग्यरीतीनेच केले होते, पण अमुक एका व्यक्तीने ते काम पूर्ण होऊ दिले नाही किंवा त्यात अडथळे निर्माण केले म्हणून आपल्याला यश मिळाले नाही असे आपण म्हणतो. थोडक्यात काय तर आपण आत्मचिंतन करत नाही, आपले अवलोकन करत नाही. आपले पण काहीतरी चुकले असेल किंवा आपण पण कुठेतरी कमी पडलो किंवा त्या कार्यासाठी, त्या कार्याच्या यशासाठी अपेक्षित असे योगदान आपण देऊ शकलो नाही म्हणून कदाचित असे घडले असेल, म्हणून कदाचित अपेक्षित असे यश मिळाले नसेल असा आपण विचारच करत नाही. प्रत्येक माणसाने आत्मचिंतन करावे, मग त्यात विद्यार्थी वर्गसुद्धा येतो. उलट मी तर म्हणेन की विद्यार्थी दशेत आत्मचिंतन करण्याची सवय लागली तर विद्यार्थ्याला योग्य ती दिशा सापडण्यास मदत मिळते. आपण काय करू शकतो, आपल्याला काय करायचे आहे किंवा आपण काय करत आहोत, आपले ध्येय काय, उद्दिष्ट काय आणि आपली वाटचाल योग्य दिशेने होते का, या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्याने शोधायला हवीत. तर आणि तरच त्याची वाटचाल योग्य दिशेने होईल असे मला वाटते. आजच्या परीक्षेतून, परीक्षा पद्धतीतून आजूबाजूला काय घडते हे आपण पाहतो. मुले डिप्रेस होत चालली आहेत, त्यामागची कारणे काय असू शकतात याची उत्तरे प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक पालकाने आणि पर्यायाने समाजातल्या प्रत्येकाने शोधायला हवी आणि याचे उत्तर केवळ आत्मचिंतनातूनच मिळते. मुलाला वाटते माझा मित्र किंवा वर्गातील दुसरा विद्यार्थी जर जास्त मार्क्स घेत असेल तर मी का नाही. अरे पण तो घेत असेल, त्याचा कल अभ्यासाकडे जास्त असेल, ठीक आहे, पण आपलाही कल तिकडेच आहे का याचा विचार, याचे चिंतन विद्यार्थ्याने केले पाहिजे. जर आपला कल खेळण्याकडे किंवा इतर कलेकडे किंवा इतर क्षेत्राकडे असेल तर मग आपल्याला तिकडे वळायला हवे, त्या कलेकडे करिअरच्या दृष्टीने पाहायला हवे, तरच योग्य आणि उचित असे ध्येय प्राप्त होते. तर मग आत्मचिंतनाचे फायदे काय असू शकतात? तर एक, आत्मचिंतनामुळे व्यक्तीला स्वतःबद्दल अधिक समजून घेण्यास मदत मिळते. दोन, आत्मचिंतनामुळे व्यक्ती मनातील राग, लोभ, मद, मत्सर, मोह यापासून मुक्त होऊ शकते. तीन, दैनंदिन जीवनात क्रोधमुक्त होण्यासाठी आत्मचिंतन महत्त्वाचे असते. आणि चार, चूक सुधारण्यासाठी आत्मचिंतन करणे महत्त्वाचे असते. तर आत्मचिंतन कसे करावे? मला असे वाटते की आपण साऱ्या जगाला फसवू शकतो, आहोत त्यापेक्षा खूप चांगले, खूप वेगळे आहोत असे भासू शकतो, पण स्वतःपासून काहीच लपू शकत नाही, स्वतःला फसवू शकत नाही, हो ना? जर असे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात आपल्यासोबत काय घडले, परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीत, त्या घटनेत आपण कसे वागलो, जे वागलो

ते बोललो ते खरंच बरोबर होते का, आपले काही चुकले का, किंवा आपण चुकीचे वागलो का, जे केले ते योग्य होते का अयोग्य होते. आपल्या वागण्याने बोलण्याने समोरची व्यक्ती दुखावली गेली असेल तर पुढे ही गोष्ट कशी टाळता येईल, या आणि अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. हे प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारायचे असतात आणि उत्तरे देखील स्वतःच शोधायची असतात. पण या प्रक्रियेमध्ये, या सगळ्या प्रोसिजरमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. आत्मचिंतन करताना स्वतःशी प्रामाणिक असणे खूप गरजेचे असते. आत्मचिंतन करताना व्यक्ती जेव्हा स्वतःशी प्रामाणिक असते तेव्हा ती स्वतःचे अनुभव समजण्यास सक्षम असते. ती व्यक्ती शिकलेल्या गोष्टींच्या आधारे वाढू शकते आणि बदल करू शकते. महात्मा बुद्ध म्हणतात की कोणतीही बाहेरील व्यक्ती, एखादी व्यक्ती जितकी शिकू शकते किंवा शकेल तितकेच तो त्याच्या आत्मचिंतन, आत्माअभ्यास, आत्मनिरीक्षण याद्वारे अधिक शिकू शकतो. म्हणूनच ते नेहमी म्हणतात अत्तधीप भव, म्हणजेच आपण स्वतःच प्रथमतः स्वयंप्रकाशित व्हावे आणि हे केवळ आत्मचिंतनानेच घडू शकते. धन्यवाद.

शुद्ध आत्मचिंतन याविषयी विचार आपण ऐकत होता माधवी दिवाळकर यांच्याकडून. विचारशलाका हा कार्यक्रम नमस्कार परभणी अंतर्गत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आपण ऐकलात. शुद्धत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात भक्तिसंगीताच्या कार्यक्रमामध्ये संत तुकाराम महाराज लिखित भूपाळी. संगीतकार आहेत अण्णा जोशी आणि गायक स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

भूपाळी श्रोते हो, आपण ऐकत होता संत तुकाराम महाराज लिखित स्वर होता उषा मंगेशकर यांचा भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची रचना.

श्रोतू, आपण ऐकत होता आशा भोसले यांनी गायलेली ही भक्तिरचना धागा धागा खंड विनूया. पी सावळाराम यांची रचना होती, संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोतू, धागा धागा जोडत जातो आणि त्यातूनच विणली जाते नात्यांची सुंदर वीण. या गाण्यानं मनातल्या याच हळुवार भावना अलगद जागे केल्या आहेत. काही नाती शब्दांनी तर काही अशाच भावनांच्या धाग्यांनी जोडलेली असतात आणि म्हणूनच आयुष्यभर ही नाती आपण मनात जपायला हवीत. श्रोतू, ऐकूया कार्यक्रमातील पुढील रचना. गात आहेत अनुराधा पौडवाल. प्रवीण दवणे यांच्या या रचनेला संगीतबद्ध केलं आहे नंदू होणप यांनी.

श्रोतेहो, भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे तर अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी एक शक्ती असते. ह्या दिव्य शक्तीची आराधना करूयात. गुरूंच्या कृपेने जीवनाला दिशा मिळते, मनाला आधार मिळतो आणि श्रद्धेला बळ मिळतं. म्हणूनच आपल्या संत परंपरेत गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं. श्रुतेहो, अशाच या गुरुतत्वाला वंदन करणारं हे सुंदर गीत आपण ऐकलं, अवतरले गुरुराया. गात होत्या अनुराधा पौडवाल. प्रवीण दवणे यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं नंदू होणप यांनी. कार्यक्रमातील यानंतरची रचना श्रुतेहो गात आहेत प्रल्हाद शिंदे आणि संगीतकार आहेत विठ्ठल शिंदे.

भक्ती संगीताचा आनंद श्रोतेहो आपण घेत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील या छानशा भक्तिगीतानंतर श्रोतेहो आता आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना.

श्रोतेहो समूह स्वरात राष्ट्रभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हिंदी भक्तिरचना. गायली आहे अनुराधा पौडवाल यांनी.

0: श्रुतीहू अनुराधा पौडवाल यांनी गायलेली आणि शेखर कल्याण आणि गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. या हिंदी भक्तिरचनेसह मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात श्रुतीहू आम्ही इथंच थांबत आहोत. वळूया आपल्या पुढील कार्यक्रमाकडे. श्रुतीहू 6:40 झाले आहेत. ऐकूया एक जाहिरात.
1: 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY वाय. सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
0: शुद्ध प्रसारित करणार आहोत कृषीवाणी हा प्रायोजित कार्यक्रम. तत्पूर्वी एक निवेदन. श्रुतीहू हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन आहे. आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 दरम्यान हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. आजचा विषय आहे ॲसिडिटी. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी. श्रुतीहू 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 9 ते 9:30 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या मनातील शंकांचं समाधान करून घ्या. फोन नंबर पुन्हा एकदा 220-890 आणि 223-599. श्रुतीहू मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. निवेदन आपण ऐकलं. श्रुतीहू आता वळू आपल्या कार्यक्रमाकडे. कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत आज आपण ऐकणार आहोत जनावरांमधील मॅग्नेटिक बोलस. याविषयी डॉक्टर संजीव पिटलावर यांनी दिलेली माहिती. श्रुतीहू ऐकूया हा प्रायोजित कार्यक्रम.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल पाथरी. प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल बाबा टावर पाथरी येथे सर्व प्रकारच्या माणसांची आणि जनावरांची औषधे उपलब्ध आहेत. 20% ते 60% डिस्काउंट मध्ये मिळतील. 81 77 84 88 88 या नंबरवर.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संजीव पिटलावार, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर येथे शल्य चिकित्सा व क्षकिरण विभागामध्ये कार्यरत आहे. सदर महाविद्यालय हे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत स्थापित आहे. आज आपण दुग्ध व्यवसायामध्ये मोठे आर्थिक नुकसान करणाऱ्या फॉरेन बाउंड्री सिंड्रोम या आजारावर आणि त्याच्या प्रतिबंधासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या मॅग्नेटिक बोलस विषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, गाय आणि म्हैस यांसारखी रवंथ करणारी जनावरे चारा खाताना तो नीट निवडून खात नाही, त्यामुळे चाऱ्यामध्ये किंवा गोठ्याच्या परिसरात असलेले खिळे, लोखंडी तारा, स्टेपलरच्या पिना, वायरचे तुकडे, नट बोल्ट किंवा इतर धातुजन्य वस्तू न कळत त्यांच्या पोटात जातात. या वस्तू रेटिकुलम या जठराच्या भागात जमा होतात. कालांतराने त्या रेटिकुलमच्या भिंतीला टोचतात आणि दाह, संसर्ग तसेच गंभीर गुंतागुंत निर्माण करतात. या अवस्थेला फॉरेन बॉडी सिंड्रोम किंवा ट्रॉमॅटिक रेटिकुलोपेरिटोनाइटिस असे म्हणतात. शेतकरी बांधवांनो, अशा परिस्थितीत उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक महत्वाचे असते. यासाठी मॅग्नेटिक बोलस हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. मॅग्नेटिक बोलस म्हणजे एक विशेष प्रकारचा शक्तिशाली कायमस्वरूपी चुंबक होय. हा या अवस्थेत जनावरे माती, प्लास्टिक, कापड किंवा इतर अयोग्य वस्तू खाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे परकीय वस्तू गिळण्याचा धोका वाढतो. शेतकरी बांधवांनो, आपल्या जनावराची भूक अचानक कमी होणे, दूध उत्पादन घटणे, रवंथ बंद होणे, ताप येणे किंवा वेदनांची लक्षणे दिसणे याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी त्वरित आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधा. लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे अनेक जनावरांचे प्राण वाचवता येतील. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की एक छोटासा मॅग्नेटिक बोलस आपल्या मौल्यवान जनावरांचे मोठ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण करू शकतो. स्वच्छ गोठा, संतुलित आहार, नियमित खनिज पूरक आहार आणि वेळेवर मॅग्नेटिक बोलस यांचा अवलंब करून आपण फॉरेन बॉडी सिंड्रोम सारख्या गंभीर आजाराला सहज प्रतिबंध करू शकतो. धन्यवाद.
0: प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल बाबा टावर पाथरी येथे सर्व प्रकारच्या माणसांची आणि जनावरांची औषधे उपलब्ध आहेत. 20% ते 60% डिस्काउंट मध्ये मिळतील. 81 77 84 88 88 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल पाथरी.

0: श्रोतेहो, कृषीवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. जनावरांमधील मॅग्नेटिक बोलस याविषयी माहिती देत होते डॉक्टर संजीव पिटलावार. आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4. सादर करते धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूमध्ये उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि थोडक्यात उपाय जाणून घेतले. या भागात बदलत्या ऋतूत प्रतिकार शक्ती आणि आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाची भूमिका याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ऋतू बदल हा तर निसर्गाचा नियमच आहे. एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत प्रवेश करताना बाह्य तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश या सगळ्यातच बदल होतात. या सगळ्या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. प्रतिकार क्षमता जर कमी असेल तर त्वरित त्रास जाणवतात. हे त्रास प्रकृतीनुरूप भिन्न दिसून येतात. सामान्यपणे सर्दी, खोकला, उष्णतेत वाढ, ताप अशी लक्षणं दिसून येतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये

0: आस्थे टिकवणं यावर अधिक भर दिला गेला आहे। त्यामुळे स्वस्थ असताना म्हणजेच तुम्ही निरोगी असताना काही उपाय जरूर करून घ्यावेत, जेणेकरून प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहील। प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरचा ताजा आहार हा नियमितपणे घेतला पाहिजे आणि तो संतुलित असायला हवा। नियमित व्यायाम, सकारात्मक मनोवृत्ती या गोष्टींना सुद्धा खूप महत्त्व आहे। तसंच सर्व रस, अगदी कडू रस सुद्धा शरीरामध्ये जाणं अतिशय गरजेचं असतं। त्यामुळे स्वयंपाकात सगळ्याच भाज्यांचा समावेश असायला हवा। फक्त त्यात अति तेलकट, अति खारट, तिखट हे पदार्थ टाळावेत। पचनसंस्था उत्तम राहावी यासाठी आलं, लसूण, जिरं, दालचिनी, तमालपत्र या सगळ्या मसाल्यांचा वापर नियमित करणं आवश्यक असतं। कारण पचनसंस्था उत्तम असेल तरच शारीरिक आरोग्य उत्तम राहतं। हंगामी फळं जरूर सेवन करावीत। फळांच्या रसाऐवजी किंवा मिल्कशेकऐवजी नुसती फळं खाल्ल्यास चांगला परिणाम होतो, कारण त्याच्यातून फायबर पोटात जातं, जेणेकरून पोटाची तक्रार कमी व्हायला मदत होते। सकाळच्या वेळामध्ये प्राणायाम जरूर करावा, त्यामुळे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही अवयव उत्तम कार्यरत राहायला मदत होते। शक्यतो खूप जड पदार्थ, बाहेरचे तळलीचे पदार्थ वारंवार सेवन करू नयेत, कारण त्यामुळे यकृतावरती ताण येतो। अलीकडे कामाचा ताण देखील खूपच वाढला आहे, तो कमी करण्यासाठी मेडिटेशनचा उपयोग जरूर करावा। कामाच्या नादात पाणीही कमी प्यायलं जातं, त्यामुळे सुद्धा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडतो आणि सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या सगळ्यांच्या लेवल्स या कमी जास्त होऊ लागतात। म्हणून पुरेसं पाणी पिणं हे अतिशय गरजेचं असतं। रसायन चिकित्सा ही आयुर्वेदातील अतिशय प्रभावी अशी चिकित्सा आहे। आवळा पावडर अतिशय उत्तम रसायन म्हणून कार्य करते, त्यामुळे रोजच्या रोज एक आवळा किंवा आवळा पावडर एक चमचा या प्रमाणात सर्वांनी जरूर सेवन करावी, ज्यामुळे प्रतिकार क्षमता चांगल्या पद्धतीने वाढते। शतावरी कल्प, अश्वगंधावटी, ब्राह्मी घृत, शतावरी घनवटी अशा अनेक आयुर्वेदीय औषधांचा रसायन म्हणून छान उपयोग होतो। निरोगी अवस्थेमध्ये सुद्धा कितीही वातावरण बदललं तरी निरोगीपणा टिकून राहावा यासाठी या औषधांचा चांगला परिणाम होतो। वयानुरूप स्नायूंचं बल हे कमी होऊ लागतं, अशा वेळेला नित्य नेमाने नारायण तेलाने मसाज केल्यास स्नायूंची ताकद व्यवस्थित राहते आणि परिणामी हालचाली सुलभ रीतीने होतात। नारायण तेलाच्या बरोबरच बला तेल, चंदनबला लक्षादी तेल अशी अनेक आयुर्वेदिक तेल उपयोगी पडतात। प्रकृती कोणती आहे त्याप्रमाणे तेल कोणतं वापरायचं हे वैद्यकीय सल्ल्यानुरूप ठरवलं जावं। शरीर आणि मन हे दोन्ही एकमेकांशी निगडीत असतात, त्यामुळे मनस्वास्थ्य हे तितकंच महत्वाचं असतं। म्हणून नाकामध्ये गायीचं तूप दोन दोन थेंब आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घातल्यास मन शांत राहायला मदत होते। अशा पद्धतीने काही उपाय केले, थोडी काळजी घेतली तर प्रतिकार क्षमता आपोआप वाढते आणि ऋतू बदलला तरी त्याचा त्रास हा जास्त होत नाही। सगळ्यांनीच हे उपाय करावेत असं मला मनापासून वाटतं। धन्यवाद।
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: शरद ऋतू आणि आरोग्य या माहितीचा भाग चौथा आपण ऐकला आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात। हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 सकाळचे 6:50 आणि 25 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहोत परिसर।
3: परिसर
4: श्रोतेहो, प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत। आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग। शीतला नावाच्या देवतेसह गाढव या चतुष्पाद पशूलाही मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे। गाढवाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, रानटी आणि पाळीव। फिकट पिंगट रंगाचं रानटी गाढव फार देखणं दिसतं। कच्छच्या छोट्या रणात तसंच लडाखमध्ये आपण रानटी गाढव पाहू शकतो। गुजराती भाषेत त्याला घोड

0: शिखर असं म्हणतात. साधारण 2000 वर्षांपूर्वी उज्जैन इथे राजा विक्रमादित्यच्या काळात गाढवांचा बाजार भरत असे असं अभ्यासक म्हणतात. अजूनही आपल्याला गाढवांचा बाजार पाहायला मिळतो. पुण्याजवळच जयजुरीला पौष पौर्णिमेच्या सुमाराला म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या आसपास हा बाजार भरतो. मल्हारी मार्तंडाचं जे मूळ मंदिर कडेपठारावर आहे तिथे लागणाऱ्या सामानाची ने आण गाढवांवरून केली जाते. काटकपणा, चिकाटी, कष्टकरी वृत्ती, सहनशीलपणा आणि अवघड परिस्थितीत तग धरून राहण्याचा चिवटपणा हे सगळे गुण गाढवाच्या अंगी असतात. मात्र मानव प्राणी त्याकडे दुर्लक्ष करून गाढवाचं अवमूल्यन करणारे शब्द वापरत राहतो. गाढवाच्या ठाई जी चिवट घट्ट वृत्ती आहे त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेतल्या एका पार्टीचं चिन्हही गाढव असल्याचं दिसतं. 11व्या 12व्या शतकाच्या आसपासच्या अनेक शीतला देवीच्या मूर्ती आपल्याला आढळतात. शब्द कल्पद्रुम नावाच्या ग्रंथात तिचं रूप वर्णन करताना ती रासभस्त आहे म्हणजे गाढवावर आरूढ आहे असं म्हटलंय. शीतलेला विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रांतात पूजलं जातं. ही देवी ज्वरासुराला म्हणजे तापाच्या रूपाने आलेल्या असुराला दूर करते, माणसाला शीतल करते असं मानलं जातं. प्रदेशानुसार तिच्या नावांमध्ये भेद आढळतो. गोठीबाई, चेचक माता, मसानी, उजाली अशी विविध नावं आहेत. काही परंपरांमध्ये शीतलेला पार्वतीचं एक रूप मानतात. तसंच तिला लोकदेवतेचंही स्थान आहे. शांत कष्टाळू स्वभावाच्या गाढवावर आरूढ झालेल्या शीतलेला ठाकुरानी, दयामयी, मंगला, करुणामयी अशी छान नावंही आहेत. बंगाली साहित्यात मंगल काव्य नावाच्या काव्यरचना 15व्या शतकापासून आढळतात. त्याच परंपरेत शीतला मंगल काव्य नावाचं काव्य आढळतं. देवदेवी ओतादेर वाहन नावाच्या बंगाली पुस्तकात शीतला देवीचं वाहन असलेल्या गाढव प्रतीकाबद्दल छान चर्चा केलेली आहे. माणसाचे रोग दूर करण्यासाठी शीतलेनी गाढव आपलं वाहन म्हणून निवडलं. याचं कारण गाढव सात्विक गुणी असतं म्हणून. गाढवाच्या पाठीवर जे सामान लादलं जातं त्याबद्दल त्याला किंचितही लोभ नसतो. निर्लोभता, निष्कामता, त्याग आणि निस्वार्थता हे गुण माणसांनी गाढवाकडून शिकावेत म्हणून शीतलेनं त्याला आपल्यासह मानाची जागा दिली. माणसाला सद्गुण शिकू इच्छिणाऱ्या देवीला तिच्या आदर्शांना गाढव आपल्यावरून वाहून नेतं. आपल्या आसपास आढळणाऱ्या शांतपणे काम करणाऱ्या प्राणीमात्रांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं याचं मोठं प्रतीक रासभस्ता शीतला ही देवी आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला चौथा आणि शेवटचा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकला. यामध्ये विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश या माहितीचा भाग चौथा आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 PM. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळी 6:55 PM संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका ऋचा झा. अथ वार्ता. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना प्रशासनस्य प्रमुखरूपेण निरन्तरजनसेवां कुर्वता 25 वर्षाणि पूर्णानि कृतानि. अस्मिन् अवसरे प्रधानमन्त्री नवदिल्ल्यां विकसितभारतसङ्कल्पसभां सम्बोधितवान्. सः उक्तवान् यत् भारतं दूरदर्शीनीतिभिः अथ कठिनपरिश्रमेण च 47.5 वर्षपर्यन्तं विकसितराष्ट्रस्य स्वप्नं निश्चितरूपेण साकारयिष्यति. विकसितभारतसङ्कल्पसभां सम्बोधयन् श्रीमोदी उक्तवान् यत् वर्तमानप्रशासनस्य नीतयः सर्वेषां नागरिकाणां कृते समाधानोपायानां प्रदाने केन्द्रिताः सन्ति.
3: सबका साथ सबका विकास, यही मेरे लिए सुशासन का आधार रहा है. समस्या सबकी है तो समाधान भी सबके लिए होना चाहिए.

साडेनऊ वाजता प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी बोली आणि भाषा एक चिंतन. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल. हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल ठीक 9:30 वाजता. मिश्र संगीताचा आनंद आपण घ्याल 10 वाजता. 10:20 आणि एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम ऐकूया श्रोते हो. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची ही छोटीशी झलक.

अवश्य का श्रोते हो कार्यक्रम एक ही फिल्म के गीत चित्रपट आहे अभिमान. मजरूह यांच्या गीतांना संगीतबद्ध केला आहे आर डी बर्मन यांनी. श्रोते हो त्यानंतर गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. अमोल पालेकर यांच्यावर चित्रित झालेले गीतांचा आनंद आपण घेणार आहात. श्रोते हो त्यासोबतच त्यांच्याविषयी छानशी माहिती पण आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा अवश्य ऐका गाता रहे मेरा दिल. 11:05 राग एक रंग अनेक यामध्ये आपण ऐकणार आहात अल्लैया बिलावल या रागावर आधारित चित्रपटगीतं. निर्मिती सहाय्य भास्कर थोरात यांचं, कार्यक्रमात सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. 11:30 श्रोते हो प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दमा आणि छातीचे आजार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सुशील राठोड यांचा यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकाल. निवेदन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं. निर्मितीचा आहे शिवकुमार स्वामी. श्रोतो दुपारी ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 1:05 गीतबहार. रायगड जिल्हा वार्तापत्र 1:40 भावधारा हा कार्यक्रम 1:45 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. ठीक 2 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा परिसर या हा कार्यक्रम 2:10 श्रोते हो तिन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात येतील. नादब्रह्म हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 2:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोते, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत नादब्रह्म 5:02 आणि 5:30 युववाणी कामगार सभा हा कार्यक्रम 6:30 वाजता

वृत्तविशेष 7:15, किसान वाणी हा कार्यक्रम 7:30, लोकसंगीत 8:15, भावधारा 8:30, स्पॉटलाईट 9:15, कंट्रीवाईड 9:30, इनसाईट्स हा कार्यक्रम 9:45 आणि नादब्रह्म हा कार्यक्रम रात्री 10:00. श्रोते, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेविषयी आपण ऐकलं. रूपरेषा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राच्या कार्यक्रमांची. श्रोते, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या. छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान हे वाद्यसंगीत

0: जुग जुग जीव अभियान 2026
1: आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याला मिळू शकते नवीन आयुष्याची संधी.
0: अवयव आणि उतीदानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने 3 ऑगस्ट 2026 पासून जुग जुग जीव अभियान 2026 या वर्षभराच्या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
2: अवयव दान म्हणजे केवळ जीवनदान नाही तर आपल्या पश्चातही आपली जीवनदायी परंपरा पुढे नेण्याचा एक महान संकल्प आहे. आपल्या अवयव आणि उतींच्या दानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकतं.
0: म्हणूनच चला अवयव दानाचा संकल्प करूया आणि जीवनाची ही अमूल्य देणगी पुढे देऊया.
1: इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन अवयव दानाची प्रतिज्ञा करू शकतात.
0: अवयव दान करा, जीवन दान द्या.
2: जुग जुग जीव अभियान 2026
0: तुमचा संकल्प
1: कुणाचं तरी नवजीवन.

0: टायगर रखमा,
1: हाँ
0: आज उशीर का झाला?
1: आओ पाण्याची वाट पाहत बसली होती, दोन दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रखमा मी काल तुला रागवले ना,
1: वय
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: भाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: हेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अग, आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं आहे तुमचं, आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरीन।
0: कळलं ना?
1: होय बाई।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यासाठी मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक उपाययोजना. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाहीचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. जनतेचा विश्वास आणि प्राप्त अनुभव हीच आपली संपत्ती, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि पंतप्रधानांच्या सार्वजनिक जीवनाच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. येत्या 11 तारखेपर्यंत हे पथक राज्यात 3 वेगवेगळ्या भागात पाहणी करणार आहे. मराठवाड्यात पाहणीसाठी हे पथक आज रात्री छत्रपती संभाजीनगर इथं दाखल होईल. विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हे पथक उद्या सकाळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात, तर दुपारनंतर तसंच परवा सकाळी बीड जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये पाहणी करेल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन परवा सायंकाळी हे पथक मुंबईला प्रयाण करणार आहे. या पथकानं आपला पाहणी अहवाल

0: केंद्र सरकारला सादर केल्यानंतर एनडीआरएफच्या मदतीबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन राज्यातल्या दुष्काळी स्थितीची माहिती दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मदतीसाठी आवश्यक सर्व कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
1: जवळपास असे 20 तालुके आहेत की जे तालुके गरीब यादीत आलेले नाहीत तरी त्या तालुक्यांमध्ये दुष्काळाची सगळी मदत केली जाईल. हे पहिलं वर्ष असं आहे की ज्यावेळी आपण सगळे नियम निकष बाजूला ठेवून दुष्काळ अगोदर जाहीर केलेला आहे, लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करायची, त्या दृष्टीनं अतिशय वेगाने हे कामकाज चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही हे कामकाज वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
0: बीड जिल्ह्यात चारा, पिण्याचं पाणी, टँकर किंवा रोजगारासंदर्भात नागरिकांनी 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. जिल्ह्यात 15% पाणीसाठा शिल्लक असून तो पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं व्यापक दुष्काळ व्यवस्थापन आराखडा कार्यान्वित केला आहे. पशुधन विकास अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि सेवाभावी संस्थांनी तालुका स्तरावर समन्वयातून पूर्वतयारी करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. जालना जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनानं कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. शहरी भागात वाहनं धुण्यास बंदी घालण्यात आली असून स्विमिंग पूल तसंच बांधकामासाठी पाण्याचा वापर बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक जलस्रोतांपासून 500 मीटर अंतरावर पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी नवीन विहीर किंवा बोरवेल खोदण्यास तसंच बोरवेल 200 फुटापेक्षा अधिक खोदण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. उपलब्ध पाण्याचे नियोजन करूनच पिकांची निवड करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांनी उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं, प्राधान्यक्रमानं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी बचत, पुनर्वापर आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, बांधकाम क्षेत्र तसंच व्यापारी आणि व्यावसायिक आस्थापनांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकारांविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी समाजकंटक नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सरकारी नोकरभरतीच्या परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही गैरप्रकारांशिवाय पार पडतील याची खात्री करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं परीक्षा घेताना निष्पक्षता आणि पारदर्शकतेची हमी देणं आवश्यक असल्याचं सांगितलं. पुण्यात एमपीएससी परीक्षांमधले कथित गैरप्रकार आणि त्यासंबंधीच्या वादांविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल याचिकेवर काल सुनावणी झाली. आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाहीचा आराखडा येत्या 3 आठवड्यात सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि मिळालेला अनुभव हीच आपली संपत्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करत होते. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच 25 वर्षांची ही वाटचाल शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जनतेचा विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांचे कष्ट ही आपली शक्ती असून यामुळेच भारताच्या सामर्थ्याला कमी लेखू नये असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: 140 करोड देशवासी हम मिलकर 2047 का विकसित भारत बनाएंगे और जरूर बनाएंगे. वी विल डू इट. हमें $1 ट्रिलियन की इकोनॉमी बनने में करीब 60 वर्ष लगे, लेकिन जब सही नीतियां मिली, सही दिशा मिली, तो उसी भारत ने 12 वर्षों में ही $2 ट्रिलियन से अधिक ग्रोथ करके दिखा दी. हमें भारत के सामर्थ्य को कभी भी कम नहीं आंकना है.
0: पंतप्रधानांचा हा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न

0: या कार्यातून होत आहे. नीम कोटेड युरिया हा देखील याच प्रयत्नांचा एक भाग आहे. आज याबाबत जाणून घेऊ.
1: शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात युरिया खताची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच खताचा संतुलित आणि कार्यक्षम वापर वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारकडून नीम कोटेड युरियाला प्रोत्साहन दिलं जात आहे. देशात उत्पादित होणाऱ्या युरियाला 100% नीम कोटिंग अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या युरिया अनुदान योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना अनुदानित दरानं युरिया उपलब्ध करून दिला जातो.
2: हमने यूरिया का गलत इस्तेमाल रोका. यूरिया की 100% नीम कोटिंग की. हमने करोड़ों किसानों को सॉयल हेल्थ कार्ड दिए ताकि उन्हें पता चल सके कि उनके खेत को किस तरह की खाद की जरूरत है. हमने यूरिया के उत्पादन को बढ़ाने पर जोर दिया.
1: संतुलित खत वापरासाठी मृदा आरोग्य पत्रिका, पोषक द्रव्य आधारित अनुदान योजना.

0: किसानों को सॉयल हेल्थ कार्ड दिए ताकि उन्हें पता चल सके कि उनके खेत को किस तरह की खाद की जरूरत है। हमने यूरिया के उत्पादन को बढ़ाने पर जोर दिया।
1: संतुलित खत वापरासाठी मृदा आरोग्य पत्रिका, पोषक द्रव्य आधारित अनुदान योजना, नीम कोटेड युरिया यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार जनजागृती करत आहे।
2: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल पंतप्रधानांचं अभिनंदन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या। पंतप्रधानांच्या कारकिर्दीची 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या। राज्यातही अनेक ठिकाणी या निमित्तानं विविध कार्यक्रम घेण्यात आले। विकसित भारत संकल्प सभेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचं या कार्यक्रमात थेट प्रक्षेपण करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीसह अनेक शहरातूनही सेवाज्योती यात्रा काढण्यात आली। या यात्रेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते। या अभियानाच्या माध्यमातून समाजसेवा, जनकल्याण आणि राष्ट्रहिताच्या कार्याला चालना देण्याचा संदेश देण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या केंद्रीय युवक महोत्सवाचा काल समारोप झाला। अभिनेत्री नम्रता संभेराव आणि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी गायक रवींद्र खोमणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली। विद्यापीठाच्या संघानं महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवलं। विजेतेपदासह 2 गटात 4 चषक आणि 16 कला प्रकारात पारितोषिकं मिळवून या संघानं हॅट्रिक केली। आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र निर्गमित करण्यास विलंब केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तहसील कार्यालयातले महसूल सहाय्यक सीपी धर्मेकर आणि सहाय्यक महसूल अधिकारी एन व्ही पाळेकर यांना तातडीनं सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले। प्रमाणपत्र देण्यास विनाकारण विलंब करून शासकीय कामकाजात दिरंगाई आणि निष्काळजीपणा केल्याचं निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली। नाशिक मुंबई रेल्वे मार्गावर आसनगाव ते कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे पुढचे 10 दिवस अनेक रेल्वेगाड्या उशिरानं धावणार आहेत। मुंबई बल्लारशा मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस 17 आणि 18 तारखेला पूर्ण रद्द करण्यात आली आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर। पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यासाठी मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक उपाययोजना। आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाहीचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
3: ২২৯ মিটার अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोतू, 7:40 झाले। मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। तत्पूर्वी श्रोतू ऐकूया काही जाहिराती।
4: तुमचे 4800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा।
5: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
6: बस हेच विचारा, वाय?
7: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा। एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल।
4: नेहमी विचारा WHY, वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
8: तुमचा सायबर रक्षक।
9: बदला बदला सवय बदला।
10: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
9: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
11: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।
12: बे

0: कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूयात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनशांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी. आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेज जवळ पाथरी रोड परभणी. मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. नमस्कार श्रोते हो, मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गेल्या काही भागांमध्ये आपण मानसिक आजारांविषयीची उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती मनोविकारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांच्याकडून करून घेतो आहोत. आजही आपण मेनिया अर्थातच ज्याला आपण मराठीत उन्माद असं म्हणतो या आजाराविषयी मनोविकारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार श्रोते हो.
1: मेनिया या आजाराविषयी आपण आज माहिती करून घेणार आहोत, अर्थात आपण मराठीमध्ये त्याला उन्माद असं म्हणतो. तर काय सांगाल उन्माद अर्थात मेनिया मानसिक आजाराचा हा जो प्रकार आहे याबद्दल आपण अधिक माहिती काय सांगाल?
2: सर्वप्रथम तर मी सांगेल की जेव्हा एखाद्याला कुणाला आनंद होतो, सर्व व्यक्ती आनंदासाठी जीवन जगतात
1: हो.
2: आणि आनंदी राहण्यासाठीच सगळा खटाटोप चालू असतो
1: हो.
2: आणि जर एखादा आजारच असेल की ज्याच्यामधून आनंद होतो तो कुणाला तर नको आहे.
1: तर
2: कुणी जेव्हा एखाद्याला असा आनंद होतो तो अति खुश राहतो तेव्हा डेफिनेटली तो तर म्हणतच नाही की मला कुठे डॉक्टरांकडे घेऊन जात, उलट त्याला वाटतं बरं मी तर खूप छान आहे, मला तर काही गरजच नाही कशाची. तर नेमकी तीच परिस्थिती होते, पण याच्यामध्ये आनंद एका लेवलवर राहत नाही. तर पेशंट अति खुश होतो, अति उल्लासित राहतो, एवढा उल्लासित राहतो कधी कधी की त्याला झोपेची गरज पण वाटत नाही.
1: बरं,
2: म्हणजे कधी एखादे बाबा असे असतात की त्यांना मेनिया झाला तर मग ते कोणत्या तरी फायली काढतात, रात्रभर काहीतरी फायली काढत बसतात, किंवा एखादी गृहिणी असेल ती रात्री काहीतरी कामं करत बसते, हे करत बसते. तर घरचे लोक म्हणतात की ही कशी रात्रभर काम करते, हे करते, काय झालं नेमकं? आणि ती एकदम प्रसन्न राहते, एकदम एनर्जेटिक राहते रात्रभर काम करून सुद्धा. तर असं होतं काही काही रुग्णामध्ये. तर काही काही जणांमध्ये काय होतं की एवढी खुशी होते की अननेसेसरी गोष्ट गरज नसताना ते विकत घरामध्ये आणतात.
1: अच्छा.
2: हा, आता एखादा नोकरी करणारा माणूस असेल, त्याच्याच हातामध्ये घराचं सर्व आर्थिक धोरण असेल, त्याच्या खिशामध्ये पैसे असतातच, किंवा त्याच्याकडे मोबाईल आहे तर नवीन एखादा मोबाईल आणतो. आजकाल तर नवीन मोबाईल बरेच लोक मार्केटमध्ये आला की घेऊन येतात, असला तरी मग आणला मी, किंवा एखादी दुसरी कोणती गोष्ट घेऊन येतात विकत, किंवा नवीन नवीन सारखे ड्रेस घेतात अशा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतो, प्रसारित करीत आहोत मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त प्रायोजित कार्यक्रम. विषय आहे मेनिया. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सीमंतीने

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: प्रधानमंत्री रोजगार निर्मिती हे जे योजना एक चालवली जाते, तर या योजनेअंतर्गत युवकांना किंवा कारागिरांना नक्की कुठच्या प्रकारचं अर्थसहाय्य मिळतं?
1: मंडळाच्या वतीने आता केंद्र आणि राज्य सरकारच्या 3 योजना प्रामुख्याने आमच्यामार्फत या राबवल्या जातात, ज्याचा उल्लेख तुम्ही केला की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा केंद्राची योजना आहे. आणि तसंच आपल्या राज्याने 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा 2 योजना, म्हणजे महाराष्ट्र सरकारने त्याच धर्तीवर ही योजना सुरू केली. आणखीन एक योजना आहे ती प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना. अशा 3 योजनांची कार्यवाही ही आपल्या मंडळाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये होते. आणि 4थी मध केंद्र योजना जी

0: सरकारचीच, पण ती आमची स्वतःची असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या चार योजना मुख्यत्वे या सगळ्या माध्यमातून आपण करतो आणि याचा मुख्य उद्देश तोच आहे की ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न होणं, स्वयंरोजगार उत्पन्न होणं. कारण आज शहरांकडे येणारा जो लोंढा आहे, हा लोंढा थांबवायचा असेल तर ग्रामीण भागातले युवक आहेत, महिला आहेत किंवा बेरोजगार आहेत, अशा सर्वांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अर्थाचं एक साधन उत्पन्न होणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे, स्वयंरोजगार. त्यामुळे स्वयंरोजगार या योजनांच्या माध्यमातून निर्माण होतो. आता आपण उदाहरण घ्यायचं झालं तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, आता त्याला एक सातवी आठवी पास ज्याला लिहिता वाचता यायला पाहिजे ती तर सामान्य कुठेही असते, आणि मग आधार कार्ड पाहिजे, आणि मग त्याला ह्या योजनेत मात्र वयाची अट नाहीये. आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 45 ही वयोमर्यादा आपण ठेवलेली आहे, पण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मध्ये वयाची अट नाही, कुठच्या जातीची अट नाही, त्यामुळे कोणालाही ह्याच्यात अर्ज करता येईल. दुसरं असं की ह्यातले दोन तीन व्यवसाय जर सोडले किंवा क्षेत्र सोडली तर कुठच्याही क्षेत्रासाठी अनुदान दिलं जातं. जसं आपल्याला गांधीजी असल्यामुळे तिथे खाटीक खाण्यासाठी कोणाला पैसे नाहीत, नंतर दारूचा व्यवसाय नाही आणि शेतीसाठी पैसे नाहीत, कारण शेतीसाठी एक वेगळा विभाग आहे शासनाचा, आणि चौथा ते पशुपालन नाही कारण वेगळा विभाग आहे. हे चार क्षेत्र सोडली तर इंग्रजी ज्याला स्काय इज द लिमिट म्हणतो की कुठचाही स्टार्टअप तुम्ही कुठचाही व्यवसाय सुरू करा. आणि दोन प्रकारे त्याच्यात मदत होते, एक उत्पादन उद्योगासाठी आणि दुसरं ज्याला आपण म्हणतो की सेवा उद्योग. म्हणजे शेतीसाठी तुम्हाला अनुदान नाहीये या योजनेत, पण तुम्ही समजा पशुपालन केलं किंवा शेतीतलं एखादा आंब्याचं पीक तुम्ही केलं आणि त्या आमरसापासून तुम्ही काही पदार्थ केलेत किंवा काजू प्रक्रिया केंद्र सुरू केलं तर त्याला अनुदान आहे, ज्याला सेवा उद्योग म्हणतो. पण शेती करण्यासाठी, पीक उत्पादन करण्यासाठी अनुदान नाही, पण त्याच्यावर आधारित जे सेवा उद्योग आहेत त्याच्यासाठी अनुदान आहे. आणि या सगळ्या योजनेत 50 लाखापर्यंत आपल्याला बँकांमधनं कर्ज उपलब्ध होतं. आणि मला सांगायला आनंद आहे की त्याच्यात महिलांसाठी खास सवलत आहे. महिला आहेत किंवा आपण मागासवर्गीय म्हणतो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, डोंगराळ भागात राहणारे आपले बंधू भगिनी आहेत, अशा सगळ्यांसाठी याला 35% अनुदान आहे, ज्याला इंग्रजीत मार्जिन मनी म्हणतो, असं 35% अनुदान आहे. त्यामुळे याचा खूप चांगला फायदा आपल्या अनेकांनी घेतला पाहिजे, ग्रामीण भागातल्या सुद्धा लोकांनी, आणि ते घेतात. त्यामुळे दर आम्ही तर सगळ्या जिल्ह्यांना आम्ही लक्ष दिलेलं आहे सरकारकडनं येतच, पण आम्ही आमच्या मंडळाच्या स्तरावर सुद्धा यावर्षी किती लक्ष्यांक आपण पूर्ण करायचा, मग त्याच्यासाठी आपण रोजगार मेळावे घेतो, योजनांची माहिती देण्यासाठी आपण ठिकठिकाणी प्रदर्शनं करतो किंवा मेळाव्यातनं माहिती देतो, आणि यातनं खूप चांगला प्रतिसाद हा मिळतोय. अशी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असे आहेत, आणि तिसरे विश्वकर्मा कौशल्य योजना, याची माहिती आपण नंतर घेऊ.
1: नक्कीच सर. खादी फॉर फॅशन, वोकल फॉर लोकल ह्या सगळ्या ज्या आपल्या सरकारच्या चळवळी आहेत त्याच्यामध्येच खादीचा प्रसार वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय योजना किंवा काय काय उपाय करत आहे?
0: बरोबर, आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना एक श्रेय द्यायला लागेल आपल्याला, कारण 2014 नंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीत त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं आणि स्वतः ते खादी या विषयाचे एका अर्थाने ब्रँड अम्बॅसेडर असे बनलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी घोषणाच केली की सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खादी फॉर नेशन होती, खादी फॉर फॅशन झाली, आणि आपले पंतप्रधान म्हणतात की आता हा जो सगळा दौर आहे, हा सगळा कालावधी, हा जो काळ आहे, हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा आहे, असं त्यांचं आत्ताचं घोषवाक्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी या विषयाला खूप पुढे नेलेलं आहे. आपण जर गेल्या 10-12 वर्षातली खादीची विक्री बघितली संपूर्ण देशातली, तरी जवळजवळ 10-12 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हे खादीला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागलेली, आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर मंडळाने घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी, की प्रत्येकाचा कर्तव्य आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की त्या काळी खादीचा परिवेश म्हटला की राजकीय नेत्याचंच त्याला स्वरूप आहे, किंवा राजकीय नेत्याच खादी मंडळी फक्त वापरतात असं एक चित्र समाजात होतं. पण आम्ही असं म्हणतो की खादी हे सर्वसामान्यांचं प्रतीक बनलं पाहिजे, सर्वसामान्यांचं वस्त्र बनलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा केली मंडळाने की हर घर खादी घर घर खादी. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही सुरुवात खादीच्या रुमालाने करा, खादीचा रुमाल वापरा सुरुवात म्हणून. बाकी खादीचं जॅकेट आहे, खादीचा बाकीचा पेहराव आहे, साड्या आहेत, अन्य काही गोष्टी

0: या तुम्ही कराच, पण सुरुवात खादीच्या रूपाला नाही करा. दुसरं असं की आत्ता केंद्र सरकारचा एक संकेत आहे की राज्य सरकारच्या किंवा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं एक दिवस हे खादी परिधान केलं पाहिजे. त्यामुळे आमचाही तो आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही जिथे जातो त्या सर्वांना सांगतो की एक तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठरवा. आणि अनेक जणांनी ते पाळायला सुरुवात केलेली आहे. आमच्या मंडळाने दर सोमवार, हा दर सोमवार आमचे खादीचे जेवढे कर्मचारी आहेत हे सर्व खादी परिधान करून येतात. आमचे 300 कर्मचारी आहेत सगळ्या महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय. त्यामुळे हर घर खादी घर घर खादी असा एक आम्ही नारा दिलेला, अशी घोषणा केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं असं की शासकीय कार्यालयात आम्ही हे सर्वांना आग्रह करतो. आणि तसंच अनेक व्यावसायिक आस्थापन आहेत ज्याला इंग्रजी भाषेत कॉर्पोरेट म्हणतात, अशा जगतात सुद्धा आम्ही आवाहन करायला सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयीन तरुण आहेत, महाविद्यालय आहेत, अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला प्रचार करता येईल अशा सगळ्या ठिकाणी आपण खादीचा प्रचार अशा प्रकारे करतो. आणखीन एक महाराष्ट्र शासनाचं एक कौतुकास्पद अशी गोष्ट शासनाने केलेली ते म्हणजे खादीचे जे आमचे उद्योजक आहेत, जे वस्त्र निर्माण करणारे आहेत किंवा ज्याला इंग्रजीत रेडीमेड गार्मेंट्स म्हणतात की तयार कपडे आपण म्हणतो, तर सरकार अनेक विभाग हे कपडे खरेदी करतं. तर त्याच्यात सरकारचं असं धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं की त्यातलं 30% वाटा हा आमच्या खादी मंडळाशी जोडलेले जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पुरवठा करतो. त्यामुळे एका अर्थाने खादी आणि असे तयार कपडे अशांसाठी आपल्याला लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले यांनाही खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही खादीला एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही या गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत.
1: आताच तुम्ही लघु उद्योजकांचा उल्लेख केलात किंवा एकूणच आपण महाराष्ट्रातले कारागीर म्हणू, तर आता जे खादी निर्मितीमध्ये आपले कारागीर आहेत तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?
0: महाराष्ट्रातलं वर्धा हे एकेकाळचं खूप मोठं केंद्र होतं खादी चळवळीचं. एक काळ असा होता की महाराष्ट्रात 72 संस्था चालू होत्या, 72-75 पर्यंत संस्था चालू होत्या. पण हळूहळू खादी संस्थांपुढची आव्हानं सुद्धा जी उभी राहिलेली आहेत, जसं अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले याच्यात उतरलेले आहेत, त्यामुळे खादीवर काम करणारा जो कामगार आहे किंवा जो कारागीर आहे याच्या मजुरीचा प्रश्न आहे. किंवा खादी संस्थांकडे मुख्य आज जे एक संकट आपण ज्याला म्हणू की आव्हान असं म्हणू ते आहे ते अर्थाचं. कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की यांना आपण प्रबळ केलं पाहिजे, यांना सक्षम केलं पाहिजे, यांच्या कारागिरांना आपण व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. ते अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात 20-25 संस्था खूप चांगल्या पद्धतीत काम करतात, पण ही संख्या वाढवायला पाहिजे. जो एकेकाळ होता 75 संस्था होत्या, इथपर्यंत आपली जाण्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या संस्थांचं नेटवर्किंग एक जाळं आपण तयार करतोय, या संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला अधिक सक्षम कसं करता येईल हाही आमच्या पुढे सगळा प्रस्ताव आहे. आम्ही सरकारला प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचंच एकूणच एकात्मिक धोरण खादी विषयक आपण करावं, या सगळ्या संस्थांना अनुदान मिळावं आणि जो मजूर आहे किंवा जो विणकर आहे किंवा जो सूत कातणार आहे अशाला थेट अनुदान मिळालं पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थांसुद्धा अनुदान मिळालं पाहिजे असं मी खादी आणि आयोगाच्या माध्यमातून, ग्रामोद्योग आयोग जो केंद्रातला आहे हे देतातच आहेत एका अर्थात, पण त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोड दिली त्या सगळ्या संस्था पुन्हा सगळ्या मजबूत होतील, सक्षम होतील, त्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत.
1: पण आता त्यांच्या समोरची आव्हानं किंवा अडचणींबद्दल बोलतोय तर त्याच्यातच आणखीन माझा पुढचा प्रश्न आहे की आता काही खासगी कंपन्याही यात येत आहेत, भरपूर मार्केटिंग डिजिटलायझेशन चालू आहे, तर खरंच जे कारीगर आहेत कामगार आहेत त्यांच्या समोरची सध्याची आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत?
0: एक तर म्हटलं की ह्याच्यात मजुरी खूप कमी मिळते, त्यामुळे जे म्हणजे जे विणतात किंवा जे सूत कापतात यांना सक्षम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अनुदानाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील, त्यांची मजुरी वाढेल अशा प्रकारचं आमचं एक धोरण आहे आणि आमचा एक प्रस्ताव आहे. दुसरं असं सर्वात मोठं आव्हान आहे की पेळू, ज्याला कच्चा माल आपण म्हणतो खादी तयार करायचे, तर तो पेळूचा स्थानिक कारखाना इथे महाराष्ट्रात दुर्दैवाने नाहीये. त्यामुळे परराज्यातनं आपल्याला पेळूची मागणी करायला लागते. त्यामुळे आम्ही असा प्रस्ताव ठेवलाय की जे एकात्मिक धोरण आम्ही म्हटलेलं आहे सरकारकडे की हा पेळूचा कारखाना सुद्धा हा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला निर्माण करायला लागेल. खादी मंडळाच्या काही जागा आहेत त्या जागांवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक स्वतंत्र कारखाना पेळूचा कापूस

0: उत्पादन इथे होतो पण त्याच्यापासून पेरू लागतो. हा पेरूचा उत्पादन आपल्याला दुर्दैवाने महाराष्ट्रात आज नाहीये, पण ते करण्याचा आम्ही सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. तर पेरूची निर्मिती झाली तर या सगळ्या कार्याला अनेक गती मिळेल आणि परराज्यांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, ही एक स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी आहे की आज सगळे खादीचे उत्पादक आहेत, यांना विपणन म्हणजे इंग्रजीत ज्याला मार्केटिंग म्हणतो, या विपणनासाठी त्यांना योग्य ती यंत्रसामुग्री किंवा आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याचं ब्रँडिंग त्याच्या कपड्यांचं किंवा या खादी विषयाचं, त्यामुळे विपणनासाठी एक नेटवर्किंग उत्पन्न करणं आणि दुसरं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सक्षम करणं आणि तिसरं असं की ज्याला ई कॉमर्स म्हणतो, ई कॉमर्स आहे किंवा अनेक अशी पोर्टल आहेत, ह्या पोर्टलवर त्यांची सगळी माहिती आणणं, त्या माध्यमातून मग अनेक जणांना त्याच्यावर मागणी करता येईल, त्यामुळे हा आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरं असं की खेळतं भांडवल त्याची कमी आज ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खेळतं भांडवल आज पुरेसं उपलब्ध होत नाही, त्यामुळे खेळतं भांडवल सुद्धा आपल्याला कसं देता येईल याचाही आम्ही विचार करतोय आणि कमी व्याजदराने त्यांना कर्ज कसं देता येईल हाही आम्ही एक प्रस्तावात तो विचार केलेला आहे. अशा प्रकारे काही उपाययोजना आम्ही करतोय.
1: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच महिला युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आपण आत्ताच ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला होता. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त कार्यक्रम. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले? बस हेच विचारा वाय.
3: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
4: तुमचा सायबर रक्षक.
5: बदला बदला सवय बदला.
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
5: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रोतू, मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त मेनिया या विषयी ऐकूयात. मानसोपचार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूयात.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी. आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ, पाथरी रोड, परभणी.

0: मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. नमस्कार श्रोते हो, मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गेल्या काही भागांमध्ये आपण मानसिक आजारांविषयीची उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती मनोविकारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांच्याकडून करून घेतो आहोत. आजही आपण मेनिया अर्थातच ज्याला आपण मराठीत उन्माद असं म्हणतो या आजाराविषयी मनोविकारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार श्रोते.
0: मेनिया या आजाराविषयी आपण आज माहिती करून घेणार आहोत. अर्थात आपण मराठीमध्ये त्याला उन्माद असं म्हणतो, तर काय सांगाल उन्माद अर्थात मेनिया मानसिक आजाराचा हा जो प्रकार आहे याबद्दल आपण अधिक माहिती काय सांगाल?
1: सर्वप्रथम तर मी सांगेल की जेव्हा एखाद्याला कुणाला आनंद होतो, सर्व व्यक्ती आनंदासाठी जीवन जगतात
0: हो,
1: आणि आनंदी राहण्यासाठीच सगळा खटाटोप चालू असतो
0: हो,
1: आणि जर एखादा आजारच असेल की ज्याच्यामधून आनंद होतो तो कुणाला तर नको आहे.
0: तर
1: कुणी जेव्हा एखाद्याला असा आनंद होतो तो अति खुश राहतो तेव्हा डेफिनेटली तो तर म्हणतच नाही की मला कुठे डॉक्टरांकडे घेऊन जात, उलट त्याला वाटतं बरं मी तर खूप छान आहे, मला तर काही गरजच नाही कशाची. तर नेमकी तीच परिस्थिती होते, पण याच्यामध्ये आनंद एका लेवलवर राहत नाही. तर पेशंट अति खुश होतो, अति उल्लासित राहतो, एवढा उल्लासित राहतो कधी कधी की त्याला झोपेची गरज पण वाटत नाही.
0: बरं,
1: म्हणजे कधी एखादे बाबा असे असतात की त्यांना मेनिया झाला तर मग ते कोणत्या तरी फायली काढतात, रात्रभर काहीतरी फायली काढत बसतात, किंवा एखादी गृहिणी असेल ती रात्री काहीतरी कामं करत बसते, हे करत बसते. ते घरचे लोक म्हणतात की ही कशी रात्रभर काम करते, हे करते, काय झालं नेमकं? आणि ती एकदम प्रसन्न राहते, एकदम एनर्जेटिक राहते रात्रभर काम करून सुद्धा. तर असं होतं काही काही रुग्णामध्ये. तर काही काही जणांमध्ये काय होतं की एवढी खुशी होते की अननेसेसरी गोष्ट गरज नसताना ते विकत घरामध्ये आणतात.
0: अच्छा.
1: हा, आता एखादा नोकरी करणारा माणूस असेल, त्याच्याच हातामध्ये घराचं सर्व आर्थिक धोरण असेल, त्याच्या खिशामध्ये पैसे असतातच, त्याच्याकडे मोबाईल आहे तर नवीन एखादा मोबाईल आणतो. तर आजकाल तर नवीन मोबाईल बरेच लोक मार्केटमध्ये आला की घेऊन येतात, असला तरी मग आणला मी, किंवा एखादी दुसरी कोणती गोष्ट घेऊन येतात विकत, किंवा नवीन नवीन सारखे ड्रेस घेतात. अशा पद्धतीनं गरज नसताना जेव्हा आणतात तेव्हा मग घरचे लोक म्हणतात आमच्याकडे ह्या वस्तू आहेत तरी पण त्या विकत घेतात म्हणून.
0: असं. अच्छा, बरं. अत्यानंदाचा हा विषय आहे, तर साधारण म्हणजे लक्षणं ओळखणं तसं कठीणच आहे, नाही का डॉक्टर?
1: हो.
0: तर साधारण लक्षणं काय सांगता येतील मग?
1: लक्षणं म्हणजे ह्या आजारामध्ये रुग्ण अतिशय ऍक्टिव्ह असतो, त्याला आम्ही गोल डायरेक्टेड ऍक्टिव्हिटी असं म्हणतो, की तो काहीतरी डोक्यात ठरवतो आणि त्या पद्धतीनं तो वागतो. तर याच्यामध्ये आजाराची लक्षणं असे लक्षात येतात की कधी कधी तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, जसं एखाद्या वेळेस तो मी आमदारच आहे, किंवा मी खासदार आहे, किंवा मी इलेक्शनला उभा राहणार आहे. तर कधी कधी एखादा रुग्ण तर लिटरली रस्त्यावर उभा राहून मी म्हणजे कुणीतरी पोलीसवाला आहे म्हणून गाड्या अडवतो, लोकांना बोलतो, किंवा कधी कधी आपण पाहतो की भर उन्हामध्ये एखादा रुग्ण स्वतःच्या शरीरावर शर्ट घातलेलं असतं, शर्टवर जॅकेट घातलेलं असतं, आणि भर उन्हामध्ये जॅकेट घालून स्वतः कोणीतरी मोठा न्यायाधीश, कोणीतरी मोठा एखादा व्यक्ती आहे अशा पद्धतीनं तो बोलतो. कधी कधी तर तो स्वतःच्या हातामध्ये मोबाईल नसताना सुद्धा मोबाईल असा कानाला लावल्यासारखा करतो, आणि मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाशी बोलत आहे, किंवा मी पंतप्रधानाशी बोलत आहे, किंवा मी राष्ट्रपतीशी बोलत आहे असं म्हणतो. कधी कधी आमच्या क्लिनिकमध्ये अशा रुग्णाला घेऊन येतात, तर तेव्हा रूममध्ये एंट्री केल्यानंतर धाडकन दरवाजा उघडतो आणि आल्यानंतर आमचीच तब्येत विचारतो, डॉक्टर तुमची तब्येत कशी आहे, काय चाललंय तुमचं, काय नाही तुमचं, सगळं व्यवस्थित चाललं नसेल तर माझ्याकडून मी काही हे देतो ते देतो, मी हे आहे मी ते आहे असं म्हणतो. तेव्हा ते आम्हाला पाहण्यावरून, वागण्यावरून, बोलण्यावरून लक्षात येतात, आणि घरचे लोक बिचारे परेशान असतात, आणि ते मग हळूहळू सांगतात आम्हाला असं की हे असं नाही आहे, तसं नाही आहे, हे असं म्हणतो तसं म्हणतो ते सगळं.
0: परंतु आनंद म्हटल्यानंतर कोणीही डॉक्टरांकडे जात नाही, तर मग असे रुग्ण तुमच्याकडे उपचारासाठी आणणं खूप कठीण काम आहे, तर मग अशा रुग्णांवर आपण उपचार कसे करता?
1: अशा रुग्णांना एकतर नातेवाईक पहिले येऊन भेटले तर आम्ही त्यांना सांगतो की त्यांना प्रेमाने घेऊन या. मग कधी कधी आम्ही त्यांचं बीपी चेक करून म्हणतो थोडं बीपी वाढलं आणि मग आम्हाला खूप काळजी वाटते, तुमचं बीपी कमी करावं वाटतं आणि तुम्हाला खूप समाजाचं कार्य करायचंय, तुम्ही खूप मोठे व्यक्ती आहेत, आम्हाला थोडी संधी द्या काम.

0: करायला, असं म्हणून मग आम्ही काही गोळ्या औषधं सुरू करतो आणि त्यांनी जर फरक पडला तर मग ऍडमिट करायची गरज पडत नाही. पण कधी कधी रुग्ण एकदम थर्ड स्टेज मध्ये घेऊन येतात की तो हाणमार करतो, लोकांना मारतो, हे करतो, घरच्या लोकांना मारतो, रात्रभर झोपत नाही किंवा काही व्यसन करतो, अशा वेळेस मग आपल्याला आल्यानंतर ऍडमिट करावं लागतं अशा रुग्णांना.
1: बरं, मग हे अत्यानंद झालेले जे काही रुग्ण असतात, या अत्यानंदाचा त्यांच्या जीवनावर काही परिणाम होतो का?
0: त्यांच्या जीवनावर परिणाम एवढाच होतो की कसं हायपर होतात तर तेव्हा त्यांची बीपी वाढते, त्यांचे रासायनिक बदल होतो, ते झोपत नाहीत, तेव्हा त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. बऱ्याच वेळेस असे खूप होतात, खूप जण असे कुठेतरी अबस्कॉन्ड होतात, घर सोडून जातात, मग बाहेर कुठेतरी कुणाशी तरी भांडतात, झगडतात, कुठेतरी इंजुरी झालेली असते, असे बरेच त्यांच्या शरीरावर परिणाम होतात, त्यांच्या आहारावर परिणाम होतो, त्यांच्या व्यसनावर परिणाम होतो. दुसरं मला महत्वाचं सांगायचं म्हणजे हे ज्यांना असा मेनिया होतो तर त्यांनाच कधी कधी 6 महिन्यानंतर, वर्षानंतर, 2 वर्षानंतर किंवा आयुष्यामध्ये कधीतरी डिप्रेशन पण होतं.
1: बरं,
0: जेव्हा असा मेनिया होतो तर काही काही जणांना मेनियाचे 2-3 एपिसोड होतात, तर कधी मग डिप्रेशन कधी येते, कधी मेनिया होतो, तर थोडं डिप्रेशन झालं की मग उदासीनता येते, निराशा येते, आपण डिप्रेशन बद्दल पहिल्या दिवशी जाणून घेतलं, तर नंतर कधी कधी मग डिप्रेशन संपतं आणि मग मेनिया होतो असं होतं. तर याला आम्ही बायपोलर डिसऑर्डर असं म्हणतो. तर तेव्हा त्यांना मूड स्टेबिलायझर म्हणून काही मेडिसिन असतात की जेणेकरून मेनियामध्ये गेल्यानंतर पुन्हा डिप्रेशनमध्ये जाऊ नये, डिप्रेशन गेल्यानंतर मेनियामध्ये जाऊ नये, आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांचा रासायनिक समतोल बरोबर राहावा असे म्हणून मेडिसिन देतो. तर त्याच्यामधून त्याचं मेनिया कमी होतो, डिप्रेशन असेल डिप्रेशन कमी होतं असं होतं.
1: अच्छा, बरं, पण काय सांगाल डॉक्टर आजच्या मुलाखतीमधून की हे आजार पूर्णतः बरे होऊ शकतात का?
0: हो, पूर्णतः बरे होतात. हे आजार बरे होऊन रुग्ण काम करतात, ते त्यांचे व्यवसाय करतात, त्यांची नोकरी करतात, किंवा गृहिणी असेल तर ती स्वयंपाक घर सगळं सांभाळती व्यवस्थित, विद्यार्थी असेल तर अभ्यास करतो, परीक्षा पास होतो, सगळं होते. आणि बऱ्याच जणांना एखादा एपिसोड आला तर नंतर आयुष्यात पूर्ण एपिसोड येत पण नाही, आणि एखाद्याला आला तर परत नंतर काही दिवसानंतर येतो, तर मेडिसिन पण काही काळ ठेवावं लागतं. नंतर जर पुन्हा एपिसोड येणार असेल तर परत चालू करावं लागतं. वारंवार एपिसोड येत असतील तर कंटिन्यू ठेवावं लागतं. पण याच्यामध्ये नॉर्मल लाईफ जीवन जगू शकतात आणि सगळं त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांना ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी करू शकतात.
1: अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं डॉक्टर. आणि आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना हेच सांगावं असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, मग तो आनंद जरी असेल तरी आनंदाचाही अतिरेक आपल्या आयुष्यावर खरंच खूप वाईट परिणाम करत असतो, तेव्हा आपल्या सगळ्या भावना आपण मर्यादेत ठेवायला हव्यात आणि वेळीच या मानसिक आजारांवर उपचार करून घ्यायला हवेत. आमच्या श्रोत्यांना उपयुक्त आणि महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद श्रोतेव.
1: आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ, पाथरी रोड, परभणी. मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी.
2: श्रोतो, आपण ऐकत होता मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त मेनिया या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची श्रीमंती निकुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतो, हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:52 झाले. श्रोतो, आमचा पुढील कार्यक्रम आहे भावधारा. तत्पूर्वी जाहिरात रूपी छोटीशी विश्रांती.
3: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
4: वाव,
3: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
5: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
2: श्रोतो, प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. श्रोतो, मराठी ही केवळ आपली मायबोली नाही, हजार वर्षांची समृद्ध साहित्य परंपरा लाभलेली भाषा आहे. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत

कुसुमाग्रजांपासून पु ल देशपांडेंपर्यंत असंख्य साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून मराठीला अधिक समृद्ध केलं आहे. श्रोतेहो, 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून केंद्र सरकारची मान्यता मिळाली आणि प्रत्येक मराठी माणसासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला. या अभिजात मराठीच्या वैभवाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी अभिजात मराठी भाषा सप्ताह हा एक सुंदर उपक्रम चालू करण्यात आला आहे. हो, अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026 हा 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत साजरा केला जात आहे. आणि 3 ऑक्टोबर हा दिवस विशेष महत्त्वाचा, कारण 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारनं दिला. श्रोतू, ऐकूया भावधारा या कार्यक्रमामध्ये मराठी भावगीत रचना.

0: श्रुतो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रुतो हो, अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त मराठी भाषेचं वैभव, तिची प्राचीनता आणि समृद्ध साहित्य परंपरा जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी हा सप्ताह आयोजित केला जातो. भाषा जिवंत राहते ती तिच्या वापरामुळं, आणि म्हणूनच मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया आणि आपल्या माय मराठीचा अभिमान जपूया याच भावनेतून भावधारामध्ये ऐकूयात श्रोते हो मराठी भावगीतरचना. मराठीच्या या अभिजात रूपाला मनापासून नमन. ऐकूया कार्यक्रमातील पुढील रचना. तत्पूर्वी छोटीशी जाहिरात.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज

0: scoring an unbeaten 223 against the West Indies in the ODIs. And now for a look at today's newspapers, it's over to Sarabjit Kaur.
1: Thank you, Shagun. Modi marks 25 years in public office, says won't stop till 2047, asserts we will do it. 140 crore Indians will build Vikasit Bharat, pitches for rule-based, free and open global maritime order, leads the Asian Age. May the grace of Vignaharta bring welfare to all. PM Modi prays at Sri Vinayak Temple in capital upon completing 25 years in public office, writes the statesman. The Hindu headlines, RBI raises repo rate to 5.5% amid calibrated tightening. Senior IPS officers must complete annual courses in ChatGPT, generative AI, cyber security and integrative wellness, or they will receive lower appraisal scores, reads the top story in the Pioneer. And finally, maths star Mahesh Kakre clinches Ramanujan Prize for fundamental work in algebraic number theory. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to inaugurate 10th India Mobile Congress at Yashobhumi in New Delhi this morning. 57 GST Council meeting to be held at Bharat Mandapam in New Delhi today. Veteran actor Nana Patekar passes away in Goa. India joins US and 13 other economies in signing joint ministerial statement to address global excess capacity and production in key manufacturing sectors. IMD forecast heavy rain in Kerala, Tamil Nadu, Puducherry, Uttarakhand, West Bengal and Sikkim today. And in table tennis, Manush Shah and Diya Chitali create history, become first Indian mixed doubles pair to reach Grand Smash semi-final at China Smash in Beijing. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:20 झालेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94व्या भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक नवोपक्रम या क्षेत्रातील देशाच्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याच्या उद्देशाने आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील यशोभूमी इथं करणार आहेत. या क्षेत्रातील सहकार्य, गुंतवणूक आणि नव्या संकल्पना तसंच डिजिटल नवोपक्रम यासाठी ही परिषद जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. पुढच्या पिढीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक विकास तसंच सुरक्षित डिजिटल परिसंस्थांचा विकास या विषयावर चर्चा होत आहे. दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा 4 दिवसांचा कार्यक्रम काल सुरू झाला आहे. भारतीय वायुदल म्हणजे अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या 94व्या भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे. भारतीय वायुदलाची सतर्कता आणि दृढ निष्ठेने देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या ऑपरेशन सिंदूरने एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वस्तू आणि सेवा कर परिषदेची 57वी बैठक आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध स्तरावरील मान्यतेसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जीएसटीशी संबंधित वाद सोडवणं आणि इनपुट टॅक्स क्रेडिटची प्रक्रिया सुलभ करणं यांसारख्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा अपेक्षित आहे. जीएसटी प्रणालीतील पुढील टप्प्यातील सुधारणा

योजनांसाठी तसंच प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरणासाठी 5 सूत्रीय योजना मांडली जाणार आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये अनिश्चितता निर्माण करणाऱ्या धोरणांना तसंच संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन यावर तोडगा काढण्यासाठी आणि जागतिक बाजारातील चुकीच्या धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिका आणि 13 अन्य देशांच्या गटामध्ये भारत सहभागी झाला आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी मंडळाने काल रात्री स्वाक्षरी केलेलं संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदन प्रसिद्ध केलं. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी इथं झालेल्या G20 संघटनेच्या व्यापार मंत्र्यांच्या चर्चेनंतर या परिषदेत सहभागी झालेल्या 15 देशांनी स्वाक्षरी केलेलं हे संयुक्त निवेदन आहे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या घटनेला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे. यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे. बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला. फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अबिदजान इथं कोत दिवारचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेने बिराहिमा ओवाटारा यांची भेट घेतली. भारत आणि कोत दिवार दरम्यान परस्पर विश्वास, क्षमता बांधणी आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित संरक्षण क्षेत्रातील भागीदारीवर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अबिदजानमधील ही भेट जयशंकर यांच्या घाना, कोत दिवार आणि इथिओपिया या 5 दिवसांच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग आहे. या दौऱ्याचा उद्देश या 3 आफ्रिकन देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ करणं हा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झाली आहे. पुरवठ्यातील या सुधारणेमुळे कांद्याच्या दरात आधीच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठा मध्ये देखील आवक चांगली झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4030 रुपये असलेला भाव 13% घसरून प्रति क्विंटल सुमारे 3475 रुपयांवर आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी शहा यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. कसदार अभिनय, दमदार आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक करत नानांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायकाच्या अनेक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. या काळातच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी काम सुरू केलं. 1978 गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली रवीची भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर क्रांतीवीर, परिंदा, प्रहार, खामोशी द म्युझिकल, वेलकम अशा हिंदी आणि नटसम्राट, देऊळ, पक पक पकाक,
प्रकाश

बाबा आमटे यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच 1995 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अभिनयाइतकंच सामाजिक क्षेत्रातही नानांनी उल्लेखनीय योगदान दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. टेबल टेनिसमध्ये बीजिंग इथं सुरू असलेल्या चायना स्मॅश स्पर्धेत काल भारताच्या मानुष शहा आणि दिया चितळे या जोडीने इतिहास रचला. रोमानियाच्या एडवर्ड आयोनेस्कू आणि बर्नाडेट सोक्स यांचा 3-0 असा पराभव करून WTT ग्रँड स्मॅशच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी ही पहिलीच भारतीय मिश्र दुहेरी जोडी ठरली. जपानमधल्या आईची नागोया इथं 18-24 ऑक्टोबर दरम्यान आशियाई दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा अर्थात आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि टेनिसपटू भाविना पटेल भारतीय चमूचे ध्वजवाहक असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94 भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो ऐका एक निवेदन. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी एक निवेदन ऐका. आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 दरम्यान हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. आजचा विषय आहे ॲसिडिटी. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी. तर श्रोतो 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर सकाळी 9 ते 9:30 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या मनातील शंकांचं समाधान करून घ्या. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 220-890-223-599.
1: अथांग आसमंत कुणासाठी स्वप्नांची भरारी घेण्याचं माध्यम, कुणासाठी पक्ष्यांच्या मुक्तविहाराचं सुंदर विश्व, तर कुणासाठी निसर्गानं निर्माण केलेलं अद्भुत आश्चर्यच, नाही का? पण याच आकाशात जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचं आव्हान उभं राहतं तेव्हा या आकाशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात ध्येयवेढे सैनिक, म्हणजेच अभिमानास्पद कार्य करणारी आपली भारतीय वायुसेना. ज्यांच्या डोळ्यात असतं देशाच्या सुरक्षिततेचं स्वप्न, हृदयात असते मातृभूमीची असीम निष्ठा आणि ज्यांच्या हातात असतं आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज विमानाचं नियंत्रण, ते आहेत भारतीय वायुदलाचे वीर.

वेग ज्यांची ओळख, शिस्त ज्यांची ताकद, कौशल्य ज्यांची साधना आणि राष्ट्रसेवा ज्यांचं सर्वोच्च ध्येय होय. नभस्पृश्य दीप्तम म्हणजेच आकाशामध्ये तेजानं स्पर्श करणं, हे ब्रीद घेऊन अखंड कार्यरत असणारी भारतीय वायुसेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायुसेना आहे. भारतीय वायुसेनेत एकूण 1,70,000 कर्मचारी कार्यरत असून 1,500 लढाऊ विमानं आहेत. भारतीय हवाई हद्दीचे सजग रक्षक, संकट समयी मदतीसाठी धावून जाणारे देवदूत आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील एक महत्वाचा आधारस्तंभ. भारतीय वायुदलाच्या शौर्याला, समर्पणाला आणि राष्ट्रसेवेला अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे 8 ऑक्टोबर, भारतीय वायुदल दिन. आकाशाच्या अथांग निळाईत राष्ट्रध्वजाचा अभिमान घेऊन झेपावणाऱ्या प्रत्येक वायुसैनिकाला मानाचा मुजरा.

प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात छोटी असते, पण त्या सुरुवातीमागे असलेलं स्वप्न मोठं असेल तर इतिहास घडतो. भारतीय वायुदलाच्या इतिहासाची सुरुवात 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. पुढे 1 एप्रिल 1933 रोजी त्याच्या पहिल्या कार्यरत तुकडीच्या उड्डाणांनी प्रत्यक्ष सुरुवात केली. सुरुवातीची साधनं मर्यादित होती, विमानांची क्षमता आजच्या तुलनेत कमी होती, तंत्रज्ञानही वेगळं होतं. मात्र आकाशात झेप घेण्याची उमेद आणि कर्तव्य बजावण्याची जिद्द कायम होती. काळ बदलत गेला, विज्ञानानं प्रगती केली, विमान निर्मितीच्या तंत्रज्ञानात क्रांती घडली आणि भारतीय वायुदलानंही प्रशिक्षण, कार्यक्षमता, विमानांची क्षमता आणि आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी वाटचाल केली. जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांमध्ये भारतीय वायुसेनेचा 7वा क्रमांक लागतो. भारतीय वायुसेना ही जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशातील हवाई दलांच्या तुलनेत जास्त शक्तिशाली आहे. इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि घटनांची नोंद नव्हे, इतिहास म्हणजे संकटांमधून मिळालेला अनुभव, कर्तव्यामधून घडलेली परंपरा आणि पुढच्या पिढीला दिलेला प्रेरणेचा वारसा. भारतीय वायुदलाच्या वाटचालीत अनेक महत्वाचे टप्पे आले. बदलत्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाताना प्रशिक्षण, नियोजन, समन्वय आणि तांत्रिक कौशल्य यांचं महत्व अधिकाधिक वाढत गेलं. 1999 मधील कारगिल संघर्षाच्या काळात भारतीय वायुदलानं ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत अत्यंत उंच आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत हवाई मोहिमा राबवल्या. कारगिल युद्धामध्ये लढाऊ क्षेत्रात उड्डाण करणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेना यांचं योगदान इतिहास कधीही विसरणार नाही. गुंजन सक्सेना या भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला पायलटपैकी एक आहेत, ज्यांनी 1999च्या कारगिल युद्धादरम्यान शौर्याची एक नवी व्याख्या लिहिली. त्या लहानपणापासूनच आकाशात उडण्याचं स्वप्न पाहत होत्या. जेव्हा महिलांना लढाऊ विमानांच्या कॉकपिटमध्ये जाण्याची परवानगी नव्हती तेव्हा त्यांनी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय वायुसेनेत प्रवेश मिळवला. कारगिल युद्ध सुरू झालं तेव्हा त्यांना रणभूमीत

तैनात करण्यात आलं. गोळीबार आणि अनेक क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असतानाही त्यांनी आपल्या चित्ता हेलिकॉप्टरमधून अनेक उड्डाणं केली. शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता त्यांनी युद्धभूमीतून जखमी सैनिकांना सुखरूप बाहेर काढलं आणि सैन्याला रसद पुरवली. त्यांच्या या अजोड धाडसामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले. युद्धक्षेत्रात दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना शौर्यवीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

गुंजन सक्सेना यांचं हे योगदान केवळ एका युद्धापुरतं मर्यादित नसून त्यांनी देशातील लाखो मुलींसाठी वायुसेनेची दारं खुली केली आणि आकाशात झेप घेण्याची प्रेरणा दिली. काळाच्या प्रवाहात विमानं बदलली, उपकरणं बदलली, युद्धतंत्र बदललं, मात्र देशसेवेची भावना कायम राहिली. हीच आहे भारतीय वायुदलाच्या प्रवासाची खरी प्रेरणा. अनुभवांनी एक गोष्ट अधोरेखित केली, आकाशातील प्रत्येक मोहिमेमागे केवळ विमानाची शक्ती नसते, त्यामागे असतं अचूक नियोजन, प्रशिक्षण, तांत्रिक तयारी आणि प्रत्येक क्षणी कर्तव्य बजावण्याची बांधिलकी. लढाऊ विमानाचं उड्डाण म्हणजे केवळ वेगाचा थरार नाही, ती असते कौशल्याची परीक्षा. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या परिस्थितीचं आकलन आणि अत्यंत शिस्तबद्ध निर्णय प्रक्रिया. वैमानिकाला विमानाची क्षमता माहीत असावी लागते, हवामानाचा अंदाज, तांत्रिक उपकरणांची माहिती, सहकाऱ्यांशी समन्वय आणि प्रत्येक संभाव्य परिस्थितीसाठीची तयारी महत्वाची असते. तसंच विमान सुरक्षितपणे उड्डाण करण्यासाठी आणि परत आणण्यासाठी संपूर्ण पथकाचं योगदान आवश्यक असतं. आपण आकाशात विमान पाहतो तेव्हा आपल्या नजरेसमोर त्याची भरारी येते, मात्र त्या भरारीमागे असलेल्या शेकडो तपशिलांची कल्पना अनेकदा आपल्याला नसते. विमानातील तंत्रज्ञानापासून जमिनीवरील देखभालीपर्यंत, वैमानिकाच्या प्रशिक्षणापासून नियंत्रण कक्षातील समन्वयापर्यंत प्रत्येक घटकाला महत्व असतं. ही एक सुसंघटित यंत्रणा आहे, प्रत्येकाची भूमिका स्वतंत्र पण ध्येय एकच, देशाच्या हवाई सुरक्षेसाठी सज्ज राहणं. आकाशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या या वायुसैनिकांची सज्जता आपल्याला सुरक्षिततेचं महत्व सांगते. शांतता टिकवण्यासाठी तयारी आवश्यक असते आणि त्या तयारीतूनच जबाबदार संरक्षण व्यवस्था उभी राहते. वायुसैनिकाला गणवेशावर अभिमान असतो, छातीत देशसेवेची प्रेरणा असते, पण त्या गणवेशामागे एक माणूसही असतो ज्याचं कुटुंब असतं, आई वडील असतात, मित्र असतात आणि भविष्याविषयी अनेक स्वप्न असतात. वायुदलातील जीवन म्हणजे कठोर प्रशिक्षण, बदलत्या ठिकाणी सेवा, अनिश्चित वेळापत्रक आणि सतत कौशल्य विकसित करत राहण्याची तयारी. या सेवेत स्त्री आणि पुरुष दोघंही विविध भूमिका बजावतात. भारतीय वायुदलात महिला वैमानिकांनाही लढाऊ विमान उड्डाणाची संधी उपलब्ध झाली आहे. कर्तव्याची कोणतीही एकच प्रतिमा नसते, कधी ती आकाशात विमान चालवणाऱ्या वैमानिकाची असते तर कधी जमिनीवर विमान सज्ज ठेवणाऱ्या तंत्रज्ञाची. प्रत्येक योगदानातून राष्ट्रसेवेची व्यापक संकल्पना साकार होते. वायुदलाचं काम केवळ देशाच्या हवाई सुरक्षेपुरतं मर्यादित नाही. नैसर्गिक आपत्ती, पूर, भूस्खलन किंवा दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठीही हवाई साधनांचा उपयोग होतो. जेव्हा रस्ते पाण्याखाली जातात, पूल वाहून जातात, डोंगराळ भागांचा संपर्क तुटतो, तेव्हा मदत पोहोचवणं मोठं आव्हान ठरतं. अशावेळी हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमानांच्या सहाय्यानं बचाव कार्य, वैद्यकीय स्थलांतर

आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाऊ शकते. अशा मोहिमांमध्ये प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. हवामान, दृश्यमानता, भौगोलिक परिस्थिती आणि बचाव कार्याची गरज यांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. दुर्गम भागात रुग्णाला वेळेत उपचारांसाठी हलवणं असो, आपत्तीग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामग्री पोहोचवणं असो किंवा संकटात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेणं असो, या प्रत्येक कामात नियोजन, तत्परता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय आवश्यक असतो. म्हणूनच वायुदलाच्या सामर्थ्याचा विचार करताना आपण केवळ विमानांची गती किंवा त्यांची तांत्रिक क्षमता पाहू नये. त्या सामर्थ्याचा उपयोग मानवी जीवनाच्या रक्षणासाठी कसा होतो हे देखील लक्षात घ्यायला हवं, कारण देशसेवेचा अर्थ केवळ संकटांचा सामना करणं नाही तर संकटात सापडलेल्यांना आधार देणंही आहे.

एकविसाव्या शतकात हवाई संरक्षणाचं स्वरूप झपाट्यानं बदलतं आहे. आधुनिक लढाऊ विमानं, रडार प्रणाली, संप्रेषण व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, अचूक माहितीचं विश्लेषण आणि विविध संरक्षण प्रणाली यांचं महत्त्व वाढत आहे. आज हवाई सुरक्षेसाठी केवळ विमानाचा वेग पुरेसा नसतो. माहिती मिळवणं, तिचं योग्य विश्लेषण करणं, परिस्थितीचं आकलन करणं आणि समन्वयानं निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनाला महत्त्व दिलं जातं आहे. तेजस सारखी स्वदेशी बनावटीची लढाऊ विमानं भारतीय विमान निर्मितीच्या क्षमतेचं उदाहरण आहे. या प्रवासात शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ, वैमानिक आणि संशोधक यांचं योगदान मोलाचं आहे. देशाची सेवा करण्यासाठी अनेक मार्ग असतात. त्यातील एक मार्ग म्हणजे ज्ञान आणि कौशल्याच्या बळावर राष्ट्राच्या संरक्षण क्षमतेत योगदान देणं. मित्रांनो, वायुदल दिन हा केवळ एका संस्थेचा स्थापना दिन नाही, हा दिवस आहे कर्तव्याची जाणीव नव्यानं जागवण्याचा. हा दिवस आहे शौर्याच्या कथा आठवण्याचा. देशासाठी योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या कामाचा सन्मान करण्याचा आणि राष्ट्रसेवेच्या व्यापक अर्थाचा विचार करण्याचा. शौर्य म्हणजे भीतीचा पूर्ण अभाव नव्हे, तर परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशिक्षण, शिस्त आणि जबाबदारीच्या आधारावर योग्य कृती करणं. शिस्त म्हणजे केवळ नियम पाळणं नव्हे, तर स्वतःच्या कृतीचा इतरांवर होणारा परिणाम समजून घेणं. समर्पण म्हणजे केवळ मोठ्या प्रसंगी पुढे येणं नव्हे, तर दररोज आपलं काम प्रामाणिकपणे आणि गुणवत्तेनं करणं. ही मूल्य वायुदलापुरती मर्यादित नाहीत, ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देऊ शकतात. शेतात घाम गाळणारा शेतकरी, रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक, सीमेवर पहारा देणारा सैनिक, संशोधन करणारा शास्त्रज्ञ आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येकाच्या योगदानातून राष्ट्राची उभारणी होत असते. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या घोषणा करण्याचीच गरज नसते. आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणं, सार्वजनिक संपत्तीची काळजी घेणं, इतरांच्या श्रमांचा आदर करणं आणि समाजाच्या हितासाठी काम करणं ही देखील देशसेवेचीच रूपं आहेत. आकाशातील भरारी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. उंच भरारी

0: येण्यासाठी केवळ पंख असून चालत नाही. दिशा, तयारी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नही आवश्यक असतात. भारतीय वायुदलाची वाटचाल आपल्याला या मूल्यांची आठवण करून देते. निळ्याशार आकाशाच्या विशाल पटावर जेव्हा भारतीय विमानांची रचना झेपावते तेव्हा त्या दृश्यात केवळ वेग आणि कौशल्य दिसत नाही, दिसतो तो सरावाचा आत्मविश्वास, दिसते ती तंत्रज्ञानाची ताकद, दिसतं ते सामूहिक प्रयत्नांचं सामर्थ्य आणि जाणवते ती देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या वायुसैनिकांच्या कर्तव्यनिष्ठेची जाणीव. कर्तव्याच्या मार्गावर स्वतःला झोकून देणाऱ्या आणि देशाच्या हवाई सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सर्वांना मानाचा मुजरा. आकाश विशाल आहे, आव्हानं बदलत राहणार आहेत, तंत्रज्ञान विकसित होत राहणार आहे, पण देशाच्या सुरक्षिततेसाठी ज्ञान, शिस्त, सज्जता आणि समर्पण यांची गरज कायम राहणार आहे.
1: भारतीय नागरिकाचा

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतू लखलख चंदेरी या कार्यक्रमात ऐकूयात आझादी या चित्रपटातून ही रचना.

श्रोतो, आझाद या चित्रपटातून आपण ऐकत होता लखलख चंद्रे या कार्यक्रमासाठीची ही रचना. लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना श्रोते हो आपण ऐकलीत. ऐकूया कार्यक्रमातील पुढील गीतरचना. चित्रपट आहे आशिकी.

मुकेश यांच्या आवाजातील गीतरचना श्रोते हो आपण ऐकत होता लखलख चंद्री या कार्यक्रमात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. ऐकूया श्रोते हो कार्यक्रमातील पुढील रचना आप आए बहार आई या चित्रपटातील शीर्षक गीत. गात आहेत मोहम्मद रफी.

श्रुती उलखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आप आहे बहारा या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेली रचना आपण ऐकलीत. श्रुती आनंद बक्षी यांच्या लक्ष्मीकांत पॅरेलल यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा आनंद आपण घेत आहात लखलख चंदेरी या कार्यक्रमात. ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आणखी एक रचना. चित्रपट आहे अंजाना.

0: श्रोतो, मोहम्मद रफी यांच्या आवाजातील अंजना या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. या गीतासह लखलख चेंदेरी हा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच, दरम्यान घेऊया जाहिरात रूपी एक छोटीशी विश्रांती.
1: आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षीस दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.

0: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये
1: 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 9:30 वाजतायत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त मराठी बोली आणि मराठी भाषा एक चिंतन मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन.
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
2: नमस्कार. आपल्या म्हणण्या समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते. पण मग भारतभरामध्ये अशा किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर, आता ज्ञान भाषेचा जो आपण वारंवार म्हणतो की मराठी ही व्यवहाराची भाषा असली पाहिजे, प्रशासनाची भाषा आणि ज्ञान भाषा, तर आपण जो विचार मांडत आहात तो ज्ञान भाषेकडे मराठीला घेऊन जाणारा नक्कीच ठरेल. पण शेवटी प्रश्न येतो की हे सगळं करायचं कसं? आपण जी हॅकेथॉन बाबत आता मांडणी केली तर त्याबाबत म्हणजे आपण आतापर्यंत मराठी उपासक म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो, मराठीचे प्रेमी म्हणून पाहतो, तर आपण प्रशासक म्हणून या भूमिकेबद्दल आपलं मत सांगावं आणि ते प्रत्यक्षात कसं आणता येईल? कारण लोकांना लाईटचं तंत्रज्ञान जाणून घेण्यात काही रस नसतो की तो बल्ब लागतो कसा, त्यांना फक्त मला बटन दाबायचं आहे आणि बल्ब लागला पाहिजे. तर हे प्रत्यक्षामध्ये आणि सहज उपलब्धता याची कशी होऊ शकेल, तर याचं काही आपलं आखणे आहे का, धोरण आहे का, त्याबाबत आपण सांगा.
3: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्र राज्याला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी मिळतो आहे, मिळणार आहे. आपल्या राज्य सरकारने सुद्धा निधीच्या बाबतीत अजिबात हात आखडता घेतलेला नाही आणि त्यामुळे निधीच्या बाबतीत काही अडचण नाही. आता मुद्दा आहे तो कल्पकतेनं योजना आखण्याचा आणि त्या बाबतीत मला हे सांगायला आनंद वाटतो की आमची पूर्ण यंत्रणा, पूर्ण विभाग, विभागातले अधिकारी कर्मचारी आणि याचबरोबर समाजातले तज्ज्ञ आणि वेगळ्या वेगळ्या

0: क्षेत्रात काम करणारी मराठी मंडळी ही खरोखरच आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत, इनपुट्स देत आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे अभिजात मराठीचं काम म्हणजे फक्त प्रमाण मराठी किंवा साहित्य विषयक काम नाही, तर ते बोली भाषांचं सुद्धा आणि डिजिटाईज्ड भाषेचं सुद्धा आणि डिजिटायझेशन हे बोली भाषांचं सुद्धा, ही जी सगळी साखळी आहे ही आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आणि ते करण्यासाठी प्रत्येकाने जे काही कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, योगदान द्यायचं आहे, ते द्यायला प्रत्येक जण तयार आहे. आता हे कशा पद्धतीनं घडवून आणायचं? पहिली गोष्ट अशी की आयटीच्या बद्दल, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या बद्दल आपलं राज्य प्रगत आहे यात काही शंकाच नाही, वस्तुस्थिती आहेच ती. तर हे जे तरुण या विषयामध्ये आहेत त्या सगळ्यांना आपण एकत्र आणायचा आता प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे बोली भाषा तज्ञांना एकत्र आणायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकीकडे आयटी क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं डिजिटल रूप यावर व्यवसाय करणारे, काम करणारे, यशस्वी असे आयटीचे उद्योजक, मराठी उद्योजक सांगायला हरकत नाही, असे आम्हाला 12-15 अतिशय यशस्वी उद्योजक मिळाले की ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटी 500 कोटी याच्यापेक्षा जास्त आहे आणि मराठी भाषेच्या संदर्भातलं आयटीचं काम ते करतायत उद्योग म्हणून, ती फार उत्साहवर्धक गोष्ट आहे. तर अशी मंडळी एका बाजूला, दुसरीकडे आपल्या ज्या 200 पेक्षा जास्त बोली भाषा आहेत त्यातले तज्ञ असलेले जवळपास 150 ते 250 बोली भाषा तज्ञ यांची आपण यादी तयार केलेली आहे, त्यांचे आपण काही मेळावे सुद्धा घेतलेले आहेत. आणि मग या दोन्ही गटांना एकत्र आणून आपण डिजिटायझेशनसाठी युवा शक्ती वापरायचा आपला विचार आहे. तो कसा? तर आता हॅकॅथॉनच्या मार्फत आपल्याला काही लोक मिळतील, पण त्या व्यतिरिक्त मराठी भाषा विभागामार्फत सुद्धा काही इन्सेंटिव्ह देऊ विद्यार्थ्यांना, आताशी धरून बी ए मराठी जे विद्यार्थी आहेत, एम ए मराठी आहेत, सध्या शिकतायत अशा विद्यार्थ्यांना आताशी धरून आपल्याला हे करता येईल. महाराष्ट्रामध्ये 1200 महाविद्यालय आहेत जिथे मराठी विभाग आहे आणि तिथे किमान 10 विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी आहेत सरासरी, तर अशा 12,000 स्टुडंट्सचा आपल्याला उपयोग करता येईल. याही पेक्षा एक मोठी ताकद म्हणजे आपले मराठी भाषा अधिकारी प्रत्येक कार्यालयामध्ये नेमण्याबाबत राजभाषा अधिनियमाने सक्ती केलेली आहे. काही काही कारणामुळे गेल्या काही वर्षात ते घडलेलं नव्हतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात, पण आता आपण एक ड्राईव्ह असा हाती घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढी कार्यालये आहेत, आणि ही कार्यालय म्हणजे अगदी ग्रामपंचायती असतील, तलाठी कार्यालय असेल, कृषी सहाय्यकाचं कार्यालय असेल, म्हणजे ग्राम पातळीवरती जी 7-8 कार्यालय असतात त्यांच्यासह जी संख्या 2-2.5 लाखापर्यंत कमीत कमी जाईल महाराष्ट्रासाठी, एवढे मराठी भाषा अधिकारी त्यांचं काही आपण प्रशिक्षण घेऊन या बाबतीत त्यांना काही एक्झरसाइज दिली तर मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचणं ही अजिबात अवघड गोष्ट नाहीये. आणि एक अनुभव अतिशय उत्साहवर्धक आहे, मराठी भाषेचं काम असलं, मराठी भाषेबद्दल सांगितलं, कोणी नाही म्हणत नाही आणि अतिशय उत्साहाने आनंदाने मदतीला तयार होतात. हे मराठी माणसाचं रूप जे बघायला मिळतंय ना, हे फार आनंददायी आहे. आणि म्हणूनच मला डिजिटल मराठी या बाबतीत पुढच्या काळात आपण खूप मोठी मजल मारू याची खात्री वाटते.
1: सर नक्कीच, आपण जो आता मुद्दा म्हणला की मराठी माणसाचं हे रूप पाहायला मिळणं खूप आशादायक पण आहे, आपण नुकतंच विश्व मराठी संमेलनामध्येही याचा अनुभव घेतलेला आहे की वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांना आपण आवाहन केलं आणि 33 प्रशासकीय विभागांनी आपल्याला प्रतिसाद दिला की आम्ही आमचं काम मराठीमध्ये मराठी माणसांसाठी युवकांसाठी मांडणार आणि त्या त्या क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधी काय आहेत ते मराठीमधून सांगणार. अगदी निधी शाखेचे लोकही या ठिकाणी आलेले आणि त्यांनी निधी व्यवस्था आणि न्याय निर्णय कशा पद्धतीने सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत उपलब्ध होऊ शकतात याचीही माहिती दिलेली होती आणि त्याला मला वाटतं 3 दिवस आपल्या संमेलनामध्ये तो ओग लोकांचा थांबलाच नाही इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पण एक मला सर असं वाटतं की मध्यंतरी अतुल पेठेंनी एक नाटक केलेलं होतं शब्दांची रोजनिशी, त्याच्यामध्ये एक मुद्दा मांडला होता की भाषा मरत चाललेली आहे, काही भाषांमध्ये 2 श्लोक आहेत, काही भाषा बोलणारा एकच माणूस आता राहिलेला आणि तो गेला की ती भाषा, तो काळ आणि त्या भाषेनं जे जपून ठेवलेले पकडून ठेवलेली आहे संस्कृती आहे त्या काळाचं

0: जतन आहे, ते सगळं त्याच्याबरोबर संपणार आहे. तर आपण एक संशोधक, कवी, साहित्यिक म्हणून याच्याकडं कसं पाहता की हे जतन करण्यासाठी आणखीन लोकांकडून कसं आपण डेटा गोळा करू शकतो? कारण आपण जरी हॅकेथॉन आयोजित केली तरी पण हा प्रश्न खूप खूप विस्तीर्ण आहे, व्यापक आहे, त्याला प्रचंड खोली आहे. इतक्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आज या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना आपण काय आवाहन कराल?
1: महत्वाचा आहे कवीचा मुद्दा आहे बरं का, म्हणजे एकीकडं आपण म्हणतो तसं ही व्यवस्था उभी करता येईल, म्हणजे डॉक्युमेंटेशनची व्यवस्था, डिजिटायझेशनची व्यवस्था, भाषा नरत चालल्या आहेत असं कुणी जरी म्हटलं तरी तंत्रज्ञानामुळे आता ते होणार नाही याची काळजी घेणं, अशी व्यवस्था उभी करणं हे अगदी आवश्यक आहे आणि शक्य पण आहे. किंबहुना मला असं दिसतंय की मराठी भाषेच्या बाबतीत आणि बोली भाषांच्या बाबतीत ती व्यवस्था उभी करण्याचाच तर प्रयत्न आहे आणि त्यामध्ये खूप चांगलं यश हे खरोखर मिळतं आहे. त्याच्यामुळे दस्तऐवजीकरण होईल, त्यामुळे मरणार वगैरे नाही, सादरीकरण होईल, ते दिसत राहील, ते अस्तित्वात राहील. पण तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा जरा त्याच्या पलीकडचा आहे बरं का, म्हणजे आपल्याला भाषा शिल्लक ठेवायची आहे, भविष्यामध्ये दाखवायची आहे, ती स्मारक म्हणून ठेवायची आहे का, अवशेष म्हणून ठेवायची आहे का? कारण मागे एका व्याख्यानामध्ये मी असं म्हटलो की इतिहासाचं स्मारक असतं, इतिहासाचे अवशेष असतात, संस्कृतीचं स्मारक नसतं, संस्कृतीचे अवशेष नसतात, ती जिती जागती असते. हेच भाषेबाबतीत खरं आहे. तर आपण जर असं डिजिटायझेशन केलं, या बोल तुम्ही असं उल्लेख केला की अतुल पेठेंच्या नाटकामध्ये असं दाखवलंय की एक भाषा बोलणारी दोनच माणसं आहेत, एकच माणूस आहे, मग तो गेल्यावर काय? तर तंत्रज्ञान त्याचं दस्तऐवजीकरण करून ठेवेल ना, म्हणजे तो दिसेल, ते नष्ट होणार नाही, हे झालं, पण ते स्मारक होईल ना. जिवंत राहण्यासाठी काय करायला पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, विशेषतः बोली भाषांच्या बाबतीत, म्हणजे हे तर मला वाटतं बोली भाषांना नैसर्गिक वरदान आहे, म्हणजे कृत्रिमरित्या तयार झालेल्या भाषेला नैसर्गिक वरदान म्हणणं हा एक वदतो व्याघात आहे, पण तरी मला तो म्हणा असं वाटतंय की हे वरदान असं आहे की त्या गोड असतात. बोली भाषा या अतिशय गोड असतात. प्रमाण भाषा ही ज्ञान भाषा असते, तेवढी गोड नसते. प्रमाण भाषेमध्ये सुद्धा गोडवा असतोच, तो वेगळ्या प्रकारचा असतो. तर बोली भाषा गोड असतात. तर मला असं वाटतं की ज्या भाषा बोलणारे कमी लोक राहिलेले आहेत त्या भाषा आवर्जून आम्ही शिकू आणि आम्ही त्या भाषा त्यातला गोडवा आम्ही आत्मसात करतो असं म्हणणारे तरुण आज हवे आहे. तसा तरुणांचा गट जर मिळाला आणि अगदी 50-100 हजार किती यांनी जर ही तयारी दाखवली तर मराठी भाषा विभाग हे नक्की सहकार्य करेल की ही भाषा आहे, ही भाषा बोलणारा गट इथे उपलब्ध आहे, तुम्ही तिथे जा, त्यांच्याशी बोला, त्यांचं सगळं जे भाषिक संचित आहे ते घ्या, तो गोडवा समजून घ्या आणि त्याच्यातून ती भाषा, म्हणजे नुसतं त्याचं स्मारक नाही शिल्लक राहणार तर ती भाषाच वाचेल. मला वाटतं या पद्धतीनं जायला पाहिजे. दुसरा मुद्दा मगा मी जो बोललो त्याच्याशी जोडून आहे की बोली भाषेमध्ये म्हणजे स्क्रिप्ट, संहिता, लिपी या गोष्टींची गरज असतेच बरं का, पण आपल्याकडे अगदी गंमत सांगायची म्हणजे वाङ्मय आणि साहित्य यातला फरक आपल्याला आता कळेन असा झालाय. आपण सगळ्याला सरसकट साहित्य म्हणतो, सगळ्याला सरसकट वाङ्मय म्हणतो. वाङ्मय म्हणजे बोललं जाणार ना, आणि साहित्य हे लिखित साहित्य असं ते आहे. तर अशा सगळ्या बोली भाषांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने वाङ्मय कसं जास्तीत जास्त तयार होईल याचा विचार करावा लागेल आणि मग त्यातलं लालित्य आणि त्या भाषिक समूहाचे जीवनानुभव जितके त्या भाषेतून समर्थपणे व्यक्त होऊ शकतील आणि वेगळ्या वेगळ्या लिटरेचर फॉर्म मध्ये, कदाचित एखादी नाट्यछटा असेल, कदाचित एखादं भाषण असेल, कदाचित एखादी ओवी असेल, तर जे असेल ते, ज्या पद्धतीचं असेल ते, तिथे कुठलंही व्हॅल्यू जजमेंट आपण लावण्याची गरज नाही. कारण भाषेच्या बाबतीत सांगू का, कुठलीच भाषा श्रेष्ठ नाही, कुठलीच भाषा कनिष्ठ नाही. बोली भाषा तर सर्वच श्रेष्ठ आणि सर्वच आपापल्या जागी मोठ्या आहेत. तर ही आदराची भावना मनामध्ये बाळगून काम करणाऱ्या लोकांची, कार्यकर्त्यांची, कमिटेड

0: अशा वर्कर्सची गरज आहे
1: अगदी
0: आणि समाजाने या सगळ्याला एक प्रकारचा पाठिंबा देण्याची गरज आहे. म्हणजे भाषिक अस्मितेच्या संकुचित कल्पनांमध्ये अडकून दुसऱ्या कुठल्या तरी भाषेचा द्वेष करणं हे भाषाप्रेमाचं उदाहरण होऊच शकत नाही. कारण मला माझी मातृभाषा आवडते, मला एक भाषा आवडते, म्हणजे मला सगळ्याच भाषा आवडते. असं होतच नाही की दुसरी भाषा आवडणार नाही. असं कोणी म्हणत असेल तर तो काहीतरी भाषाच्या प्रेमापेक्षा दुसऱ्या कशावरती तरी प्रेम करतोय असं समजायला हरकत नाही. म्हणून या संकुचित कल्पनांमधून बाहेर पडून समाजाने ही तयारी दर्शवायला पाहिजे की सगळ्या भाषा आपल्या आहेत, प्रत्येक भाषा टिकवली पाहिजे कारण ती युनिक आहे, ते आपलं वैभव आहे. तर हा दृष्टिकोन तयार करणं मला वाटतं समाजातल्या धुरीणांचं हे काम आहे. आणि धुरीण जर ते विसरले असतील तर समाजातल्या सामान्य माणसाने आता पुढे येऊन हे मनावर घेतलं पाहिजे आणि हे करून दाखवायला पाहिजे. त्याची सूचिन्ह दिसू लागलेली आहेत कारण तंत्रज्ञानामुळे झालेलं लोकशाहीकरण. मला वाटतं आपण आपल्या मुलाखतीत पूर्ण वर्तुळ फिरून पुन्हा त्या मुद्द्यावरती आले.
1: सर, यावरून मला एक दोन ओळी आठवल्या की जी आपण धुरा तरुणांच्या खांद्यावर देऊ पाहतो की हम ही कल के सूरज की पालखी उठाएंगे, हम ही कल के सूरज की पालखी उठाएंगे, इन थके कहारों की बात हम नहीं करते. आता ज्यांना जे करायचं नाहीये किंवा सोडून दिलेलं आहे त्यांना सोडू द्यावं, आपण पुढे चालत राहू आणि आपल्या सोबत पावलं टाकणारी तरुणाई नक्कीच आपल्याला साथ देईल असं मला खूप वाटतं. कारण सत्यसंकल्पाचा स्वामी दाता नारायण, पूर्ण करी सर्व मनोरथ, हे आपल्या तुकोबारायांनी म्हणून ठेवलेलं आहे. सर, एक मुद्दा माझ्या मनात मगापासून सारखा घोळतो आहे की हे बोलणं झाल्यानंतर सांगेन मग विचारू म्हणून. आपण अनेक भूमिकांमध्ये आहात हे मी मागापासून सांगितलेलं आहे, पण एक महत्वाची भूमिका अजून आपली आहे ती म्हणजे आपण विधी शाखेचे विद्या निष्णात आहात, म्हणजे ज्याला लीगल मॅजिस्टर म्हणतात, LLM, तर ते आहात. तर आपण या बोली भाषांमधनं जे लोकसाहित्य आहे त्याच्या बौद्धिक संपदेबाबत आणि कॉपीराईट्स बाबत काही मुद्दे मांडू शकाल का?
0: बौद्धिक संपदा, कॉपीराईट्स हे सगळं नागरी आणि तथाकथित सुधारलेल्या प्रगत आणि जे सगळ्याची किंमत चलनामध्ये करतात अशा समाजाची एक संकल्पना आहे असं माझं मत आहे. कारण ती फार अलीकडची संकल्पना आहे, गेल्या एखाद्या शतकामध्ये आलेली आहे. त्याच्या आधी सगळं सगळ्यांचंच होतं आणि सगळं सगळ्यांचंच असतं आणि भाषा तर सगळ्यांचीच असते. आणि त्याच्यामध्ये ठीक आहे, कुणी काही क्लेम काही करायचा असेल तर तो करू पण शकतात, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसा अर्थ नाही, महत्व नाही. आणि तरी कुणाला करायचं असेल, आपलं नाव तिथे कोरलं जावं अशी इच्छा अनेकांची असते, ते कोरलं जायलाही काही हरकत नाही. पुन्हा तोही मुद्दा तसाच आहे की तो निर्णय सुद्धा समाज घेणार आहे. म्हणजे तुम्ही कायद्यामध्ये काहीतरी रजिस्ट्रेशन करून तुमचं नाव कोरलं तरी प्रत्यक्षात ते कोरलं जाईल असं नसतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट न घेता अनेक लोकांच्या हृदयावरती नाव कोरले गेलेले महात्मा गांधी आपल्याला माहिती आहेत. तर अशीच उदाहरणं डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे आणि त्यामुळे बौद्धिक संपदा, कॉपीराईट हा मुद्दा भाषेच्या बाबतीत कुठेही आणायची गरज नाही. कुणाला आणायचा असेल तर तो आणता येईल, कायद्याप्रमाणे होईल, पण मला वाटतं त्याचा फारसा रेलेव्हन्स राहणार नाही. हे सगळं मुक्त आहे, स्वच्छंद आहे आणि सगळ्यांना उपलब्ध आहे. उदाहरण सांगतो याच, परवा असा एक विषय झाला की शास्त्रीय संगीत आणि मराठी भाषा यांचा काय परस्परांशी संबंध आहे. तर खूप इंटरेस्टिंग अशी रिव्हिलेशन्स त्यातून मिळाली. म्हणजे असं लक्षात आलं की शास्त्रीय संगीतातल्या सगळ्या बंदिशी या हिंदी, ब्रज किंवा अवधी भाषेतल्या आहेत. काही राजस्थानी पण आहेत, काही मराठी बंदिशी आहेत, पण त्या प्रचलित नाहीत, फार कमी आहेत. मग आता आधुनिक मराठी कविता बंदिशीच्या स्वरूपात मांडता येते का या विषयावरती आमच्या काही मंडळींनी विचार सुरू केला आहे. त्याचे काही प्रयोग आता मांडले जात आहेत. तिथे आता तुम्ही म्हणलात तो बौद्धिक संपदेचा आणि कॉपीराईटचा मुद्दा आहे. आता एखादी बंदिश समजा मी लिहिली किंवा कुठल्या कवीनं लिहिली आणि त्याच्यावरती बंदिश म्हणून कॉपीराईट घेतला जरी, तरी अपेक्षा, इच्छा आणि यश कधी मिळणार आहे? जेव्हा जास्तीत जास्त गायक ती बंदिश गातील वेगळ्या वेगळ्या लोकांसमोर, तेव्हा ते यश मिळणार आहे. त्यामुळे तसा घेण्यात काही अर्थ नाही. आणि दुसरं असं की मला असं वाटतं की

0: बाकी सगळ्या शोधांच्या बाबतीत असा विचार लोकांनी करायला हरकत नाही, पण भाषेच्या बाबतीत बौद्धिक संपदा आणि कॉपीराईट याचा विचार करायची गरज नाही. मी भाषेच्या बाबतीत बोलतोय, मी साहित्याच्या बाबतीत असं म्हणत नाहीये. साहित्याच्या बाबतीत तुमच्या कल्पनेची जी काही त्याचं जे काही क्रेडिट आहे ते द्यायला काही हरकत नाही, पण तो सुद्धा खुलं सोडायचं असेल तर ते जास्त वेलकम आहे असं मला वाटतं. परंतु एक लिगल सिस्टीम असते, त्याच्यामध्ये नंबर्स असतात, रजिस्ट्रेशन असतात, त्याचा कुणाला उपयोग करून घ्यायचा असेल तर तो घेता येईल.
1: खूप महत्वाचं आपण मांडलं सर, यातून अनेकांना प्रश्न उभे राहिले असतील, अनेकांना रोजगाराच्या संधीही दिसल्या असतील की मी याचा उपयोग करून कॉपीराईट संदर्भात मी काम करू शकतो. सर आता आपण एका महत्वाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा वळतील, की बोलीभाषांचे पारंपरिक मौखिक अस्तित्व, डिजिटल दस्तऐवजीकरण, शिक्षण, साहित्य निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीर्घकालीन सांस्कृतिक संपदेचं निर्मितीकरण करणं, तर याबाबत आपली काही धोरण आहे का, आपल्या मनात काही संकल्पना आहे का, की ज्या पुढच्या 5 वर्षात 10 वर्षांमध्ये आपण प्रत्यक्षात आणू शकतो?
0: हो, निश्चितच पणे आहे. एक म्हटलं तसं अभिजात भाषेसंबंधातला जो केंद्र सरकारला आपण DPR पाठवतो, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, तर पुढची 5 वर्ष आम्ही काय काम करणार आहोत, त्याच्यामधलं काही निधी केंद्र सरकारकडून येईल आणि तो आला किंवा नाही आला तरी राज्य शासन हे समर्थ असल्यामुळे आपण ते करणारच आहोत. तर त्याच्यामध्ये या सगळ्याच प्रक्रियेचं ज्याला आपण डिटेलिंग म्हणतो ते आपण केलेलं आहे आणि काही थोडी ऍडिशन अजून त्याच्यात करायची आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एकीकडे संस्कृतीचं दस्तऐवजीकरण, मग ते प्रयोगात्मक कलेचं असेल किंवा इतर कलांचं असेल, त्याचबरोबर बोलीभाषांचं दस्तऐवजीकरण, आणि हे सगळं संचित अशा पद्धतीने मांडायचं की ते लोकांना सहजी उपलब्ध होईल. मुद्दा असा की हे सगळं कशासाठी करायचं आहे, तर लोकांना उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यातून काही नवोन्मेष पुढे घडले पाहिजेत, त्याच्यासाठीचे ट्रिगर्स हे लोकांना मिळाले पाहिजेत, तर त्याचा उपयोग आहे. तर त्याची मांडणी पण त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि यासाठी मला असं वाटतं की तंत्रज्ञान हे फार महत्वाची भूमिका बजावत आहे, विशेषतः अलीकडे इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो, त्याचे काही प्राथमिक अजूनही बरेच गोष्टी त्याच्यामध्ये घडणं बाकी आहे, पण अशा इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर करून बोली भाषांबद्दलचे इमर्सिव्ह एक्सपिरियन्सेस, म्हणजे आता आपलं जे नवीन मराठी भाषा भवन होत आहे त्याचं अख्खं एक मजलाच आपण मराठी भाषेचं म्युझियम. आता म्युझियम म्हटलं की आपल्याला असं वाटतं की तिथं काहीतरी काही पोस्टर्स, तिथं काही चित्र, तिथं काही पुतळे, तर केवळ असं न करता एक भाषेचा जिवंत अनुभव देणारं असं ते संग्रहालय असणार आहे, जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती अतिशय एकमेव द्वितीय असं निश्चितपणे ठरू शकेल. तर अशा पद्धतीने आखणी केलेली आहे, आणि ती आखणी नुसती कागदावर केलेली आहे असं नाही, तर ती आखणी करताना अनेक विषयातल्या तज्ज्ञांची मदत, सहकार्य आणि इनपुट्स आपण घेतलेले आहेत, त्यांच्या मदतीनेच होणार आहे. या बाबतीत खरोखरच मराठी भाषा विभाग हा सोयीचा इंग्रजी शब्द वापरायचा तर अतिशय इन्क्लुझिव्ह पद्धतीने काम करतो आहोत. म्हणजे विकसित महाराष्ट्र 2047 साठी जेव्हा उद्दिष्ट निश्चिती करायची होती तेव्हा इतर सर्व विभागांनी सुद्धा स्टेक होल्डर कन्सल्टेशन केली आणि मराठी भाषा विभागाने सुद्धा स्टेक होल्डर कन्सल्टेशन केली, पण मराठी भाषा विभागाने ज्या प्रमाणात केली तेवढं प्रमाण इतरांना गाठता आलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण केली, 1000 लोकांशी बोललो, त्यांची इनपुट्स घेतली. तर भाषा हा प्रत्येकाचा विषय आहे, म्हणजे इथं कुठली सामाजिक दरी नाही, कुठली आर्थिक दरी नाही, तुम्ही कुठलेही असाना, म्हणजे तुमच्या भावभावना काही असो, तुमचा स्वभाव काही असो, तुमचा आर्थिक स्तर काही असो, तुमचा सामाजिक स्तर काही असो, भाषेचा संबंध आहे. तर भाषा ही ऑमनीप्रेझेंट असते आणि त्याचं कारण ती पुन्हा भावनेशी आणि हृदयाशी जोडलेली असते. तर त्यामुळे अशा सगळ्या समाजाच्या मदतीने आणि कल्पनांमधूनच मराठी भाषेचं हे सगळं काम निश्चितपणे उभं राहील असं मला चित्र दिसतंय.
1: खूप धन्यवाद सर. आता आपण जो भाषेच्या बद्दलचा मूलभूत विचार मांडला होता की भाषा सुरू कशी झाली, तर ही भाषा जशी झाडं एकमेकांशी मुळांनी

0: आतून जोडलेली असतात. बाहेरून दिसताना ती दूरदूर उभी आहेत असं दिसतं, परंतु ती आतून जोडलेली आहेत. तशा सगळ्या भाषा एकमेकींशी जोडलेल्या आहेत आणि हा नद्यांचा प्रवाह एकत्रित पुन्हा माणसाच्या हृदयाच्या समुद्रामध्ये मिळणार आहे. तर त्यामुळे प्रत्येकाला आपली भाषा, तुझी भाषा, माझी भाषा हे न वाटता या सगळ्या भाषांबद्दलची दृष्टी विकसित व्हावी याबाबतचं आपण खूप महत्वाचं चिंतन मांडलं. आपण विकसित महाराष्ट्राच्या विजन डॉक्युमेंटमध्ये सॉफ्ट पॉवर म्हणून जे प्रकरण लिहिलेलं आहे ते सर्वांनी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा आपण नक्कीच लाभ घ्यावा. आपल्या सूचनांचं नेहमी स्वागत आहे. आपल्या काही शंका असतील तर त्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि एक आवाहन करते की शासन एक हात पुढे करत आहे, आपण लाखो हातांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि भाषांची समृद्धी वाढवण्यासाठी आणि जगण्याची समृद्धी वाढवण्यासाठी मदत करावी. धन्यवाद.
1: त्याचा सर्वांग आपण 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या अभिजात भाषा सप्ताहामध्ये करत असतो. त्याच्या पूर्वसंध्येला मराठीच्या बोलीभाषा या विषयावरती अतिशय विचक्षण असे प्रश्न मला मॅडम तुम्ही विचारले आणि त्यामुळे या विषयावरती माझ्या मनातले विचार एक अभ्यासक म्हणून मांडण्याची संधी मला मिळाली. मला असं वाटतं की अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ही एक फार चांगली भेट मला मिळाली. मी खरोखरच ऋणी आहे. धन्यवाद.
2: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3.
3: मराठी बोली आणि भाषा एक चिंतन हा अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर शुद्ध आकाशवाणीचे परभणी केंद्र आहे. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आपण ऐकलत मराठी बोली आणि मराठी भाषा एक चिंतन. श्रोतू आता ऐकतात आकाशवाणीचं परभणी केंद्र. सकाळच्या ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. ऐकूयात अभिजित सावंत आणि अभिलाषा चेलीम यांचा स्वर.

0: तत्पूर्वी ऐकूया श्रोते हो.
1: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षीस दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: 229 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. शोधो 10:15 आणि 2 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. ऐकूया शोधो एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत आज आपण अभिमानी या चित्रपटातील काही निवडक गीतं. मजरू यांच्या गीतांना संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी.

शोधू एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. ऐकूया शोधू अभिमान या चित्रपटातील बहारदार अशी गीतं.

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रुती यानंतर ठीक 10:30 वाजता आमचा गाता रहे हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दरम्यान एका आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगो होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: २29.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. शुद्ध 10:30 आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करणार आहोत. अतिशय जड अंतःकरणानं श्रोते हा कार्यक्रम आज आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत. अष्टपैलू कलावंत नाना पाटेकर यांच्या निधनाची वार्ता आपल्यापर्यंत पोचलीच असेल. 1 January 1951 रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा इथे एका मराठी कुटुंबात नाना पाटेकर यांचा जन्म झाला. महाराष्ट्राची माती, मराठी संस्कार आणि साधेपणाची जीवनशैली याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर खोल ठसा उमटला. पुढं हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी मोठे नाव कमवलं, पण त्यांच्या मनातला मराठी माणूस कायम जिवंत राहिला. आज ज्यांच्या संवादावर टाळ्या कडकडाट होतो ना, त्या नाना पाटेकरांच्या वाट्यालाही संघर्ष आलाच. आयुष्यात त्यांना सहज यश दिलं नाही, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि या संघर्षातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाला धार मिळत गेली. श्रोते हो, आजचा आपला हा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम नाना पाटेकर यांच्यावर चित्रित गालेल्या काही गाण्यांपासून आपण सुरू करणार आहोत. सोबतच काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत अशाही चित्रपटातील काही गाणी आपण घेत आहोत. ऐकूया कार्यक्रमातील सुरुवातीची रचना. तत्पूर्वी नाना पाटेकर यांना संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून श्रोते हा कार्यक्रम आता मी सुरू करत आहे.

श्रोते हो नाना पाटेकर, कलेशी त्यांचं नातं अगदी लहानपणापासूनच होतं. मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. चित्रकलेची जाण, निरीक्षणाची सवय आणि माणसांच्या स्वभावाचा बारकाईनं घेतलेला अभ्यास, या सगळ्याचा परिणाम पुढं त्यांच्या अभिनयात दिसून आला. नानांसाठी रंगभूमी ही केवळ अभिनयाची जागा नव्हती, ती त्यांची खरी अभिनय शाळा होती. त्यांची आवाजाची ताकद, संवाद फेक, देहबोली, व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्याची कला शिकवली त्यांनी इतरांना, आणि म्हणूनच पडद्यावर त्यांचा प्रत्येक संवाद जिवंत वाटतो. श्रोते हो, नटसम्राट, ज्यांनी नटसम्राट पाहिलाय ते नाना पाटेकरांना कधीही विसरू शकणार नाहीत. ऐकूयात आपण नटसम्राट या नाटकातील, या चित्रपटातील हे छोटंसं गीत.

0: झाल्या प्रकाराबद्दल बोलत असाल तर तुमच्या सुनबाईची माफी मागितली.
1: तुम्ही माफी मागितली म्हणून चिडले मी. आपली दुखरी बाजू काल तुम्ही नेहासमोर उघडी केली.

0: तुम्हाला काय झालेलं मला नाही जाणार. तुमची साथ असली ना की कसलीही पर्वा नाही मला. बाकी माझी कूस वांज राहिली म्हणून समजीन मी.
1: श्रोतो, नटसम्राट या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्यावर चित्रित हे गीत आपण ऐकलं. पती आणि पत्नीमधील हळूवार नाजूक भावना अतिशय समर्पकपणे या गीतातून आपल्याला जाणवतात. नाना पाटेकर, श्रोतो हो, दमदार अभिनय, भारदस्त आवाज, हळूहळू रंगभूमीपासून त्यांचा प्रवास चित्रपटाकडे वळला. सुरुवातीला छोट्या मोठ्या भूमिका करताना त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. त्यांचा चेहरा, आवाज आणि अभिनयाची तीव्रता प्रेक्षकांच्या लक्षात राहू लागली. अंकुशसारख्या चित्रपटातून नाना पाटेकरांचा अभिनय अधिक ठळकपणे प्रेक्षकांसमोर आला. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सामान्य माणसाची भूमिका त्यांनी इतक्या ताकदीनं साकारली की नाना पाटेकर हे नाव प्रेक्षकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. त्यानंतर परिंदा आणि राष्ट्रीय स्तरावरील यासारखे अनेक चित्रपट. परिंदानं त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण दिलं. गुंतागुंतीची, तीव्र आणि अस्वस्थ करणारी व्यक्तिरेखा त्यांनी पडद्यावर साकारली. त्यांच्या अभिनयाची ताकद देशभर पोहोचली आणि त्यांच्या प्रतिभेची दखल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेतली जाऊ लागली.

श्रुतीहो, नाना पाटेकर हे केवळ लोकप्रिय अभिनेतेच नाहीत, ते पुरस्कारांनी सन्मानित झालेले कसदार कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाला राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे सन्मान मिळालेत. पण पुरस्कारांपेक्षाही त्यांच्या अभिनयावर प्रेम करणारा प्रेक्षक हीच त्यांच्या कलेची खरी कमाई आहे. नानांनी एका चौकटीत स्वतःला कधीच बांधून घेतलं नाही. कधी नायक, कधी खलनायक, कधी कठोर अधिकारी, कधी सामान्य माणूस, तर कधी भावनिक वडील. प्रत्येक व्यक्तिरेखेला

प्रत्येक व्यक्तिरेखेला त्यांनी स्वतःचा रंग दिला आणि म्हणूनच नाना पाटेकरांची भूमिका म्हणजे त्यांच्या चित्रपटाची एक स्वतंत्र ओळख बनते. ऐकूया अशाच त्यांच्या भूमिकेवर आधारित हे एक चित्रपट गीत.

शुद्ध हो नाना पाटेकरांच्या अभिनयात इतकी प्रसिद्ध आहे त्यांची संवाद फेक. आवाजातील चढ उतार, शब्दांमधला राग, वेदना, उपरोध आणि प्रेम हे सगळं ते इतक्या प्रभावीपणे व्यक्त करतात की त्यांचा आवाज केवळ ऐकू येत नाही, तो मनात उतरतो. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला, पण आपल्या मराठी मातीशी असलेलं नातं त्यांनी कधीही विसरले नाहीत. मराठी भाषा, मराठी रंगभूमी, मराठी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी त्यांची नाळ कायम जोडली राहिली. म्हणून ते केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार नाहीत, ते महाराष्ट्राच्या अभिनयाचा एक चेहरा आहेत. श्रोते हो, नानांच्या व्यक्तिमत्वात एक गोष्ट नेहमी जाणवते, कृत्रिमपणा नाही. पडद्यावर ते कितीही आक्रमक दिसले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वात माणुसकीला महत्त्व आहे. सामाजिक प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता आणि गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याची वृत्ती, यामुळं अभिनेता नानांबरोबरच माणूस नानाही लोकांच्या मनात अगदी घर करून राहिलेले आहेत. ऐकूया श्रोते हो त्यांच्यावर चित्रित ही मराठी गीतरचना.

0: सैंपल दिखा दो, पसंद आ गया कंसाइनमेंट भेज दो।
1: ठीक है।
2: श्रोते हो, दादांचा आवाज, काय बोलावं या आवाजाविषयी। नाना पाटेकर यांचा आवाज आणि त्यांची संवादशैली खरंच शब्दात मांडणं अशक्यच। नटसम्राट या चित्रपटातील त्यांचा संवाद आणि त्यांचे काही डायलॉग तर अविस्मरणीय। ऐकूयात श्रोते हो।
3: That is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे। या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहा सलग तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळ्याचार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा। मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी। पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर

0: इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकरांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोका आदळायचं रे? कुणाच्या?
1: Thank you.

श्रोते हो, नटसम्राट या चित्रपटातील हा संवेदनशील संवाद आपण ऐकलात. हा ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहिल्याशिवाय राहत नाहीत. श्रोते हो, बालपणातील संघर्षापासून रंगभूमीपर्यंत, रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत आणि एका कलाकारापासून असंख्य प्रेक्षकांच्या मनातील नाना होण्यापर्यंतचा हा प्रवास विलक्षणच. अनेक दशकं त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनयानं समृद्ध केलं. काही कलाकार पडद्यावर येतात आणि भूमिका संपली की त्यांची व्यक्तिरेखाही संपते. पण काही कलाकार असे असतात जे पडदा काळा झाल्यानंतरही आपल्या मनात राहतात. नाना पाटेकर हे त्यापैकीच एक. त्यांच्या भूमिका, त्यांचे संवाद आणि त्यांचा आवाज या सगळ्यांची एक वेगळीच आठवण आपल्या मनात कायम राहील. आज नाना पाटेकर हे आपल्यात प्रत्यक्ष नसले तरी त्यांची कला, त्यांचा आवाज, त्यांचे संवाद आणि त्यांनी साकारलेल्या असंख्य व्यक्तिरेखा आपल्या स्मरणात कायम जिवंत राहतील. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला हा मराठी कलाकार आपल्या कलेनं संपूर्ण देशाच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. त्यांच्या असामान्य कलाप्रवासाला आणि त्यांच्या स्मृतींना गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली. श्रोतो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आकाशवाणी परभणी केंद्रातर्फे नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्रोतो, आता आमचा पुढील कार्यक्रम आम्ही काही क्षणातच प्रसारित करू.

0: शुद्ध हो गाता रहे मेरा दिल हा आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात, दरम्यान घेऊया जाहिरात रूपी छोटीशी विश्रांती.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
6: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्स वर श्रोते हो, आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत राग एक रंग अनेक. राग अलया बिलावल या रागावर आधारित चित्रपट गीतं. निर्मिती सहाय्य आहे भास्कर थोरात यांचं आणि कार्यक्रमात सहभागी आहेत वैशाली जोशी.
7: राग एक रंग अनेक.
8: रसिक श्रोते हो नमस्कार. राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा ही स्वरांच्या माध्यमातून मनातील भावभावना व्यक्त करणारी समृद्ध परंपरा आहे. प्रत्येक रागाचं स्वतःचं व्यक्तिमत्व असतं, स्वतःचा रंग असतो आणि त्या रंगातून विशिष्ट भावविश्व श्रोत्यांसमोर उभं राहतं. आजच्या राग एक रंग अनेक या कार्यक्रमात आपण परिचय करून घेणार आहोत एका अत्यंत प्रसन्न मधुर आणि मांगल्यपूर्ण रागाचा, राग अलहया बिलावल. अलहया बिलावल हा बिलावल थाटातील राग आहे. सकाळच्या वेळी या रागाचं गायन केलं जातं. शुद्ध स्वरांचं प्राबल्य असलेल्या या रागातून प्रसन्नता, शांतता, माधुर्य आणि भक्तिभावांची अनुभूती मिळते. रागांची स्वररचना समजून घेताना त्याचा आरोह आणि अवरोह आपण जाणून घेऊयात.

श्रोते हो, केवळ आरोह आणि अवरोह ऐकून रागाची पूर्ण ओळख होत नाही, तर रागाची खरी ओळख त्यांच्या विशिष्ट स्वररचनेतून, स्वरमाध्यमातून आणि स्वरसमुदायातून ओळखली जाते. आलेह बिलावलमध्ये गांधाराचा आणि निषादाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर तसेच अवरोहातील वळणदार चाल या रागाला स्वतंत्र सौंदर्य प्राप्त करून देते. सकाळच्या प्रसन्न वातावरणाची कल्पना करा. मंद वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नव्या दिवसांची सुरुवात अशा वातावरणात आलेह बिलावलचे स्वर मनाला एक वेगळी शांतता देतात. याच प्रसन्न भावनेची अनुभूती देणाऱ्या रागाकडे आपण आता वळूयात. चला तर मग श्रोते हो, आता ऐकूयात आलेह बिलावल हा राग.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची वैशिष्ट्यपूर्ण स्वररचना जेव्हा चित्रपट संगीतामध्ये स्पर्श करते तेव्हा ती अधिक व्यापक श्रोत्यांपर्यंत पोहोचते. अनेक संगीतकारांनी शास्त्रीय रागांच्या स्वरछटांचा सुंदर वापर आपल्या चित्रपट गीतांमध्ये केला आहे. अलया बिलावल रागाच्या अंगाची छटा असलेल्या रचनांमधून आपल्याला शुद्ध स्वरांचं माधुर्य अनुभवायला मिळतं. श्रोते हो, ऐकूयात याराना या चित्रपटातील गीत, अलया बिलावल या रागावर आधारित.

श्रोते हो, राग म्हणजे केवळ स्वरांची मांडणी नाही, तर तो एक भावविश्व असतो. म्हणूनच शास्त्रीय रागांची छाया भावगीतांमध्ये आली की त्या गीताला एक वेगळीच भावगर्भता प्राप्त होते. अलेया बिलावल रागाच्या प्रसन्न स्वरांमध्ये विरहापेक्षा शांतता, प्रेमापेक्षा माधुर्य, भक्तीपेक्षा मांगल्याचा अनुभव अधिक प्रकर्षाने जाणवतो. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात अशाच भावछटाने नटलेली एक सुंदर मराठी भक्तिरचना पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. गीताचे बोल आहेत तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.

श्रोते हो, अलेया बिलावल या रागामध्ये अनेक भावगीतं आणि भक्तिगीतं आपल्याला ऐकायला मिळतील. तसेच चित्रपटगीतं देखील आहेत. ऐकूयात श्रोते हो, रोजा या चित्रपटातील ए आर रहमान यांच्या संगीतातील गीत दिल है छोटा सा.

0: तर श्रोत्यांनो, आज आपण ऐकला राग अलिया बिलावल. प्रसन्न आणि मधुर रस असलेला हा राग. एका रागाची ओळख ही केवळ त्याच्या आरोह अवरोहातून होत नाही, तर त्या रागातून उलटणारा भाव, त्याची चाल, स्वरांचा लगाव म्हणजेच स्वरांचा कमी जास्तपणा, जो की आपल्याला अलिया बिलावल या रागामध्ये दिसून आला, आणि त्यातून निर्माण होणारं वातावरण, या सगळ्यातून या रागाचं खरं सौंदर्य प्रकट होतं. अलिया बिलावल म्हणजे सकाळच्या कोवळ्या प्रकाशासारखा प्रसन्न अनुभव, शुद्ध स्वरांचं माधुर्य आणि मनाला शांत करणारी स्वरयात्रा. अशाच विविध रागांच्या विविध रंगांची ओळख करून देणाऱ्या राग एक रंग अनेक या कार्यक्रमातून आता मी वैशाली निरोप घेते. नमस्कार. राग एक रंग अनेक.
1: दोनशे 29° अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रुतो, 11:30 झालेत. हॅलो डॉक्टर, हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. श्रुतो, आता फोन इन कार्यक्रम आपण ऐकणार आहात. विषय आहे दमा आणि छातीचे आजार. तज्ज्ञ डॉक्टर सुशील राठोड

0: यांच्याशी दूरध्वनीवरून साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. निवेदन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं आणि कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक आहेत शिवकुमार स्वामी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बसस्टँड जवळ बिसाइड चाधा गॅस पंप परभणी. श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत. श्रोतहो, दमा, छाती विकार आणि तत्संबंधी आजाराने ग्रस्त आहात तर एक वेळ अवश्य भेट द्या. इंटरव्हेशनल पल्मोनॉलॉजिस्ट तसेच दमा आणि छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्या जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला. येथे फुफ्फुसांची कार्य तपासणी, स्लीप स्टडी, ॲलर्जी तपासणी, दुर्बिणीद्वारे फुफ्फुसाची तपासणी आणि शस्त्रक्रिया, थोरकोस्कॉपी, फुफ्फुसामध्ये अडकलेले शेंगदाणे, पेनाचे टोपण, टाचणी काढणे, इमर्जन्सी आयसीयू ब्रॉन्कोस्कोपी, रिजिड ब्रॉन्कोस्कोपी, छातीतील पाणी काढणे, फुफ्फुसाच्या तुकड्याची तपासणी, एंडोब्रोंकियल अल्ट्रासाऊंड, फुफ्फुसावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, तसेच दमा, टीबी, COPD, निमोनिया, करोना, ILD, ब्रोंकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग, इन्फ्लुएन्झा, छातीत दुखणे किंवा घट्टपणा, घरघर, झोपेत खोरणे, ब्रोंकाइक्टेसिस, फुफ्फुसामध्ये हवा भरणे, छातीत पाणी भरणे, छातीमध्ये पू होणे, औद्योगिक आजार, ARDS, बुरशीजन्य फुफ्फुसाचे संसर्ग, लसीकरण येथे केले जाते. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. दमा तसेच छाती विकार तज्ज्ञ आणि इंटरव्हेशनल पल्मोनॉलॉजिस्ट डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्या जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे बसस्टँड जवळ परभणी. भ्रमणध्वनी क्रमांक 9926142992. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9226149292. एक वेळ अवश्य भेट द्या आणि दमा, छाती विकार तसेच फुफ्फुसांच्या आजारांपासून मुक्तता प्राप्त करा. श्रोतेहो, आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमा अंतर्गत आपण छाती आणि दमा विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील राठोड सरांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं तुमच्या ज्या काही श्वासासंबंधित समस्या आहेत किंवा सततचा येणारा खोकला यासंबंधित सविस्तर अशी चर्चा आपण सरांशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद
1: सर. मला सर्वप्रथम आपणास विचारावं असं वाटतं की छातीचे जे वेगळेवेगळे विकार असतात,
2: ओके,
1: तर त्याचं वर्गीकरण करायचं झालं तर त्याविषयी काय सांगाल सुरुवातीला?
2: छातीचे जे वेगवेगळे आजार आहेत त्यामध्ये आपण सुरुवातीपासून बघू शकतो की दमा आजकालच्या काळामधला सगळ्यात कॉमन आजार आहे. त्याचे वेगवेगळे लक्षणं असतात की श्वास घ्यायला त्रास होणे किंवा खोकला येणे, सर्दी होणे किंवा त्याच्या व्यतिरिक्त आता याचे वेगवेगळे कारणं असतात त्याच्यामध्ये की धूळ, थंडी, आजकालचा स्ट्रेसफुल जे कंडिशन आहे त्यामुळं पण होतं आणि त्याचे हजारो कारणं आहेत त्यामुळं आहे. तर दमा हे माझ्या परीने की एक मोस्ट कॉमन आजार आहे किंवा सध्याच्या काळामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त छातीचे वेगवेगळे आजार आहेत, त्यामध्ये दम्याचे पण हजारो प्रकार असतात. त्याच्यामध्ये छातीचे आजार, त्याच्यामध्ये ब्रॉन्कायटिस, ILD, COPD, छातीमध्ये हवा भरणे, पाणी भरणे, पू होणे किंवा फुफ्फुसाचे कर्करोग ज्याला आपण कॅन्सर म्हणतो, असे बरेच आजार आहेत. त्यावर आपण योग्य त्या पद्धतीने निदान उपचार केले तर ते पेशंट बरे होऊ शकतात.
1: नक्कीच सर. आपण बघतो की एक महिन्यापेक्षा अधिक जर खोकलं असेल तर मग तू कोरडा खोकलं असो किंवा ओला खोकलं असो, तर म्हणजे शक्यता सगळ्यांना एकतर श्वसनासंबंधित आजाराविषयी वाटते किंवा टीबी आपल्याला झालाय की काय अशी ही भीती रुग्णांच्या मनामध्ये निर्माण होते, तर त्याविषयी अधिकतम आपण काय सांगाल?
2: तर अशा वेळी आपण जे आहे की श्वसन विकार जे डॉक्टर आहेत त्याला आपण पल्मोनॉलॉजिस्ट म्हणतो. जवळपास कोणी असो त्यांना आपण दाखवून घ्यायला पाहिजे. जे बेसिक जे महत्वाच्या तपासण्या आहेत त्यामध्ये आलं की चेस्ट एक्सरे, जे की बेसिक, त्याच्यामध्ये जवळपास 99% आपला आजार निदान लागून जाईल. त्याच्या व्यतिरिक्त जर एक्सरे नंतर जर आपल्याला जे महत्वाची गोष्ट आहे समजा की सुका खोकला म्हणजे टीबीच आहे असं नाहीये. टीबीचे वेगवेगळे लक्षणं असतात. सुका खोकला म्हणजे तो दमा असू शकतो, तो ILD असू शकतो किंवा ब्रॉन्कायटिस, असे वेगवेगळे आजार असू शकतात. तर सुरुवातीचे जे बेसिक तपासण्या आहेत एक्सरे वगैरे तुम्ही आधी करून घ्यायला पाहिजे.
1: अच्छा सर, आता बऱ्याच वेळा असं होतं की निमोनिया झालेला असतो.
2: बरोबर.
1: आणि निमोनिया झाला म्हणजे आपल्याला कुठला तरी हृदयासंबंधित आजार जडला आहे की काय अशी शंका रुग्णाच्या मनात निर्माण होते.
2: बरोबर.
1: आणि बऱ्याच वेळा अनेक रुग्णांना वारंवार निमोनिया सारख्या आजाराला किंवा कफ, छातीत सतत वाढणे या आजाराला सामोरं जावं लागतं. याविषयी काय सांगाल आपण?
2: जे निमोनिया आहे जर बरेच पेशंटला काही एकदा होतं, काही

0: प्रश्न विचारला मॅडम की परत परत होतो, तर अशा
1: हम्म
0: वेळी आपण हे असं वारंवार होऊ नये निमोनिया हा आजार, तर त्यासाठी प्रॉपर जे महत्त्वाच्या टेस्ट की कारण काय आहे त्याचं, ते व्यवस्थित पद्धतीने आपण त्याचं निदान उपचार करायला पाहिजे. आणि आता सध्याच्या घडीमध्ये की किंवा आधीपासूनच की जे निमोनिया आहे त्यावर लसी आलेल्या आहेत, जे
1: होय
0: की निमोनिया जे आहे की बॅक्टेरियामुळे होऊ शकतं किंवा व्हायरलमुळे होऊ शकतो,
1: बरोबर
0: तर
1: आहे.
0: जे अगेन्स्ट जे आपण म्हणतो की लस व्हॅक्सिन किंवा ज्याला आपण लस म्हणतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या निमोगोकल आणि इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन आहेत, आणि बाकीच्या पण आहेत, पण ह्या दोन माझ्या परीने खूप महत्त्वाच्या आहेत.
1: अगदीच अगदीच सर. आता बऱ्याच वेळा रुग्णांचा असाही गैरसमज होतो की निमोनिया आणि हृदयासंबंधित आजार हे सायमल्टेनियसली येतात, किंवा निमोनिया झाला तर हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल किंवा कार्डियक अरेस्ट सारख्या घटना घडू शकतात, तर यात किती तथ्य आहे?
0: जी गोष्ट आहे ती बरोबर. जर निमोनिया जर योग्य पद्धतीने एकदम व्यवस्थित टाइम वर आपण जर त्याला ट्रीटमेंट केली नाही तर ही गोष्ट होऊ शकते. त्याला आम्ही आमच्या भाषेत असं म्हणतो की निमोनियामुळे होणारे मल्टी ऑर्गन डिसऑर्डर, म्हणजे मल्टी ऑर्गन फेल्युअर किंवा त्याच्यामुळे सेप्टिक शॉक, शॉक आला तर याच्यामध्ये हृदयाचा खूप मोठा रोल आहे, तर त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यामुळे योग्य त्या पद्धतीने ट्रीटमेंट करणे आणि लवकरात लवकर निमोनियाचे पेशंट बाहेर काढणे हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे.
1: नक्कीच सर. निमोनियाच्या पेशंटने काय दक्षता घेणं गरजेचं आहे जेणेकरून एकतर त्यांना वारंवार निमोनिया होणार नाही, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमी दिवसात त्यांचा जर तो आजार कमी झाला तर नक्कीच पुढचे धोके, संभाव्य धोके टळू शकतात.
0: सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला निमोनिया किंवा श्वसन विकाराचा कोणताही आजार झाला असेल तर तुम्ही छाती विकार तज्ज्ञ, ज्याला आपण पर्मलॉजिस्ट म्हणतो, त्यांना तुम्ही दाखवायला पाहिजे. बेसिक तुम्ही तपासण्या करून त्याचं लवकरात लवकर निदान करायला पाहिजे आणि उपचार करायला पाहिजे. आणि असं वारंवार होऊ नये म्हणून आपण व्हॅक्सिनेशन घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये निमोकोकल व्हॅक्सिन, इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन आणि असे बरेच व्हॅक्सिन आहेत, त्याच्यापैकी ह्या दोन खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्या परीने.
1: अच्छा सर, आता ह्या व्हॅक्सिन्स बद्दल तुम्ही जे म्हणाल त्या व्हॅक्सिन्स विषयी सविस्तरपणे आपण काय सांगाल, कोणत्या रुग्णांनी नेमके ह्या व्हॅक्सिन्स घ्याव्यात आणि केव्हा घ्यायला हव्यात?
0: बरोबर. आता सगळ्यात महत्वाच्या जे आहेत की आता नवीन जे गाईडलाईन्स आहेत, जे आपण म्हणतो की दमा झाला किंवा जे ऍक्च्युली हे व्हॅक्सिनचं काम आहे की पेशंटला जे परत परत जे वारंवार इन्फेक्शन होतं किंवा जे म्हणतो की दमा जे एकदम उंच मळला किंवा त्याला एक्झासर्बेशन म्हणतो, ह्या गोष्टी टाळण्यासाठी जे दम्याचे पेशंट आहेत त्याला आपण सीओपीडी नावाचा आजार आहे, त्या पेशंटला हे ते कंपल्सरी द्यायलाच पाहिजे. आणि वयोगट विचार केला तर 50 ते 60 वयाच्या समोर ते लस घ्यायलाच पाहिजे, ज्याला की वारंवार निमोनिया होतो तो घेतल्या तर त्याचे खूप सारे फायदे आहेत. याच्यामध्ये फायदा आहे की पेशंटला निमोनिया होऊ देत नाही, कफ होऊ देत नाही, आणि पेशंटला जे म्हणतो की इमर्जन्सीमध्ये जे हॉस्पिटलायझेशन म्हणजे ॲडमिशन करावं लागतं त्याच्या पण बऱ्याचपैकी रिस्क पेशंटला टळून जाते.
1: अच्छा सर, आता निमोनिया या आजाराविषयी आपण अतिशय सविस्तरपणे वारंवार बोलतोय, तर निमोनिया या आजाराची लक्षणं आणि कारणं याविषयी काय सांगता येईल?
0: निमोनियाचे बरेच कारण आहेत, त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट माझ्या मते वाटतं की बॅक्टेरियल, म्हणजे जे की आपण म्हणतो की किटाणूज, आणि दुसरं आहे की व्हायरस. सध्याच्या तर सध्या आपण ऐकलं असेल की फ्लू चालू आहे, फ्लू चालू आहे. सध्याच्या याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा जे म्हणतो त्याला फ्लू म्हणतो तो खूप कॉमन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त जर याचे जर तुम्ही लक्षणं जर विचार केले तर सगळ्यात महत्त्वाचे आता जे म्हणतो की त्या पेशंटला ताप, सर्दी, खोकला किंवा थंडी वाजून येणे हे प्रमुख लक्षणं आहेत, किंवा खोकल्या वाटे चिकट कफ बाहेर पडणे हे इम्पॉर्टंट. असं जर काही तुम्हाला जाणवलं तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना कळून दाखवून ट्रीटमेंट लवकरात लवकर घ्यायला पाहिजे, जेणेकरून ते पेशंट इमर्जन्सीकडे जाऊ नये.
1: नक्कीच सर. आता व्हायरल इन्फेक्शन ही अनेक जणांना वारंवार होतं, तर या व्हायरल इन्फेक्शन मुळे ही कफाचे काही आजार किंवा निमोनिया सारखे आजार होऊ शकतात का?
0: हो. आता सध्या
1: सर आपल्याला एक कॉल येतोय, आपली चर्चा आपण अशीच चालू ठेवूया. सर्वप्रथम कॉल घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम आपण कोण बोलता, सुरुवातीला आपलं नाव सांगाल.
2: बरं, मी जालन्यावरून वैशाली बोलते.
1: स्वागत आहे आपलं आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. दमा आणि छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील राठोड सर आपल्या सोबत आहेत. आपण थेट दूरध्वनीवरून सरांशी संवाद साधू शकता.
2: धन्यवाद मॅम.
0: हॅलो मॅडम.
2: नमस्कार सर.
0: नमस्कार नमस्कार मॅडम, बोला.
2: माझा प्रश्न असा आहे की म्हणजे एक महिन्यासारखा खोकला आजकाल बरेच सगळ्यांमध्ये दिसून येतो.
0: बरोबर.
2: प्रत्येक वेळेला दमात असतो किंवा एक गंभीर छाती विकार असू शकतो का?
0: आता जे म्हणतो की तुम्हाला त्रास काय मॅडम मला पूर्ण सांगू शकाल का? फक्त दमच लागतं की खोकला पण आहे?
2: खोकला पण आहे आणि साधारणतः बरेचदा मग तो घसा असा कंटिन्यू खो खो करत असतो किंवा मग बरेचदा रात्री संदरीत या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो, श्वास घ्यायला म्हणा किंवा मग अजून आपण पटपट चालल्यानंतर दम लागतो, या सगळ्या गोष्टी म्हणजे बेसिक एक होत असतात.
0: ओके. प्रथमता म्हणतो हे त्रास आपल्याला महिन्याभर पासूनच होतं का मॅडम की आधीपासून म्हणजे दरवर्षी होतं किंवा आबळ आलं किंवा काही गोष्टी चालत असतात?
2: हा त्रास साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये याचं प्रमाण जास्त वाढतं.
0: ओके मॅडम.
2: आणि दीर्घकाळ असल्यासारखा वाटतो.
0: ओके.
2: म्हणजे एक साधारणतः असं म्हणल्यानंतर म्हणजे हा असा सुरू झालेला जवळपास एक फेब्रुवारी मार्च पर्यंत थोडीफार तक्रार चालत होती सर.

0: ओके, मग तुम्ही या संदर्भामध्ये श्वसन विकार डॉक्टरांना विजिट केलं होतं का मॅडम? सहज विचारतोय.
1: नाही नाही तसं हे नाही म्हणून, पण हळू प्रमाण कमी होत जातं,
0: ओके मॅडम.
1: पण एक हा कालावधी 1 महिन्यासारखा असतो.
0: तुमचं वय गट जवळपास किती असेल वय?
1: हा त्रास ऍक्च्युली म्हणजे मला होत नाही, आमच्या घरच्या
0: ओके ओके
1: मेंबरला होता.
0: नो प्रॉब्लेम. आता काय मॅडम, मी
1: त्यांचे
0: तुम्हाला, मला तुमचे जे
1: बावन
0: प्रश्न होतं तो मला समजला. ॲक्च्युली अशा वेळेस आपण जे म्हणतो की 1 महिन्यापासून कंटिन्युअस खोकला आणि दम लागतो, तर अशा वेळेस आपण श्वसन विकारांना दाखवायला पाहिजे. त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं फुफ्फुसाची कार्य तपासणी आणि एक बेसिक चेस्ट एक्सरे जे म्हणतो आपण छातीचा एक्सरे हे करून घ्यायला पाहिजे. ह्या दोन गोष्टीमध्येच आपलं जवळपास 90% निदान लागून जाईल. मोस्टली मला तुमच्या हिस्ट्रीवरून असं वाटतं की असं पर्टिक्युलर म्हणजे काही त्याच म्हणजे महिन्यामध्ये आपल्याला समजा जर असं दम वगैरे लागत असेल तर हे मोस्टली दम्याचे प्रमुख लक्षण असं मला वाटतं की तुम्ही हां श्वसन विकार डॉक्टरांना तुम्ही विजिट करू शकता. बेसिक एक्सरे मग साधा असतं ज्याला काही जास्त खर्च पण येत नाही. दुसरे आहे एक्सरे बघताच आपण जे म्हणतो की फुफ्फुसाची कार्य तपासणी, खूप साधी तपासणी असते. याच्यामध्ये आपल्याला फुफ्फुसाची कार्यक्षमता किती आहे, कोणता आजार आहे, कोणता आजार आपल्याला झालेला आहे का नाही, का कोणता घडलेला आहे का नाही, आणि जर खूपच कफ येत असेल तर फुफ्फुसाचं आपलं जे म्हणतो आपण की थुंकी तपासणी ते सुद्धा करू शकतो की जे आपल्या मनातली शंका निघून जाईल की आपल्याला टीबी आहे का नाही. बस एवढ्या दोन गोष्टी करायच्यात मॅडम.
1: ठीक आहे.
0: येस मॅडम, अजून काही शंका असेल तर विचारू शकता.
1: आणि अजून लहान मुलांना सुद्धा या दरम्यान मध्ये म्हणजे चालतच असतं वातावरण बदललं की
0: ओके
1: प्रत्येक वेळेला त्यांना म्हणजे दमा असण्याची शक्यता असते.
0: जे आपण म्हणतो ना लहान लेकरांना की सगळ्यात महत्वाचं की जे लहान लेकरांना नाक गळणे, सर्दी खोकला वगैरे आहे मॅडम, हे लहान लेकरांमध्ये फ्लूमुळं कॉमन असतं. तर अशा वेळी सगळ्यात महत्वाची जी ट्रीटमेंट आहे त्या जे की बच्चूंना की लहान मुलं आहेत त्यांना वाप वगैरे देणे, त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट देणे. फक्त वाप दिलं तरी जवळपास 50% पेशंटचे सिमटम्स कमी होतात. जे की आजकाल मी बघतोय की जे बरेच पॅरेंट्स आहेत पालक आहेत ते वापेकडे लक्ष न देता त्यांना गोळ्या औषधाकडे जास्त फोकस करतात. तर तुम्ही वाप वगैरे दिलं, प्रॉपर छातीचं थोडंसं व्यायाम घेतलं तर ते राहून जाऊ शकतात. आजकाल मी बघतोय की जे लहान मुलं आहेत की त्यांना प्रॉपर डाएट सुद्धा भेटत नाही. आजकाल दुकानाचं ते म्हणतो चिप्स खाल्लं, मॅगी खाल्लं, हे खाल्लं, इम्युनिटीचं तर अफेक्ट होतोच, पण सगळ्यात महत्वाचं त्यांना प्रॉपर आहार भेटणे, जे की हिरव्या पालेभाज्या फळं हे देणं त्यांना आवश्यक आहे. प्रोटीन डाएट सुद्धा म्हणतो आपण ज्याच्यामध्ये प्रोटीनाचं घटक जास्त आहे ते तुम्ही त्यांना दिलेलं कधी पण योग्य असणार. त्याच्यामुळे पेशंटच्या रोगप्रतिकार क्षमता चांगली वाढणार आणि त्यांना हे जे त्रास आहे ते कमी होणार.
1: अच्छा, म्हणजे प्रत्येक वेळेला लहान मुलांना म्हणजे तशी लक्षणं जरी असले तरी लहान मुलांना दमा हा असं काही असतं
0: जरी असलं तर ते जसं जसं तो मोठा होईल किंवा जसं जसे त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढेल तसं तसं ते कमी होऊन जाईल.
1: अच्छा
0: हो मॅडम,
1: ठीक आहे.
0: येस मॅडम,
1: धन्यवाद.
0: थँक्यू मॅडम. थँक्यू.
2: आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी मॅडम आपण कॉल केला त्याबद्दल धन्यवाद. सर, आपण आपली चर्चा पुढे चालू ठेवूया. व्हायरल इन्फेक्शन विषयी आपण बोलत होतो.
0: आता सध्या माझ्या ऑब्झर्वेशननुसार जे कोणी पेशंट आहेत ज्याला आपण व्हायरल म्हणतो जे की फ्ल्यू आहे ते मी आता मागच्या 2 महिन्यापासून ऑब्झर्व करतोय की असे पेशंट एकदम सडन निमोनिया ज्याला आपण कप म्हणतो असं घेऊन येत आहेत आणि ते एकदम इमर्जन्सीमध्येच येत आहेत. त्यांना की एक्सरे मध्ये बघताच की पूर्ण फुफ्फुसामध्ये निमोनिया भरलेला आहे, त्यांना डायरेक्ट व्हेंटिलेटर लागत आहे. काही पेशंट जर प्रॉपर निदान आणि उपचार लवकरात लवकर केले तर पेशंट ते बाहेर निघत आहेत आणि काही पेशंटला वेळ सुद्धा लागत आहे.
2: सर, आता आपण बघतो की बालकांमध्ये कफ होण्याचं प्रमाण अधिक असतं लहान बालकांमध्ये, विशेषतः टीनेजर्स मधल्याही बालकांना व्हायरल इन्फेक्शन लवकर होतं, त्यांच्यामध्ये कफ जास्ती होतो, ओमेटिन वगैरे हे त्यांना होतात. तुम्ही जसं म्हणालात तसं आहाराचाही इफेक्ट
0: 100% आहे. हो 100% आहे.
2: याविषयी काय सांगाल आपण?
0: आजकाल तेच मी आता आपल्या प्रेक्षकांशी मी संवाद केला की सगळ्यात महत्वाचं मी ऑब्झर्व केलं की आजकालचे जे मुलं आहेत जे की योग्य डाएट म्हणतो जे आहार घेणं त्यांना भेटत नाही किंवा ते घेत नाहीत. आजकालच्या घडीमध्ये सगळ्यात महत्वाचं ते बाहेरचं जे दुकानचं भेटतं आपलं चिप्स खाणे किंवा जे बनतो ना बाहेरचे जे ज्याच्यामध्ये काही प्रॉपर जे पोषक तत्व नसतात त्याच्यामुळे आपण त्यांना योग्य ते दूध वगैरे किंवा फळ भाज्या आणि जे म्हणतो आपण फळ वगैरे किंवा ड्रायफ्रुट्स ह्या गोष्टी द्यायला पाहिजे ज्याच्यामुळे त्या पेशंटची रोगप्रतिकार क्षमता वाढेल आणि त्यांच्यामुळे हे जे काही त्रास जरी असेल जरी ते त्यांना ते लवकर फाईट करू शकतील. त्यामुळे त्यांचे बरेच त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. जरी जरी असे सिमटम्स असेल तर त्यांना आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे घरच्या घरी त्यांना उपाय देऊ शकतो, गरम पाण्याची वाप आणि त्यांना प्रॉपर नेबुलायझेशन म्हणजे त्याला वाप घेणे ह्याच्यानं पण बरेच सिमटम्स त्यांच्या कमी होऊ शकतात.
2: अच्छा, आपल्याला एक कॉल येतोय, आपली चर्चा आपण अशीच चालू ठेवूया. कॉल घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
3: मी रामचंद टक्के बोलतो, परभणीवरून.
2: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. सुप्रसिद्ध दमा आणि छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील राठोड सर आपल्या सोबत आहेत. सर लाईनवर आहेत, आपण थेट तुमचा जो काही प्रश्न आहे तो सरांशी फोनवर

0: साधन विचारू शकता?
1: नमस्कार
2: नमस्कार सर, नमस्कार।
1: नमस्कार सर, नमस्कार, बोला सर।
2: मला बीपीचा त्रास होतो सर।
1: बीपीचा त्रास होतो का? कधीपासून आहे त्रास?
2: कधी झाले सर, 5-6 महिने जास्त झाले सर।
1: बीपीचा त्रास होतो म्हणजे काय होतं सर, मला सांगू शकाल का?
2: हो, ते असं उठलं की चक्कर होती, झोपेतून आपण उठलं की असं चक्कर अंधाराने पडलो होतो मी खाली।
1: ओके, तेव्हा तुम्ही कुठे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वगैरे कुठे दाखवलं होतं का?
2: नंतर दाखवलं होतं, पडल्यामुळे मी ते चांगलं
1: दाखवलं,
2: लागले ते पण तेवढी काही कमी नाही।
1: अच्छा, ती गोळी चालू आहे का तुम्हाला?
2: चालू आहे, हो चालू आहे। आम्लफाई आणि ते
1: मग ते घेतल्यानंतरही तुम्हाला असा त्रास होतो का? अच्छा, ओके, अच्छा ठीक आहे। जरी तुम्हाला असं काही शंका असेल किंवा असं बीपीचा त्रास वगैरे वाटतं तर तुम्ही जवळपासच्या कोणत्याही फिजिशियन, जनरल फिजिशियन जे आहे त्यांना तुम्ही दाखवू शकता किंवा आपल्या हॉस्पिटलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता। आपण त्याचं पूर्णतः तपासणी करून ट्रीटमेंट तुम्हाला योग्य पद्धतीने देऊ शकतो। ओके, नो प्रॉब्लेम, कधी या। ओके, धन्यवाद
0: धन्यवाद दादा, आपण कॉल केला त्याबद्दल
2: धन्यवाद।
0: तर आपण बोलत होतो व्हायरल इन्फेक्शन आणि बालकांचा आहार।
1: यस मॅडम, तर आपण तेच कंटिन्यू करूयात की जे बालकांचं आहे की त्यांना तर जेव्हा तो जन्म घेतो तेव्हापासून त्यांना पूर्ण व्हॅक्सिनेशन म्हणजे ते लस वगैरे दिलेलं असं, ते तर आपण की त्यांना भविष्यात त्रास होऊ नये म्हणून ते तर जे आहे की सध्या पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे की जो कोणी मुलंबाळ आहे की त्यांनी कोणतं डाएट म्हणजे जे काही आहार जे घेत आहेत ते प्रॉपर घेतलं पाहिजे, बाहेरच्या गोष्टी थोडंसं कमी करायला पाहिजे। जेव्हा तेव्हा काही असे खूप जास्त सिव्हिअर सिमटम्स असतील, नाक गळणे, खोकला, सर्दी किंवा थंडी वाजून ताप येणे, तर तेव्हा तुम्ही लवकरात लवकर बालरोग तज्ञांना किंवा फुफ्फुस रोग तज्ञ जे की छाती विकार तुम्ही लवकरात लवकर दाखवून ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे।
0: नक्कीच।
1: यस
0: सर, आता बीपीचे जे पेशंट असतात त्यांनाही छाती विषयक अनेक तक्रारी असतात किंवा चेस्ट पेन असतं आणि नेमकं त्यांना लक्षात येत नाही की त्यांना कुठला आजार आहे का, किंवा हा जो त्रास आहे तो रुटीन मधला आहे। एखाद्या व्यक्तीला थोडस जड सामान उचललं की त्रास होतो, छातीत कळ येते किंवा चेस्टच्या मध्यभागी बऱ्याच जणांना चमका येतात किंवा दुखतं, तर या पाठीमागचं काय कारण आहे?
1: आता काय बरेच लोकांना जे म्हणतात की छाती दुखली छाती दुखली, तर याचे बरेच कारण आहेत। त्याच्यामध्ये छाती दुखली म्हणजे नेहमीच अटॅक आहे असं नाही, छाती दुखली म्हणजे की छातीच्या जे अवतीभोवती जे आपलं हे असतं जे आपण त्याला म्हणतो छातीच्या बरगाड्या किंवा जे असं तुम्ही विचारलं की वजन उचलण्यामुळं की ते आकडून जाऊ शकतं, त्याच्यामुळं तसं सिव्हिअर पेन होतं म्हणजे बरंच पेन होतं त्यावेळेस। अशा वेळेस सगळ्यात बेसिक जी तपासणी आहे तिला आपण ईसीजी म्हणतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, किंवा ते छातीची पट्टी जे सिंपल आपल्या मराठी भाषेत म्हणतात ते काढून घ्यायला पाहिजे। आणि जरी तुम्हाला का असेल तर एक बेसिक चेस्ट एक्सरे काढून ह्या जे म्हणतो आपण हे केलं की पेशंटचं 100% निदान लागून जाईल, आपण त्या आपण उपचार घेऊ शकतो।
0: नक्कीच सर, ऍसिडिटीमुळे बऱ्याच वेळा चेस्ट पेन होतं,
1: ऍसिडिटीमुळे अशा वेळेस की म्हणतात की पेशंटला जळजळ झालं आणि छाती दुखली, तर ऍसिडिटी हे एक मी आजकालच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की बऱ्याच लोकांना कॉमन आहे, त्यांना असं वाटतं की आता त्यांना काही अटॅक आहे का नाही असं त्यांना असं वाटतं। त्यावेळेस प्रॉपर डाएट फॉलो करायला पाहिजे, त्याच्यामध्ये असतं की जे अँटी ऍसिड औषध आहे ते घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की उशिरा जेवण करू नये, लवकरात लवकर आहार घेतलं तर तो आपल्याला पचन क्रियाला सोपं जातं आणि ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर ह्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील।
0: नक्कीच सर, एक विशिष्ट वयोमान झाल्यानंतर किंवा 40 नंतर आपण आपल्या ईसीजी काढणे किंवा मग एक्सरे काढणे या गोष्टी नियमाने करणे आवश्यक आहे असं म्हटलं जातं, याविषयी अधिकतम काय सांगाल? आपल्याला कॉल येतोय पण कॉल घेऊया आणि आपली चर्चा कंटिन्यू करूया। हॅलो
3: हॅलो, नमस्कार मॅडम।
0: नमस्कार, हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरे आपण?
3: मॅडम, मी सदानंद मुळे बोलतोय, मुक्काम पोस्ट खानापूर, चित्ता तालुका, जिल्हा हिंगोली।
0: स्वागत आहे आपलं आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये। सुप्रसिद्ध दमा आणि छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील राठोड सर आपल्या सोबत आहेत। तुमचा जो काही प्रश्न आहे तो डिरेक्टली आपण सरांना विचारू शकता।
3: हा, थँक्यू सर। नमस्कार।
1: नमस्कार नमस्कार, बोला ना
3: सर। माझा प्रश्न असा आहे की ऍसिडिटी आणि पोट दुखणं,
1: ओके,
3: नेहमी नेहमी जेवणामध्ये वरण खाणं यामुळे ऍसिडिटी का होते?
1: अच्छा।
3: किंवा मग तिखटाचं प्रमाण जर वाढलं आपण तर हाही प्रश्न आहे। मला जर थोडं तिखट वगैरे काही खाल्लं जास्त प्रमाणामध्ये उगं थोडंसं नॉर्मल
1: बरोबर
3: तर ऍसिडिटी मलाही होते, किंवा मग पुरणपोळी जर आपण खाल्ली,
1: ओके,
3: कशामुळे ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं? बरं, पुरणपोळी जरी खाल्ली तरी ऍसिडिटी भरते।
1: त्रास काय होतं सर तुम्हाला सांगू शकाल का?
3: त्रास सर फक्त छातीमध्ये थोडस जळजळ केल्यासारखं होतं
1: बरोबर,
3: आणि आपलं जे आहे गळ्यामध्ये आणि छातीमध्ये थोडस

0: बरोबर. तर हे जे तुम्ही म्हणताय ना, हे एक छोटासा आजार आहे, त्याला आपण GERD म्हणतो. याच्यामध्ये काय होतं, जे काय आपण आहार घेतो ते परत येतं, त्याच्यामुळेच ते ॲसिडिटी आणि जे तुम्ही म्हणताय की उचक्या येणं किंवा असं घशामध्ये जळजळ होणं हे होतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जर तुम्ही विचारलं की कारण काय आहे, तर की जे म्हणतात तुम्ही वरण खाल्लं किंवा पुरणपोळी खाल्लं, तर की कोणतीही डाळ वगैरे आहे किंवा कोणतेही एखादे गोड पदार्थ खाल्ले, दूध वगैरे खाल्ले, तर ह्या गोष्टीमुळे ते ॲसिडिटी होऊ शकते. तर हे टाळण्यासाठी आपण जेवणाच्या अर्धा तास आधी गोळ्या भेटतात जे की किंवा टॉनिक भेटतं, तर त्या गोष्टी घ्यायला पाहिजे. आणि हे आहार जे आहेत ते शक्यतो जरी तुम्हाला टाळता आले तर ठीक आहे, जर टाळता आले नाही तर आपण उशिरा म्हणजे रात्री उशिरा न खाता लवकरात लवकर जर आहार आपण घेतलं तर ते लवकर पचन होऊन ते आपल्याला हे वारंवार त्रास होणार नाही. किंवा बऱ्याच लोकांना चहा पिलं तरी होतं, किंवा बऱ्याच लोकांना जे असं काही गरम पदार्थ किंवा मसाले तुम्ही जे म्हणता त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही टाळावंच लागतील. ते टाळले तर तुमच्या जवळपास 50% आजार कमी होऊन जाईल.
1: हा आजार नेहमीसाठी नाहीये सर, मला केव्हा तरी होतोय.
0: ओके,
1: त्यामुळे हा केव्हा तरी होतं, तरी मी गोळी घेतोय अर्धा तासापूर्वी.
0: बरोबर. हो
1: हा, गोळी घेतल्यानंतर मला तर जाणवतं. फक्त कसं आहे, वारंवार जर ती पुरणपोळी खाल्ली किंवा आज खाल्ली किंवा उद्या खाल्ली किंवा मग जर थोडस त्याच्यामध्ये जास्त तिखट पडलं, मसाला पदार्थ पडला, तर एखाद्या वेळेस बाय चान्स होतो.
0: ओके,
1: परंतु असं सतत नाहीये.
0: बरोबर. ठीक आहे ना, मग अशा वेळेस तुम्ही जे म्हणताय की अशी एखादी ॲसिडिटीची गोळी जे तुम्ही घेता तर ते तुम्ही सोबत ठेवायची, आणि जे असे पदार्थ आहे तुम्हाला माहिती आहे ज्याच्यामुळे होतं ते तुम्ही सहसा टाळायला पाहिजे. जर असं खूपच वारंवार त्रास होत असेल तर पोटविकार तज्ज्ञ किंवा एखाद्या जनरल फिजिशियनला किंवा तुम्ही आमच्याकडून आम्हाला दाखवू शकता.
1: अच्छा सर, असं आहे की त्यामध्ये पोट सुद्धा दुखतं ना सर?
0: हो, थोडंसं पोट पण दुखते, आग होते ना त्याच्यामुळे थोडंसं पोट
1: आग होते. कारण आता महालक्ष्मीचा सण झाला, त्यावेळेस मला पुरणपोळी खाण्यात आली, पण 2 दिवस ती अशी सतत राहिली. कारण ते काहीच जमलं नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे प्रॉब्लेम झाला, नंतर ऑटोमॅटिक माझं ऍसिडिटी वगैरे राहिली. परंतु असा आजार छोटा मोठा आजार नाहीये. परंतु यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल हे मला सविस्तर सांगाल का सर?
0: आताच मी तुम्हाला चर्चा केली की अशा वेळेस जर समजा तुम्हाला असं नेहमी होत नाही तर खूप अगदी चांगली गोष्ट आहे, जर कधी मध्ये होते तर हे असे पदार्थ तुम्ही टाळा. आणि थोडंसं जरी घेतलं तर लवकर घेऊन ते तसे एक ॲसिडिटीचे औषध ठेवायचं का टॉनिक असतं त्या गोष्टी सोबत ठेवायला पाहिजे, ते राहून जाईल. जर समजा परत परत असं होत असेल किंवा खूप सहनशीलतेच्या बाहेर जात असेल तर आपण एकदा दाखवून घ्यायला पाहिजे.
1: सर आपण जर हिरवी मिरची खाल्ली तर ॲसिडिटी निर्माण होत नाही सर, आणि जर लाल चटणीचा जर वापर झाला आपल्या जेवणामध्ये तर ॲसिडिटी होते.
0: बरोबर आहे. तर आता हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ही गोष्ट कळाली की तुम्हाला ह्या गोष्टीमुळे होतं आणि ह्या गोष्टीमुळे होत नाही, तर ही गोष्ट तुम्हाला कळाली म्हणजे इथंच तुमचं अर्ध निदान लागलं, तर त्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे.
1: आणि सर आपण जर आता ब्लॅक टी जर पिली सर तर ते मळमळ होतं, आणि जर दुधाचा चहा घेतला तर ऍसिडिटी बिलकुल होत नाही किंवा मळमळ सुद्धा होत नाही.
0: बर.
1: आणि ब्लॅक टीनं मळमळी सुद्धा होते सर केव्हा केव्हा.
0: चालेल ना, मग सिंपल एकाच वाक्यामध्ये मी सांगेल की जर तुम्हाला जे एखाद्या गोष्टीने त्रास होतो ते तुम्ही टाळून टाका जसं तुम्ही सांगा. हा, यस यस.
1: थँक्यू सर.
0: थँक्यू थँक्यू.
2: आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद दादा.
1: थँक्यू. थँक्यू मॅडम.
2: श्रोते हो, दमा, छाती विकार आणि तत्संबंधी आजाराने ग्रस्त आहात तर एक वेळ अवश्य भेट द्या इंटरव्हेशनल पल्मोनॉलॉजिस्ट तसेच दमा आणि छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्या जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला. येथे फुफ्फुसांची कार्यतपासणी, स्लीप स्टडी, ॲलर्जी तपासणी, दुर्बिणीद्वारे फुफ्फुसाची तपासणी आणि शस्त्रक्रिया, थोरकोस्कॉपी, फुफ्फुसामध्ये अडकलेले शेंगदाणे, पेनाचे टोपण, टाचणी काढणे, इमर्जन्सी ICU ब्रॉन्कोस्कोपी, रिजिड ब्रॉन्कोस्कोपी, छातीतील पाणी काढणे, फुफ्फुसाच्या तुकड्याची तपासणी, एंडोब्रोंकियल अल्ट्रासाऊंड, फुफ्फुसावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, तसेच दमा, TB, COPD, निमोनिया, करोना, ILD, ब्रोंकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग, इन्फ्लुएन्झा, छातीत दुखणे किंवा घट्टपणा, घरघर, झोपेत खोरणे, ब्रॉन्काइक्टेसिस, फुफ्फुसामध्ये हवा भरणे, छातीत पाणी भरणे, छातीमध्ये पू होणे, औद्योगिक आजार, ARDS, बुरशीजन्य फुफ्फुसाचे संसर्ग, लसीकरण येथे केले जाते. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या दमा तसेच छाती विकार तज्ज्ञ आणि इंटरव्हेशनल पल्मोनॉलॉजिस्ट डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्या जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे बस स्टँड जवळ परभणी. भ्रमणध्वनी क्रमांक 92 26 14 9292 9292. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9226149292.

0: फेटत्या आणि दमा, छाती विकार तसेच फुफ्फुसांच्या आजारांपासून मुक्तता प्राप्त करा. सर आपण ना ECG, एक्सरे आणि इतर ज्या तपासण्या आहेत ज्या की वय वर्ष 40 नंतर रेग्युलरली करायला हव्यात असं म्हटलं जातं, त्याविषयी बोलत होतो.
1: समजा एखादे कोणी आहेत तर त्याला आपण म्हणतो की रुटीन एक्झामिनेशन म्हणजे रुटीन चेकअप जे म्हणतो की वयोगट 45 किंवा 50 पुढे तुम्ही करायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर ऍज अ चेस्ट पेशंट, ऍज अ श्वसन विकार तज्ज्ञ, त्याच्यामध्ये आहे की बेसिक चेस्ट एक्सरे, फुफ्फुसाची कार्य तपासणी जर तुम्हाला काही तसं त्रास असेल तर ECG आणि 2D इको आणि बाकी जे ब्लड टेस्ट मध्ये जे रुटीन चेकअप असतं त्याच्यामध्ये सगळंच आलं, किडनी चेकअप किंवा लिव्हरचं लिपिड प्रोफाईल ह्या गोष्टी तुम्ही करून घ्यायला पाहिजे, जे की इझिली आजकाल प्रत्येक शहरामध्ये तालुक्या प्लेस मध्ये अवेलेबल झालेलं आहे.
0: खरंच आणि हे रेग्युलरली करणं खरोखर गरजेचं आहे, कारण आपण बघतोय की कमी वयात हार्ट पेशंट वाढत आहेत, हार्ट अटॅक येऊन हार्ट फेल होऊन मृत्यू होण्याची शक्यता दाट आहे आणि बरेचसे असे पेशंट आपण आपल्याही परिसरात बघतोय. त्यामुळे नक्कीच वय वर्ष 40 पूर्ण झाल्यानंतर आपण काही टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच करायला हवं, जेणेकरून जर काही अंतर्गत तुमच्या शरीरामध्ये काही जर प्रॉब्लेम निर्माण होत असतील तर लवकरात लवकर त्यावर निदान करणं डॉक्टरांनाही शक्य होईल आणि आपणही त्रासापासून वाचू शकू. सर आता कोणताही आजार होण्यापूर्वी आपण दक्षता घेणं किंवा कुठलाही आजार आपल्यापर्यंत येऊच नये यासाठी दक्षता घेणं खरोखर आजच्या जीवनशैलीमध्ये अत्यंत गरजेचं झालेलं आहे. तर याविषयी आपण काय सांगाल? दमा आणि छाती विकार तर आहेतच, पण इतरही विकार आपल्याला जडून येत म्हणून आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत?
1: सगळ्यात महत्वाचं जे आहे की तुमचं जे रुटीन शेड्यूल जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे, की नियमित व्यायाम किंवा आपण जे म्हणतो योगा किंवा हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं. त्याच्यानंतर तुम्ही आहार काय घेताय, बाहेरचे जे जंक फूड्स असतात त्या तुम्ही गोष्टी टाळायला पाहिजे आणि असे काही आजार होऊ नये म्हणून आपण ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक्सरसाइज जे व्यायाम ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रुटीन चेकअप ते सुद्धा तुम्ही करू शकता.
0: नक्कीच सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दमा आणि छाती विकारासंबंधित अतिशय सविस्तर अशी माहिती सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्याही यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: थँक्यू मॅडम आणि आकाशवाणी, धन्यवाद.
0: श्रोते हो, दमा, छाती विकार आणि तत्संबंधी आजाराने ग्रस्त आहात तर एक वेळ अवश्य भेट द्या इंटरव्हेशनल पल्मोनॉलॉजिस्ट तसेच दमा आणि छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्या जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला. येथे फुफ्फुसांची कार्य तपासणी, स्लीप स्टडी, ॲलर्जी तपासणी, दुर्बिणीद्वारे फुफ्फुसाची तपासणी आणि शस्त्रक्रिया, थोरकोस्कॉपी, फुफ्फुसामध्ये अडकलेले शेंगदाणे, पेनाचे टोपण, टाचणी काढणे, इमर्जन्सी ICU ब्रॉन्कोस्कोपी, रिजिड ब्रॉन्कोस्कोपी, छातीतील पाणी काढणे, फुफ्फुसाच्या तुकड्याची तपासणी, एंडोब्रॉन्कियल अल्ट्रासाऊंड, फुफ्फुसावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तसेच दमा, TB, COPD, निमोनिया, करोना, ILD, ब्रोंकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग, इन्फ्लुएन्झा, छातीत दुखणे किंवा घट्टपणा, घरघर, झोपेत खोरणे, ब्रॉन्काइक्टेसिस, फुफ्फुसामध्ये हवा भरणे, छातीत पाणी भरणे, छातीमध्ये पू होणे, औद्योगिक आजार, ARDS, बुरशीजन्य फुफ्फुसाचे संसर्ग, लसीकरण येथे केले जाते. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या दमा तसेच छाती विकार तज्ज्ञ आणि इंटरव्हेशनल पल्मोनॉलॉजिस्ट डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्या जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे बस स्टँड जवळ परभणी. भ्रमणध्वनी क्रमांक 9226142992. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9226149292. एक वेळ अवश्य भेट द्या आणि दमा, छाती विकार तसेच फुफ्फुसांच्या आजारांपासून मुक्तता प्राप्त करा. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाअंतर्गत दमा आणि छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांनी श्रोत्यांशी दूरध्वनीवरून साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन होतं सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीचं, तर सादरकर्ते होते सदानंद कांबळी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बस स्टँड जवळ बिसाइड जाधा गॅस पंप परभणी.
2: दोनशे 29.9 meters अर्थात 1305 kHz वर आपण ऐकतात आकाशवाणीचं परभणी केंद्र. श्रोतो हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्य

0: कार्यक्रम आपण ऐकलात. हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. दमा आणि छातीचे आजार याविषयी डॉक्टर सुशील राठोड यांच्याशी श्रोत्यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं सुमेधा कुलकर्णी यांचं. निर्मिती सहाय्यक शिवकुमार स्वामी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कामडी. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हे महिला श्रोत्यांसाठीचं सदर आता आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण देखील आपण आता ऐकू शकता.
1: वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, प्रामाणिक अभिनय, तडफदार व्यक्तिमत्व आणि समाजभान जपणारा एक खरा कलाकार नाना पाटेकर यांचं आज दुःखद निधन झालंय. मैत्रिणींनो, क्रांतीवीर ते नटसम्राट आणि विलन ते हिरो अशा सगळ्या भूमिका गाजवणारा नट हरपला. त्यांची कला, त्यांचा आवाज आणि त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांमध्ये सदैव जिवंत राहतील. मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या या कार्यक्रमातून त्यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांच्याच चित्रपटातील हे गीत ऐकूया.

मैत्रिणींनो, चला तर यानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेमधून आपण नेहमीच आपल्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या मैत्रिणींना आमंत्रित करीत असतो आणि जाणून घेत असतो त्यांच्याच विषयी. तर आजच्या आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेमधून जाणून घेणार आहोत चंदा वानखेडे या आपल्या मैत्रिणीबद्दल. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. मी उद्योगिनी या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, एक स्त्री उद्योजक झाली की ती संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असते असं म्हटलं जातं. 30-35 वर्षांपूर्वीचा तो काळ स्त्री उद्योजिकांसाठी तसा कठीणच. त्यावेळेस प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, व्यवसायासंबंधी स्त्रियांना पुरेशी माहिती नव्हती आणि अशामध्ये व्यवसाय सुरू करणं म्हणजे अगदी धनुष्यबाण पेलण्यासारखंच होतं. तेव्हा काही महिलांनी व्यवसायात पाऊल ठेवलं सुद्धा आणि त्यापैकीच एक म्हणजे आहे चंदाताई वानखेडे. त्या आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांचा व्यवसाय कोणता, त्यांचा घरापासून सुरू झालेला व्यवसाय आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत कसा पोहोचला आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागला या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि ऐकूया त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या शब्दात. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार चंदाताई.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचं मनापासून स्वागत करते. तर चंदाताई, तुमचा एकंदर व्यवसायाचा हा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहेच, कारण की तुम्ही खूप मोठी झेप घेतलेली आहे. तर सुरुवात करूया की तुमच्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं काय आहे ते आम्हाला कळलं तर खूप बरं होईल.
1: खरं म्हणजे माझ्या व्यवसायासंबंधी माझी एक कल्पना होती की आपण व्यवसायामध्ये स्वतःसोबत इतरांना जगवण्याची प्रेरणा देऊ शकतो. कारण एक उद्योग करणे म्हणजे त्याच्यासोबत अनेक महिलांना, अनेक घटकांना आपण समाविष्ट करून घेतो. माझ्या व्यवसायाचं स्वरूप कृषी मालावर प्रक्रिया उद्योग करणे आहे. कारण आपण भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे या देशामध्ये कृषी मालावर जर प्रक्रिया केली तर आपण आपल्या देशाचा सुद्धा त्यामध्ये विचार करू शकतो, समाजाच्या खाद्य संस्कृतीचा विचार करू शकतो, पारंपरिकतेच्या पदार्थांचा विचार करू शकतो आणि आपण आपल्या भारताची ओळख जगाला पटवून देऊ शकतो खाद्य संस्कृतीची. म्हणून त्यानिमित्त मी माझ्या व्यवसायाचे स्वरूप हे फूड इंडस्ट्री या उद्देशाने कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी पापड, मुंगवडी आणि आपली जी काही जे काही पारंपरिक पदार्थ असतील ते पदार्थ मार्केटमध्ये कसे येता आणता येतील, त्याला मार्केटमध्ये बाजारपेठ कशी मिळेल आणि त्याचा लोकांना कसा उपयोग होईल. कारण काही महिला सर्व्हिसवाल्या असतात किंवा काहींना वेळ नसतो, लहान मुलं असतात आणि अशा पद्धतीमध्ये त्या घरगुती काही उत्पादन बनवू शकत नाही. त्यांची जर सोय करायची असेल तर आपण त्याला घरगुती उत्पादनाला मार्केट मिळवून द्यायचं.

0: विचार मी केला. आणि महत्वाचा प्रश्न असा होता की पापड उद्योगामध्ये अशी फार मोठी काही उलाढाल नव्हती आणि मी जो पापड निवडला तो बटाटा पापड निवडला. तर बटाटा पापड महिला जास्तीत जास्त घरी बनवू शकत नाहीत आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी क्लिष्ट असल्यामुळं उपवासासाठी पापड म्हणून मी माझं उत्पादन मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला.
1: अच्छा,
0: मला एकच वाटलं की आपण असं काही उत्पादन करावं की ज्याला युनिक प्रॉडक्ट राहील आणि मार्केट लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकेल.
1: खूप छान.
0: कारण लोकांची गरज असते आणि आपण त्या गरजेनुसार जर उत्पन्न करायला सुरुवात केली तर आपल्याला मार्केटिंगमध्ये जास्त मेहनत करावी लागत नाही. अगदी 40 रुपये भांडवल लावून स्वतः नोकरी करत असतानाच सुरुवात केली.
1: खूप छान, म्हणजे खूप छान असा विचार केला तुम्ही. पण ह्या सगळ्या गोष्टींची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? कारण कुठून तरी आपल्याला असा एक प्रकाश मिळतो की जिथून आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्या काहीतरी करायची इच्छा होते. कारण तुम्ही स्वतः पहिले जॉब करत होतात, मग हे करायची तुमची इच्छा कशी काय झाली की तुम्हाला का बरं वाटलं असं करावं म्हणून?
0: काय असतं, आपण जे काही काम करतो ते उदरनिर्वाहासाठी करतो आणि प्रत्येकाचा मोठी वेगच असतो की मला पैसे कमवायचे आहे. पण पैसे कमवताना आपण आपल्या सोबतच जर इतरांच्या अडचणी दूर करू शकलो तर त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिल्यासारखं मला समाजाचं वाटत होतं. एक घटना माझ्या जीवनात अशी घडली की माझं सुरळीत व्यवस्थित नोकरी चालू होती परंतु माझ्या दारासमोर एक बाई सतत रिकाम्या फावल्या वेळात येऊन बसायची आणि त्या बाईचा असा प्रॉब्लेम होता की तिचे मिस्टर सुरतला नोकरीला होते. त्यात भाड्याच्या घरात एक 3 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा असं त्यांचं कुटुंब होतं. पण मिस्टर दर महिन्याला त्यांना मनी ऑर्डर पाठवायचे. पण काही कालांतरानं 7-8 महिन्यानंतर असं मला ती बाई रडून सांगायला लागली की माझ्या नवऱ्यानं मनी ऑर्डर पाठवणं बंद केलं आणि सोबतच त्यांनी तिकडे सुरतमध्ये दुसरं लग्न पण केलं. आणि या परिस्थितीमध्ये ती बाई जी ढडसा रडली त्यावेळेस माझं मन पेटून उठलं आणि एक स्त्री म्हणून स्त्रीच्या भावना, स्त्रीच्या वेदना, कुटुंबाचे संघर्ष या सगळ्याच्यात मला असं एक मोटिवेशन त्या बाईकडनं मिळालं की अशा समाजामध्ये कितीतरी बाया असतील की ज्या अशिक्षित आहेत, शिकलेल्या नाही आहे, त्या नोकरी करू शकत नाही आणि चांगल्या कुटुंबातल्या असल्यामुळे दोन्ही भांडी पण करू शकत नाही. मग अशा महिलांनी करावं काय? हा माझ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आणि मी त्या प्रश्नाने बेचैन व्हायला लागली. आणि बेचैन होता होता मला असं वाटलं की आपण जर छोटा उद्योग करून या महिलांना हाताला काम देणं सुरू केले तर कमीत कमी यांना काही प्रमाणात तरी आपण आधार बनू शकतो.
1: छान. आणि तुम्ही व्यवसाय सुरू केला, तुम्ही मग अशी पण सांगितलं की 40 रुपयामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला, तर मग तो कसा वाढत गेला आणि त्याचं मार्केटिंग मग तुम्ही कसं केलं?
0: तेव्हा बटाट्याचे भाव फक्त 2 रुपये किलो होते, साबुदाणा 18 रुपये किलो आणि इतक्या स्वस्त भांडवलामध्ये मी स्वतः मेहनत करून स्वतःचे पापड स्वतः बनवायला सुरुवात केली. कारण तेव्हा मी लेबर वगैरे काही लावले नाही आणि दुपारी 2 नंतर कॉलेजमधून आल्यानंतर मी साधारणतः 1 किलोचे पापड असं तयार करायला सुरुवात केली. आणि मार्केटिंगच्या बाबतीत मी स्वतःचं मार्केटिंग स्वतःच तयार करणं सुरू केलं. आपण जर स्वतः ग्राहकांपर्यंत गेलो तर त्यांना आपली चव आवडते की नाही, आपल्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आपण दुरुस्ती करू शकू. आणि मग मी स्वतः 2 पापड तळून घ्यायचे आणि सगळ्यांना टेस्ट देऊन ते विकायचे. असं करत करत मला त्याचा कॉन्फिडन्स आला आणि मी 94 मध्ये नोकरी सोडायचा निर्णय पक्का केला.
1: अच्छा. तो खूप जुना काळ होता, म्हणजे 1990 काळ होता ज्यावेळेस तुम्ही
0: 91 ते 93 मी लेक्चरशिप केली
1: आणि त्याच काळात तुम्ही व्यवसाय पण सुरू केला.
0: साईड मध्ये केला पण मला 2 पैकी कायदेशीर अडचणी येऊ नये कुठल्याही प्रकारची म्हणून मी मग नोकरीला आणि माझ्या जागी एका प्राध्यापकाला नोकरीला गेल्या उद्देशानं पण मी नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न केला.
1: पण मग त्या काळामध्ये तुम्हाला घरच्यांचा किंवा समाजाचा सपोर्ट कसा काय मिळाला? कारण त्या काळामध्ये बऱ्याच कमी व्यावसायिक स्त्रिया या समाजामध्ये होत्या.
0: तेव्हा असं होतं की मुलीचं लग्न झालं की तिची जबाबदारी संपली आणि शिकावं, नोकरी करावी किंवा काहीच न करता लग्न करून तिच्या घरी तिने जावं. म्हणून मला फॅमिलीकडून पहिल्यांदा सगळा विरोधच होता. पण माझ्या आईचं एक तत्व होतं की चांगलं काम करताना जशा सावित्रीबाई शिक्षणाचा पुढाकार घेऊन जेव्हा आपल्या समाजामध्ये उतरल्या त्यावेळेस त्यांना सुद्धा त्रास झाला. आपण एक चांगलं काम करत आहे तर समाजाचा विरोधाचा विचार न करता आपण फक्त पुढे चालत राहायचं आणि हे माझ्या आईचा मोठा मला पाठिंबा होता.
1: खूप छान चंदाताई, म्हणजे तुमचा व्यवसाय म्हणजे फक्त व्यवसाय नव्हता तर तुमचं एक सामाजिक भान म्हणून तुम्ही तो व्यवसाय सुरू केला होता किंवा समाजातल्या महिलांना पण तुम्ही खूप मदत केली त्याच्या माध्यमातून. तर हे सांगा की तुमच्या उत्पादनाची वैशिष्ट्य काय आहेत?
0: उपवासाचं थोडंफार मार्केटमध्ये फक्त बटाट्याची चिप्स मिळायचे, म्हणून मी

0: बटाटा पापड तयार केला आणि जो टेस्ट करताना कुठल्याही केमिकलचा वापर न करता आरोग्याला धोका होईल असं कुठलंही केमिकल न वापरता पापड तयार जो होतो तो पोटॅटो पापड, नैसर्गिक पोटॅटो आणि साबुदाणा याचं मिक्सिंग करून मी जो फराळी पापड मार्केटमध्ये आणला ते एक वैशिष्ट्य आहे. आणि मी जी काही उत्पादने आज बनवते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह कोणत्याही केमिकलचा वापर करत नाही आणि नैसर्गिकरित्या पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची चव देऊन मी उत्पादन मार्केटमध्ये आणते. कारण सुरुवातीला हाताने लाटायची वेळ होती, आता माझं मशिनरी मेड प्रॉडक्ट आहे पण तरी पण मी त्याला हाताची चव देण्याचा प्रयत्न.
1: खूप छान. बरं, एक महिला उद्योजक म्हणून व्यवसाय वाढवायला अनेक अडचणींचा आव्हानांचा सामना पण करावा लागतो, कारण तुम्ही इतका मोठा व्यवसाय उभा केला आहे आणि या समाजामध्ये तुम्हाला बरीच आव्हानं पण आलेली असतील, खूप अडचणी पण आल्या असतील आणि असे अनेक अनुभव पण आले असतील की ज्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं.
0: खरं म्हटलं तर 75% अनुभव चांगले आले आणि 25% अनुभव वाईट आले. पण एक आहे, वाईट अनुभवच सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे, कारण आपण जर कोणाला प्रेरणा देत असेल तर त्याचं चांगलं चित्र समोर जर असेल तर मुलांना जर अपयश आलं या अपयशातून यशाची पायरी कशी गाठायची हे जर खरं अर्थाने जर शिकायचं असेल तर पहिले अपयश का आलं हे शोधायला पाहिजे आणि अपयशातून मार्ग काढण्याची एक कला असते आणि ती पण शिकायला पाहिजे. काय होतं, आज मुलांसमोर एक मोठं चित्र उपलब्ध झालं की हा व्यक्ती इतका मोठा झाला पण तो कसा झाला हे खूप महत्वाचं असतं.
1: अनेक अडचणी पण
0: अनेक अडचणी अडचणी म्हणजे खूप मोठ्या मोठ्या असतात पण अडचणीवर मात करता येतं हे आजच्या काळात पटायला पाहिजे. काय होतं, उद्योगाचं क्षेत्र हे इतकं कठीण क्षेत्र आहे माझ्या मते की त्याच्यामध्ये पदोपदी अडचणी आहे, म्हणजे दिवस उगवल्यापासून संध्याकाळ मावळेपर्यंत अडचणी आहे पण त्या जेव्हा आपण सोडवतो ना तेव्हा एक संध्याकाळी असा आनंद मिळतो की आपण युद्ध जिंकलेला आहे. आणि हा खरा अनुभव समाजामध्ये जे काही शिकायला मिळतं ते उद्योगामध्ये शिकायला मिळतं. माणसाचे स्वभाव कळतात, म्हणजे असं म्हणा ना पूर्ण MBA एका उद्योगात होतो, फायनान्समध्ये MBA होतो, मॅनेजमेंटमध्ये MBA होतो, मेकॅनिझम मध्ये MBA होतो आणि मनी मध्ये म्हणजे MBA करता येतं,
1: पूर्ण डिग्री मिळून जाते MBA ची
0: डिग्री मिळते. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर एक MBA कराल, एक स्पेशलायझेशन राहील तुमचं, पण उद्योगामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे MBA होता येतात. दुसरा प्रश्न असा असतो की अडचणीपेक्षा चांगले जे अनुभव येतात ते अविस्मरणीय असतात, कारण एखादी घटना अशी घडते की आपण तिथे पूर्णपणे कोलमडून जातो, आपल्याला उभं राहायची ताकद नसते आणि अशा परिस्थितीमध्ये एक परमेश्वरी योगायोग म्हणावा किंवा आपल्या कार्याची किंमत म्हणावी किंवा आपल्या कार्याची पावती म्हणावी असा एखादा चांगला अनुभव मी तुम्हाला सांगतो. काय झालं, मला जेव्हा मी पापड तयार करायला गेली तर तो काळ अगदीच म्हणजे असा होता की उद्योगाला महिलांचा सहभागच नव्हता. मग अशा परिस्थितीत मी मार्केटिंगसाठी एका दुकानामध्ये गेली आणि दुकानाला सांगितलं की माझा माल तू विकतो का, तो कमिशन द्यायला मी तयार आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की मॅडम मी तुमचा माल विकू शकत नाही, कारण प्रॉडक्टचं जेव्हा आपण कुठलंही उत्पादन करतो ना त्याचं पॅकेजिंग खूप महत्वाचं असतं, कारण त्या दुकानदाराला ठेवायला किती पेस लागतो आणि त्याच्यानुसार तो आपला माल ठेवेल की नाही ही मला त्यापासून खूप मोठी प्रेरणा मिळाली त्या दुकानदाराकडनं. आणि मी मार्केटिंगमध्ये जे काही नंतर बदल केले ते खूप मोठ्या प्रमाणात झाले. त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी तुमचा 10 किलो जर पापड दुकानात ठेवला ना तर 5 दुकान पूर्णपणे भरून जाईल. त्यांची अडचण मी समजावून घेतली आणि मी त्या प्रॉडक्टवर एवढा स्टडी केला की त्याला छोट्या जागेत मध्ये 10 किलो माल फक्त 10x10 जागेत म्हणजे 10x10 एका कोक्यामध्ये कसा बसवता येईल याच्यावर मी प्रेरणा मिळाली. म्हणून हा एक चांगला अनुभव असतो. वाईट अनुभवामध्ये पण चांगले अनुभव वाईट अनुभव असतातच. मार्केटमध्ये जेव्हा एखादं प्रॉडक्ट येतं तेव्हा त्यांना आपली मजबुरी वाटतं की यांना कुठल्याही किमतीमध्ये मागितलं आणि कितीही दिवसाच्या उधारीवर मागितलं तरी ही व्यक्ती देणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका दुकानदाराकडून मला खूप मोठा धोका झाला आणि त्यांनी आमच्याकडचा पापड घेतला, मी सर्व माल त्याला दिला आणि त्यांनी मला पैसे चक्क देण्यास नकार केला. जवळजवळ 80,000 बिल होतं. अशा परिस्थितीत मी काय करावं सुचत नव्हतं. आणि मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही मला माल वापस द्या, जेणेकरून मी त्या मालाचा रियूज करून काहीतरी करता येईल. पण त्यांनी मला साप नकार दिला आणि दररोज चक्रांत मारून मारून मारून मारून मला मी तो माल मागवला. त्याच्यापैकी फक्त मला 10,000 माल वापस मिळाला. पण तोही पापड 6x6 पापड अगदी पोह्यांच्या तुकड्यांमध्ये मला वापस मिळाला. आणि त्या प्रॉडक्टचं काय करावं हे मला कळत नव्हतं.

0: म्हणून मी 96 मधली गोष्ट आहे, गाडगे महाराजांच्या यात्रेमध्ये त्या प्रॉडक्ट पासून उपासाची वडी तयार केली. ते कूट भिजत घातलं आणि त्याच्यामध्ये काही शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून एक पदार्थ तयार केला, जो माझा बेसिक पदार्थ, माझा फॉर्म्युला होता. आणि ते वडे मी 10 दिवस विकून त्याच्यापासून मी 80,000 रुपये, जेवढं माझं बिल डुबलेलं होतं 1 रुपया प्लेटने 80,000 वडे विकले. तिथून माझ्या उद्योगाला परत सुरुवात.
1: अगदी अगदी खूप छान, म्हणजे याला म्हणतात बिझनेस माइंड.
0: हा, म्हणजे अडचणी आल्या ना तर मात कशी करायची, मार्ग कसा काढायचा, हे महत्वाचं.

0: बाळ समजा जशी गृहिणी घरकाम सांभाळून जॉब पण करते पण बाळाला कुठलंही अंतर देत नाही, तसंच आपण आपल्या उद्योगाला आपलं बाळ समजा.
1: अगदी अगदी. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि मी उद्योगिनी ही मालिका आपण ऐकत आहात आणि या मालिकेअंतर्गत आपल्यासोबत आहे चंदाताई वानखेडे.

0: तर चंदा, ते तुम्ही स्वतः एवढ्या मोठ्या व्यावसायिक आहात, पण समाजामध्ये पण अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांना गरज आहे, तर अशा महिलांना तुम्ही रोजगाराच्या संधी देता का?
1: माझी जास्तीत जास्त प्रयत्न हाच राहतो की माझ्या सोबत अनेक महिलांनी उद्योग करावे, म्हणून मी बचत गटांना प्रेरणा द्यायसाठी किंवा त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करते. काही छोटा मोठं भांडवल लावून जर एखादा उद्योजक तयार होत असेल तर त्याला मी तशी गाईडलाईन देते, काही स्वतःचे फॉर्म्युले पण सांगते, स्वतःच्या अडचणीचे अनुभव सांगते. काही महिला अशा असतात की एक अडचण आली की उद्योग बंद. अरे उद्योग बंद नका करू, अडचणीवर मात करा, त्यामधून मार्ग काढा आणि मार्ग अवश्य निघतो, हे माझ्या 35 वर्षाच्या अनुभवात
0: अगदी मला सांगू शकते. म्हणजे तुम्ही आजपर्यंत अशा बऱ्याच महिलांना मार्गदर्शन पण केलेलं आहे.
1: शेवळ्यांचे मार्गदर्शन करते कॉलेजमध्ये, पण मुलांना उद्योजक बनावं यासाठी काहीतरी प्रयत्न करते. कारण नोकरी मिळवण्यापेक्षा एक उद्योजक बनला तर तो 10 नोकऱ्या उपलब्ध करू शकतो. मोठा उद्योग जर झाला तर 1000 नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. आणि आज जी देशाची समस्या आहे, बेकारी वाढते आहे, त्याला उद्योजकच सावरू शकतो.
0: आणि बघा ना, व्यवसाय करताना त्याला खूप वेळ पण द्यावा लागतो, तर कुटुंब आणि व्यवसाय यात तुम्ही समतोल कसा साधला? कारण कुटुंब पण सांभाळणं हे स्त्रीसाठी खूप महत्वाचं ठरतं.
1: तसं उद्योगाची अडचण आली म्हणजे कुटुंब थोडं बाजूला करायचं आणि पहिले उद्योगाची अडचण सोडवायची, परत कुटुंबाकडे परत यायचं. आणि असं जर करत राहिलं तर शिकायला पण मिळतं आणि आनंद पण मिळतो,
0: आणि अशामध्ये कुटुंबाचा साथ पण आपल्याला मिळतो, हो ना? व्यवसायामध्ये आज खूप स्पर्धा आहे, तर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मग तुम्ही काय करता?
1: स्पर्धेत टिकायचं असेल ना तर क्वालिटी मेंटेनन्स अगदी योग्य प्रमाणात करावी. दुसरी, कुठल्याही प्रकारची भेसळ न करता जर आपलं प्रॉडक्ट लोकांना आवडत असेल तर आपल्याला काळजी करण्याचं काहीच काम नाही. तिसरं, रिझनेबल रेट, म्हणजे आपली MRP जर रास्त असेल, लोकांना परवडण्यासारखी असेल, तर जास्त पैशाच्या मागे न लागता आपण आपला नफा काढावा आणि तो तेवढाच काढावा की जो बाकीच्यांच्या खिशाला परवडेल असा. कारण फक्त किमती वाढवून मालाची विक्री होत नाही, त्याला क्वालिटीची जोड असावी, परत रिझनेबल किंमत पण असावी, तर मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकता. हा आजचा मार्केटिंग स्पर्धेचा विषय आहे. आणि स्पर्धेमध्ये जर तुम्हाला युनिक प्रॉडक्ट असेल, काही आगळं वेगळं मिळत असेल, तर ग्राहक त्याचे 2 पैसे द्यायला जास्त तयार पण असतो.
0: अगदी, कारण टेस्ट खूप महत्वाची आहे.
1: आणि आहार म्हटलं की खाद्य आलं, खाद्याशी संबंधित जर उद्योग असेल तर त्यांनी प्रायोरिटीवर ती काळजी घ्यावी की माझं खाद्य शुद्ध कसं असेल. शुद्धता किती प्रमाणात ठेवावी हा त्याचा भाग असतो, पण शुद्धतेचं असलेलं उत्पादन हे लोकांना डोळे मिटून खरेदी करतात, म्हणजे स्पर्धेचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही.
0: पण आपली शुद्धता आपण कशी काय पटवून देऊ शकतो ग्राहकांना? मग
1: ग्राहकांना वेळोवेळी एखादी इनॉग्रेशन आहे त्यानिमित्त आपली फॅक्टरी त्यांना दाखवावी. आपल्याकडची जी स्वच्छता आहे ती त्यांच्या नजरेस जर भरली तर ते 10 लोकांना ते नेऊन सांगतात. म्हणजे आपण 100 लोकांना जरी बोलवू शकलो नाही तरी 10 लोकांना काही ऑर्गनायझर कार्यक्रम करावे, ऑर्गनाईज करून त्या कार्यक्रमामध्ये त्यांनाच त्यांचं काम बघायला मुभा द्यावी की आमची फॅक्टरी तुम्ही बघावं. साधारणतः काय होतं, कुठल्याही फॅक्टरीमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये आतल्या भागाला जाण्याची परवानगी देत नाही, पण मी याच्या विरुद्ध वागते. मी सगळ्यांना सांगते तुम्ही सगळं बघा, म्हणजे आपली स्वच्छता, भांडी कुंडी, आपल्या मशिनरी किती स्वच्छ आहे आणि आपली क्वालिटी कशी मेंटेनन्स केल्या जाते हे जर लोकांना कळायला लागलं तर स्वच्छतेच्या बाबतीत आपण 100% प्रामाणिक असल्याचं भास होतो.
0: अगदी बरोबर. पण आता हे सांगा की तुम्ही ज्या काळात व्यवसाय सुरू केला होता तो 91, 92, 93 काळ होता आणि आज 2026 काळ आलेला आहे, तर खूप बदल झालेला आहे. तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे, महिलांच्या विचारसरणीत बदल झालेला आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झालाय, तर तो काळ आणि आजचा काळ यामध्ये तुम्ही काय फरक सांगू शकाल?
1: जशी मागणी वाढते ना तसा पुरवठा हा व्हायलाच पाहिजे, हा उद्योगाचा नियम असतो. आणि तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळं मागणी तेवढा पुरवठा करण्याचं काम आपण तंत्रज्ञानानेच करू शकतो. कारण मॅन्युअली पापड वाढ लाटून घ्यायचं जर काम आज महिलांकडून करायचं म्हटलं तर बायांना घरचे पापड लाटणं सुद्धा जड व्हायला लागले आहे. तर आपण इतक्या महिलांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पापड लाटून

0: घेऊ शकत नाही. म्हणून आज जी टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे की आता कोणत्याही प्रकारचा हाताचा स्पर्श न होता ऑटोमायझेशन मध्ये युनिट चालत आहे माझं, आणि त्याच्यामध्ये कुठलाही हँड टच न होता गोळ्या भिजवण्यापासून तर लाटून वाळवण्यापर्यंतची सगळी प्रोसेसिंग ऑटोमायझेशन मध्ये चालते. आणि हा तंत्रज्ञानाचा एवढा मोठा फायदा झाला की जिथे आपण 10 किलो पापड विकायचं तिथे आज मी 10 क्विंटल पापड विकू शकतो.
1: छान, म्हणजे त्या काळामध्ये थोडंसं कमी प्रमाणात
0: होतं, त्याच्यामुळे उद्योग इतके मोठे लवकर व्हायचे नाही.
1: खूप छान चंदा, ते तुम्ही अशा प्रकारे तुमचा व्यवसाय छोट्या स्वरूपापासून खूप मोठ्या स्वरूपापर्यंत नेलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचा व्यवसाय आज गेलेला आहे, यासाठी तुम्हाला बरेच पुरस्कार पण प्राप्त झालेले आहेत, तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? तुमच्या सगळ्यात आठवणीचा असा पुरस्कार कोणता आहे?
0: माझ्या सर्वात आठवणीचा आणि पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र उद्योगिनी पुणेलाच. त्यावेळी मला अमरावतीमध्ये फारशी लोक काही ओळखायची नाही, पण कुठेतरी माझी दखल पुण्याच्या कृषी विभागाने घेतली. तो कृषी पुरस्कार होता आणि कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी तेव्हा मी ज्वारीचे पापड, बाजरीचे पापड, मक्याचे पापड असे सगळे पापडाची 13 प्रकारची रेंज वापरत होती. आणि लोकांना एकच पापड माहीत असतो, मूंग उडदाचा. आणि याच्या व्यतिरिक्त मी जी प्रॉडक्ट बनवली, कारण मला पैसे लवकर कमवायचे होते आणि कमी भांडवलामध्ये जास्त पैसा मिळवण्यासाठी एक आगळं वेगळं प्रॉडक्ट मी तयार करायचं ठरवलं. म्हणून मी ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, भगर, पोटॅटो पापड, मूग उडद ह्या सगळ्या टाईप्समध्ये पापड तयार केले आणि याची दखल पुण्याने घेतली. आणि पुण्याकडून मला जेव्हा पत्र आलं की तुम्हाला बा पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात येत आहे, मग 5 दिवस इंटरव्ह्यू आणि 5 दिवस थिअरिटिकल पेपर राहतील, मी स्वतःच त्या गोष्टीची स्वतःच निर्माण केलेलं होतं आणि मला स्वतःचाच अनुभव होता, त्याच्यामुळे मला बाकी काही माहित नाही. पण ज्यावेळेस मी पुण्याला पोहोचले पुरस्कारासाठी, त्यावेळी मला असा एक वाईट अनुभव आला. लोकांचा पाहण्याकडे दृष्टिकोन जो असतो ना तो थोडा वेगळा होता, कारण बाकी जे कंपन्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेल्या होत्या पुण्याच्या होत्या, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण सगळीकडचे होते, आणि मी त्याच्यामध्ये एकदम पुअर कंडिशन मधली स्त्री दिसत होती. आणि ती पुअर कंडिशन मला माझा स्वाभिमान होता, कारण मी जशी आहे तशी त्यांच्या समोर प्रदर्शित होती. पण प्रश्न असा होता, त्यांचे सीए होते इंटरव्ह्यू साठी, त्यांच्या बाकीच्या जे काही अकाउंटन्सी असेल, बाकीच्या काही बँकिंग असेल, त्याच्यासाठी सगळे उत्तरं द्यायला, माझी उत्तरं मीच द्यायची आणि माझे पेपर पण मी सोडवायची. आणि जेव्हा 1000 मधून 8 लोकांची नावं सिलेक्ट झाली शेवटच्या टप्प्यात, आणि त्या 8 मध्ये परत त्याच्यामधून 3 नावं सिलेक्ट होणार होती, तेव्हाच माझा तर विश्वास नव्हता, पण मी 8 पर्यंत पोहोचलेली होती. हा माझा सगळ्यात चांगला अनुभव होता की मी कशाकडे भान न ठेवता फक्त मला एकच हे होतं की मी केलेल्या कार्याला मला कसं लोकांसमोर आणता येईल एवढंच सांगायचं होतं. आणि माझं जेव्हा गणेश क्रीडा मंचावर नाव उच्चारलं गेलं तेव्हा अक्षरशः मी भारावून गेले होते की माझं नावच नसावं हे, कारण मला अपेक्षा नव्हती. आणि अपेक्षा नसताना एखादं जर आपल्याला काही मिळालं तर हे तर मला माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की माझी अपेक्षाच नाही पुण्यासारख्या याच्यात एका ग्रामीण विभागातली लेडीज इथपर्यंत पोहोचेल आणि मला पुरस्कार मिळेल. पण जेव्हा माझं नाव, तर मला तिथपर्यंत चालणं सुद्धा शक्य होत नव्हतं असा अनुभव होता.
1: आणखी कोणते कोणते पुरस्कार मिळाले तुम्हाला?
0: मला बरेच आहे, बिझनेस एक्सप्रेस पुरस्कार आहे, महाराष्ट्र उद्योगिनी आहे, जिल्हा उद्योगचा पण पुरस्कार आहे, आता मागच्या 24 मला नॅशनल अवॉर्ड मिळाला दिल्लीला.
1: तर खूप खूप अभिनंदन तुम्हाला मिळालेल्या या पुरस्कारांसाठी. तर एक महिला जेव्हा उद्योग क्षेत्रात उतरते तेव्हा देशाच्या आणि समाजाच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळते, गरज आहे ती फक्त तिच्या पंखांना बळ देण्याची, हो ना? तर आपल्या समाजातल्या महिलांना, आपल्या भगिनींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: माझा एवढा संदेश आहे की प्रत्येक स्त्रीने सक्षम व्हावं आणि तिने भांडवल नावाखाली जी काही त्यांच्या मनाची मानसिकता आहे ना, भांडवल म्हणजे घरातल्या वस्तू घेऊन जरी त्यांनी उद्योग सुरू केला तरी त्यांचा उद्योग हा मोठा होऊ शकतो, फक्त तिने त्याच्यामध्ये पूर्ण योगदान द्यावं. घर सांभाळून उद्योग करून जर दिवसाकाठी ती बाई 400 रुपये जरी कमावत असेल ना तर तिला नोकरी शोधण्याची गरज पडणार नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट अजून मला भासते की स्त्रियांना सुरक्षित नोकरी हवी असते आणि त्या सुरक्षिततेसाठी महिलांनीच उद्योजक बनावं आणि अनेक महिलांना नोकऱ्या द्याव्या.
1: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. तेव्हा मैत्रिणींनो, नक्की या गोष्टींवरती विचार करा, कारण आपली इच्छा असते पण पुढे जाण्याची हिंमत आपल्यामध्ये नसते, तर ती हिंमत आज आपल्याला चंदातेंशी बोलण्यातून मिळालेली आहे, त्यांच्याकडून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. आहे. चंदाताई वानखडे, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर व्यवसायाविषयी, तुमच्या प्रवासाविषयी तुम्ही खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: या माझ्या बोलण्यातून चार उद्योजक महिला जरी निर्माण झाल्या तर मला इथे येण्याचं खरंच भाग्य.

0: आपलं असं वाटेल मला, त्यामुळे मी तुमच्या पण खूप आभारी आहे.
1: तर रचंद, ते जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं आपण नक्की ऐकूया.
0: चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया.

तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये चंदा वानखेडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, सणावारांच्या या दिवसांमध्ये प्रत्येक सणाचा उत्सवाचा आनंद आपण भरभरून घेत असतो. आता सध्या तर आपल्या सर्वांना नवरात्रीचे वेदही लागलेले असणार आहे. सणावारांच्या या दिवसांमध्ये कामांची यादी जरी मोठी असली तरी उत्सवाचा आनंद हा काही वेगळाच असतो. आता नवरात्र म्हणजे देवीची उपासना, स्त्री शक्तीचा जागर, गरबादांडी याची धमाल. खरंच मैत्रिणींनो, आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद का घेऊ शकतो? कारण आपण आपल्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी बघू शकतो. डोळा हा मनुष्याच्या शरीराचा अतिशय महत्वाचा भाग. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीच नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात फक्त अंधार आणि अंधारच असतो. मैत्रिणींनो, जगभरात अनेक लोकांना डोळ्यांशी संबंधित काही ना काही आजार आहेत. सामान्य जनतेमध्ये डोळ्यांविषयी जागरूकता निर्माण करणं तसंच अंध व्यक्तींच्या आयुष्यात दृष्टीदानाच्या माध्यमातून एक आशेचा किरण निर्माण करण्यासाठी जगभरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात येतो. मैत्रिणींनो, यावेळीची जागतिक दृष्टीदिनाची थीम आहे डोळ्यांवर प्रेम करा. तेव्हा ज्या डोळ्यांमुळे आपण हे जग बघतो त्यांची काळजी घ्या. तर मैत्रिणींनो, चला तर यानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. यानंतर आपल्या साहित्य विश्व या मालिकेमध्ये कीर्ती काळमेघ यांच्या या काही कविता आपण ऐकणार आहोत. चला तर

माझी पहिली कविता आहे सांजवेळी. आभासी स्वप्न दुनियेत नकळत मी शिरते, आभासी स्वप्न दुनियेत नकळत मी शिरते, कातर वेळी मुग्ध होऊनी जणू नभात मी फिरते. दाटलेल्या ढगांना सावरत, दाटलेल्या ढगांना सावरत, हळूच क्षण टिपते, निळाईला भेदत जाऊन स्वतःच मग फुलते. हिंदोळलेली स्वप्न घेऊनी, हिंदोळलेली स्वप्न घेऊनी किनारा गत जाते, पिवळी छाया झेलून अंगी सूर नवे गाते. मनात माजवून काहूर सारा, मनात माजवून काहूर सारा, मग पांगत पांगत जाते, मिठीत सावळा क्षितिज घेऊनी सांजवेळी होते. अस्त देखणा बघावया, अस्त देखणा बघावया, चंद्र सोबती घेते झरझर पहाट होताना, झरझर पहाट होताना, मग अलगद बाहेर पडते, मग अलगद बाहेर पडते, मग अलगद बाहेर पडते. दुसरी कविता आहे आई. आई पंढरीची वारी, आई पंढरीची वारी, आई विठ्ठलाचा भास, आई पंढरीची वारी, आई विठ्ठलाचा भास, भुकेला लिकराचा म्हणे आई अगणिक श्वास. आई निर्मळ अभंग, आई निर्मळ अभंग, आई हरी नामाचा गजर, आई निर्मळ अभंग, आई हरी नामाचा गजर, लेकरा बघून लोचनी तिचा फुटतो पाझर. आई कैवल्याचा घास, आई कैवल्याचा घास.

आई श्रावणाचा मास, आई कैवल्याचा घास, आई श्रावणाचा मास, जगी येणारा सर्व तिची धरतो कास। आई नाथाचे बोल, आई नाथाचे बोल, आई शब्दांचे मूल, आई नाथाचे बोल, आई शब्दांचे मूल, जन्मो जन्मीचा प्रवास तिच्या गर्भात खोल। आई मायेचा हात, आई मायेचा हात तिला नसते जात, आई मायेचा हात तिला नसते जात, जन्मा घालून लेकरा ती पुन्हा टाकते काथ, ती पुन्हा टाकते काथ। माझी तिसरी कविता आहे झाड। झाड असतं आशेचं, झाड असतं आशेचं, नसतं कुठल्या भाषेचं। झाड असतं आशेचं, नसतं कुठल्या भाषेचं, दिसतं हिरव्या रंगाचं, जातीचं ना धर्माचं। नाही वैर कुणाशी, नाही वैर कुणाशी, सतत उभं पाठीशी, नाही वैर कुणाशी, सतत उभं पाठीशी, लढत जातं ऋतूशी, घट्ट विलक्त मातीशी। दिसतं मोठ्या उंचीचं, दिसतं मोठ्या उंचीचं, भेव नाही रातीचं। दिसतं मोठ्या उंचीचं, भेव नाही रातीचं, झाड असतं सर्वांचं, नसतं कुठल्या गर्वाचं। कारण आहे रासाचं, कारण आहे रासाचं, सगळं कसं वादाचं। कारण आहे रासाचं, सगळं कसं वादाचं, दुःख किती झाडाचं, न बोलता सोसायचं। झाड देतं विसावा, झाड देतं विसावा, गुण त्याचा शिकावा। झाड देतं विसावा, गुण त्याचा शिकावा, ठेवत नाही दुरावा, माणुसकीचा तो पुरावा, माणुसकीचा तो पुरावा। माझी पुढची कविता आहे माया बाप। दूर गेल्यावर माया बाप मले आठवते, दूर गेल्यावर माया बाप मले आठवते, फटके पडले दुनियेचे डोयात आता साठवते। चुलीवरच्या तव्यासारखा तो लई व्हता तापत, चुलीवरच्या तव्यासारखा तो लई व्हता तापत, वरून लाल दिसला तरी आतून व्हता गोठत। हाटेलात गेल्यावर, हाटेलात गेल्यावर खिशात हात टाकत व्हता, हाटेलात गेल्यावर खिशात हात टाकत व्हता, पोटाले लागलं तरी स्वतःसाठी खर्चत नव्हता। खांद्यावर बसवून मले, खांद्यावर बसवून मले, साऱ्या गावात व्हता मिरवत, खांद्यावर बसवून मले, साऱ्या गावात व्हता मिरवत, खेटर नवी मले देऊन अनवानी तो हिंडत, खेटर मले देऊन अनवानी तो हिंडत। दौडत शाळेत छिदोरी मले रोज आणत व्हता, दौडत शाळेत छिदोरी मले रोज आणत व्हता, चार पैशासाठी काबाड करत व्हता स्वतः। दुखातून सुख कसं भोगावं, दुखातून सुख कसं भोगावं, त्यानं मले शिकवलं, दुखातून सुख कसं भोगावं, त्यानं मले शिकवलं। भोक होती बनियांवर पण थिगळ नाही दाखवलं, सारं वैभव पुढ्यात, सारं वैभव पुढ्यात, पर मायेची रास चढत नाही, सारं वैभव पुढ्यात पर मायेची रास चढत नाही। डोंगरासारखा उभा मोर माया बाप दिसत नाही, डोंगरासारखा उभा मोर माया बाप दिसत नाही। माझी पुढची कविता आहे तू म्हणू की तुला, तू म्हणू की तुला म्हणू, आठवांचा तू पाऊस जणू, तू म्हणू की तुला म्हणू, आठवांचा तू पाऊस जणू, सांग तुला मी काय म्हणू। भर उन्हाच्या तू लाहीत असे, भर उन्हाच्या तू लाहीत असे, किनाऱ्यावरच्या वाळूत दिसे, उसळणारी तू लाट जणू, उसळणारी तू लाट जणू, सांग तुला मी काय म्हणू। तू फुलांची माळ आहे की स्पर्शाचा भास आहे, तू फुलांची माळ आहे की स्पर्शाचा भास आहे, तुला केसात माळू की बाहूत पाहू, तू दरवळणाऱ्या सुगंधात जणू, सांग तुला मी काय म्हणू, सांग तुला मी काय म्हणू। अंधाराची तू कास आहे, अंधाराची तू कास आहे, उजेडाची तू आस आहे, बेभान श्वासावर कोसळलेली तू वीज जणू, बेभान श्वासावर कोसळलेली तू वीज जणू, सांग तुला मी काय म्हणू, सांग तुला मी काय म्हणू। तू म्हणू की तुला म्हणू, आठवांचा तू पाऊस जणू। माझी पुढची कविता आहे पाऊस।
मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं.

मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. काळ्याभोर केसात तुझ्या, काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं. काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं, गुपित तुझ्या मनातलं शोधता आलं असतं. गालावरच्या खळीसोबत, गालावरच्या खळीसोबत हसता आलं असतं. हवं तेवढं तुझ्या संग नाचता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. टपोऱ्या डोळ्यात तुझ्या, टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मनभरून बघता आलं असतं. टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मनभरून बघता आलं असतं. अश्रूंसोबत तुझ्या भिजता आलं असतं. ओठावर तुझ्या, ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं. ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं. काना बनून तुझा मिरवता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. भावनांना तुझ्या, भावनांना तुझ्या जपता आलं असतं. मिठीत तुझ्या येताना जवळून बघता आलं असतं. भावनांना तुझ्या जपता आलं असतं. मिठीत तुझ्या येताना जवळून बघता आलं असतं. क्षणभर का होईना, क्षणभर का होईना तुझ्यावर बरसता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. नाकावर तुझ्या, नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं. नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं. थोड्या वेळ तुझ्यावर रुसता आलं असतं. डोकावून हृदयात तुझ्या, डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं. डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं. ओलचिंब करून तुला, ओलचिंब करून तुला शेवटी निघून जाता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. माझी पुढची कविता आहे चांदण चांदण झाले. काळोखाच्या गर्द राती मुग्ध चांदणी झाले. काळोखाच्या गर्द राती मुग्ध चांदणी झाले. शीतल ओल्या शरदात न्हावनी मिठीत तुझ्या आले. ओंजळीत झेलुनी चांदण वारा, ओंजळीत झेलुनी चांदण वारा कोसळणारी सरी झाले. ओंजळीत झेलुनी चांदण वारा कोसळणारी सरी झाले. गोंदवून घेता क्षणस्पर्शाचे, गोंदवून घेता क्षणस्पर्शाचे चांदण चांदण झाले. हळूच पांघरून चांदणे, हळूच पांघरून चांदणे मी नववधू झाले. तुझ्यात विसावून पुन्हा, तुझ्यात कोजागिरी झाले. तुझ्यात विसावून पुन्हा एकदा कोजागिरी झाले. तुझ्यात विसावून पुन्हा एकदा कोजागिरी झाले. माझी पुढची कविता आहे माहेर. क्षण आनंदाचे माहेरच्या सावलीचे, क्षण आनंदाचे माहेरच्या सावलीचे मोहरलेल्या सौख्याचे अभंग सोहळ्याचे. माहेर हाकेचा सांगावा, माहेर हाकेचा सांगावा माहेर सावलीची ओल. माहेर हाकेचा सांगावा माहेर सावलीची ओल. रुंजी घातल्या आठवांचा अंतराळ खोल खोल. शिवारात माहेरी जाई जुईचा गंध, शिवारात माहेरी जाई जुईचा गंध. भुईच्या गर्भात मायेचा बंध. उन्हाच्या पाठी, उन्हाच्या पाठी बांधली छाया. माहेरची गोधडी तिची उपदार माया. स्वप्नांच्या काठी, स्वप्नांच्या काठी हिंदोळ सारा. सुखद वाटे माहेर वारा, सुखद वाटे माहेर वारा. माझी पुढची कविता आहे भुई. भुईच्या गर्भात असे मायेची ओल, भुईच्या गर्भात असे मायेची ओल. कशी चुकवू माया मातीचे मूल. अंगा खांद्यावर तिच्या रान माळ वाढे, अंगा खांद्यावर तिच्या रान माळ वाढे. भारत सोसुनी पीक सोन्या वाणी काढे. कोसा कोसावर तिचा एगळा रंग, कोसा कोसावर तिचा एगळा रंग. बदलते रंग तरी सारायच्या संग. अंग भिजवून देती, अंग भिजवून देती नभातल्या सरी. अंग भिजवून देती नभातल्या सरी. बीजा अंकुर काढून समाधान उरी. ओल्या अंगाचा सुवास, ओल्या अंगाचा सुवास नभात दरवळ.

0: पोशिंदा जगावा तिची सदा तळमळ। माया दुधाची नसे, माया दुधाची नसे तरी तिच्यावर साय, माया दुधाची नसे तरी तिच्यावर साय, हंबरलेल्या वासराची जशी धावती गाय। जन्मोजन्मांतरीची तिची मुकी व माया, जन्मोजन्मांतरीची तिची मुकी व माया, उरावर सार तिच्या तरी नाही मागत छाया, उरावर सार तिच्या तरी मागत नाही छाया, तरी मागत नाही छाया। माझी पुढची कविता आहे, मी राधा होऊन जाते, चमचमणाऱ्या नभात मुक्त चांदणी गाते, चमचमणाऱ्या नभात मुक्त चांदणी गाते, तुझ्यात रंगून मी राधा होऊन जाते। भिरभिरणाऱ्या सरी, भिरभिरणाऱ्या सरी पेरित जाते आठव, भिरभिरणाऱ्या सरी पेरित जाते आठव, सावली पांघरण काळी मग उरतो मनात साठव। गर्द ओली हाक तुझी, गर्द ओली हाक तुझी हृदयाला छेडित जाते, मिठीत येऊन तुझ्या मी राधा होऊन जाते, मिठीत येऊन तुझ्या मी राधा होऊन जाते। गंध ओल्या मातीचा, गंध ओल्या मातीचा मनास करतो धुंद, गंध ओल्या मातीचा मनास करतो धुंद, रसाळलेला पाऊस उठी धरी पैंजणांचा मृदगंध। बांधित कमानी इंद्रधनुच्या, बांधित कमानी इंद्रधनुच्या सप्तरंगून येते, बांधित कमानी इंद्रधनुच्या सप्तरंग रंगून येते, हरवून तुझ्यात मी राधा होऊन जाते, हरवून तुझ्यात मी राधा होऊन जाते। साध घालून वाटेवरती, साध घालून वाटेवरती अलगत जाते स्पर्शन, साध घालून वाटेवरती अलगत जाते स्पर्शन, बहर येऊन प्रीतीला शहारते अंग हर्षून। जवळ येता किनारा, जवळ येता किनारा तुझी लाट होऊन जाते, शृंगार चढवून मिलनाचा मी राधा होऊन जाते, शृंगार चढवून मिलनाचा मी राधा होऊन जाते, मी राधा होऊन जाते। माझी पुढची कविता आहे उतराई, कशी उतराई हो तुझ्या आई होण्याला, कशी उतराई हो तुझ्या आई होण्याला, आभाळागत माया माझ्या लेकराला, तुझा सुखद कल्लोळ, तुझा सुखद कल्लोळ माझे काळीज साजिरे, तुझा सुखद कल्लोळ माझे काळीज साजिरे, भुकेलेल्या तुझ्यासाठी माझे मातृत्व पाझरे। माझं वात्सल्य पांघर, माझे वात्सल्य पांघर देते अंगावर तुला, माझं वात्सल्य पांघर देते अंगावर तुला, होई पदरा अडून स्पर्शे कवेल्लाचा मला। मुक्या पाखराच्या उदरातही, मुक्या पाखराच्या उदरातही आईची माया, इवलाशा घरट्यात तिच्या पदराची छाया। माझ्या मायेची ममता, माझ्या मायेची ममता सर्व काळ तुझ्या संग, माझ्या मायेची ममता सर्व काळ तुझ्या संग, उभ्या आयुष्यात माझ्या तुझं कैवल्य अभंग, उभ्या आयुष्यात माझ्या तुझं कैवल्य अभंग।
1: साहित्य विश्व या मालिकेमध्ये कीर्ती काळमेघ यांच्या या काही कविता आपण ऐकल्यात।

मैत्रिणींनो, आपलं मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच आपण आनंदी आणि सुखी राहू शकतो. हल्लीच्या धावपळीच्या जगण्यात मात्र आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय आणि हल्ली आपण एकमेकांना ऐकणं समजून घेणं कमी होत चाललंय. मैत्रिणींनो, 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्वाचं पाऊल जे त्यांच्या मानसिक आरोग्य सेवेकडे घेऊन जाणारं असेल. यावेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम आहे प्रत्यक्ष अनुभव ऐकणे, खरा आवाज आणि खरा बदल. तसंच मैत्रिणींनो, 11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणूनही जगभरातील मुलींचा गौरव करण्याचा, त्यांचे आवाज, कृती आणि नेतृत्व यांना प्रोत्साहन देण्याचा एक जागतिक क्षण म्हणून साजरा करतात. मैत्रिणींनो, या वर्षाची थीम आहे बालविवाह संपुष्टात आणा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा. मैत्रिणींनो, प्रत्येक मुलीला बालपण मिळायला हवं. प्रत्येक मुलीला शिकण्याचं, वाढण्याचं, स्वतःचे निर्णय घेण्याचं आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. तेव्हा आपणही समाजात एकत्र येऊन बालविवाह संपुष्टात आणूया आणि प्रत्येक मुलीला तिचं भविष्य स्वतः निवडण्याचं

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. तेव्हा मी मंजू शवंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीत बाहेर कार्यक्रम संपला. 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूरहून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणात

0: नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या IMC अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते. स्केल विदाऊट बाउंड्रीज ही IMC 2026ची संकल्पना आहे. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञानविषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज 5G कनेक्टिव्हिटी पोहोचली असून दुर्गम खेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दर्जेदार माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: बीते वर्षों में इंडिया मोबाइल कांग्रेस के माध्यम से बहुत कुछ हासिल किया है. हमारे सामने विकसित भारत का एक विराट संकल्प है. इसके लिए हमें अपने प्रयासों को निरंतर व्यापक करते रहना है. हमें IMC को एक ऐसा प्लेटफॉर्म बनाना है जो टेक्नोलॉजी, रिसर्च, इंडस्ट्री, इन्वेस्टमेंट और आइडिया का एक जंक्शन बन सके.
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी GST परिषद बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत. GST अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं GST संबंधित विवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल. वस्तू आणि सेवा कर प्रणालीतल्या पुढल्या टप्प्यातल्या सुधारणांसाठी सरकार 5 सूत्री योजनांचा प्रस्ताव ठेवणार असून यात प्रक्रियात्मक सुधारणा, संरचनात्मक सुधारणा, जीवनमान आणि व्यवसाय सुलभता, सेवांची निर्यात आणि ई कॉमर्स या मुद्द्यांचा समावेश आहे. GST प्रणालीतल्या सध्याच्या अनेक प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरण आणि विशेषतः लघु उद्योगांवरचा अनुपालनाचा भार कमी करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं. भारतीय हवाई दलाचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होतोय. अभेद्य, अचूक आणि सटीक ही यंदाची हवाई दल दिनाची संकल्पना आहे. भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं, दृढ निश्चयानं देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूरनं एकात्मिक हवाई मोहिमांच्या निर्णायक सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं तसंच देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित राखण्याची हवाई दलाची क्षमता सिद्ध केली असं त्यांनी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर विशेष व्हिडिओ शेअर करत वायुदलाचं शौर्य आणि समर्पणाला अभिवादन केलंय. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या आरोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
2: प्रधानमंत्री पदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी

0: वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10,28,00,000 शौचालय बांधण्यात आली. 6,03,175 गावं हागणदारी मुक्त झाली.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथल्या त्यांच्या घरात आज पहाटे 4:00 सुमाराला ते बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्यानं पहाटे 5:15 सुमाराला त्यांना मृत घोषित करण्यात आलं. नाना पाटेकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोवा वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलाय. त्यानंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोणजे इथं त्यांच्या घरी नेला जाईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ऐकूया त्यांच्या जीवनकार्याविषयी.
2: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला होता. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी होते. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवरून सुरू केली. हमीदाबाईची कोठी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाए, प्रहार, राजू बन गया जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
1: ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केले. त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय की नाना हे एक अष्टपैलू आणि अत्यंत प्रतिभावान कलाकार होते. भारतीय चित्रपटसृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नाना पाटेकर उत्तम कलाकार होते. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांचं मन जिंकलं. त्यांनी स्वतःवर कोणतीही बंधनं लावली नाहीत. त्यांनी समाजातल्या व्यवस्थेवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून टीका केली. नाना पाटेकर यांच्या दमदार भूमिका आणि चित्रपटसृष्टीतल्या योगदानाची सदैव आठवण ठेवली जाईल अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की नाना पाटेकर यांच्या निधनामुळे रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम निर्धारानं पुढे नेणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलंय. भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भरदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्या आड गेलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय. विविध क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. GST परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहे

0: आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आता 12 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसंच नो मॅपिंग अथवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस मिळालेल्या मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही पात्र मतदार मतदार यादीतील समावेशनापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुरेशा पुराव्याअभावी कोणताही प्रतिकूल निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची आणि आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली आहे. जलसंपदा विभागाच्या वतीनं दिनांक 2 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जलसेवा संकल्प अभियानचा शुभारंभ जलदिंडीच्या माध्यमातून 3 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या जलदिंडीतून जलसंवर्धन पाणी बचत आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं आणि कार्यक्षम वापर करण्याचा संदेश देण्यात आला. चंद्रपूर शहराच्या प्रमुख रस्त्यावर निघालेल्या या जलदिंडीला दिना विश्रामगृह येथून प्रारंभ झाला. पुढे जटपुरा गेट गांधी चौक मार्गे ही दिंडी पुन्हा विश्रामगृह इथं पोहोचली. जलसंवर्धनाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. देश विदेशातील पर्यटकांशी प्रभावी संवाद साधता यावा तसंच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव जैव विविधता सफारी स्थानिक संस्कृती आणि पर्यटनाची माहिती इंग्रजीत आत्मविश्वासानं देता यावी यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं निसर्ग मार्गदर्शकांसाठी इंग्रजी आणि जर्मन भाषेचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे निसर्ग मार्गदर्शक संवाद कौशल्य आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढवण्यासोबतच ताडोबाचा वन्यजीव वारसा जैव विविधता इको टुरिझम आणि स्थानिक संस्कृती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. महिला मार्गदर्शकाच्या क्षमता वृद्धीकरणातून महिला सक्षमीकरणालाही हातभार लागणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर होती तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 9 ऑक्टोबर आहे. 23 ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याकरिता नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व संबंधित विभागानं आदर्श आचारसंहितेचे गांभीर्यानं पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. नागपूर कराराद्वारे 28 सप्टेंबर 1953 रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला परंतु या 73 वर्षांत या कराराद्वारे देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. या करारातील एकही मुद्दा लागू झाला नसल्यानं विदर्भवासीय जनतेची फसवणूक झाली आहे. या कुचकामी ठरलेल्या नागपूर करारामुळे विदर्भात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्याचा आरोप करत 28 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील तालुका क्रीडा संकुल 3 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे. अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शेकडो तरुण तरुणींचा उत्साह दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय होऊ नये याकरिता सोयी सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. आकारणी वर्ष 2026-27 करिता कर ऑडिट अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली होती. व्यावसायिक आणि कर सल्लागार हे 31 ऑगस्ट पर्यंत आयकर रिटर्न भरण्यात व्यस्त होते. त्यानंतर ऑडिट पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी उपलब्ध झाला आहे. या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आयकर कायदा 1961 कलम 119 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करत अर्थ मंत्रालयानं ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवावी आणि त्यासंबंधीची अधिसूचना त्वरित जारी करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील खरीप पिकांचे मोठं नुकसान झालं असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पावसानं पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या 98 प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 67.91% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 31% घट झाली आहे. परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली नाही तर आगामी रब्बी हंगामासह उन्हाळ्यात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:45 झालेली आहे. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग 6, निसर्गदृश्य आणि हायकू. शिरीष पै यांनी 1980 डिसेंबरमध्ये सत्यकथा मासिकात हायकूवर एक लेख प्रकाशित केला बरं का, त्यात केनेथ यासुदा यांच्या द जॅपनीज हायकू या पुस्तकातील लेखांचा आधार घेतला होता. त्या लेखात हायकू वृत्ती, हायकू आशय आणि रचना यातील एकात्मता, हायकूचा रूपबंध, हायकूची भाषा अशा अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला होता. त्यांच्या या महत्त्वपूर्ण लेखामुळे बऱ्याच वाचकांचे लक्ष हायकू काव्यप्रकाराकडे वेधलं गेलं. 1980 मग बरेच कवी हायकू लिहू लागले होते. मराठी हायकू ज्यांनी समजून उमजून लिहिला त्यांची नावं सांगते तुम्हाला. मनोहर तोडणकर, सुरेश ठमके, महमूद सारंग, पांडुरंग पाटील अशी नावं घेता येईल. त्यातही एक महत्त्वाचं नाव आहे राजन पोळ. त्यांचा एक हायकू बघा. फुलपाखरू पिवळं फुलावर बसलंय, फुलाला कुठे कळलंय. आता पहा, फुलपाखरू फुलावर बसणं ही घटना आपण सर्वांनीच पाहिलेली आहे. हायकूकारांनी हायकू लिहिताना त्यात रंग मिसळला. पिवळा रंग तरुण प्रेमाचा निदर्शक, गुलाबी रंग घेतला असता तर स्त्री वाटली असती, पण पिवळा रंग म्हणजे प्रियकर. फुलपाखरू फुलावर किती अलगद बसतं, खरंच फुलालाही कळत नसेल इतक्या अलगद. तसंच एखाद्या तरुणाचं मन सुंदर तरुणीवर बसलं तर त्या तरुणीला बरेचदा माहीतही नसतं. मनातल्या या अनुभवाला स्पर्श करून कवीनं तिसरी ओळ लिहिली, फुलाला कुठे कळलंय. झाला ना सुंदर हायकू. त्यांचाच आणखी एक हायकू सांगते. एकटाच चाललोय अंधाऱ्या रात्री, आधाराला छत्री. बघा, तर हे राजन पोळ 5-7-5 अक्षरबंध जरी पाळत नाहीत तरी हायकूमध्ये लय छान पाळलेली आहे. त्यांचा एक प्रसिद्ध हायकू आहे, शेत नांगरतायत दोन बैल मैलो न मैल. शेतातली काय ही नेहमीचीच घटना आहे, पण त्यातून त्यांनी माणसाचं जीवन मांडलंय की दोन व्यक्ती, समजा नवरा बायको, मिळून संसारासाठी आयुष्यभर कष्ट करतात हे त्यातून सूचित होतं. ज्यांनी 5-7-5 हायकू रचना करून दाखवली आहे असे तुकाराम खिल्लारे यांचं नाव मला घेता येईल. असे हे माझे हायकू हा काव्यसंग्रह त्यांचा 2010 प्रकाशित केला. त्यांचे हायकू असेल, वाटेवरती धारा पडून गेल्या, खुणा पुसल्या. बरं का. दुसरा एक हायकू, आता त्याचा अर्थही सांगेन मी. गंगा किनारी टपले बगळे मिटून डोळे. आता बघा, गंगा किनारी म्हटले, नदी किनारी नाही म्हटलेलं. हे बगळे कोण तर हे संधी साधू, हो की नाही. म्हणजे डोळे मिटून ध्यान करतात, मासा गळाला लावतात, म्हणजे माणसांना फसवतात असे. तर त्यासाठी नेमकी शब्दरचना करावी लागते. हायकूबद्दल एक विशेष गोष्ट मला या भागात सांगायची आहे, ते म्हणजे उत्तम हायकूमध्ये एक प्रकारचा विरोधाभास चित्रित केलेला असतो. सुरेश मथुरे यांनी जपानी कवी बुसन यांच्या बेडकाचे हायकूचे उदाहरण दिले. हायकू एक अवलोकन असं पुस्तकच त्यांनी लिहिलंय. खाली बुसन यांचा भाषांतरित हायकू देते मी. गूढ चिंबिल चंद्र नी नितळ आकाश फाटले, डूब काळा बेडूक. हा हायकू अजरामर झालेला आहे. म्हणजे बुसनने हायकू लिहिलं तेव्हा काय घडलं, तळ्यातलं चंद्राचं प्रतिबिंब तो पाहतोय. चंद्रप्रकाश आणि काळा बेडूक हा विरोधाभास आहे. काळ्या मनाच्या एखाद्या माणसाने त्रास दिला तर काय होईल, दुसऱ्या माणसाचं स्वप्न भंग होईल. तसा बेडूक आला, त्याने उडी मारली, तळ्यातलं चंद्राचं प्रतिबिंब विस्कटून गेलं. ठीक आहे, म्हणजे हायकूचे बीजक्षण हे असे असतात.
0: हायकूच्या बनात या मालेत आताच आपण ऐकला हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: पुढे आज आपण बघणार आहोत. पहिली फवारणी पोपटी रंगाच्या पालवीवर मोहर येण्यापूर्वी करावी. यासाठी डेल्टा मेथ्रीन 2.8% प्रवाही 9 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये हे प्रमाण घ्यावं. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होतं. दुसरी फवारणी बोंगे फुटताना करावी. लॅमडा साय हेलथ्रीन 5% 6 मिलीलिटर 10 लिटर पाण्यातून हे प्रमाण फवारावं. या फवारणीत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्यानं 5% हेक्झाकोनेझॉल 5 मिलीलिटर किंवा पाण्यात विरघळणारं 80% गंधक 20 ग्रॅम तसंच ढगाळ पावसाळी वातावरण असेल तर कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडेझिम 12% अधिक मॅनकोझेब 63% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरावं. तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. यासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% प्रवाही किंवा ब्युफ्रोफेझिन 25% प्रवाही 20 मिलीलिटर 3 मिलीलिटर या प्रमाणात वापरावं. तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणात भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5% हेक्झाकोनेझॉल 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावं. हेक्झाकोनेझॉल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे 80% गंधक 20 ग्रॅम तसंच ढगाळ पावसाळी वातावरण असेल तर कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडेझिम 12% अधिक मॅनकोझेब 63% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरावं. चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. पाचवी फवारणी चौथ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. डायमेथोएट 30% प्रवाही किंवा लॅमडा सायहेलथ्रिन 5% 10 मिलीलिटर या प्रमाणात वापरावं. सहावी फवारणी ही पाचव्या फवारणीनंतर गरज असेल तर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. पाचव्या फवारणीत सुचवलेल्या कीटकनाशकापैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
3: वाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
4: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूमध्ये उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि थोडक्यात उपाय जाणून घेतले. या भागात बदलत्या ऋतूत प्रतिकार शक्ती आणि आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाची भूमिका याविषयी मी तुमच्याशी संवाद

0: साधणार आहे. ऋतू बदल हा तर निसर्गाचा नियमच आहे. एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत प्रवेश करताना बाह्य तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश या सगळ्यातच बदल होतात. या सगळ्या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. प्रतिकार क्षमता जर कमी असेल तर त्वरित त्रास जाणवतात. हे त्रास प्रकृतीनुरूप भिन्न दिसून येतात. सामान्यपणे सर्दी, खोकला, उष्णतेत वाढ, ताप अशी लक्षणं दिसून येतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये स्वास्थ्य टिकवणं यावर अधिक भर दिला गेला आहे. त्यामुळे स्वस्थ असताना म्हणजेच तुम्ही निरोगी असताना काही उपाय जरूर करून घ्यावेत, जेणेकरून प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहील. प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचा ताजा आहार हा नियमितपणे घेतला पाहिजे आणि तो संतुलित असायला हवा. नियमित व्यायाम, सकारात्मक मनोवृत्ती या गोष्टींना सुद्धा खूप महत्व आहे. तसंच सर्व रस, अगदी कडू रस सुद्धा शरीरामध्ये जाणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे स्वयंपाकात सगळ्याच भाज्यांचा समावेश असायला हवा. फक्त त्यात अति तेलकट, अति खारट, तिखट हे पदार्थ टाळावेत. पचन संस्था उत्तम राहावी यासाठी आलं, लसूण, जिरं, दालचिनी, तमालपत्र या सगळ्या मसाल्यांचा वापर नियमित करणं आवश्यक असतं. कारण पचन संस्था उत्तम असेल तरच शारीरिक आरोग्य उत्तम राहतं. हंगामी फळं जरूर सेवन करावीत. फळांच्या रसाऐवजी किंवा मिल्कशेक ऐवजी नुसती फळं खाल्ल्यास चांगला परिणाम होतो. कारण त्याच्यातून फायबर पोटात जातं, जेणेकरून पोटाची तक्रार कमी व्हायला मदत होते. सकाळच्या वेळामध्ये प्राणायाम जरूर करावा. त्यामुळे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही अवयव उत्तम कार्यरत राहायला मदत होते. शक्यतो खूप जड पदार्थ, बाहेरचे तळलीचे पदार्थ वारंवार सेवन करू नयेत, कारण त्यामुळे यकृतावरती ताण येतो. अलीकडे कामाचा ताण देखील खूपच वाढला आहे. तो कमी करण्यासाठी मेडिटेशनचा उपयोग जरूर करावा. कामाच्या नादात पाणीही कमी प्यायलं जातं. त्यामुळे सुद्धा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडतो आणि सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या सगळ्यांच्या लेवल्स या कमी जास्त होऊ लागतात. म्हणून पुरेसं पाणी पिणं हे अतिशय गरजेचं असतं. रसायन चिकित्सा ही आयुर्वेदातील अतिशय प्रभावी अशी चिकित्सा आहे. आवळा पावडर अतिशय उत्तम रसायन म्हणून कार्य करते. त्यामुळे रोजच्या रोज एक आवळा किंवा आवळा पावडर एक चमचा या प्रमाणात सर्वांनी जरूर सेवन करावी, ज्यामुळे प्रतिकार क्षमता चांगल्या पद्धतीने वाढते. शतावरी कल्प, अश्वगंधावटी, ब्राह्मी घृत, शतावरी घनवटी अशा अनेक आयुर्वेदीय औषधांचा रसायन म्हणून छान उपयोग होतो. निरोगी अवस्थेमध्ये सुद्धा कितीही वातावरण बदललं तरी निरोगीपणा टिकून राहावा यासाठी या औषधांचा चांगला परिणाम होतो. वयानुरूप स्नायूंचं बल हे कमी होऊ लागतं. अशा वेळेला नित्य नेमाने नारायण तेलाने मसाज केल्यास स्नायूंची ताकद व्यवस्थित राहते आणि परिणामी हालचाली सुलभ रीतीने होतात. नारायण तेलाच्या बरोबरच बला तेल, चंदनबला लक्षादी तेल अशी अनेक आयुर्वेदिक तेल उपयोगी पडतात. प्रकृती कोणती आहे त्याप्रमाणे तेल कोणतं वापरायचं हे वैद्यकीय सल्ल्यानुरूप ठरवलं जावं. शरीर आणि मन हे दोन्ही एकमेकांशी निगडीत असतात. त्यामुळे मनस्वास्थ्य हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणून नाकामध्ये गायीचं तूप दोन दोन थेंब आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घातल्यास मन शांत राहायला मदत होते. अशा पद्धतीने काही उपाय केले, थोडी काळजी घेतली तर प्रतिकार क्षमता आपोआप वाढते आणि ऋतू बदलला तरी त्याचा त्रास हा जास्त होत नाही. सगळ्यांनीच हे उपाय करावेत असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग. शीतला नावाच्या देवतेसह गाढव या चतुष्पाद पशुलाही मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे. गाढवाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, रानटी आणि पाळीव. फिकट पिंगट रंगाचं रानटी गाढव फार देखणं दिसतं. कच्छच्या छोट्या रणात तसंच लडाखमध्ये आपण रानटी गाढव पाहू शकतो. गुजराती भाषेत त्याला घुडखर असं म्हणतात. साधारण 2000 वर्षांपूर्वी उज्जैन इथे राजा विक्रमादित्यच्या काळात गाढवांचा बाजार भरत असे असं अभ्यासक म्हणतात. अजूनही आपल्याला गाढवांचा बाजार पाहायला मिळतो. पुण्याजवळच जयजुरीला पौष पौर्णिमेच्या सुमाराला म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या आसपास हा बाजार भरतो. मल्हारी मार्तंडाचं जे मूळ मंदिर कडे पठारावर आहे तिथे लागणाऱ्या सामानाची नेआण गाढवांवरून केली जाते. काटकपणा, चिकाटी, कष्टकरी वृत्ती, सहनशीलपणा आणि अवघड परिस्थितीत तग धरून राहण्याचा चिवटपणा हे सगळे गुण गाढवाच्या अंगी असतात. मात्र मानव प्राणी त्याकडे दुर्लक्ष करून गाढवाचं अवमूल्यन करणारे शब्द वापरत राहतो. गाढवाच्या ठाई जी चिवट घट्ट वृत्ती आहे त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेतल्या एका पार्टीचं चिन्हही गाढव असल्याचं दिसतं. 11व्या 12व्या शतकाच्या आसपासच्या अनेक शीतला देवीच्या मूर्ती आपल्याला आढळतात. शब्द कल्पद्रुम नावाच्या ग्रंथात तिचं रूप वर्णन करताना ती रासभस्त आहे म्हणजे गाढवावर आरूढ आहे असं म्हटलंय. शीतलेला विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रांतात पूजलं जातं. ही देवी ज्वरासुराला म्हणजे तापाच्या रूपाने आलेल्या असुराला दूर करते, माणसाला शीतल करते असं मानलं जातं. प्रदेशानुसार तिच्या नावांमध्ये भेद आढळतो. गोठीबाई, चेचक माता, मसानी, उजाली अशी विविध नावं आहेत. काही परंपरांमध्ये शीतलेला पार्वतीचं एक रूप मानतात. तसंच तिला लोकदेवतेचंही स्थान आहे. शांत कष्टाळू स्वभावाच्या गाढवावर आरूढ झालेल्या शीतलेला ठाकुरांनी दयामयी, मंगला, करुणामयी अशी छान नावंही आहेत. बंगाली साहित्यात मंगल काव्य नावाच्या काव्यरचना 15व्या शतकापासून आढळतात. त्याच परंपरेत शीतला मंगल काव्य नावाचं काव्य आढळतं. देवदेवी ओतादेर वाहन नावाच्या बंगाली पुस्तकात शीतला देवीचं वाहन असलेल्या गाढव प्रतीकाबद्दल छान चर्चा केलेली आहे. माणसाचे रोग दूर करण्यासाठी शीतलेनी गाढव आपलं वाहन म्हणून निवडलं. याचं कारण गाढव सात्विक गुणी असतं म्हणून. गाढवाच्या पाठीवर जे सामान लादलं जातं त्याबद्दल त्याला किंचितही लोभ नसतो. निर्लोभता, निष्कामता, त्याग आणि निस्वार्थता हे गुण माणसांनी गाढवाकडून शिकावेत म्हणून शीतलेनं त्याला आपल्यासह मानाची जागा दिली. माणसाला सद्गुण शिकू इच्छिणाऱ्या देवीला तिच्या आदर्शांना गाढव आपल्यावरून वाहून नेतं. आपल्या आसपास आढळणाऱ्या शांतपणे काम करणाऱ्या प्राणीमात्रांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं याचं मोठं प्रतीक रासभस्ता शीतला ही देवी आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला चौथा आणि शेवटचा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: जिशान खान यांनी गायलेला राग मधमाज सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांनी, हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: १८७२ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: वाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
4: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
5: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
4: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादी

0: नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ऍपवरही मतदार अर्ज करू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या आयएमसी अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते. स्केल विदाऊट बाउंड्रीज ही आयएमसी 2026 संकल्पना आहे. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी जीएसटी परिषद बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत. जीएसटी अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं जीएसटीशी संबंधित वादविवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला काल 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
1: प्रधानमंत्री पदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10 कोटी 28 लाख शौचालयं बांधण्यात आली. 6 कोटी 3 लाख 175 गावं हागणदारी मुक्त झाली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या अयोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोना पावला इथं त्यांच्या घरात आज 4:00 ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर 4:15 त्यांना मृत घोषित करण्यात आलं. निधनोत्तर तपासणीनंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोंजे इथं त्यांच्या घरी नेण्यात येईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवनकार्याविषयी अधिक माहिती.
2: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंडसुरातली त्यांची संवादफेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण

0: करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पकपक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रिअल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
1: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं कि मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, कि फेकून द्यावं या देहाच लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेस मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
0: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाए, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 मध्ये पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
2: नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर हे अष्टपैलू प्रतिभावंत कलाकार होते असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानं रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले,
3: एक सिद्धहस्त कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुद आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
2: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाविषयी नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. आजचं सायंकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. SIR दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. मतदारांना voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ECI नेट ॲपवरही अर्ज भरता येतील. ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मनोरंजन क्षेत्रातून अनेकांनी आदरांजली व्यक्त केली आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या लेखिका ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. द ब्युटी ऑफ द हजबंड, अ फिक्शनल एसे इन 29 टँगोज, नॉक्स, ऑटोबायोग्राफी ऑफ रेड, अ नॉवेल इन वर्स यासारखी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. $12,00,000 ही या पुरस्काराची रक्कम आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1,045 अंकांची घसरण झाली आणि तो 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: 5:02 झाली आहेत. आता नादब्रह्म शास्त्रीय संगीत. आज या कार्यक्रमात मनीष पिंगळे यांचं गिटारवादन आपण ऐकणार आहोत. राग आहे मुलतानी. विलंबित गत 3 तालात, द्रुतगतही 3 तालातच आहे. त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांची. मनीष पिंगळे यांचं गिटारवादन, राग मुलतानी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनीष पिंगळे यांचं गिटारवादन आपण ऐकलं, राग मुलतानी, त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हॅलो, नमस्कार मित्रांनो. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या युववाणीच्या आजच्या भागात मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण साजरा करतो आहोत नॅशनल एअरफोर्स डे, जो आपण साजरा करतो दरवर्षी 8 ऑक्टोबरला. चला तर मित्रांनो, याच दिवशी एका वीरांगणेची कथा ऐकूया. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका भारतीय मुलीची कथा सांगणार आहे जिने फक्त आकाशात उड्डाण केलं नाही तर भारतातील लाखो मुलींच्या स्वप्नांना नवे पंख दिले. ही कथा आहे अवनी चतुर्वेदी हिची. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातून आलेली एक साधीशी मुलगी, पण जिच्या स्वप्नांची उंची मात्र आकाशापेक्षाही मोठी होती. लहानपणापासूनच अवनी हिला विमान आणि आकाश यांच्याबद्दल आकर्षण होतं. त्या काळात मुलींनी पायलट व्हावं, विशेषतः लढाऊ विमानाचं पायलट व्हावं, ही कल्पनाच अनेकांना अवघड वाटत होती. पण अवनीच्या मनात एक वेगळाच विचार होता. स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी प्रयत्नही मोठे केले पाहिजेत. अवनी चतुर्वेदी हिने राजस्थानमधील बनस्थली विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाच तिला विमान उडवण्याची संधी मिळाली. विमानाच्या नियंत्रणावर हात ठेवताच तिला जाणवलं की हेच आपलं क्षेत्र आहे. आणि मग सुरू झाला एका मोठ्या स्वप्नाचा प्रवास. तिने भारतीय हवाई दलात प्रवेश केला. प्रशिक्षण सोपं नव्हतं. शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, शिस्त आणि सततचा सराव या सगळ्यांची कठोर परीक्षा द्यावी लागत होती. पण अवनी थांबली नाही. तिच्यासोबत भावना कांत आणि मोहना सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनीही लढाऊ वैमानिक होण्याचा मार्ग स्वीकारला. सन 2016 या तिघींना भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांच्या पहिल्या महिला तुकडीचा भाग म्हणून नियुक्त करण्यात आलं. ही केवळ 3 महिलांची उपलब्धी नव्हती, हा भारतीय महिलांच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा होता. अवनीच्या आयुष्यातील सगळ्यात ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे तिने MiG-21 Bison हे लढाऊ विमान एकट्याने उडवण्याचा प्रसंग. कल्पना करा, आकाशात वेगानं झेपावणारं एक लढाऊ विमान, त्याच्या कॉकपिटमध्ये एक भारतीय महिला आणि त्या विमानाच्या नियंत्रणावर तिचे स्वतःचे हात. हा क्षण फक्त अवनीसाठी नव्हता, तो त्या प्रत्येक मुलीसाठी होता जिला कधी ना कधी सांगितलं गेलं असेल की हे मुलींचं काम नाही. अवनीच्या कामगिरीने त्या विचारालाच एक वेगळं उत्तर दिलं. काम मुलांचं किंवा मुलींचं नसतं, कामासाठी लागणारी जिद्द महत्वाची असते. अवनी चतुर्वेदीची कथा आपल्याला आणखी एक महत्वाचा धडा देते. यश मिळवण्यासाठी फक्त

0: स्वप्न पाहणं पुरेसं नसतं, स्वप्नाला दिशा सुद्धा द्यावी लागते, त्यासाठी मेहनत करावी लागते. अपयश आलं तर पुन्हा उभं राहावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. अवनीचा प्रवास हा एका दिवसाचा चमत्कार नव्हता, त्यामागे अनेक वर्षांचा अभ्यास, प्रशिक्षण, शिस्त, मेहनत, धैर्य आणि संघर्ष होता. अनेक क्षेत्रांमध्ये महिलांसाठी संधी खूप मर्यादित होत्या. अवनी चतुर्वेदी सारख्या महिलांनी त्या मर्यादा पुढे ढकलल्या. त्यांनी दाखवून दिलं की आकाश ही मर्यादा नाही, आकाश तर सुरुवात आहे. त्यांची कथा केवळ भारतीय हवाई दलाची कथा नाही, ती प्रत्येक विद्यार्थ्याची कथा आहे ज्याच्या मनात एखादं स्वप्न आहे पण त्या स्वप्नाबद्दल भीतीही आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला अवनीचा प्रवास सांगतो, स्वप्न पाहण्याची हिम्मत ठेवा, मेहनत करण्याची तयारी ठेवा आणि अडथळे आले तरी मागे हटू नका, कारण इतिहासात नाव त्याचंच नोंदवलं जातं जे परिस्थिती बदलण्याची हिम्मत करतात. अवनी चतुर्वेदी यांनी आकाशात झेप घेतली आणि त्याचवेळी भारतातील असंख्य मुलींच्या मनातही एक नवं आकाश निर्माण केलं. आज एखादी मुलगी विमानाकडे पाहते आणि म्हणते, मलाही पायलट व्हायचंय. कदाचित त्या वाक्यामागे अवनीसारख्या धाडसी महिलांची प्रेरणा असेल. म्हणूनच अवनी चतुर्वेदी यांची कथा आपल्याला सांगते, स्वप्नांची उंची आकाशा इतकी असू द्या, पण त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमची मेहनत त्याहूनही मोठी असू द्या. तर मित्रांनो, तुम्हीही स्वप्न बघायला विसरू नका आणि स्वप्नांसोबत मेहनतीची जोड सुद्धा असू द्या. जय हिंद. चला तर मित्रांनो, आता वेळ झालीये मालिकांकडे वळण्याची. सर्वप्रथम ऐकूया वेदविश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत.
1: त्या ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रीडा विश्वात भारताने ऐची नागोया येथे झालेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदके जिंकून आपल्या मोहिमेचा समारोप केला आणि एकूण क्रमवारीत चौथे स्थान पटकावले आहे. भारताच्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील मोहिमेने विविध क्रीडा प्रकारांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवल्या. पुरुष आणि महिला क्रिकेट, कबड्डी आणि हॉकीमध्ये सुवर्णपदकांची निर्भेळ कमाई करणे हे भारताच्या मोहिमेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. ऐची नागोया आशियाई खेळ काल संपन्न झाले, ज्यामुळे 2 आठवड्यांहून अधिक काळ चाललेल्या रोमांचक क्रीडा स्पर्धांची सांगता झाली. यानंतर चीनची 13 वर्षीय जलतरणपटू यू झीदी हिने 3 वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकल्यानंतर तिला 2026 आशियाई खेळांची महिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजेच MVP म्हणून गौरविण्यात आलं आहे. तिने 200 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मेडले आणि 400 मीटर वैयक्तिक मेडले जिंकून 3 गेम्स विक्रम आणि 1 आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे. आशियाई खेळांच्या इतिहासातील सर्वात तरुण MVPला आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून $25,000 मिळाले आहेत. इस्रोचे गगनयान अभियान तिरुवनंतपुरम येथील VSSC मध्ये प्रगतीपथावर असून यामध्ये क्रू मॉड्यूल आणि सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. भारताने 2027-28 टप्प्याटप्प्याने मोहिमा राबवण्याची योजना आखली आहे. भारतीय अंतरिक्ष स्टेशनचा पहिला मॉड्यूल 2028 प्रक्षेपित होणार असून तो 2035 पूर्णपणे कार्यान्वित होईल. 2040 चंद्रावर अंतराळ वीर पाठवण्याचे भारताचेही उद्दिष्ट आहे. यानंतर जागतिक हृदय दिनानिमित्त वडकरा येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मेमुंडा हायर सेकंडरी स्कूलमध्ये 12 तासात 4,007 लोकांना CPRचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक शिक्षक संघाचे सदस्य आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. तसेच 100 प्रशिक्षक आणि 105 पुतळे वापरण्यात आले होते. या घटनेने रुग्णालयाचे मागील सर्व विक्रम मोडीत काढले.

0: आणि एशियाई बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने याची दखल घेतली आहे. यानंतर जुआन सेबेस्टियन अविला पेरेज या नावाच्या 14 वर्षीय कोलंबियन मुलानं विंग्ज ऑफ इन्क्लुजन नावाचं एक उपकरण तयार केलं आहे, जे कर्णबधिर लोकांना कंपनांद्वारे पक्ष्यांचे गाणे अनुभवू देतं. हे परिधानयोग्य उपकरण पक्ष्यांचे गाणे टिपण्यासाठी बाह्य रिसिव्हर्सचा वापर करतं आणि त्याच्या विशिष्ट वारंवारतांच्या भौतिक कंपनांमध्ये रूपांतर करतं. या कंपनांमुळे कर्णबधिर व्यक्तींना त्यांच्या हातांवर मिळणाऱ्या स्पर्शात्मक प्रतिसादाद्वारे पक्ष्यांचे गाणे अनुभवता येते. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत ऐकलीत. आता ऐकूया अनुभवाचे बोल या मालिकेअंतर्गत आपली मैत्रीण रुपल गरिबे हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार श्रोते हो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं अनुभवाचे बोल या मालेत मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत फिनान्स, कमोडिटी मार्केट्स, रिसर्च, ट्रेनिंग, टीचिंग आणि कम्युनिकेशन या क्षेत्रात उल्लेखनीय अनुभव असलेल्या एक बहुआयामी व्यक्तिमत्व. MBA इन फायनान्स अँड मार्केटिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात फायनान्शियल आणि कमोडिटी मार्केट्स या क्षेत्रातून केली. शेअर खान आणि ITI इन्व्हेस्टर सर्व्हिसेस यासारख्या संस्थांमध्ये कमोडिटी रिलेशनशिप मॅनेजर आणि असोसिएट अनालिस्ट म्हणून कार्यरत असताना त्यांनी मार्केट अनालिसिस, रिस्क मॅनेजमेंट, क्लायंट सर्व्हिसिंग आणि कमोडिटी ॲडवायझरी या क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यानंतर आनंद राठी कमोडिटीज येथे रिसर्च अनालिस्ट म्हणून काम करताना त्यांनी ॲग्रो कमोडिटीज, वेदर अनालिसिस, मार्केट रिपोर्ट्स तसेच मीडिया इंटरॅक्शन या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण काम केले. फिनान्स क्षेत्रातील अनुभवाबरोबरच टीचिंग आणि ट्रेनिंग हे त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील महत्त्वाचे पैलू आहेत. सध्या झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे त्या MBA आणि BTech विद्यार्थ्यांना एंटरप्रिन्युअरशिप, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मार्केटिंग, डिजिटल लिटरेसी आणि सॉफ्ट स्किल्स या विषयांचे मार्गदर्शन करतात. ऑक्सफर्ड स्पीकर्स अकॅडमी सोबत इव्हेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या उपक्रमांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर मास्टर ऑफ सेरेमनी म्हणून विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना त्यांनी आपल्या प्रभावी संवाद कौशल्याचीही ओळख निर्माण केली आहे. आजच्या संवादातून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या समृद्ध व्यावसायिक प्रवासाबद्दल, फायनान्स आणि कमोडिटी मार्केट मधील त्यांच्या अनुभवांबद्दल आणि विशेषतः आजच्या तरुणांसाठी त्यांच्या अनुभवातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल. तर स्वागत करूया अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे, ज्यांचं नाव आहे प्रियंका जयस्वाल. प्रियंका जी, आपका हमारे स्टूडियो में बहुत बहुत स्वागत.
3: थैंक यू सो मच रूपल फॉर दैट वंडरफुल इंट्रोडक्शन, और आप सभी को मेरा बहुत बहुत नमस्कार.
2: सबसे पहले मैम, हम जानना चाहेंगे कि आपकी करियर जर्नी कैसे स्टार्ट हुई.
3: वेल, जैसे कहते हैं द सीक्रेट ऑफ गेटिंग अहेड इज टू गेट स्टार्टेड. ऐसे ही एट द एज ऑफ 13 आई थिंक वहाँ से मेरी सही शुरुआत हुई थी, जब मैं ऑक्सफोर्ड स्पीकर्स अकेडमी में हमने ट्रेनिंग शुरू की थी पर्सनालिटी डेवलपमेंट, इवेंट मैनेजमेंट की. 13 वहाँ से शुरुआत की थी, उसे अपने फाइनेंशियल वर्ल्ड में इम्प्लीमेंट किया और एज बिजनेस डेवलपमेंट मैनेजर शुरू किया, जो लेटर ऑन ईश्वर की कृपा से आगे बढ़ता गया और मुझे मुंबई हेड ऑफिसेज में विद मेजर ब्रोकिंग हाउसेज एज अ रिसर्च एनालिस्ट काम करने का मौका मिला और वहाँ से मेरी शुरुआत हुई.
2: क्या बात है. प्रियंका जी, आपका फिनेंस एंड मार्केटिंग दोनों पढ़ने का एक्सपीरियंस कैसा रहा.
3: बहुत ही लर्निंग एक्सपीरियंस था, क्योंकि इस दौरान मैंने ये जाना कि अगर आपको सक्सेस पाना है किसी चीज़ में तो दो चीज़ बहुत ज़रूरी है. एक तो उस सब्जेक्ट का नॉलेज, सही नॉलेज, और दूसरा उस नॉलेज को आप प्रेजेंट कर पाए ताकि उससे वो बेनिफिट में ला सके, ये ज़रूरी है. तो मैंने ये समझा था कि फाइनेंस वो नॉलेज है जो मैं सीखना चाहती हूँ, बट मार्केटिंग वो सब्जेक्ट है जो मुझे एक्चुअली मदद करेगा मेरे नॉलेज को इम्प्लीमेंट करने में. तो ये अनुभव से मैं यही कहती हूँ सारे स्टूडेंट्स को कि बहुत ज़रूरी है कि सिर्फ नॉलेज नहीं, नॉलेज को इम्प्लीमेंट करना है.
2: Okay.
3: और ये MBA डेफिनेटली सिखाता है.
2: So that you have to explore.
3: Explore, exactly.
2: Yeah. कमोडिटी मार्केट में

मित्रांनो, आताच आपण ऐकलीत आपली मैत्रीण रुपल गरिबे हिने अनुभवाचे बोल या मालिकेअंतर्गत घेतलेली मुलाखत. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर ईमेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र आणि सादर

युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: at an institute in Noida today. The nation is celebrating the 94th anniversary of Indian Air Force today. Addressing the gathering at Hindon Air Base in Ghaziabad on the occasion, Air Chief Marshal A.P. Singh recalled the IAF's combat operations during Operation Sindoor. He said that the country saw firsthand the destructive power as well as the effective air defense operations of the Air Force during the operation. On this occasion, the President, Vice President, Prime Minister Narendra Modi extended greetings to all air warriors, veterans and their families. The 2026 Nobel Prize in Literature has been awarded to Canadian poet and essayist Anne Carson. Marking the announcement, the Swedish Academy in Stockholm said the author has been honored for her bold and inventive oeuvre that in playful dialogue with the classical tradition which created new norms for contemporary literature. Benchmark domestic equity indices extended losses today amid weak global cues. The Sensex tanked 1,045 points to close at 71,593. The Nifty dropped 371 points to settle at 22,232. And that is the end of this news bulletin.
1: Akashwani Mumbai Kendra, Asmita Vahini, Sandhya Kalse, Sahawas.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येकास मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे राज्य सरकारचे निर्देश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार रविवारी विशेष नोंदणी शिबिर. ज्येष्ठ अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं निधन. आणि राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल. आता सविस्तर बातम्या. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्या नागरिकांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळणार आहे. अशा नागरिकांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तत्काळ अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं जारी केले. शिधापत्रिका असलेल्या मात्र स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या स्वस्त धान्य दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेशही सरकारनं दिले आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दुष्काळ निवारण उपाययोजनांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी अडचणीत येऊ नये हाच आपला प्रयत्न असल्याचं शिरसाट यांनी या बैठकीनंतर सांगितलं. ते म्हणाले,
3: या सर्व परिस्थिती सामना करण्यासाठी एक टीमवर्क म्हणून सर्व विभागाचे अधिकारी आणि आम्ही एक मोहीम राबवत आहोत. या मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग तर जरुरी आहेच आहे. काही एनजीओ जे आहेत त्यांचाही समावेश करतोय. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ठिकाणी अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी CSR फंडमधून काय मदत मिळते याच्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे. या दुष्काळामध्ये शेतकरी कुठेही आणखीन अडचणीत येऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार आहे.
2: लातूर जिल्ह्यातील पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. मांजरा धरणातील पाणी चोरी आणि विविध जलप्रकल्पांमधील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकांच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. पाणी टंचाईग्रस्त भागात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेष पुनरीक्षण दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि BLO अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा इसिनेट ॲपवरही मतदार अर्ज भरू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत. वस्तू आणि सेवा कर GST परिषदेनं कर अधिकाऱ्यांचे अटक करण्याचे अधिकार रद्द केले आहेत. आज नवी दिल्लीत GST परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. परिषदेने खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना

0: भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं आज गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोना पावला इथल्या आपल्या घरात आज पहाटेच्या सुमारास ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. त्यांच्या पार्थिव देहावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा.
1: विश्वनाथ उर्फ नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. उत्तम चित्रकार असलेल्या नानांनी उमेदीच्या काळात पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम केलं. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. हमीदाबाईची कोठी या मराठी नाटकातून नानांच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. पुरुष या नाटकात त्यांनी रंगवलेली खलनायकी भूमिकाही प्रचंड गाजली. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार यासह पक पक पकाक, देऊळ, डॉक्टर प्रकाश, बाबा आमटे, आपला माणूस, ओले आले हे त्यांचे मराठी चित्रपट लोकप्रिय ठरले. नटसम्राट चित्रपटातल्या मध्यवर्ती भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाच लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेख आहे.
1: हिंदी चित्रपट सृष्टीवरही नाना पाटेकर यांनी आपला अमीट ठसा उमटवला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटापाठोपाठ अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाय, राजू बन गया जेंटलमन, यशवंत, अग्निसाक्षी, वजूद, परिंदा, तिरंगा, क्रांतिवीर, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी उभी केलेली विविध पात्र आणि त्यांचे संवाद रसिकांच्या मनावर कोरले गेलेत.
3: तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम हर खुशी, तुम प्यार हो, तुम प्रीत हो, मनमीत हो. जाऊं कहीं, देखूं कहीं, तुम हो वहां, तुम हो वहीं. कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम बिन तो मैं कुछ भी नहीं. कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन.
1: प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. अभिनय क्षेत्रातल्या योगदानासाठी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारनं त्यांना 2013 साली पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन गौरवलं होतं. अभिनयासोबतच नाना पाटेकर यांनी सामाजिक कार्यातही मोलाचं योगदान दिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या सोबतीनं त्यांनी नाम फाउंडेशन स्थापन केलं. या फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण आणि दुष्काळ निवारणासह शेतकरी कुटुंबांसाठी भरीव मदत केली जाते. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत नाना पाटेकर यांनी रौप्य तसंच कांस्य पदकही पटकावली. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळ बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत सीमेवर राहिले होते.
0: नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळ्याच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनय तसंच सामाजिक क्षेत्रातूनही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात काळसे इथं नाना पाटेकर यांना लोकसहभागातून नाल्यातील गाळ काढून पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात धाराशिव जिल्हा

राज्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यातील 78 आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्र आणि 23 प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 101 आरोग्य संस्थांचं राज्यस्तरीय तसंच राष्ट्रीय स्तरावरील पथकाद्वारे मूल्यांकन होऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. अशी कामगिरी करणारा धाराशिव हा राज्यातला एकमेव जिल्हा ठरला आहे. लातूरच्या श्रावणी जगतापची जॉर्डनमध्ये होणाऱ्या आशियाई ट्रायथलॉन चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. येत्या 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान जॉर्डनमधल्या अकाबा इथं या स्पर्धा होणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येकास मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे राज्य सरकारचे निर्देश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार रविवार विशेष नोंदणी शिबिर. ज्येष्ठ अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं निधन. आणि राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, आर्थिक, मानसिक, शारीरिक क्षमता अशा विविध क्षेत्रांमध्ये कामगारांना काय काय प्रश्न येतात, त्यावर काय उत्तरं शोधली जातात, कामगारांसाठीच्या विविध योजना अशा अनेक गोष्टींवरती आपण उहापोह करत असतो, मुलाखतींच्या माध्यमातून माहिती पोचवत असतो. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोत्यो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तो विषय नेहमीपेक्षा वेगळा आहे. आजचा विषय कृत्रिम बुद्धिमत्तेचा कामगार विश्वावर होणारा परिणाम, त्या दृष्टीनं आपण बोलणार आहोत. आणि आपल्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी 25 वर्षांपेक्षा अधिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जाहिरात क्षेत्र किंवा फार्मा कंपन्यांमध्ये अनुभव असलेल्या, कथकमध्ये नृत्य विशारद असणाऱ्या, एमबीए आणि एमए इंटॉलॉजी वेगवेगळ्या आणि एकमेकांपासून दूर असणाऱ्या विषयांचा मास्टरपर्यंत अभ्यास करणाऱ्या अशा अपर्णा आफळे आपल्याकडे आलेल्या आहेत. अपर्णाताई नमस्ते.
2: नमस्कार.
1: कामगार विश्वाशी आपण निगडीत आहात, गेले अनेक वर्ष आपण उच्च शिक्षित जे कामगार आहेत, ज्याला आपण हाय एंडचे म्हणू किंवा अधिक पेमेंट मिळणारे आहोत, त्यांच्यापर्यंतच तुमचा कामाचा अनुभव, त्यांच्याशी संपर्क होता. पण एकूण कामगार विश्वामध्ये एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो इम्पॅक्ट होतोय, त्या दृष्टीनं आपण थोडासा विचार करूया. नेमकं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?
2: कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एखादं यंत्र किंवा सॉफ्टवेअर याच्यामध्ये मानव जसा विचार करतो किंवा प्रश्न सोडवतो तशी क्षमता त्या यंत्रामध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये आणणे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे प्रश्न सोडवणे, विचार करणे मानवासारखा आणि त्याची उत्तरं, सोल्युशन्स काढणे, हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कृत्रिम बुद्धिमत्ता होय. त्याला आपण हल्लीच्या भाषेमध्ये एआय हा शब्द खूप प्रचलित सगळे वापरतायत, तर एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता.
1: एका बाजूला आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या सेल फोनवरती, मोबाईलवरती अनेक अशा

0: प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो जी कमर्शियली अवेलेबल आहेत, काही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत, पण त्याचा कामगार विश्वावर होणारा परिणाम जो आहे त्याच्यापैकी दैनंदिन जीवनात याचा वापर आपण कुठं कुठं करतो?
1: आपलं तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की काही त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. चांगला उपयोग जो हल्ली मला दिसतो आहे, पूर्वी पत्ते शोधण्याला कुठेही आपण लांब गेलो तर ते शोधायला खूप वेळ लागायचा, पण आता आपल्या मोबाईलमध्येच नकाशे जर आपण लावले तर पटापट आपण कुठे जायचंय हे आपल्याला समजतं. हे एक पहिलं उदाहरण झालं. दुसरं म्हणजे एक आपण जर सांगितलं की मला इथे हे असं असं करायचं आहे तर मला पूर्ण एक माझा प्लॅन तयार करून द्या, त्याप्रमाणे त्या मोबाईल फोनमध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला पटापट तुमचा तो सगळा आराखडा मांडून देतो की तुम्हाला इकडनं इकडेच जायचं असलं, तुमचं बजेट अमुक अमुक लाख किंवा हजार आहे आणि ही स्थळं तुम्हाला जर बघायची असली तर व्हॉइस असिस्टंट म्हणजेच हाही एक कृत्रिम बुद्धिमत्तेचाच भाग आहे आणि हे अनेक लोक हल्ली वापरायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे गोष्टी सोप्याही झालेल्या आहेत, त्याने जीवन थोड्याफार प्रमाणात का होईना सुखकर झालेलं आहे हे आपल्याला दिसतं आहे.
0: गेल्या एक 25 वर्षाचा जर आपण संगणक क्षेत्राच्या निर्मिती क्षेत्राच्याकडे जर फार बारकाईनं पाहिलं तर सुरुवातीला एखाद्या संस्थेमध्ये एखादा संगणक असला तरी ते खूप महाग असायचं, इतक्या त्याच्या किमती होत्या. त्याच्यानंतर आयसी इंटिग्रेटेड सर्किट तयार करण्यामध्ये जी प्रगती झाली आणि स्मृती मंजुषा किंवा मेमरीज जितक्या स्वस्त होत चालल्या, कुठल्याही प्रकारचे असेल, हार्ड डिस्क असेल किंवा पेन ड्राईव्ह असतील, त्यांची क्षमता वाढली, तर पोस्ट कोविड म्हणजे साधारण 19 नंतर जर आपण पाहिलं तर खूपशी माहिती आपल्या जवळ असणाऱ्या इक्विपमेंटमध्ये आपण साठवून ठेवायला लागलो, खूपशी माहिती आपल्या इंटरनेटवरती साठवली जायला लागली. म्हणजे एका अर्थानं हरित क्रांती असते, श्वेत क्रांती असते दुधाची, त्या प्रकारे ही स्मृतींची क्रांती झाली आणि माहिती खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झाली. आता सर्वांनी मिळून पाठवलेल्या या माहितीवरती आधारित हे जे तंत्रज्ञान AI तयार झालेलं आहे, त्या दृष्टीनं उद्योग क्षेत्र जो आहे त्याच्यावरती या कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय परिणाम झालेला आहे?
1: खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न हा आहे. आजच्या काळामध्ये याच्याकडे खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. नीती आयोग जे आहे भारत सरकारचं, त्यांनी यावर्षीच एक अहवाल सादर केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित आयटी सेक्टरमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कदाचित 2031 पर्यंत जे हेडकाउंट आहे म्हणजे कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती 75 लाखापासून 2031 पर्यंत ती 60 लाखापर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण जवळजवळ 20% घट म्हणतोय इकडे.
0: म्हणजे कामगार कपातच म्हणायचं आपल्याला,
1: कामगार कपात ही संभव आहे असं नीती आयोगचं म्हणणं आहे. दुसरीकडे एक वेगळाच अहवाल आपल्या भारताचे जे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष आपण जे MBA किंवा सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाला अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करा की लगेच नोकऱ्या उपलब्ध होतील, त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं जूनचंच हे वक्तव्य आहे की आता ह्यालाही हे संपुष्टात यायला सुरुवात झालेली आहे. तरुण पिढीने आता स्किल्ड लेबर म्हणजे कुशल व्यवसायांकडे वळणं हे खूप गरजेचं आहे. कुशल व्यवसाय म्हणजे कुठले? तर सुतारकाम आहे किंवा प्लंबर आहे, आपलं नळाचं काम सारखं जे कधी कधी उमटत असतं तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वेल्डिंग हे जे कौशल्य आहे हे आत्मसात करणं गरजेची आता म्हणजे ती वेळ आलेली आहे, कारण हे कामं करणारी लोक आता कमी होत चाललेली आहेत आणि ह्याचा डिमांड जो आहे ह्याची गरज दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कारण हे रिप्लेस करायला अजून AI आलेलं नाही आहे.
0: जे फिजिकल लेबर किंवा शारीरिक कष्ट जे आपण श्रम म्हणतो त्याला अजून यानं काम केलेलं नाही, मात्र बौद्धिक कष्ट जे आहेत ते AI इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमी केलेले आहेत. माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये सॉफ्टवेअर निर्मिती असेल, कोडिंग शब्द त्याला वापरला जातो, approach has moved from mass hiring heavy head count

0: प्रोडक्टिव्ह ड्रिव्हन व्हॅल्यू बेस्ड इन फ्रेमवर्क या विषयानं अधिक काय सांगू इच्छिता आपण?
1: काही वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स कसे काम करायचे की आम्ही एक प्रोजेक्ट घेतलेला आहे एका सॉफ्टवेअर कंपनीने, तर आम्हाला एवढे एवढे लोक 200 लोक तुमच्या प्रोजेक्टवर काम करतील ज्या कंपनीकडनं ही मागणी आली होती. मग 200 कर्मचारी काम करणार आहेत, त्यांचा जो काही खर्च येईल प्रत्येक तासावर ते बिलिंग होतं, तर अमुक कर्मचारी गुणिले अमुक तास काम केलं आणि त्याचा आउटपुट इतका रेव्हेन्यू म्हणजे आवक त्या कंपनीला सॉफ्टवेअर कंपनीला मिळायची. हे गणित आता कुठे बदललेलं आहे तर आता तेच काम एआय आल्यामुळे काही प्रमाणात एआयच ते काम करू लागलेलं आहे. त्याच्यामुळे मॅन आवर्स म्हणजे कर्मचाऱ्यांनी काम करण्याचे तासही कमी झालेले आहेत, कारण एआयच ते सगळं काम करतं आहे. त्याच्यामुळे एंट्री लेवल जॉब्स जे आपण म्हणतो की सुरुवातीला कोडर आहे किंवा डेव्हलपर आहे किंवा हे जे रोल्स आहेत हे एआयने हळूहळू हळूहळू स्वतःकडे घेण्याकडे पूर्ण सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा परिणाम असा वाटतोय की काही कंपन्या म्हणून जाहीर करतात की आम्ही 10,000 लोकांना नोकरीवरनं काढलं, पण दुसरी बाजू हे लोक बघत नाहीयेत की त्याच सॉफ्टवेअर कंपन्या आज ज्यांच्याकडे एआय कौशल्य आहे तशा लोकांना तशा कर्मचाऱ्यांनाही तुमच्याकडे बेसिक ज्ञान जे आवश्यक आहे नोकरीसाठी त्याच्यामध्ये जर तुम्ही एआयने अपस्किलिंग केलं की तुम्ही तुमचं कौशल्य वाढवलं तर जॉब जाण्याचे चान्सेस कमी आहेत, एवढंच फक्त मी म्हणू शकते. कारण हा शेवटी प्रत्येक कंपनीचा किंवा त्यांच्या मॅनेजमेंटचा वैयक्तिक किंवा तो त्यांच्या कंपनी पुरता मर्यादित विषय आहे की आपण लोकांना काढायचं ठेवायचं की आणखीन काही करायचं किंवा त्यांना नंतर परत बोलवायचं, हा पूर्ण सर्वेसर्व त्यांचाच विचार आहे त्या कंपनीच्या मॅनेजमेंटचा.
0: आता एखादी आयटी कंपनी काम करते त्यावेळेला तिच्या त्या मनुष्यबळाच्या आधारावरती एखादी सर्व्हिस ती निर्माण करत असते, सेवा निर्माण करते, तर ती सेवा देण्यासाठी जर एआय पुढे येत असेल तर त्याचा अर्थ या कंपनीला कमी कष्टात कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये अधिक चांगली सेवा जर मशीनकडनं उपलब्ध असेल तर मनुष्यबळ अर्थातच कमी लागेल. या दृष्टीनं जर आपण विचार केला तर एआयमुळं आयटी उद्योग संपुष्टात येईल का? कारण आत्ताचे जे काही कोडिंग करणारी नवीन सॉफ्टवेअर निघालीत ती छोट्या मोबाईलवरती एखाद्या प्रतिथ यश आयटी इंजिनियरपेक्षा चांगलं सॉफ्टवेअर कमी वेळात करून देतात, प्लस ते इलॅस्टिक असतं, प्लस त्याच्यात वारंवार बदल करणं हाही भाग त्या माणसाकडे येतो, आणि सगळ्यात महत्वाचं कॉपीराईट जो आहे त्या बौद्धिक संपदेचा तोही त्या व्यक्तीकडेच राहतो की ज्याच्यासाठी आपल्याला लिनिंग लिझिंग हे जे इतर मार्ग उपलब्ध आहेत त्याऐवजी. तर त्या दृष्टीनं एआयमुळे आयटी उद्योग संपुष्टात येईल का, तुम्हाला काय वाटतं?
1: याचं उत्तर हो नाही हे देणं कठीण आहे. उदाहरण मी का सांगते, कारण समजा एखाद्या बँकेमध्ये हल्ली सगळ्याच बँकेमध्ये सॉफ्टवेअर वापरलं जातं, एआय आल्यामुळे त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून जे सॉफ्टवेअर ते लोक वापरतायत काढून तर नाही टाकू शकत ना, कारण त्याच्यामध्ये अमुक अमुक डेटा आहे. तुम्ही ओव्हरनाईट किंवा एक महिन्याने किंवा एक वर्षाने ते पूर्णपणे संपुष्टात नाहीच आणू शकत. त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एआय वापरून तंत्रज्ञान प्रगत करू शकता, त्याच्यामुळे आयटी संपुष्टात येईल असं मला तरी वाटत नाहीये. पण चांगल्या पद्धतीने जर आपण त्याचा उपयोग केला तर निश्चितच प्रगती आहे, याच्यामध्ये दुमत नाहीये. एक छोटं उदाहरण देऊ इच्छिते मी इकडे. एक परदेशी कंपनी आहे जी घरातलं आपण लाकडी सामान जे वापरतो, उदाहरणार्थ टेबलं आहेत, खुर्च्या आहेत, कपाटं आहेत, सोफे आहेत, आणखीन काही बऱ्याच वस्तू ते लोक निर्मिती करतात. त्यांनी एआय आलंच होतं आणि आपण एआयचा वापर कसा करायचा ह्याचा पूर्ण अभ्यास त्यांच्या मॅनेजमेंटने बसून केला की लोकांना आपण काढायचं नाहीये ह्याच्यावर त्यांचा पूर्ण भर होता की माझ्या कंपनीमधला एकही कर्मचारी त्याची नोकरी जाता कामा नाहीये, हे त्या बाबतीत ते खूप क्लिअर होते. त्यांनी बसून पूर्ण अभ्यास केला की आपले प्रोसेसेस म्हणजे काम करण्याची पद्धत काय आहे, कुठे कुठे आपल्याला सर्वात जास्त कंप्लेंट्स येत आहेत किंवा प्रश्न विचारले जात आहेत. त्यांना असं त्यावेळेला दिसून आलं की कॉल सेंटरमध्ये जे काही क्वेरीज येतात सारख्या ह्या आपण एआयच्या एआय वापरून आपण ह्या त्यांचं यांत्रिकीकरण म्हणजे ऑटोमेशन करू शकतो. तिकडे

0: त्यांनी एआयचा वापर केला आणि आता कॉल सेंटरमध्ये जे लोक आहेत मग त्यांचं काय करायचं? त्यांच्याकडे ऑलरेडी सगळ्या त्यांच्या प्रोडक्टचं ज्ञान होतं, कारण ते कॉल सेंटरमध्ये बसून त्यांचीच उत्तरं देत होते. त्यांनी त्यांना इंटिरियर डिझाईन कन्सल्टंट म्हणून त्यांना ट्रेन केलं.
1: अच्छा.
0: आणि आता ती कंपनी, ते सगळे जे कॉल सेंटरचे लोक आहेत, ते लोक रिमोट इंटिरियर कन्सल्टंट्स म्हणून काम करतायत. आणि त्यांना असं दिसून आलं की त्या मॅनेजमेंटला की ठराविक वर्षांमध्ये त्यांचा जो त्या लाईनचा नफा आहे 125 अब्ज डॉलरमध्ये ते गेलेलं होतं.
1: अरे वा.
0: म्हणजे माझ्याच कामगारांना नोकरीवरनं न काढता जर मी कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवस्थित उपयोग केला तरीही माझ्या लोकांच्या नोकऱ्या जात नाहीयेत आणि माझ्या कंपनीला नफाही दिसतो आहे. हे ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण माझ्या ऐकिवात आलेलं आहे. याचीच एक दुसरी बाजू सांगू शकते की काही काही बाबतीमध्ये असं वाटतं की एआयने खूप आपलं जीवनच आता व्याप्त करून घेतलेलं आहे. काही दिवसांपूर्वी एक परदेशातली खूप मोठी चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्यांच्या सीईओने हे जाहीरपणे सांगितलंय की मी माझ्या घरचा पत्ताच विसरलेलो आहे, कारण सगळंच इतकं ऑटोमेशन यांत्रिकीकरण झालेलं आहे की बटनं दाबल्यानंतर सगळं ऑटोमॅटिकली येतंय, त्याच्यामुळे माझ्या घरचा पत्ता काय लिहायचा हेच आता माझ्या लक्षात राहिलेलं नाहीये. हे खूप मोठं वक्तव्य आहे त्या कंपनीच्या मालकांकडून, कारण आपलं आयुष्य इथपर्यंत जाऊ शकतं ही त्याची एक चुणूक आहे, म्हणजे ती कुठेतरी सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. तर म्हणून ह्या दोन एक गोष्टी मी दोन्ही बाजू इकडे मांडलेल्या आहेत.
1: आता एआय ही निर्मिती जी आहे प्रत्यक्ष हाताने केली जाणारी, म्हणजे मोटर कार तयार करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करण्यापासून इक्विपमेंट तयार करण्यापर्यंत आहे, तिथंपर्यंत सुद्धा पोहोचेल असं वाटतं का?
0: जिकडे गाड्या बनवल्या जातात, पूर्वी तुम्हाला माहिती असेल की प्रोडक्शन लाईनवर लोक, कामगार लोक स्वतः गाड्या बनवायचे. काही कालांतरानंतर असेंब्ली लाईन आले.
1: हो.
0: तर जे एक गाडी बनवण्यासाठी जर 15 लोक काम करत होती तर आता तिकडे 5 लोक काम करतायत. पण इतर जी जहा आहेत, एखाद वेळेस काही जर त्यांची सेवानिवृत्तीची वेळ आली असेल तर ते लोक सेवानिवृत्ती घेत होते, बाकीच्या लोकांना इतर नोकऱ्यांमध्ये किंवा इतर रोल्समध्ये ते लोक गुंतवून ठेवत होते. त्याच्यामुळे नोकऱ्या तर तिकडच्या गेलेल्या नाहीयेत, गाड्याही तयार होत आहेत. आज दिवसाला 100-100 गाड्या एका असेंब्ली लाईनवरनं निघतायत. तशाच पद्धतीने एआयचंही आहे की आहे काम कसं वापरता ह्याच्यावर सगळं ते अवलंबून आहे. त्याचा कुठपर्यंत लोक उपयोग करून घेतील हे प्रत्येक माणसाने आपापलं ठरवायचं आहे शेवटी, की मला ह्याची खरोखर गरज आहे का, त्याच्यामध्ये माझी बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे. कारण बुद्धीला चलना ही मिळायलाच हवी, नाहीतर जसं त्या मालकांनी सांगितलं की मला माझा पत्ताच आठवत नाहीये आता, अशी वय माणसावर येऊ नये.
1: यासोबतच एआय म्हणजे केवळ एक सॉफ्टवेअर चालू आहे, कुठंतरी चालू आहे, कोणत्या तरी संगणकावर, महासंगणकावर चालू आहे इथपर्यंतच आपल्याला माहिती असते. परंतु तो महासंगणक चालवण्यामध्ये वापरली जाणारी ऊर्जा असेल आणि इतर तत्व जी असतील पंचमहाभूतातली, त्या दृष्टीनं पर्यावरणावरती एआयचा काय महत्वाचा इम्पॅक्ट तुम्हाला जाणवतो?
0: दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि ह्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे आणि काही कंपन्या बघतही आहेत. पण जे म्हणतात की रॅट रेस, सगळ्याच त्या प्रवाहामध्ये उतरलेल्या आहेत आणि सगळ्यांनाच धावायचं आहे. एआय साठी ज्या प्रोसेसिंगसाठी ज्या चिप्स लागतात त्या चिप्स इतकी ऊर्जा खेचतात आणि ते डेटा सेंटर्स इतके मोठे आहेत की प्रोसेसिंग स्पीड तुमचा किती फास्ट सतत चालू आहे तो, म्हणजे तुम्ही रात्री जरी बसला असलात काम करत तरी तो डेटा सर्व्हर कंटिन्युअसली चालू आहे मागे आणि इतकं त्याचा आउटपुट आहे, इतकं वीज खेचतोय, त्याच्यामुळे त्याला थंड करणं ही तितकंच आवश्यक आहे. त्याच्यामुळे तेवढेच कूलिंग सिस्टम्स, थंड करण्याची यंत्रणा त्याच्या आजूबाजूला असणं हे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच दुष्काळ जाहीर झालेला आहे, जर पाणीच नसलं तर कूलिंग सिस्टम्स कसे येणार, वीज निर्मिती कशी होणार,

0: मग तुमच्या डेटा सेंटर्सचं काय होणार आणि मग एआयचं काय होणार, त्याच्यामुळे हा विचारपूर्वक घेतला जाणारा निर्णय आहे की याच्याकडे खरंच आपण विचारपूर्वकच बघितलं पाहिजे की खरोखर मला एआयची रोज दैनंदिन जीवनामध्ये मी किती वापर करतोय किंवा करण्याची आवश्यकता खरोखर आहे का, त्याचं कार्बन फुटप्रिंट किती पडणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करणं आणि विचारपूर्वकच पुढे जाणं हे आवश्यक आहे.
1: आता हा माझा शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम की आमचे जे कामगार आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात, काही जण हॉटेलमध्ये काम करतात, तिथपासून ते इथं असणाऱ्या सर्वात उच्च शिक्षित हिंजेवाडीला असणाऱ्या सर्वात चांगल्या कंपन्यांमध्ये अधिक वरच्या स्तरावर पॉलिसी डिसिजन घेण्यापर्यंत काम करतात. अर्थात जो दुसऱ्याकडे नोकरी करतो आणि जो सरकारी क्षेत्रात नाही त्या सगळ्यांचं एकत्रित नाव आपण कामगार म्हणूनच घेतो. तर या विश्वाला त्यांच्या भावी पिढीच्या दृष्टीनं आपण जर एखादा सल्ला द्यायचा इतक्या वर्षांच्या अनुभवानं, तर त्या दृष्टीनं एआयचा त्यांच्या शिक्षणात त्यांनी वापर कसा करून घेतला पाहिजे, म्हणजे एआयचं शिक्षण घेऊन भविष्यात जॉब मिळतील या अर्थानं, किंवा आपले नेहमीचे तुम्ही जे मगाशी म्हटलात की श्रम प्रतिष्ठा असणारे काही वेगळी कौशल्य जाणीवपूर्वक अंगी बाणवून प्लस एआयची माहिती घेणं.
0: ह्याचं उत्तर मी एक उदाहरणाने देते. एक महाविद्यालयामध्ये शिकणारा मुलगा आहे, अनेक मुलं आहेत, त्यांना एक प्रोजेक्ट करायचा होता. काही वर्षांपूर्वी ज्यावेळा संगणकही नव्हते, इंटरनेटच नव्हता, त्यावेळेला मुलं काय करायची, 5-6 पुस्तकं एकत्रित घेऊन अभ्यास करून त्याचे नोट्स काढायचे, त्याप्रमाणे प्रोजेक्ट सबमिशन व्हायचं, कारण माहिती गोळा करण्यासाठी दुसरं काहीच नव्हतं. आजचं असं युग आहे की 4 लॅपटॉप्सवर 4 वेगवेगळे एआय टूल्स जर लावले, फक्त कमांड दिला की मला हे प्रोजेक्ट करून हवा आहे, 4 वेगवेगळ्या पद्धतीची किंवा समान उत्तरं मिळतात, ती काढून घ्यायची, त्याचं एक कोशिंबीर करायची आणि त्याचं उत्तर म्हणून लिहून टाकायचं. याच्यामध्ये शिकणं किंवा ज्ञान ग्रहण करणं आलं कुठे? तुम्ही फक्त माहिती गोळा केलेली आहे आणि ती पुढे पाठवलेली आहे सबमिशनसाठी, त्याच्यामध्ये ज्ञान ग्रहण करण्याचा विषयच नाहीये. तर पुढे तुम्हाला ते कौशल्य खरोखर आत्मसात होईल का हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अभ्यास करणं हे तर अनिवार्य आहे, नीट अभ्यास करणं हे त्यातूनही अनिवार्य आहे, आणि कुठे एआयचा वापर करायचा आणि कुठे नाही हे पालकांनीही मुलांबरोबर बसून त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे की इथे करू शकतो, तरीही हा अभ्यास हा चालू ठेवलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ज्ञान ग्रहण होणं शक्य नाही आणि मग तुम्ही वापरणार कसं पुढे ते, कारण कुठेतरी ते ग्रहण केलं तर ज्ञान वापरण्याचीही आवश्यकता आहे, नाहीतर मग नोकरीमध्ये गेल्यानंतर सांगणार काय, तिथे सारखे एआय कमांड्स देऊन तर चालणार नाहीये. तर हे विचारपूर्वक किंवा एक गांभीर्याने जर बघून त्याच्याकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर ती समस्या सोपी होऊ शकते.
1: आता महत्वाचं आपण सांगितलं की ज्ञानप्राप्ती ही ज्ञानाचं आकलन इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्याचं उपयोजन जे आहे, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, तिथंपर्यंत जायला हवं. आणि दुसराही फार महत्वाचा भाग सांगितला की एआयच्या या क्रांतीला तोंड द्यायचं असेल तर प्रत्येकानं विचार करण्याची स्वतःची शक्ती शाबूत ठेवली पाहिजे, मिळालेल्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन किंवा उपयोजन करण्याची ताकद आपल्यात अंगी बाणवली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये एआयनं, आत्ता सुरुवातीला तो सॉफ्टवेअर क्षेत्रापुरता जरी इम्पॅक्ट दिसत असेल तरी तो देखील सर्व क्षेत्रात, अगदी तुम्ही फर्निचर विक्रीच्या क्षेत्रापर्यंत त्याचा बारकाईनं विचार केलेला आहे, त्या दृष्टीनं नक्की इम्पॅक्ट येतो आहे, त्याला तोंड देण्याची क्षमता आपल्या कामगार विश्वामध्ये लवकरच निर्माण होईल असं खात्री आहे. आज आपण आमच्याशी या विषयावर बोलायला आलात, अर्थात या ज्ञानाची व्यापकता लक्षात घेता एवढ्या कमी वेळात सगळंच बोलणं शक्य नाही, परंतु आजपासून जे विचार करतायत त्या सर्वांना आणि हे जे कार्यक्रम ऐकतात त्या सर्वांच्या मनामध्ये एआयच्या विषयी कुतूहल जे आहे त्याऐवजी अधिक माहिती घेणं आणि त्याचा आपल्या कामामध्ये अधिक चांगल्या रीतीनं आपले स्किल्स डेव्हलप करून कसा वापर करता येईल हे नक्की लक्षात येईल. अपर्णताई, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद मला बोलवल्याबद्दल, नमस्कार.
2: आत्ताच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत ऐकलीत.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या या औद्योगिक विश्वावर काय परिणाम होणार आहे हे अधिकाधिक समजावून घेतलं पाहिजे, त्याचीच ही सुरुवात म्हणून आजची मुलाखत। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर किंवा फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। पण तुमचे अभिप्राय मात्र आम्हाला जरूर कळवा। आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या। नमस्कार।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदान नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरून 72000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दिलं. त्यानंतर याप्रश्नी मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी 5 ऑक्टोबरपासून सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं. जातीपातीच्या भिंती दूर करून सर्व समाजांमधल्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यभरात एकत्रित विद्यार्थी वसतिगृह उभारले जाणार आहेत. त्यासाठी योग्य जागा निश्चित करून येत्या 13 तारखेपर्यंत शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय स्तरावर 1000 तर जिल्हास्तरावर 500 विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृह उभारली जातील. वसतिगृहासाठी जागा निवडताना केवळ उपलब्ध शासकीय जागेचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करणं सोपं व्हावं, सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असावी, तसंच आरोग्य सुविधा, बाजारपेठ आणि इतर दैनंदिन गरजा सहज उपलब्ध होतील याचा विचार करावा. भविष्यातल्या विस्ताराचीही शक्यता लक्षात घ्यावी असं त्यांनी सांगितलं. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ॲपवरही मतदार अर्ज भरू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित केली आहेत. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या

0: या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतके निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार काढून घ्यायला परिषदेनं आज मान्यता दिली. कुणालाही अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीलाही परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही. तसंच यापूर्वीच्या नोटीसा मागे घेतल्या जातील. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयाचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष CS शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.5% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवनकार्याविषयी अधिक माहिती.
1: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंड सुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रिअल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं कि मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरमला चार आनंदानं. की फेकून द्यावं या देहा सलग तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
1: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपट

0: नाटकातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाए, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक छप्पन अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 सैनिकांसोबत राहिले होते.
1: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
2: एक सिद्धहस्त कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुदं आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
1: यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. ॲनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांची ऑटोग्राफी ऑफ रेड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे याच्या जामिनाला दिलेली हंगामी स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यातून आज माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा GST परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरून 72000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
1: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
2: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.
0: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीबाद.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, काही कलाकार पडद्यावर भूमिका साकारतात, काही कलाकार भूमिका जगतात, आणि काही कलाकार असे असतात की भूमिका संपते, चित्रपट संपतो, पडदा पडतो, पण त्या कलाकाराचा आवाज, त्याचा चेहरा आणि त्यानं साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून राहतं. नाना पाटेकर हे अशाच मोजक्या कलाकारांपैकी एक. त्यांच्या आवाजातली धार, संवाद फेकीतला राग, डोळ्यातली अस्वस्थता आणि अभिनयातली सहजता, या सगळ्यांमुळे नाना पाटेकर हे केवळ अभिनेते राहिले नाहीत तर भारतीय चित्रपटसृष्टीतलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनले. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यांचं सामाजिक कार्य आपल्या स्मरणात कायम राहणार आहे. कलाकारापासून ते समाजातल्या वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संवेदनशील माणसानं उमटवलेल्या ठशांचा वेध आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, विश्वनाथ पाटेकर हे नानांचं मूळ नाव. 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा इथं जन्मलेल्या नानांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून आपला प्रवास सुरू केला. नानांना लहानपणापासूनच अभिनयाची आणि चित्रकलेची आवड होती. त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं. पुढे रंगभूमीशीही ते जोडले गेले आणि नाटकांमधून अभिनयाची शिस्त, संवादफेक आणि व्यक्तिरेखा साकारण्याची ताकद त्यांनी विकसित केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकानं त्यांच्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीत महत्वाचं स्थान मिळवलं. या अनुभवामुळेच पुढे चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाला एक वेगळी धार मिळाली. नानांच्या अभिनय क्षेत्रातल्या वेगळ्या पैलूंची अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर.
1: नाना पाटेकर म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात प्रथम जी प्रतिमा उभी राहते ती बहुआयामी, अष्टपैलू, मेहनती, रोखठोक आणि त्याच वेळेला सहृदयी असणार असे व्यक्तिमत्व. नाना पूर्वी नेहमी असं म्हणायचे की त्यांचं लहानपण ज्या पद्धतीने झालं, म्हणजे रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील त्यांचा जन्म, पण त्यांना जो एक आपल्या दिसण्याबद्दलच एक न्यूनगंड होता की आपण दिसायला कसे आहोत किंवा असे कसे, ह्या न्यूनगंडातून आपण जगतोय असं त्यांना कुठेतरी वाटायचं. परंतु त्यांचं दिसणं त्यांच्या अभिनय शैलीवर कुठेही मात करणार असं ठरलं नाही, उलट त्यांचं जे दिसणं होतं ते त्यांच्या अभिनयाला पूरक ठरलं असं म्हणता येईल. म्हणजे त्यांनी आपल्या विविध प्रकारच्या भूमिकातून नाना पाटेकर हे नाव, हे व्यक्तिमत्व एस्टॅब्लिश केलं. म्हणजे आज जेव्हा ही आपल्या समोर बातमी आली त्यावेळेला मराठी सांस्कृतिक क्षेत्राला मोठा धक्काच बसला असं म्हणता येईल. आणि तो धक्का असा आहे की जिथे जगभरामध्ये जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे तिथे तिथे ही तो आज ह्या बातमीने हवालदिल झाला असेल, दुःखी झाला असेल, त्याला गहिवरून आलं असेल. कारण नाना पाटेकर हे व्यक्तिमत्व अतिशय अफाट असंच होतं. म्हणजे रंगभूमीवरचा त्यांचा वावर आणि चित्रपट माध्यमाचं जे विजन समजून घेऊन त्यांनी केलेलं काम, ही दोन भिन्न माध्यमे आहेत आणि त्या दोन्ही भिन्न माध्यमाची जातकोळी, त्यांची

0: वैशिष्ट्य, त्यांचा फोकस हा विचारात घेऊन त्यांनी काम केलं हे आवर्जून सांगायला पाहिजे. कारण रंगभूमीवरनं आपला थेट प्रेक्षकांशी असणारा संबंध अथवा संवाद आणि चित्रपट माध्यमात तुकड्या तुकड्याने काम करावं लागतं अशी भूमिका आणि रंगभूमीमध्ये लेखकांनी जे नाट्य लिहिलेलं आहे ते आपल्या व्यक्तिरेखेतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि 3 तास प्रेक्षकांना त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं आणि चित्रपटाच्या बाबतीत पटकथा लेखकाचं म्हणणं, संवाद लेखकाचं सांगणं आणि दिग्दर्शकाचं असलेलं विजन या सगळ्याचा त्रिवेणी संगम आपल्या अभिनयातून झाला पाहिजे. यासाठी नाना पाटेकर हे कायम प्रयत्नशील राहिले, प्रयोगशील राहिले आणि यशस्वी ठरले. म्हणजे माध्यमाची ताकद, माध्यमाची वैशिष्ट्य, माध्यमाची भाषा ही आत्मसात करून एखादा कलाकार घडला पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता हे त्यांच्या भूमिकेतून आपल्याला दिसून येईल.
1: श्रोते हो, 1978 मध्ये गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र सुरुवातीची काही वर्ष त्यांना मोठी ओळख मिळवून देणारी ठरली नाहीत. 1980 दशकाच्या उत्तरार्धात नानांच्या कारकिर्दीला वेगळी दिशा मिळाली. अंकुश, परिंदा, सलाम बॉम्बे यांसारख्या चित्रपटांमधून त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहू लागला. त्यांच्या आवाजातली कठोरता, चेहऱ्यावरची निर्विकारता आणि वागण्यातला धोकादायक शांतपणा, अभिनयातल्या या कौशल्यांनी नानांनी त्यांच्या पात्रांना एक वेगळीच उंची दिली. प्रहार, तिरंगा, अग्निसाक्षी, क्रांतिवीर हे सिनेमे याचीच उदाहरणं. नानांनी प्रहार द फायनल अटॅक या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं, तसंच लेखन आणि अभिनयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. याबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर.
0: नेहमी नाना पाटेकर म्हटल्यानंतर मेहुल कुमार दिग्दर्शित क्रांतिवीर, तिरंगा अशा चित्रपटांचा उल्लेख होतो किंवा खुद्द नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रहार चित्रपटाचाही आपण नेहमी आवर्जून उल्लेख करतो. या प्रकारच्या चित्रपट, प्रहार चित्रपट हा वेगळ्या पटडीतील होता, परंतु तिरंगा आणि क्रांतिवीर हे देशभक्तीवरचे हिंदी चित्रपटातील मसाला कल्चर ज्याला म्हणतो त्या पटडीतले होते. परंतु नाना पाटेकर यांनी त्याच्यातील आपल्या आक्रमक व्यक्तिरेखातून त्या चित्रपटांना एक वेगळी प्रतिष्ठा, वेगळी उंची प्राप्त करून दिली. आणि या दोन्ही चित्रपटातील त्यांची जी संवाद फेक होती, त्यांचा जो आवाज होता तो जनसामान्यांपर्यंत पोहोचला. म्हणजे नाना पाटेकर हे वेगळ्या भाषेत सांगायचं तर त्या काळातील एक पडदा चित्रपटगृहातील प्रेक्षकांपर्यंत आपण कसे जोडले जावं, आणि त्यासाठी त्यांनी क्रांतिवीर, तिरंगा, प्रहार अशा चित्रपटातून त्यांनी काम केलेलं दिसतं.
1: श्रोते हो, नानांना केवळ गंभीर भूमिका करणारा अभिनेता समजणं ही देखील एक मोठी चूक ठरेल. 2007 आलेल्या वेलकम चित्रपटातल्या उदय शेट्टी या व्यक्तिरेखेतून नानांनी विनोदाची टायमिंग उत्तम साधली. विवा शिरवाडकरांच्या अजरावर नाटकावर आधारित नटसम्राट चित्रपटात नानांनी गणपतराव बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली. रंगभूमीवर आयुष्य घालवलेल्या एका महान अभिनेत्याला वृद्धापकाळात स्वतःच्या माणसांकडून मिळालेली उपेक्षा आणि तरीही कलाकार म्हणून जगण्याची तगमग नानांनी या भूमिकेतून साकारलीच नाही तर अक्षरशः जगली. नानांच्या या वेगळ्या भूमिकेबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर.
0: नाना पाटेकर यांची जी जबरदस्त रेंज आहे ती आपण जर बघायला गेलं तर एका ठिकाणी ते संजय लीला बन्सली दिग्दर्शित खामोशी द म्युझिकल याच्यामध्ये संवाद रहित भूमिका त्यांनी साकारली. तेच नाना पाटेकर आपल्याला राजू बन गया जंटलमन अजीज मेहताच्या सिनेमामध्ये अगदी वेगळ्या रूपामध्ये दिसले. तेच नाना पाटेकर आपल्याला अमोल पालेकर यांचा थोडासा रुमानी हो जाए या चित्रपटामध्ये पुन्हा एक वेगळ्या रूपामध्ये भेटले. म्हणजे आणि नंतरच्या काळामध्ये बघितलं तर अनिस बजमीच्या वेलकम बॅक मध्ये ते कॉमेडी भूमिकेमध्ये दिसले. म्हणजे हिंदी चित्रपटाचा त्यांचा जो पट आहे तो एका बाजूला गंभीरपणे आणि दुसऱ्या बाजूला विनोदी भूमिका सुद्धा आहे. आणि तेच जर आपण मराठी चित्रपटाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर माफीचा साक्षीदार मधले नाना पाटेकर वेगळे, भालू चित्रपटातले वेगळे, सियासन मध्ये त्यांची भूमिका भले छोटी असेल पण त्यातले वेगळे, आणि नटसम्राट म्हणून त्यांनी जो भूमिका साकारली ते नाना पाटेकर पुन्हा आपल्याला एका वेगळ्या पठडीतले दिसतात. म्हणजे नाना पाटेकर यांची भूमिकेतली व्यक्तिरेखेची विविधता, म्हणजे एक नाना पाटेकर आणि अनेक रूप, अनेक व्यक्तिमत्व, अनेक चेहरे, म्हणजे रुपेरी पडद्यावरचे, रंगभूमीवरचे, असं त्यांच्याबद्दल आपण आदराने बोलू शकतो असं आहे.
1: श्रोते हो, नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्वाचा पैलू होता, तो म्हणजे सामाजिक बांधिलकी. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांशी ते जोडले गेले. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्यानं 2015 त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, गावांचा विकास आणि गरजू कुटुंबांना मदत अशा विविध माध्यमातून या संस्थेनं काम केलं. त्यांच्या या कार्याबद्दल अधिक माहिती देत आहेत नाम फाउंडेशन.

0: फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर उदय निरगुडकर.
1: महाराष्ट्रात मागच्या मोठ्या दुष्काळाच्या वेळेला मराठी न्यूज चॅनलचा संपादक म्हणून मी दुष्काळाच्या काही स्टोरीज केल्या होत्या आणि त्या सुमारास नाम फाउंडेशनची स्थापना होत होती. त्या स्टोरीजचा प्रभाव आपल्याला खूप पडल्याचं त्यांनी मला पुढे वारंवार सांगितलं होतं आणि त्या ज्या स्टोरीज केल्या होत्या त्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना तरी खूप मोठ्या प्रमाणावर मदत देखील केली. आमची आधी ओळख होतीच चॅनलवर ते अनेकदा आले होते, विशेष प्रेम होतं. अनेकदा कार्यक्रम आवडल्यानंतर ते जरूर संपर्क करायचे आणि मग त्यांनी नाम फाउंडेशनचा ट्रस्टी होण्यासाठी मला आमंत्रित केलं आणि त्यावेळेला नाना पाटेकर यांचं एक वेगळं रूप मला पाहायला मिळालं. हा माणूस मूलतः शेतकरी होता असं मला वाटतं. अभिनयाची शेती हा एक भाग आहे, प्रत्यक्ष कार्याची शेती तिकडे त्या शेतीत करणं आणि त्याहीपेक्षा माणसांची शेती. आणि नाम फाउंडेशनचं पहिलं कार्य होतं ते विधवांना मदत या स्वरूपाचं होतं. मग ती पहिले आर्थिक मदत होती, त्यानंतर त्यांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे, त्यांना रोजगाराची साधनं निर्माण करणे हे काम त्यात झालं आणि मग त्यात खूप मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं सुरू झाली आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसहभाग, त्या जनसहभागाची मोठी मुवमेंट.

0: आणि नाम फाउंडेशनचं पहिलं कार्य होतं ते विधवांना मदत या स्वरूपाचं होतं. मग ती पहिले आर्थिक मदत होती, त्यानंतर त्यांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे, त्यांना रोजगाराची साधनं निर्माण करणे हे काम त्यात झालं. आणि मग त्यात खूप मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे लोक सहभाग, त्या जनसहभाग अशी एक मोठी मुवमेंट तयार झाली. आणि कमी तिकडे आम्ही या तत्वावर ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडतोय, पावसाची कमी आहे, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात, महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात जिथे इथे दुष्काळ होता तिथे तिथे नाम फाउंडेशनची नाममुद्रा म्हटल्याचं आपल्याला दिसेल. आणि मदत करतानाच एक सूत्र असं होतं की ज्याची गरज अधिक तीव्र त्याला मदत करायची. आणि कामामधली पारदर्शकता विलक्षण होती, प्रत्येक गोष्ट ही बिल देऊन झाली पाहिजे, कोणत्या प्रकारचे कॅश ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये होणार नाही, जे काही व्यवहार असतील ते सगळे लेखा परीक्षण करण्या योग्य असे व्यवहार असतील. आणि संचालक मंडळ अथवा इतर कुणीही त्यातून अक्षरशः चहाचा कप ट्रॅव्हलिंग वगैरे सुद्धा सोडून द्या, चहाचा कप सुद्धा घेतलेला नाही, तो सुद्धा बाहेरून यायचा ही परिस्थिती होती. आणि ती मूल्य त्यांनी इन्कल्टिकेट केलेली माणसंच त्यांच्या आजूबाजूला गोळा झाली. आणि माझं भाग्य त्यांनी मला त्या कामाकरता निवडलं. आणि मग गेले काही वर्ष अक्षरशः खांदाला खांदा लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही कामं उभी करणारी एक टीम नाना पाटेकरांनी कशी उभी केली, ते सगळा प्रवास मी अतिशय जवळून अनुभवलाय. दर महिन्याच्या बोर्ड मिटिंग्स, त्या बोर्ड मिटिंगच्या आधी त्याचा अजेंडा यायचा, त्या अजेंड्यावर आम्ही अभ्यास करून आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह कटाक्ष असायचा. आणि त्या संदर्भात मग ते प्रश्नही विचारायचे की अभ्यास काय झालाय तुमचा, आणि कुठली नवीन सूचना असेल तर त्याचं पहिल्यांदा स्वागत केलं जायचं, प्रत्येकाला विचारून मग अंतिम निर्णय नाना पाटेकर घ्यायचे. एखाद्या गोष्टीला जर आपण विरोध दर्शवला शांतपणे ऐकून घ्यायची मृत्यू. कुठेही मला असं कधी आढळलं नाही की विरोधी मत नोंदवलंय म्हणून त्याची हेटाळणी केली गेली आहे असं कधी दिसलं नाही. मग त्या कामाची इतकी व्याप्ती वाढली, आमचं नाव खूप झालं. अनेक लोकांनी तुम्हाला सांगतो जे अतिशय वृद्ध होते, ज्यांना कोणी पुढे मुलबाळ नव्हतं, अशांनी आपली प्रॉपर्टी नाना पाटेकरांच्या शब्दा खात्यात दान केलेली आहे आणि त्यांनी त्यांची घरं दान केली आहे. दिल्लीमध्ये ऑफिस उघडायचा जेव्हा प्रश्न आला ते अशाच प्रकारे आपल्याला कोणाचं तरी राहतं घर वगैरे अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात मिळाल्या. कॉर्पोरेट सीएसआर खूप मोठ्या प्रमाणात आले, त्यामुळे नाम फाउंडेशनची विश्वासार्हता नाना पाटेकर, मकरनारासपुरे यांची विश्वासार्हता असल्यामुळे कुठेही नाम फाउंडेशनला पैशाची कमी कधी कमी झालेली नाही. आणि पार जम्मू काश्मीरमध्ये शाळा बांधण्यापासून मिल्ट्रीच्या खांद्याला खांदा लावून अनेक गोष्टी करण्यापर्यंत किंवा सीमेवर अनेक एनजीओ होत्या, जशी असीम फाउंडेशन वगैरे आहे, अशा अनेक संस्थानात आणि त्यांची कामं मोठ्या प्रमाणात तिकडे झाली. हे सगळं श्रेय नाना पाटेकर यांच्या नेतृत्वाच आहे. त्यामुळे आज मराठी नाट्य चित्रपट सृष्टीचं जेवढं नुकसान झालंय, मराठी माणसाचं नुकसान झालंय, त्याच्यात समाजसेवेच्या प्रांगणातला एक नंदादीप आज विजला अशी भावना आहे.
1: श्रोते हो, नानांच्या अभिनयाचा गौरव केवळ टाळ्यांनी झाला नाही, पुरस्कारांनीही त्यांच्या कलेला सलाम केला. परिंदा, क्रांतीवीर आणि अग्निसाक्षी या तीन चित्रपटांसाठी 3 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले. त्यात क्रांतीवीरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांचा गौरव झाला. त्यानंतर पद्मश्रीसारखा देशाचा प्रतिष्ठेचा नागरी सन्मानही त्यांना मिळाला. पडद्यावरची भूमिका संपते, प्रयोग संपतो, टाळ्यांचा कडकडाट थांबतो, पण एखाद्या कलाकाराकडून आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर उमटवून गेलेला ठसा मात्र कायम राहतो. नाना पाटेकर यांचा हाच ठसा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्वाची ओळख ठरेल. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, ज्येष्ठ नाट्य सिने अभिनेते नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आज रात्री 8:15 प्रसारित होणार आहे.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: नमस्कार श्रोते हो, आपण सध्या बघतोय की आपल्याकडे हवामानामध्ये होणारा अनपेक्षित बदल आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, रोगराई आहे, त्याचप्रमाणे जनावरांना विषबाधा होत असते, सर्पदंश होत असतो, गंभीर असे अपघात त्यांना होत असतात, विविध संसर्गजन्य साथीचे आजार म्हणजेच घटसर्प, लंपी स्किन आजार यासारखे आजार त्यांना होत असतात। हे सगळं होत असताना आपल्या जनावरांचं नुकसान तर होतच असतं, त्याचबरोबरीने पशुपालकांचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं। आणि मग अशा वेळेला त्यांना आपण एक आधार देणं किंवा आपल्या जनावरांची काळजी घेणं आणि त्यातून दुग्ध व्यवसाय आहे हा कसा चांगल्या प्रकारे होईल आणि नक्कीच यातून त्यांना उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगल्या प्रकारे निर्माण होईल या सगळ्या गोष्टींची गरज असते। तर आता या सगळ्या नैसर्गिक आपत्तीचा विचार केला तर बरेचदा विविध अडचणींचा सामना करावा लागत असतो, त्यांना थोडं आधार मिळावा यासाठी काही गोष्टींची गरज असते। तर यात प्रामुख्यानं राष्ट्रीय पशुधन अभियान जे आहे तर या अंतर्गत पशुधन विमा योजना ही राबवली जात आहे। तर ही पशुधन विमा योजना नेमकी काय आहे, त्यांना संरक्षण कसं मिळतं, काय काय त्याची प्रक्रिया आहे या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अजित हिरवे सरांना। हिरवे सर हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय उपायुक्त ठाणे कार्यालय इथे कार्यरत आहेत। सर नमस्कार।
8: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि बहिणींनो।
7: सर आता आपण या अभियानाबद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीलाच असं सांगा की राष्ट्रीय पशुधन अभियान हे काय आहे नेमकं?
8: राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र शासन पुरस्कृत एक योजना आहे।
7: बरं।
8: आणि या योजनेचा एक घटक आहे पशुधन विमा योजना। पशुधन विमा योजनेमध्ये जे दुधाळ जनावर आहेत विशेषतः दुधाळ गायी, दुधाळ म्हशी आणि शेळ्या, मेंढ्या या जनावरांचा विमा काढणार आहोत। आणि विमा हा 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा ऐच्छिक असेल शेतकऱ्यावर। त्याच्यासाठी विम्याचा जो काय खर्च येणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला केवळ 15% रक्कम त्याचा हिस्सा भरायची।

0: सर आता तुम्ही हे सांगितलं एवढा एवढा अनुदान मिळतं, पण आता हे जे विम्याचं हप्त्याचं जे प्रमाण आहे किंवा एखादं उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही काय सांगाल?
1: अगदी सोपं उदाहरण म्हणजे एका दुधाळ गायीचा जर विमा करायचा असेल तर तिचं साधारण आपण 3,000 प्रति लिटर अशी तिची किंमत ठरवतो, ज्याशिवाय आपण मार्केटमध्ये सध्या तिची काय प्रचलित किंमत आहे ही पण धरून तिची किंमत ठरवतो. दुधाळ गायीची जास्तीत जास्त 70,000, दुधाळ म्हशीची जास्तीत जास्त 80,000 आणि एका शेळीची किंवा मेंढीची जास्तीत जास्त 7,000 अशी किंमत ठरली जाऊ शकते. किंमत ठरवताना विमा प्रतिनिधी, शेतकरी आणि पशुवैद्यक या तिघांचं साधारण एकमताने ती ठरवली जाते.
0: बरोबर.
1: 100 रुपये जर गायीची किंमत आपण धरली तर 100 रुपयामध्ये 1 वर्षाचा विमा काढण्यासाठी 4.3 म्हणजे 4.30 रुपये इतका खर्च येतो. याच्यामध्ये पशुपालकाचा हिस्सा फक्त 65 पैसे आहे.
0: बरोबर.
1: आणि 3.66 रुपये 100 रुपये त्या गायीची किंमत असेल तर तिचा विमा काढण्यासाठी 1 वर्षासाठी फक्त 65 पैसे शेतकऱ्याला भरायला लागतात. 2 वर्षाचा विमा काढायचा असेल तर 7.5% हा विम्याचा दर आहे. 3 वर्षाचा विमा काढायचा असेल तर 10.5% हा विम्याचा दर आहे. म्हणजे जर 7,000 जर शेळी असेल तर तिचा 3 वर्षाचा विमा काढायचा असेल 10.5% आणि जी काही रक्कम होते ती फक्त 110 रुपयामध्ये 7,000 शेळीचा 3 वर्षासाठी विमा निघेल. जर ती गाय 70,000 असेल तर तिचा विमा जर काढायचा असेल तर एकूण हप्ता 7,350 येतो, परंतु शेतकऱ्याला केवळ 1,103 रुपये एवढाच हिस्सा भरायचा आहे. 6,248 3 वर्षाचा विमा काढण्यासाठी त्या गायीचा शासन अनुदान देतं. ही जर दुपटी म्हैस असेल आणि तिची जर किंमत 80,000 असेल तर 3 वर्षाचा विमा काढण्यासाठी 10.5% हा दर आहे. आणि एकूण हप्ता हा साधारण 8,400 येतो, तर 1,260 रुपये फक्त शेतकऱ्याला 3 वर्षाच्या विम्यासाठी त्याला हप्ता भरायचा आहे. ही जी रक्कम आहे ही तर 15% शेतकऱ्याला भरायची आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना विनंती करतो की या योजनेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
0: नक्कीच. म्हणजे हे असं सगळं गणित आहे याचं. तर आता सर एका कुटुंबातील किती पशुधनाचा आपण विमा करू शकतो
1: सद्यस्थितीमध्ये एका कुटुंबात? कुटुंब म्हणजे एका चुलीवर स्वयंपाक करून जेवण करणारा समुदाय अशी डेफिनेशन आहे. एका कुटुंबातल्या जास्तीत 10 कॅटल युनिट म्हणजे 10 दुधाळ गायी किंवा 10 दुधाळ म्हशी किंवा 10 दुधाळ जनावरांचा विमा आपण काढू शकतो. आणि जर त्याच्याकडे शेळ्या किंवा मेंढ्या असतील तर सद्यस्थितीत त्याच्या 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्यांचा विमा काढू शकतो.
0: अच्छा.
1: जे 10 दुधाळ जनावरांचा यामध्ये मोठा शेतकरी असेल आणि त्याच्याकडे जास्ती जनावर असेल तर उर्वरित जनावरांचा पण विमा काढता येतो. परंतु त्याला जी रक्कम होणार आहे 10 जणांच्या वरची जी रक्कम होणार आहे ती त्याला स्वतः भरावी लागेल.
0: बरोबर. आता सर म्हणजे हा विमा जर काढायचा असेल तर यासाठी काय मग पात्रता असणं गरजेचं असतं?
1: सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर अर्जदार हा स्वतः त्या पशुधनाचा मालक असायला पाहिजे, पशुपालक असायला पाहिजे. जे गाय असेल, म्हैस असेल किंवा बकरी आहे, शेळी आहे, मेंढी असेल, त्यांच्या कानामध्ये एक नॅशनल डिजिटल लाईफ स्टॉक मिशन म्हणून आपला प्रोग्राम चालू आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जनावरांच्या कानामध्ये एक आपण युनिक आयडेंटिफिकेशन टॅग लावलेला आहे, बिल्ला लावलेला आहे 12 आकडी. हा बिल्ला त्या जनावरांच्या कानामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी जेव्हा त्याच्या ऑनलाईन जेव्हा इच्छुक म्हणून नोंदणी करेल त्याच्यानंतर विमा प्रतिनिधी जेव्हा त्यांना संपर्क करेल तेव्हा नजीकचा जो पशुवैद्यक आहे त्या पशुवैद्यकाने आरोग्य दाखला देणं आवश्यक आहे. तो जनावर सुदृढ आहे.
0: बरोबर.
1: काय जी परिगणना होईल त्या जनावराचं जे बाजार किंमत ठरली जाईल त्याच्यावर जो विमा हप्ता ठरला जाईल 1 वर्षासाठी असेल, 2 किंवा 3 वर्षासाठी शेतकरीचा हिस्सा आहे तो त्या शेतकऱ्याला भरणं गरजेचं आहे. आणि त्या जनावराचा पूर्वी कुठच्या अन्य योजनेमध्ये विमा असता कामा नाही.
0: अच्छा.
1: प्रमुख अटी आहेत.
0: बरोबर. आता सर यासाठी मग विमा कंपनीचं जे पोर्टल आहे तर ते कसं वापरायचं आणि अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रामुख्यानं कशी आहे? मग
1: मी सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना सांगू इच्छितो की त्यांनी जो नजीकचा पशुवैद्यक दवाखाना आहे तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी त्यांनी संपर्क साधावा.
0: बरोबर.
1: पशुधनाची सर्वप्रथम नोंदणी करून घ्या, तपासणी करून घ्या. त्यांना त्यांचा जो प्रस्ताव करायचा आहे, त्या इच्छुक आहेत, हा त्यांना ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करताना त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: अँड्रॉइड फोन आहे आणि त्या अँड्रॉइड फोनवर ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीनी एक ऍप तयार केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे अत्यंत फ्रेंडली ऍप आहे, वापरण्यास अत्यंत सोपा असं ऍप आहे.
0: बरोबर.
1: त्या ऍपचं नाव आहे सारस, SARUS सारस ऍप्लिकेशन. तर अँड्रॉइड ऍपमध्ये पशुपालकांनी पहिल्यांदी प्ले स्टोरला जायचं, त्याच्यानंतर ते जे सारस ऍप्लिकेशन आहे ते सर्च करायचं, शोधायचं. ते आल्यानंतर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं.
0: बरोबर.
1: इन्स्टॉल केल्यानंतर ना ते ऍप वेगवेगळ्या मान्यता मागतं.
0: अच्छा.
1: सर्वात प्रथम ते मान्यता

0: कळेल की तुमचं लोकेशन काय, तुम्ही कुठे आहात,
1: बरोबर,
0: तुमचं ठिकाण, लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड ते मागेल, त्याला मान्यता द्यायची, अप्रूव्हल द्यायचं. त्याच्यानंतर तो ऍप विचारेल आम्ही या ऍपवर फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो का, त्याला पण मान्यता द्यायची. त्याच्यानंतर ते ऍप विचारेल की आम्ही तुम्हाला ह्याच्यावर सूचना संदेश पाठवू का, नोटिफिकेशन पाठवू का, त्याला सुद्धा तीन मान्यता द्या. ह्या तीन मान्यता दिल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल, त्याच्यामध्ये इंटरमिडिएटरी म्हणजे मध्यस्थ, शेतकरी म्हणजे फार्मर, पेन्शनर निवृत्त, आणि एक CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर, असे चार त्यात पर्याय असतील. त्याच्यापैकी फक्त एक पर्याय सध्या चालू आहे, शेतकरी. तर शेतकऱ्यांनी स्वतः, मी शेतकरी आहे म्हणून तो पर्याय निवडायचा, फार्मर म्हणून. फार्मर म्हणून त्यांनी निवडल्यानंतर तो त्या फार्मरचा, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर विचारेल. मग त्या शेतकऱ्यांनी त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर तिथे भरायचा आहे. तो भरल्यानंतर तिथे एक कॅप्शा येईल की आय एम नॉट रोबोट कॅप्शा. मग तो कॅप्शा शेतकऱ्यांनी भरला की त्या शेतकऱ्याला एक OTP त्याच मोबाईल नंबर लागेल, की हा मोबाईल नंबर त्याचा स्वतःचा आहे. हा OTP त्यांनी भरायचा. मग त्याला एक दुसरं इंटरफेस ओपन होईल, सेल्फ रजिस्ट्रेशन, स्वतःची नोंदणी करण्याचं. मग आता स्वतःचं सेल्फ रजिस्ट्रेशन आल्यानंतर सगळ्यात पहिला त्याला येईल आधार नंबर. मग त्यांनी त्याचा आधार नंबर त्याच्यात टाकायचा. त्याच्यानंतर सेंट्रल KYC CKYC विचारलं जाईल, ते काय गरजेचं नाहीये भरणं. त्याच्यानंतर त्याचं संपूर्ण नाव त्याला लिहायचं, फुल नेम, जसं आधार कार्डवर आहे तसंच त्यांनी नाव लिहायचं. त्यानंतर त्याला विचारेल फादर्स नेम, ते त्यांनी त्याच्यात भरायचं. त्याची जन्मतारीख विचारेल, ती त्यांनी स्वतःची भरायची. त्याचं जेंडर विचारेल, तो स्त्री आहे का पुरुष आहे. त्याच्यानंतर त्याचा डिटेल ऍड्रेस साठी ओपन होईल. मग डिटेल ऍड्रेस भरताना सगळ्यात पहिल्यांदा राज्य विचारेल. मग महाराष्ट्र निवडायचं, जिल्हा आपला जो आहे तो जिल्हा निवडायचा. ब्लॉक विचारेल म्हणजे आपला तालुका निवडायचा. विलेज विचारेल, विलेज सुद्धा ड्रॉपलाईन लिस्ट आहे, तर तिथे आपलं सापडलं तर ठीक आहे, नाही तर आपल्या विलेजचं नाव टाईप केल्यानंतर आपोआप ते गाव येतं. ते त्यांनी निवडायचं. प्लॉट नंबर म्हणजे आपला साधारण कुठचा एरिया आहे तिथला लँडमार्क तिथे टाकायचा आहे. आणि पिन नंबर विचारेल. पिन नंबर टाकल्यानंतर तो फॉर्म त्यांनी सबमिट करायचा. फॉर्म सबमिट केल्यानंतर डाटा सबमिटेड सक्सेसफुली, तुम्ही भरलेली माहिती ही सफलतापूर्वक नोंद झालेली आहे असा त्याला एक संदेश येईल. त्यानंतर मग एक दुसरे इंटरफेस ओपन होईल, लीड जनरेशन. लीड जनरेशन म्हणजे मी इच्छुक आहे ही याच्यासाठी एक लिंक तयार होईल, म्हणजे त्याची नोंद आता मी इच्छुक आहे म्हणून विमा कंपनीकडे जाईल. ही जी विमा कंपनी आहे, ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, ज्यांचं हे ऍप आहे सारस, त्यांच्याकडे एक इच्छुक असल्याचा मेसेज तयार होईल. की मग ते विचारतील कोणत्या प्रकारे, तर मग त्यात कॅटल इन्शुरन्स म्हणून निवडायचं आहे. कॅटल इन्शुरन्स मध्ये काऊ, बफेलो, गोट हे जेव्हा तो निवडेल, मग त्यानंतर सबमिट रिक्वेस्ट, तुमची जी काय विनंती आहे ती सादर करा म्हणून येईल. ती नोंदवल्यानंतर एक परमनंट एक नोंदणी क्रमांक तयार होईल. तो नोंदणी क्रमांक आणि तारीख शेतकऱ्यांनी जपून ठेवायची आहे. हे लीड जनरेशन झाल्यानंतर विमा कंपनीला हा मेसेज जाईल. विमा कंपनीचा प्रतिनिधी शेतकऱ्याशी संपर्क साधेल आणि तेथील पशुवैद्यक, विमा कंपनी तिघ जण तिथे एकत्र भेट देतील. शेत जनावराची पाहणी करतील, त्याचा सगळ्या बाजूनी फोटो घेतील, कानाचा बिल्लाचा फोटो घेतील, त्याचा आरोग्य दाखला घेतील, बाजार भाव आणि किंमत ठरवतील. आणि मग त्याचं परिगणना होईल की एक वर्षासाठी दोन किती, तीन वर्षाचा विम्याचा हप्ता किती होईल. आणि मग तो शेतकरी तो विमा हप्ता विमा कंपनीला भरल्यानंतर त्याची पॉलिसी तयार होईल विम्याची. ती पॉलिसी शेतकऱ्याला याच ऍपवर स्वतःला त्याची दिसू शकेल. अशा प्रकारे हे अधिकृत असं ऑनलाईन पोर्टल आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचं. यानुसार शेतकऱ्याला नोंद करायची आहे.
1: म्हणजे ही अशी सगळी प्रक्रिया,
0: ही अशी जनावराचा विमा काढण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल वापरून करावयाची प्रक्रिया आहे.
1: आता सर, म्हणजे अर्ज जेव्हा करणार शेतकरी, तर यासाठी मग काय आवश्यक जी कागदपत्र काही लागत असतील तर ती कोणकोणती आहेत?
0: सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्याचं स्वतःचं ओळखपत्र, जे आधार आपण कार्ड म्हणूया. दुसरं त्याचा पत्त्याचा पुरावा. त्याच्यानंतर त्याच्या बँकचा अकाउंट नंबर, IFC क्रमांक तो महत्वाचा आहे. त्याचा मोबाईल क्रमांक स्वतःचा महत्वाचा आहे. पशुच्या कानामध्ये जसं मगाशी सांगितलं मी, डिजिटल NDLM जो 12 आकडी UID क्रमांक आहे, युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक, तो बिल्ला असणं आवश्यक आहे. पशुवैद्यकाने स्वास्थ्य प्रमाणपत्र आणि त्याचं मूल्यांकन केल्याचा दाखला आहे तो महत्वाचा आहे. ज्याच्यामध्ये त्या जनावरची जात, वय, त्याचं दूध उत्पादन याची सगळी माहिती असेल, भविष्यात गरज लागू शकते म्हणून शेतकऱ्याला एक नामनिर्देशित व्यक्ती त्याच्यामध्ये माहिती द्यायची
1: आहे.
0: की कधी कधी आपल्याला एखाद्या आपत्तीमध्ये शेतकरी आणि पशुधन दोघांचंही
1: नुकसान होऊन
0: झालेलं असतं, मग अशा वेळी त्याच्या नामनिर्देशित व्यक्ती त्याची माहिती भरायची असते आणि त्याचं
1: नॉमिनी
0: म्हणून आणि त्याचा आधार.

0: नंबर
1: हे आवश्यक आहे,
0: हे आवश्यक आहे.
1: आपल्याकडे जे पशुधन आहे त्याचा समजा काही कारणाने मृत्यू झाला तर मग विम्याचा दावा करावा लागतो, तर तो कसा करायचा? मग
0: विम्याचा दावा करण्यासाठी शेतकऱ्याला सगळ्यात पहिलं त्याला आजारी जेव्हा दिसतं तेव्हा त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकाला बोलवून किंवा तिथे घेऊन जाऊन त्या जनावरावर उपचार करणं गरजेचं आहे. त्याची कुठेतरी माहिती जतन करणं गरजेचं आहे की त्याला काय आजार झालेला आहे, त्याला काय उपचार चालू आहेत.
1: जर लिखित स्वरूपात असेल
0: हा म्हणजे ते रेकॉर्ड आपल्या पशुवैद्यकडे मेंटेन केलं जातं, त्याला कोणतं लसीकरण केलं जातं त्या लसीकरणाचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. कारण काही रोग असे आहेत की त्या रोगांना आपण लसीकरण करत असतो आणि चुकून त्या रोगानी जर ते जनावर मयत झालं तर त्याचं लसीकरण केलेलं असेल आणि तर मयत झालं तर त्याला लाभ मिळू शकतो. परंतु जर एखादा आजार आहे ज्याचं लसीकरण आहे आणि त्यांनी लसीकरण केलेलं नाही जाणीवपूर्वक, त्याचे उपचार केलेले नाहीत, त्याचं निग्लिजन्स कुठे दिसता कामा नये, त्यांनी वेळीच त्याच्यावर आधीच उपचार केले पाहिजे, त्यांनी त्याचं वेळोवेळी लसीकरण करून घेतलं पाहिजे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे, त्याचं जतन करून ठेवलं पाहिजे. तसं पशुवैद्यकाकडे राहतच शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःच ठेवलं पाहिजे. उपचार करून सुद्धा ते जनावर मयत झालं तर साधारण 24 तासाच्या आत त्यांनी विमा कंपनीला तार करावी, ईमेल करावा,
1: लगेच
0: संपर्क साधून त्यांना कळवायचं आहे. त्यांनी 24 तासाच्या आत विमा कंपनीला त्याची सूचना केली पाहिजे की माझं या क्रमांकाचं जनावर मयत झाले, त्याची पॉलिसी क्रमांक ही आहे
1: बरोबर
0: आणि त्याचा कानातला बिल्ला क्रमांक आहे. त्याशिवाय त्यांनी नजीकच्या डॉक्टरला पण बोलवून त्यांना कळवलं पाहिजे आणि त्या जनावराचं त्यांनी छविच्छेदन करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: मयत जनावराचा जर कानातला बिल्ला नसेल तर त्याला भरपाई मिळू शकत नाही. हा त्याचा कानातला अखंड बिल्ला विमा कंपनीला मयत जनावराचा जेव्हा दावा अर्ज करतो तो शेतकरी तेव्हा त्याला द्यावा लागतो.
1: बरोबर.
0: तर कदाचित एखाद्या जनावराचा मृत्यूपूर्वी बिल्ला पडला असेल किंवा निघाला असेल तर त्यांनी विमा कंपनीला कळवून डॉक्टरांना कळवून नवीन बिल्ला मारून घ्यावा, त्यानुसार नवीन पॉलिसी ज्याच्यामध्ये नवीन बिल्ला क्रमांक आलाय ती त्यांनी प्राप्त करून घेतली पाहिजे. तसं हे काम विमा कंपनीचं सुद्धा आहे की त्या जनावराला नवीन बिल्ला मारल्यानंतर नवीन पॉलिसी सुधारित पॉलिसी देणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: कारण तोच बिल्ला मॅच व्हायला पाहिजे, आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे की त्याच बिल्ल्याचं नाव मयत झालेलं आहे. ज्याशिवाय शविच्छेदन करतानाची छायाचित्र, मयत जनावराचं छायाचित्र, प्रतिष्ठित जे नागरिक आहेत गावातील सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांचा एखादा पंचनामा त्यांनी ठेवायला पाहिजे की माझं हे जनावर मयत झालेलं आहे. 24 तास त्यांनी वाट पाहावी की विमा कंपनीचा कोणता प्रतिनिधी त्याची शहानिशा करायला किंवा पडताळणी करायला येतोय का. शविच्छेदन तर करून घेणं गरजेचं आहे. शविच्छेदन केल्यानंतर त्याचा कानातला बिल्ला काढून घ्यायचा आहे, त्याला खोल खड्ड्यामध्ये शास्त्रोक्तपणे दफन करायचं आहे आणि दावा अर्ज करताना तो विमा प्रतिनिधी आणि पशुवैद्यक त्याला मदत करणार आहेत. हा दावा अर्ज सुद्धा त्याला ऑनलाईन करायचा आहे. त्याच्या शविच्छेदन अहवाल, त्याचा बिल्ला क्रमांक, त्याची पॉलिसीची झेरॉक्स, त्याचे बँकचे डिटेल्स, त्यांनी जर उपचार केले असेल तर उपचाराचा दाखला, लसीकरण केलं असेल तर लसीकरणाचा दाखला, मृत्यूचं नक्की कारण काय, आणि हा सर्व दावा अर्ज ऑनलाईन सुद्धा त्याला अपलोड करायचा आहे आणि ऑफलाईन सुद्धा विमा प्रतिनिधीकडे सादर करायचा.
1: बरोबर.
0: विमा कंपनी 15 दिवसाच्या आत तो दावा अर्ज मान्य करून त्यांना जी विम्याची रक्कम आहे, विमा भरपाईची रक्कम, की तो शेतकरी लहान आहे, शेतकऱ्याला दुसरं जनावर विकत घ्यायला पाहिजे तर त्याचा उपजीविकेचं साधन शाश्वत राहील, तर त्याला 15 दिवसाच्या नवीन जनावर खरेदी करण्यासाठी विम्याची रक्कम त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये थेट जमा करतं डीबीटी 15 दिवसाच्या आत. जर त्यांनी विमा कंपनीने केले नाही तर 12% व्याजाविनी विमा कंपनीला शेतकऱ्याला भूर्दंड द्यावा लागतो. या प्रकारे पशुधन मृत झाल्यानंतर त्याला दावा करायचा आहे.
1: बरं. आता सर विमा भरपाईसाठी ज्या काही बाबी आहेत तर त्यामध्ये काय काय असणं आवश्यक आहे? म्हणजे
0: एकदा आपण विमा काढतो पण काही गोष्टी शेतकरी स्वतःकडे माहिती ठेवत नाही, तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी महत्वाच्या गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजेत की त्याचा विमा कधीपासून सुरू झाला. साधारण अपघात झाला जनावराचा तर विमा ज्या दिवशी तो निघतो त्या दिवसापासूनच अपघातात त्याला विम्याची भरपाई मिळू शकते. परंतु अन्य कारणांनी जर ते मयत झालं जनावर तर मात्र 15 दिवसात ते मयत होता कामा नये. जर ते विमा काढल्यानंतर 15 दिवसातच ते मयत झालं तर विमा कंपनी असं गृहीत धरते की ते जनावर विमा काढण्यापूर्वीच आजारी होतं, त्याला आपण विंडो पिरियड म्हणतो. त्याचं संरक्षण हे 15 दिवसानंतर सुरू होतं. ह्याच्यामध्ये अपवाद आहे की अपघात, पण अपघातात जर जनावर मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्यांनी FIR पोलीस स्टेशनला दाखल करावा. शॉक लागलेला असेल, एखाद्या वाहनाचे धडक असेल, काही अपघात असेल तर त्यावेळी FIR हा विमा कंपनीला लागतो. त्या शेतकऱ्यांनी त्याची माहिती ठेवायला पाहिजे की माझा नक्की विमा कालावधी कधीपासून कधीपर्यंत आहे.

0: हा
1: विमा जो कालावधी संपण्याच्या पूर्वीच त्यांनी पुन्हा नवीन विमा काढणं गरजेचं आहे, नाहीतर त्याला असं वाटणार की हा विमा माझा कॅरी फॉरवर्ड होईल पुढे, तर होणार नाही. नैसर्गिक मृत्यू, अपघात, रोग किंवा इतर कारणांसाठी कोणत्या कोणत्या कारणांसाठी मला संरक्षण मिळणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर एखाद्या जनावराची जाणीवपूर्वक कत्तल केली गेली तर अशा वेळी त्याला विमा संरक्षण मिळत नाही. जिथे जाणीवपूर्वक त्या जनावराला इजा केले आणि ते मयत झालं, एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये विमा कंपनी त्याचा दावा नाकारू शकते, हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विमा काढलाय म्हणून त्याला संपूर्णपणे ते पैसे मिळतीलच असं नाहीये. केवळ संरक्षण कवच आहे की
0: कुठलं कारण नेमकं आहे हे बघूनच
1: ते जस्टिफाय होणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या जनावराचं किती मूल्य आपण ठरवलेलं आहे, त्याची किती भरपाई मिळणार आहे हे शेतकऱ्यांनी नीट माहिती असलं पाहिजे. अशी जी किंमत जर विमा कंपनीने 70,000 ठरवलेली आहे पण तो शेतकरी म्हणा असेल माझी 1.5 लाखाची म्हैस आहे, तर त्याला हे माहिती पाहिजे की माझी म्हैस जरी 1.5 लाखाची असेल तरी जास्ती जास्त विमा कंपनीने ठरवलेली किंमत ही तसं म्हैशीसाठी 80,000 आहे, गाईसाठी मॅक्झिमम किंमत कमाल मर्यादा 70,000 आहे. तर हे एक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की माझी नक्की म्हैस किती रुपयाला संरक्षित आहे. पशूच्या कानातला जर टॅग हरवला पडला तर त्यांनी वेळीच तो पुन्हा मारून घ्यायला पाहिजे. टॅग नसेल तर त्याला विमा दावा मिळत नाही. जसं मगाशी सांगितलं तसं त्यांनी विम्याचं नूतनीकरण आहे ते वेळीच करून घ्यावं.
0: आता सर हे तुम्ही सांगितलं पण काही वेळेला वीज पडते किंवा सर्पदंश होतो किंवा विषबाधा होते, तर मग या अशा परिस्थितीमध्ये विमा मिळू शकतो?
1: हो, विमाचं जे हे कवच आहे हे नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडणे, पूर आला किंवा दुष्काळ परिस्थिती आहे किंवा एखाद्या ठिकाणी विषबाधामुळे काही जनावरं मेली किंवा एखादा संसर्गजन्य रोग आहे किंवा एखादा साथीचा रोग आहे ज्याच्यामध्ये लसीकरण होत नाही असा रोग, तर अशा वेळी म्हणजे लंपी रोग आहे किंवा अशा काही रोगामध्ये त्यांनी उपचार केले, लसीकरण केलेत पण त्याला परत रोग झालेला आहे तरी त्याला नुकसान भरपाई मिळू शकते.
0: आता सर हे सगळं आपण बोललो की कसं विम्याचं काय प्रक्रिया आहे किंवा कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पशुपालकांनी काय काय बघायला हवं, परंतु तरी सुद्धा काही वेळेला त्यांना अडचणी येत असतात, तर मग अशा वेळेला पशुपालकांनी कुठे संपर्क साधायला हवा, काय सांगाल?
1: पशुपालकांनी सर्वात प्रथम म्हणजे त्याच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या 2-4 गावांमध्ये एक आमचा प्रत्येक ठिकाणी एक पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे, त्या चिकित्सालयाच्या डॉक्टर आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आमचा तालुका पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय आहे, जे पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभाग आहे तिथे संपर्क साधावा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. याशिवाय 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकते.
0: सर तुम्ही आता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जी पशुधन विमा योजना आहे याविषयी मार्गदर्शन केलंय, पण जाता जाता एक पशुपालकांना एक आवाहन करायचं असेल तर काय सांगाल तुम्ही?
1: मी सर्व पशुपालकांना असं आवाहन करतो की ही जी योजना भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे ही खूप महत्वाची योजना आहे. मोटरसायकल चालवताना डोक्यामध्ये हेल्मेट लावावी, कार चालवताना आपण सीट बेल्ट लावावा, कारण अपघात कधी होऊ शकतो आणि अपघातात जर हेल्मेट किंवा सीट बेल्ट असेल तर कमीत कमी इजा होईल.
0: तसंच सुरक्षितता महत्वाची.
1: तसंच आपण जो व्यवसाय करतोय अल्पभूधारक आहोत, व्यवसाय करताना सर्व शाश्वत नाहीये की 1+1=2 होईल, हे बायोलॉजिकल सायन्स आहे. तर अचानक सर्पदंश होऊ शकतो, विषबाधा होऊ शकते, एखादी वीज पडू शकते, शॉक लागू शकतो, कोणत्या प्रकारे पशुधन आपलं आजारी पडू शकतं आणि त्याच्यामध्ये दगावू शकतो. आपण एक छोटे पशुपालक आहोत, अशा वेळी जर आपलं जर जनावर दगावल्याने आपलं जर आर्थिक नुकसान झालं तर आपल्याला जर विमा संरक्षण असेल तर आपण त्या विमा संरक्षणातून नवीन जनावर खरेदी करून आपण पुन्हा त्याच्यात जोमाने उभे राहू शकतो आणि आपला जो व्यवसाय आहे सस्टेनेबल म्हणजे त्याला कोणत्याही बाधा न येता चालू ठेवू शकतो. जास्तीत जास्त सोपी आणि एकदम फ्रेंडली आणि जास्तीत जास्त अनुदान असलेली पशुधनाच्या विम्याची योजना भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने पशुपालकांसाठी आणलेली आहे. पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याशी संपर्क साधावा.
0: सर एकंदरीतच या अभियानांतर्गत जी ही पशुधन विमा योजना आहे याविषयी अतिशय छान मार्गदर्शन तुम्ही केलं. कशी प्रक्रिया आहे, ऑनलाईन हे जी माहिती कशी तुम्ही भरणार आहात, म्हणजे तुम्हाला जर त्याचं स्टेटस बघायचं

0: असेल तर ते सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे की
1: हो
0: आता आपण जो अर्ज केलाय त्याचं कुठपर्यंत आपण गेलो आहे काय, या सगळ्याच गोष्टी या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत.
1: त्याची
0: तर
1: पॉलिसी त्याला बघता येईल,
0: हां
1: त्याचा दावा केला असेल तर दावा सुद्धा त्याला पाहता येईल, त्याची काय आता सध्या काय स्टेटस आहे ते सुद्धा त्याला पाहता येणार आहे.
0: या सगळ्याच दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण आहे. तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यायला हवा. आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद.
2: दवल्या माझ्या

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
4: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
5: त्याच आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालय दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. विविध कारणांसाठी होणाऱ्या दंडाची रक्कम 25,000 रुपयांवरून कमी करून 10,000 रुपये करायला परिषदेनं मान्यता दिली. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही. जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार परिषदेनं काढून घेतले. कोणाला अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. उशिरा कर विवरणपत्र दाखल करणं किंवा चुकीचं दाखल करणं किंवा उशिरा कर भरणाऱ्यांकडून केवळ वसुली केली जाईल, त्यांच्याकडून व्याज आकारलं जाईल, दंड होईल, याशिवाय इतर काहीही कारवाई होणार नाही असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जातील. आयकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल. कोणालाही भेटण्याची गरज पडणार नाही अशी प्रणाली सरकार आणणार आहे. सध्या विविध राज्यांमध्ये व्यवसाय असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक करदात्यांसाठी ही प्रणाली 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजच्या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले आहेत. हीच नव्या जीएसटी प्रणालीची सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. परकीय भूमीतून होणारी सायबर फसवणूक तसंच डीप फेकच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी जागतिक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, टेलिकॉम कंपन्या आणि वित्तीय संस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत इंडिया मोबाईल काँग्रेसला ते संबोधित करत होते. सायबर फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीला कोणत्याही सीमा कळत नाहीत. फोन आणि नेटवर्कची सुरक्षितता हे आपलं पहिला प्राधान्य आहे असं मोदी यांनी सांगितलं.
2: एक सामान्य नागरिक प्रोटोकॉल या आर्किटेक्चर की भाषा में नहीं सोचता, उसके लिए ट्रस्ट बहुत अहम है. जब उसको फोन पर आए उसे पता हो कि कॉल कौन कर रहा, जब मैसेज आए तो उसे पता हो कि वह असली है या फेक, जब पेमेंट हो तो उसे विश्वास हो कि उसका पैसा सुरक्षित है, जब वह किसी फॉर्म में अपना डेटा दे तो उसे विश्वास हो कि उसका डेटा सुरक्षित है.
1: आजच्या युगात मोबाईल हे फक्त संपर्काचं साधन राहिलं नसून शासन आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणाचा महत्वाचा मार्ग झाला आहे. आणि त्यामुळे सायबर धोक्यांविरोधातले उपाय बळकट करणं आणखी आवश्यक झालं आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासंदर्भातला मसुदा 1 महिन्यात प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या क्षेत्रातली सुरक्षा, डीप फेक, कौशल्य विकास आणि मानव प्रथम या मुद्द्यांवर या मसुद्यात भर असेल असंही त्यांनी सांगितलं. डीप फेक ही आजच्या समाजातली एक मोठी समस्या असून त्यांचा दर्जा दिवसेंदिवस

दिवस आणखी उत्तम होत आहे. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, यामुळे त्यांची दिशाभूल होते. हा धोका त्यांनी अधोरेखित केला. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या एकंदर 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. बँक भरतीसाठीच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार देणारी टोळी सीबीआयनं उघड केली आहे. या टोळीचा सदस्य असलेल्या जीएसटी निरीक्षकासह 4 मुख्य सूत्रधारांनाही अटक केली आहे. सार्वजनिक परीक्षांच्या प्रक्रियेत हे आरोपी प्रत्यक्ष परीक्षार्थी म्हणून उपस्थित राहून लेखी परीक्षा तसंच मुलाखतीसह निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सहभागी होत होते. या प्रकरणी आयबीपीएस अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं तक्रार दाखल केली होती. त्यावर दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढवण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष CS शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.5% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज 1045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. निफ्टी 371 अंकांची घट नोंदवून 22,232 अंकांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या पलीकडे गेले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या बनावट पत्राची दखल घेतली जाऊ नये असं रेल्वे बोर्डानं सगळ्या विभागांना कळवलं आहे. दुर्गा पूजेच्या सणापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसबद्दल अद्याप अधिकृत पत्र जारी झालेलं नाही. व्हायरल पत्राच्या आधारावर कोणतीही रक्कम कर्मचाऱ्यांना देऊ नये असं रेल्वे बोर्डानं स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाए, राजू बन गया जंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारनं 2013 त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं होतं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोणजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यादृष्टीनं त्यांची ऑटोग्राफी ऑफ रेड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स, इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूपं निर्माण करणाऱ्या त्यांच्या धाडसी आणि कल्पक साहित्यकृतींसाठी त्यांना या पुरस्काराच्या मानकरी म्हणून निवडल्याचं पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे.
देशातल्या ग्रामीण भागातले क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज केली. या लीगचं आयोजन पुढच्या फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागीसाठी नोंदणी

0: पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आता आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे आपण केवळ एक रंगकर्मी गमावला नाही, तर सामाजिक क्षेत्रात तळमळीनं काम करणारा एक कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना दिग्दर्शक उमेश कुलकर्णी म्हणाले,
2: देऊळच्या वेळेला नाना पाटेकरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्या वेळेला त्यांच्याबद्दलचं पूर्ण जे वलय होतं त्याच्याचबरोबर त्यांचा अभिनयाचा जो प्रकार होता, ज्या पद्धतीने ते पूर्ण समरस होऊन काम करायचे, ते इतकं त्यांच्या भूमिकेविषयी जागरूक तर होतेच पण त्याच्याविषयी ते खूप जास्त काम करायचे. एक एक वाक्य वरती त्यांनी काम केलेलं असायचं आणि एक माणूस म्हणून त्यांच्यामध्ये असलेली जी अनप्रेडिक्टॅबिलिटी होती ती होती, पण त्यांच्यामध्ये काहीतरी सच्चेपणा होता तो पाहायला मिळाला त्या सगळ्या काळामध्ये. आणि एक प्रकारे लहान मुलासारखं पण होतं, त्यांना अत्यंत आस्था होती समाजाबद्दल आणि ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल ही या सगळ्या स्टार मंडळींची असते त्याच्यापेक्षा पूर्ण भिन्न अशी जीवनशैली त्यांनी स्वीकारली होती. त्यांच्या फार्म हाऊसवरती सुद्धा त्यांना भेटण्याचा अनेक वेळेला योग आला आणि त्या सगळ्यामध्ये त्यांचं युनिकपणा जो होता, अशा पद्धतीचा माणूस मराठीमध्ये असणं, अशा पद्धतीचा कलाकार मराठीमध्ये आहे आणि त्यांनी त्यांच्याबरोबर काम करता आलं याचं मला खूप आनंद आहे आणि त्यांना सद्गती लावो ही मनापासून प्रार्थना.
1: गायक आणि संगीतकार अजित परब यांनी नानांना या शब्दात आदरांजली वाहिली.
3: नाना काका गेल्याची बातमी सकाळी सकाळी मिळाली आणि नट सम्राटमध्ये खरंच मला तिच्याबरोबर काम करायची संधी मिळाली महेश दादामुळे. मी अभिनेता नसतानाही काम केलं, पाटेकरांच्या मुलाचं काम केलं त्या चित्रपटात आणि त्याचं संगीतही माझं होतं. आठवणी खूप येतात माणूस गेल्यावर, पण खरंच अचानक ही बातमी आली आणि शब्द सुचत नाही. पण सेटवर आम्ही खूप गमती जमती करायचो आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नात्या सर्व आपुल्या हे जे गाणं आहे त्या चित्रपटातलं, शिरवाडकरांची कविता आहे, ती खरं तर मी कॉलेजमध्ये असताना कंपोज केली होती आणि सेटवर आम्ही असंच गप्पा मारत असताना मला नाना काका म्हणाले की अरे आजा काहीतरी तुझं काहीतरी का, आणि मी कविता गायलो आणि ते म्हणाले अरे काय छान कविता आहे आपण घेऊया फिल्म मध्ये. आणि त्यांच्यामुळे खरं तर ही कविता चित्रपटात आली, त्यामुळे मला त्याची एकदम आठवण झाली आणि खूप आठवणी आहेत. आणि एवढा काय म्हणतो ग्राउंडेड माणूस होता खरं तर. एरवी अशी कधी फार भेट व्हायची नाही, पण कधी काही ऐकलं माझं चांगलं की अगदी कौतुकाने नेहमी फोन करायचा, अरे आजा तुझं ते गाणं ऐकलंय काय, किती गायलायस की केलंयस, नेहमी कौतुकाने फोन करायचे, भेटले की अगदी प्रेमाने वागायचे. आणि एवढी फिटनेसची आवड होती त्यांना, व्यायाम करायचे आणि त्यांची लाईफस्टाईलही अतिशय साधी साधं राहणीमान होतं. सगळं एवढं कमवल्यानंतरही अगदी मनापासून खरा माणूस होता. त्यांच्या जे मनात असायचं तेच ओठावर असायचं, त्यामुळे कौतुकही मनापासून करायचे. आणि मला नटसम्राटच्या सेटवर एकदम अरे किती घाणेरडा ऍक्टर आहेस रे तू परबा, तर ते त्यांच्या जे मनात असायचं ते त्यांच्या ओठावर असायचं. त्यामुळे अशी माणसं फार कमी असतात जगात आणि त्यापैकी एक नाना काका होता आणि नेहमीच तो स्मरणात राहील एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून. त्यामुळे माझ्याकडून खूप मनापासून विनम्र श्रद्धांजली आहे त्यांना. धन्यवाद.
1: ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांनी आपल्या भावना अशा व्यक्त केल्या.
4: आज सकाळी सकाळी अविश्वसनीय अशी बातमी कळाली. काय काय दिवस

0: आयुष्यामध्ये असे असतात की ते दिवस आपण विसरू शकत नाही, कारण त्या दिवशी ती बातमी आपल्याला कळालेली असते. आयुष्य हे ऍब्सर्ड असतं हे मी खूप पुस्तकातून वाचलेलं आहे, परंतु ऍब्सर्ड आयुष्य सुद्धा आपल्याला अपरिहार्यपणे जगावं लागतं. नाना अपरिहार्यपणे व्यायाम करायचा, नाना अपरिहार्यपणे बलदंड होता, नाना अपरिहार्यपणे ऍरोगंट होता. आणि इतका ऍरोगंट त्यांचा त्याचा म्हणजे नाना याला नानाला आदरार्थी बोलावं की एकेरी बोलावं इतका तो मनमोकळा होता. काही वर्षांपूर्वी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी घर घ्यायचा पहिला प्रयत्न केला स्वतःचं घर, तेव्हा इतकी मोठी रक्कम काही कमी पडत असलेली कशी कोण देणार असा प्रश्न पडलेला होता आणि ते दिवस खूपच हलाकीचे होते. आणि अचानक मला आठवलं की काही महिन्यांपूर्वी नानानं फोन केला होता आणि विचारपूस केली होती कसा आहेस बरा आहेस ना वगैरे वगैरे वगैरे, आणि मला काय काय काय काय त्याने विचारलं होतं काय चाललंय वगैरे वगैरे वगैरे, आणि मी खूप आनंदी झालो. मला त्याची आठवण आली आणि मी त्याला अडचण सांगितली आणि मला अजून आठवतंय 1 जानेवारी 2004 बहुतेक मला त्याने घरी बोलवलं आणि मला आवश्यक असलेल्या सर्व रकमेचा चेक दिला सकाळी सकाळी 8 वाजता. म्हणजे तुम्ही विचार करा 31 च्या रात्री मी अस्वस्थपणे आपल्याला पैसे मिळणार नाहीत उद्याचा दिवस शेवटचा आहे असं सगळं घेऊन मी जगत होतो आणि नानाने मला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला आवश्यक असलेल्या पैशांचा चेक दिला. मी बाहेर आलो रिक्षात बसलो पहिला फोन बायकोला केला आणि मी पहिल्यांदा जेव्हा न्यूज पेपर घेतला तेव्हा फ्रंट पेज वर बातमी होती की तो त्याचा वाढदिवस होता 1 जानेवारी हा नानाचा वाढदिवस. मी लगेच फोन करून त्याला शुभेच्छाही दिल्या. नेहमी जेव्हा भेटायचो तेव्हा व्यायामाचं महत्व जगण्याचं महत्व तो सांगायचा आणि आज अचानक जगण्याने त्याला हुलकावणी देऊन घेऊन गेलेला आहे जणू काही मृत्यूच्या कानाखाली आवाज करून चल हो बाजूला अजून मला खूप वर्ष जगायचं असं म्हणणारा दांडगट राकट नाना अचानक अंतर्धान पावल्यासारखा आपल्यातून निघून गेला. तो अप्रतिम नट होता, वेगळाच माणूस होता, कलावंत म्हणून आयुष्य जगला आणि कुठल्याही कलावंताला असं वाटेल की हे असं आयुष्य असावं बुवा आपलं, इतके पैसे बुवा मिळावेत आपल्याला जगण्यासाठी, असं सुखासीन असायला पाहिजे आयुष्य, असा हेवा वाटण्यासारखं आयुष्य तो जगला. पण असा माणूस अचानक निघून जाणं हे किती अविश्वसनीय आहे हे त्याच्या जवळ त्यांना ओळखणाऱ्या लोकांना आज जे वाटत असेल त्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता. मी खूपच डिस्टर्ब झालो आणि नानाची पुढची सगळी वाटचाल खूप खूप शांतपणे आणि आनंदात जाओ अशी मी भावना व्यक्त करतो, भावपूर्ण श्रद्धांजली देतो.
1: कला दिग्दर्शक राहुल विचारे नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना म्हणाले.
2: नानाबद्दल सांगायची झाली तर आज बातमी आली हेच माझ्यासाठी फार शॉकिंग होत. थोडंफार म्हणजे आमचं एक जवळचं नातं होतं, त्याला कारणच असं होतं की नाना ह्या काकाचा बॅचमेट आणि नाना हा नाना कोण आहे हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं. तेव्हापासून नानाची ओळख म्हणजे मला आठवतंय आम्ही 4थीला वगैरे होतो अगदी लहान मुलं आम्ही आणि त्यावेळेस आम्ही त्याच गावात राहत होतो आणि नाना अचानक काकाच्या माझ्या ओटीवर दिसला आणि झोपाळ्यावर आडवा पडलेला आणि आम्हा पोरांना बघता ये इकडे रे जरा पाठीवर उभा रे, म्हणजे ही अशी ओळख नानाची. आणि आम्ही लाज म्हणजे वगैरे त्याच्यासमोर कारण आम्ही गावी कोणताही पाहुणाला की आम्ही थोडेसे बुजरे होतो पण नाना नाही जवळ घेऊन अरे पाठीवर पाहिजे रे जर पाठ दुखते वगैरे वगैरे असं, तर आम्हाला असं अगदी कॅज्युअली हा काका आहे म्हणजे काकाचा मित्र असं एवढीच फक्त आमच्यासाठी ओळख. पण अचानक काही दिवसांनी कारण त्याचं वागणं तसं होतं म्हणजे एक आठवतं की म्हणजे मध्येच मी वेगळं बोलतोय की म्हणजे नाना आमच्या बागेत म्हणजे आमच्या सुपारीच्या बागा त्या सुपारीच्या बागांमध्ये तिथे असलेले आमचे म्हणजे त्यांना आम्ही आगरी मामा म्हणायचो आणि त्यांच्यासोबत तिथेच म्हणजे कोंबडी वगैरे आणून तिथेच बनवणं वगैरे असं म्हणजे जवळजवळ म्हणजे त्यांच्यासारखा त्यांच्या मधलाच असं होऊन तिकडे वेळ घालवणं असं त्याचा तो स्वभाव असं. आणि अचानक आम्हाला मला एकदा दिसलं की नाना टीव्हीवर चित्रपटात दिसतोय अरे हा नाना आपला असं ही ओळख. आणि तिथून म्हणजे त्या नानामुळेच कदाचित अरे नाना करू शकतो तर आपण का नाही करू शकत असं म्हणून मग ते अभिनय आणि मग चित्रपट क्षेत्रात येणं वगैरे वगैरे असं जे काय म्हणतात ना तिथे मूळ फुटणं ही नाना

माझी आठवण. आणि अचानक बऱ्याच वर्षांनी, कारण काय झालं की मधला असा येता येता योग राहिला, पण ते काय झालं नाही, पण नानासोबत तसा काम करण्याचा योग नाही आला. पण मी बऱ्याच वर्षांनी मराठी करोडपतीसाठी मी कॉन्टेंट लिहित होतो आणि नाना तेव्हा तिथे होस्ट म्हणून आला होता आणि काही नाही, स्वभाव तसा आहे वगैरे. आणि अचानक तुम्ही खेडेकरांना विचारून की, कारण आम्ही फार काही कलाकारांसोबत त्यावेळेस सेटवर मिक्सअप होत नाही कामाच्या निमित्ताने, पण खेडेकरांना सांगून, खेडेकर म्हणाले अरे बघ तुझ्या मित्राचा पुतण्या, असं म्हणून खेडेकर मला आतमध्ये घेऊन गेले. आणि का तर एक आठवण म्हणून मी त्यांचा एक फोटो होतो त्या बागेतला लहानपणीचा, तो ठेवलेला आणि तो सोबत घेऊन गेलो. गेल्यावर की बाबा हा म्हणजे नानाचं बोलणं म्हणजे ते तसाच नाना, काहीच फरक झाला नव्हता त्याच्यात. की अरे काय रे, अरे त्यांनी ते फोटो घेतला, अरे अरे हा कोण, अच्छा अरे हा हा कुठे असतो रे, हा कुठे असतो रे, तो कुठे असतो रे, त्याची नेहमीप्रमाणे चौकशी सुरू झाली. बरं त्यातल्या बऱ्याच काही त्यांचे मित्र आहेत त्यांना तर मी ओळखतही नव्हतो, कारण तेव्हा लहानपणी कधीतरी पाहिलेलं, पण त्याचं अगदी कॅज्युअली तसंच विचारणं वगैरे वगैरे वगैरे नकळतपणे त्यांनी बोलता बोलता त्याच्या

0: चिरंजीवी कारण आम्ही फार काही कलाकारांसोबत त्यावेळेस सेटवर मिक्सअप होत नाही कामाच्या निमित्ताने. पण खेडेकरांना सांगून खेडेकर म्हणाला अरे अब तुझ्या मित्राचा पुतण्या असं म्हणून खेडेकर मला आतमध्ये घेऊन गेले आणि का तर एक आठवण म्हणून मी त्यांचा एक फोटो होतो त्या बागेतला लहानपणीचा तो ठेवलेला आणि तो सोबत घेऊन गेलो. गेल्यावर की बाबा हा म्हणजे नानाचं बोलणं म्हणजे ते तसाच नाना काहीच फरक झाला नव्हता त्याच्यात की अरे काय रे अरे त्यांनी ते फोटो घेतला अरे रे हा कोण अच्छा अरे हा हा कुठे असतो रे हा कुठे असतो रे तो कुठे असतो रे त्याची नेहमीप्रमाणे चौकशी सुरू झाली. बरं त्यातल्या बऱ्याच काही त्यांचे मित्र आहेत त्यांना त्यांची ओळखही नव्हतो कारण तेव्हा लहानपणी कधीतरी पाहिलेलं पण त्याचं अगदी कॅज्युअली तसंच विचारणं वगैरे वगैरे वगैरे नकळतपणे त्यांनी बोलता बोलता त्याच्या त्याच फोटोच्या मागे न सांगता सही वगैरे केलेली ही आठवण. पण काय आहे की या सगळ्या दोन भेटींमधला जो प्रवास आहे ना त्या त्या नानाच्या जर्नीमध्ये म्हणजे नानाला आम्ही त्यानंतर प्रत्येक क्षणाक्षणाला पाहत गेलो त्याला त्याचं निरीक्षण करत गेलो त्याचं वागणं बोलणं समाजात वावरणं त्याच्याकडून नकळतपणे मिळालेले संस्कार त्याच्यात त्या व्यतिरिक्त अभिनयामधले संस्कार त्याचं डिक्शन त्याचं कवितेवर असलेलं प्रभुत्व अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ते नकळतपणे त्याचा संस्कार आमच्यावर झाला हीच काही ती नानाची आठवण. आणि आता तशी पोकळी किंवा त्या पद्धतीने मुक्त छंदामध्ये संवाद फेक करणारा तसा अभिनेता आता तरी अजून कुठे पाहायला मिळत नाही पण ती जी आहे ती पकड कायमस्वरूपी आमच्या काय म्हणतात मेंदूमध्ये बसली म्हणजे त्याची मिमिक्री करता येते पण येऊ शकते पण तसं ते अभिनय किंवा तशा पद्धतीची शैली पुन्हा किंवा तशा पद्धतीचा एक धारदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता पण आणि व्यक्ती म्हणून पण ते तसंच म्हणजे त्याच्यात ते काही फरक नव्हतं त्याच्यामध्ये पण ही पोकळी कायमस्वरूपी ती भरून निघेल असं वाटत नाही त्यानिमित्ताने म्हणजे आज आठवण निघाली म्हणून आज नानाला माझ्याकडून श्रद्धांजली.
1: ज्येष्ठ निर्माता आणि दिग्दर्शक किरण शांताराम यांनी वाहिलेली ही श्रद्धांजली.
2: नाना पाटेकर हा मनुष्य असा होऊन गेला जेव्हा होता त्यावेळी त्यांनी त्यांनी कामं जी केली आणि पाणी फाउंडेशन आहे बाकी इतकी कामं केली आणि आता आर्टिस्ट म्हणून तो काहीतरी अतिशय चांगला असा एक आर्टिस्ट होता. आज खरंतर शॉकिंग वाटतं की नानासारखा माणूस जो हेड अँड हार्टी व्यवस्थित तब्येत सांभाळणारा व्यवस्थित सगळी कामं करणारा बर बाहेरचं खायचा नाही कधी काही नाही स्वतःचा घरचा डबा स्वतःचं जेवण सगळं स्वतःचं काम आणि असं असताना अशा पद्धतीचा त्याला कार्डियक अरेस्ट व्हावा हे खरोखर दुःखद घटना आहे आणि ते सुद्धा वय वर्ष 75 असताना. मला तर वाटत होतं की आणखी तर नानाला मी नाही म्हणायचे नाना तुझी तब्येत चांगली ठेवा मस्त मजा करायची पुढे नाना नाही म्हणायचे की अरे किरण साहेब तुम्ही काय तुम्ही मोठ्या आमच्यापेक्षा अशा. आणि पिक्चर किती चांगली केली किती शूटिंग केली चांगली आमच्याकडे राजकारण मध्ये सुद्धा किती वेळा काम केलं अशा वेळी नानाला श्रद्धांजली देणं हे अगोदर मला तर खरंच वाटत नाही नाना गेले म्हणून पण जर असे खरोखर आमच्यातर्फे माझ्यातर्फे शांताराम परिवारातर्फे मी नानाला श्रद्धांजली देऊ इच्छितो. नाना जिथे तू असशील तिथे तू काही गप्प बसणार नाहीयेस पण जर गप्प बसलास तर मग तो नाना नाहीये असं मी सांगू इच्छितो.
1: व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या.
3: नाना पाटेकरांचं बातमी ही अविश्वसनीय वाटावी की अत्यंत धक्कादायक आहे हे असं नाही व्हायला पाहिजे होतं. हा खूप मोठा लॉस आहे सामाजिक दृष्ट्याही कलेच्या दृष्टीनेही आणि व्यक्तिगत स्तरावरती मला स्वतःला माझ्या स्वतःसाठी हा खूप मोठा लॉस आहे. माझं अगदी 2 त्यांच्याशी प्रदीर्घ पूर्ण झालं होतं सोमवारी रात्री बऱ्याच दृश्यांवरती चर्चा सविस्तर झाल्या होत्या. माझी आणि नानांची भेट ही 2017 आम्ही ठाणे आर्ट गिल्ड नावाची आमची संस्था आहे त्या संस्थेच्या एका प्रोग्रामसाठी आम्हाला नानांचा आवाज पाहिजे होता आणि म्हणून आमची नानांची त्यानिमित्ताने भेट झाली. मग त्यांना कळलं की मी व्हॉइस थेरपिस्ट आहे आवाजावरती काम करते आणि मग त्यानंतर मग पुढचा सगळा हा गेल्या 10 जो प्रवास आहे तो इतका सुंदर होता. एक अत्यंत आदरणीय वडीलधार व्यक्तिमत्व वेळोवेळी व्यक्तिगत स्तरावरती सल्लागार होते ते माझे इतकं व्यासंगी व्यक्तिमत्व होतं इतकं अभ्यास होते त्यांचा साहित्याचा प्रचंड अभ्यास होता त्यांना अगदी कुठली एखादी आणि इतकं स्मृतीचं इतकं मोठं दान होतं की

0: अगदी जुन्या जुन्या जुन्या जुन्या कविता सुद्धा अशा आणि श्लोक आणि हे अगदी मुखोद्गत असायचे त्यांना, आश्चर्य वाटावं असं. आणि ते स्वतःही म्हणायचे की काय देवाने मला दिलेलं आहे, पण मी विसरत नाही काही, मला सगळं आठवतं, अगदी शब्द न शब्द आठवतं. त्याने अगदी बाबू बोरकरांपासून आणि सगळ्यांपासून ज्या कविता आणि जुनी गाणी त्यांना फार आवडायचं, मदन मोहन मुकेशजी आणि सगळी गाणी, जुनी गाणी आणि संगीताचं फार सूक्ष्म ज्ञान होतं त्यांना. खूप काही अजून आपल्याला सरांकडनं मिळणं अपेक्षित होतं आणि हे पचवणं फार अवघड आहे. त्यांनी कित्येक जणांच्या आयुष्याला असा स्पर्श केलेला आहे, कित्येक जणांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातली व्यक्ती ही आज हळवते आहे. याचं द्योतक आहे की ही वॉज अ ग्रेट मॅन, ही वॉज अ ग्रेट मॅन आणि खूप ही हॅज टच सो मेनी लाईव्ह ब्युटिफुली इन सो मेनी वेज की आम्ही सगळेजण त्यांना खूप मिस करणार आहोत. माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली.
1: श्रोते हो, केवळ अभिनय हे नाना पाटेकर यांचं कार्यक्षेत्र नव्हतं. त्याही पलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं होतं. या नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात आपली श्रद्धांजली वाहताना म्हणाले,
2: आमचे नाम फाउंडेशनचे चेअरमन, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय नाना पाटेकर सर यांचं आज सुखद निधन झालं. आमच्यासाठी हा काळा दिवस आहे, म्हणजे आम्हाला विश्वासच बसत नाही की आजचा दिवस आमच्यासाठी उजाडलाय. परंतु आम्ही स्वतःला सावरतोय या दुःखातनं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही सांगतो की नानाजींच्या विचारांचं जे कार्य आहे ते आम्ही असंच पुढे घेऊन जाणार आहे. आणि नानाजींनी जे महाराष्ट्राच्या साठी स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या बरोबर नामची सर्व टीम, आमचे सर्व प्रतिनिधी, आम्ही ते नानाजींचं स्वप्न नक्की पूर्ण करू आणि त्यांच्या विचारातलं महाराष्ट्र घडवू. सर्वांना खूप दुःख झालंय, सर्व परिवाराबरोबर आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे. आणि नानाजींना श्रद्धांजली देण्यापेक्षा असं म्हणेन की ते नेहमी सोबत आहेत आणि त्यांचा विचार नेहमी आमच्या पाठीशी राहील आणि हे कार्य असंच मोठं करण्यासाठी आम्हाला ताकद देतील.
1: दोन ओंड क्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. श्रोते हो, गदी माडगुळकर यांनी म्हटल्याप्रमाणे मरण कल्पनेशी थांबे खेळ जाण त्याचा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस हे जग सोडून जायचं आहे, पण हे जग सोडून जाताना ते आपण अधिक सुंदर कसं करावं याचा वस्तुपाठ नाना पाटेकर यांनी घालून दिला. आताच आपण ऐकली नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली. ही श्रद्धांजली प्रसारित करण्यात आली आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 9:09 आता रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन आपण ऐकलं, राग होता केदार. त्यांना तबला साथ केली होती शरीफ अहमद खान यांनी, सारंगीची साथ होती लियाकत अली खान यांची, आणि हार्मोनियमची साथ केली होती मशकूर हुसेन यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य रेत का वृंदावन. लेखिका आशापूर्णा देवी, सादरकर्त्या अरुणा भिडे.

0: झालीचे हे काय कमी आहे. थांबा मी गौतमलाच विचारते. गौतम, अरे गौतम, अरे दुर्गा पूजेच्या सुट्टीत 4 दिवस पुरीला जाऊ म्हणते, तू येशील ना?
1: आई मला नाही जमणार, पण मी आणि माझा मित्र या सुट्टीत मास्तरांच्या घरी अभ्यासाला जाणार आहोत.
0: हे सर्व ठरवलंस आणि मला विचारलंस नाहीस?
1: आता त्यात काय विचारायचंय?
0: ऐकलं का हे पा, आता त्याला इथंच राहू दे, मोठा झाल्यावर जाईल केव्हा तरी, पण मी तर जाणारच. आणि मी म्हणजे आपण दोघ, तुम्ही आणि मी.
2: म्हणजे म्हणजे तो इथं राहील आणि त्याच्या पोटापाण्याची काय सोय?
0: अहो आपला स्वयंपाक फटी काय के, जमेल तसं करतील आणि राहतील दोघ. मी तर म्हणत होते की आपण चौघांनी जायचं, पण योग असायला हवा ना.

0: ऐकलं का मी काय म्हणते ते? यंदा दुर्गा पूजेच्या सुट्टीत 4 दिवस बदल म्हणून पुरीला जाऊया की?
1: काय म्हणालीस, पुरीला? अगं प्रवासाचा किती त्रास होईल आणि ते एक राहू दे, पण इथं कितीतरी कामं खोळंबली आहेत, त्यांचं काय करायचं?
0: आतापर्यंत सोयी व्यवस्था यांचाच विचार करत राहिलो, आता जरा गैरसोयीचं पण अनुभव घेऊन पाहूया.
1: अगं पण
0: आणि हे पण तिथे आता राहण्याची जागेची सोय पण

0: वाह क्या बात है. बघतोय इथं आल्यापासून तुझ्या फारच बदल झालाय की अगदी लहान मुलाची अवस्था झाली बघ तुझी.
1: इश वाळून चालून चालून माझी पावलं खरंच किती वेगळी दिसतेत नाही हो.
0: बाजारात जायचंय ना हा काश्याची भांडी तुला खरेदी करायची आहेत होय ना.
1: अहो ते होईल. ही पिशवी पाहिलीत का.
0: बघू बघू
1: अगदी थोडीशी शिंपली आतापर्यंत गोळा केलीत.
0: तू तरी अगदी मुलखा वेगळीच दिसतेस बघ. एखाद्या वेड्यासारखी शिंपली गोळा करत सुटली असती. अगं इतकी कशा लागलीत. काय करणार आहेस तू याच.
1: समुद्राची ही संपत्ती त्याला परत देईन निघायच्या वेळी.
0: अरे वा वा. अगं मग एवढी सारी कशाला जमा करायची.
1: कशाला. आणि त्याकरता पुरीला येण्याची काय गरज. असंच ना तुम्हाला म्हणायचं होत.
0: बर बर राहील. चला अंधार पडायला लागलाय आता. नीट दिसेनास पण होऊ लागलाय. चालायचं ना.
2: आपल्या दोघांच्या मध्ये बोलतोय माफ करा पण काय हो या या बिचाऱ्या समुद्र किनाऱ्यानं आपलं काय घोड मारलंय की आपण त्याचं दिवाळं काढायला निघालात.
0: नमस्कार नमस्कार
2: नमस्कार. अहो या शिंपल्यावर काही सरकारी कर नाही याची आपण खात्री करून घेतली आहेत ना.
0: नाही त्याच काय साहेब की जाण्यापूर्वी सर्व शिंपली समुद्रात परत टाकायची असं ठरवलंय. मग कसला कर कसलं काय
2: असं. मग हा सगळा खटाटोप कशासाठी.
1: त्यात गैर काय त्यावर कर नाही आणि मनाला समाधान आहे आनंद आहे. हे
2: ही तुमची कल्पना इतकी वेगळी आहे की आध्यात्मिक दृष्टिकोनातून तिची एखादी व्याख्याच करायला पाहिजे बघा.
0: एवढंच ना. मग चला की आमच्या बिराडी थोडा वेळ बसा आणि होऊन जाऊ द्यात व्याख्या विख्या काय ती.
2: ठीक आहे पण अहो कुठं आहे तुमचं घर.
0: हे काय इथं जवळच आहे.
2: म्हणजे या वाळवंटात दूर असलेली वस्तू जवळ भासते तसं.
0: कसं बरं बोललात. अहो वाळवंटातील रस्ते फार मोठे फसवे असतात. मैल अर्धा मैलावरून वाटतं की हा काय इथंच संपतोय. पण असे घाबरू नका. आमचं घर तीर्थ कुठे पाहिलेत ना तुम्ही.
2: हो पाहिले
0: अगदी तिथंच. मग काय येताय ना. आमच्या गरीबाच्या झोपडीत आपली पायधूळ झाडा आणि मग आपल्या महालात परता. नाही त्याचं काय साहेब की आम्ही कलकत्त्याचे लोक जरा दोन दिवस कुठे बाहेर गेलो ना की खरंच दमायला होत.
2: समुद्र किनारी येऊन तुम्ही दमलो म्हणता. नवलच आहे.
1: हे पाय यांचं काही मनावर घेऊ नका. पण दमलो असलो तरी गप्पा मारत काय जात.
2: पण हे तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे आणि आनंदाची फेड उपकारानं करणं हे माझ्या स्वभावात बसत नाही.
0: क्या बात आहे.
2: पहा तुमचं घर आता मी पाहिलंय. असं तर नाही वाटणार की घर बसल्या ही बॅट कशाला पाठीशी लावून घेतली. बरंय नमस्कार येतो आता.
1: अहो अहो पण तुम्ही आपली ओळख.
2: माझी ओळख बस एवढीच की एका खासगी कॉलेजातला अविवाहित प्राध्यापक.
0: वेल
2: मोठ्या सुट्ट्यात फिरण्याचा छंदी. माशय पुरीला

0: येण्याची ही माझी चौथी वेळ.
1: पण पुरीलाच असे तुम्ही वारंवार का येता? देशातील इतर प्रांतांनी असा काय अपराध केलाय की आपण त्यांच्यावर रागवून तिकडे फिरकत पण नाही?
0: अहो, वर्षातून दोन मुलूक जरी पाहायचं ठरवलं तरी काय आयुष्यात सर्वच्या सर्व देश पाहून होईल?
1: पण निदान पाहण्यासारखी ठिकाणं तर पाहून होतील.
0: अहो, पण मग देशातली कित्येक चांगली स्थळं पाहण्याचं राहून गेलं ही हुरहुर मनाला लागून राहीलच. हा,
1: बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरे, उद्या जरूर या. हा
0: छे छे, अहो आता तुम्हा दोघात माझ्यासारख्या तिराईताची
2: असा काही विचार सुद्धा मला आढळू नका. खरंच मनाने मोठी उदार आहे.
0: असं म्हणता? मग तर तुम्ही भलतेच नशीबवान दिसताय. बरं, नमस्कार.
2: बरं बरं,
0: येतो.
2: नमस्कार.
0: अच्छा
2: अच्छा,
1: काय हो? तुम्हाला काय वाटलं तुम्ही फार शहाणपणानं वागलत म्हणून?
2: म्हणजे
1: म्हणे मी मनानं मोठी उदार आहे, स्वभावानं फार चांगली आहे. ते ग्रस्त कसे हसले ते पाहिलं ना.
2: वा वा, अगं यात हसण्यासारखं काय आहे? अगं जो मनानं उदार आहे, स्वभावानं चांगला आहे.
1: अहो, पण ते त्याला सांगायची काही जरूर होती का? तुमच्या बोलण्यात काही तारतम्य असतं तर फार बरं झालं असतं. मी म्हणते एखाद्या नवख्या माणसाला आपल्या बिरडी आणण्याची कशासाठी घाई केली?
2: अगं पण
1: इथं आपण चांगली दोघं राहत होतो, मजेत होतो. आता तो रोज इथे यायचा म्हणजे.
2: अगं भल्या ग्रस्तांना आपण होऊन ओळख करून घेतली, आपल्याकडून एवढा सुद्धा शिष्टाचार योग्य नव्हता?
1: असं म्हणजे समुद्राची मोकळी हवा खाऊन तुम्हाला आता एकदम शिष्टाचार सुचायला लागली वाटत?
2: हे बघ, प्रत्येक गोष्टीची ना तुला चेष्टाच वाटते. पण बाईसाहेब, त्यावेळी तर तुम्ही काही नाराजी दाखवली नाहीत. आणि आता जसं काय तुम्हाला झालं एकदम बिघडायला?
1: तुमच्या ह्या असल्या बोलणे वागण्याने असं वाटतं की जाव कुठेतरी निघून.
2: अरे वा,
1: तुम्ही ज्याला आदरानं बोलत आहात त्यात जर मी सहभागी झाले नाही तर त्या बिचाऱ्याचं काय ग्रह होईल आपल्याविषयी?

0: वाटते? माझ्यात आज नव्या निवेदितेने जन्म घेतला आहे. म्हणतात की माणूस वारंवार जन्माला येतो आणि मरतो. जन्म मृत्यूचे हे चक्र सृष्टी नियमानुसार अखंड चालू आहे. पण प्रत्यक्ष जन्ममरण अनुभवल्याशिवाय माणूस याच जन्मी कधी कधी जन्ममरण नाही का भोगत? तसा तर माणूस क्षणाक्षणाला नाश पावत असतो आणि क्षणाक्षणाला नवरूप धारणी करत असतो. जन्म मृत्यूच्या या फेरीतून जाणाऱ्या माणसाला मग एकटा तरी कसं म्हणावं? त्याच्या प्रत्येक रूपातून त्याचं खरं शाश्वत रूप कसं ओळखायचं?
1: निवेदिता, अगं ये निवेदिता. अगं तू इतक्या सोसायटीच्या वाऱ्यावर केव्हा येऊन बसलीस?
0: ही आत्ताच आली थोड्या वेळापूर्वी. म्हणजे माझ्या मागोमाग तुम्ही पण आलात वाटतं. मी काही तुम्हाला सोडून पळून चालले नव्हते.
1: एकदा तशी शंका आली खरी.
0: ओ कवर करता काय बोलता हे?
1: म्हणून तर घाबऱ्या घाबऱ्या तुझ्या शोधात इथे येऊन पोचलो.
2: बर तर चल आता
1: पुरे झालं वाऱ्यावर बसणं. येतेस ना?
0: हे पा तुम्ही पुढे व्हा, मी आली. पण तुम्हीच का नाही माझ्या शेजारी बसत? थोडा वेळ तरी बसा की प्लीज.
1: भलतच. अगं तिकडे घरात काय गोंधळ झालाय माहितीये का तुला? खुंटीवरचे कपडे जमिनीवर अक्षरशः लोळतायत. टेबल क्लॉथचा कोपरा वाऱ्यानं उडून पंख्यावर वारंवार आदळतोय. मी तर किती वेळचा जागाय बघ. हवा खात किती वेळ बसलीयेस याचं तुला भान राहिलेलं दिसत नाही बघ.
0: असू देव, मी तुमचा सदरा आणि टेबल क्लॉथ ठीक करून येते.
1: ओके. अरे च्या, अगं हे काय कमालच झाली. हा सदरा इथंच आहे माझ्या खांद्यावर. हो हे बघ, कुठे धस लागून फाटला बिटला तर नाही ना? बघ बरं जरा.

0: बरं होईल फाटला तर एक बॅप तरी टळ.
1: हे बघ, इथं आल्यापासून तुझ्या चांगलाच बदल झालेला दिसतोय. हा
0: तसा तर व्हायलाच पाहिजे नाही का? नाही तर इतके पैसे खर्च करायचे आणि इतके लांब यायचे काय फायदा आहे मग?

0: अहो आपले पाहुणे अजून कसे आले नाहीत?
1: नाही तसा काही फार उशीर झाला नाही, अजून येतीलच एवढ्यात, वेळ रात्रीची आहे आणि त्यात रस्त्यावर शुकशुकाट
0: पुरे हो। ते इथे चांगले चारदा येऊन गेलेत।
1: जाऊ द्या झालं हो, पण पाहुण्यांकरता काय बेत केलाय आज?
0: बेत ना चांगली पंचपक्वान केलीत, चार दिवस विश्रांती करता म्हणून आलो आणि न जाणे कुठलेही लचंड पाठीशी लावून घेतले। पण हे तुमचं नेहमीच आहे म्हणा।
2: काय कुणी आहे का घरात?
1: वा वा, या या या प्रोफेसर साहेब, नमस्कार नमस्कार। अहो इतक्या वेळ तुमच्या संबंधी नाही नाही ते बोलत होती।
2: असं
1: हो, या ना या, असे इकडे या, टेबलापाशी बसूया जरा।
2: हो हो हो, या, स्वयंपाक पाण्याचं एवढं सर्व कसं जमवलं तुम्ही इथं?
0: त्यात काय विशेष, आणि या सामानात तुम्हाला विशेष असं काय दिसलंय?
2: आता चूल मांडली म्हणजे काय लागत नाही सांगा बरं। हा वाटलं होतं सुट्टी मजेत जाईल, पण कसं काय, मुलांना घेऊन भाऊ आणि भाऊजय हजर। आता अश्विनात कलकत्त्यात दुपारी चांगली उन्हं तापतात, पण रात्री मात्र थंडी पडते हे तुम्हाला माहितीच आहे। रात्री दोन्ही मुलांना निजवल्यावर भाऊ वहिनीला म्हणाला, मुलांना पांघरून घाल, त्यांना थंडी वाजेल। तर वहिनीनं उत्तर दिलं की पांघरायच्या चादरी नाही आणल्या। त्यावर भाऊ कडाडला, स्वतःच्या डझनवारी साड्या आणल्या असतील। आता यावर वहिनीचा पारा चढला हे काय सांगायला हवं?
0: अहो तिचं बरोबरच आहे, साड्यांच्या बाबतीत असं खोचून बोललेलं कोणची बाई सहन करेल?
2: अहो पण याला वहिनीनं काय उत्तर दिलं असेल असं वाटतं तुम्हाला? म्हणाली, सिमल्या बिमल्याला नाही आलो आपण, कलकत्त्याला रजाया ब्लँकेट घेऊन जायला हवीत हे मला काय ठाऊ, नशीब समजा मुलांचे स्वेटर्स बरोबर आणलेत।
0: अहो चला काय काय सांगता
2: तुम्ही? बरं राहिलं, अहो मला खोटं सांगून काय करायचंय? मग सकाळी सकाळी शेजारच्या खुरीतला स्तोच्या आणि समुद्राच्या आवाजाच्या वर तार स्वरातला पती पत्नींचा प्रेमाला पायकायला मिळाला। वहिनी म्हणत होती, पोळपाट लाटणं आणायला विसरले, आता पुऱ्या कशा लाटू? आणि तुम्हाला सांगतो माझ्या भावाला भूक लागली की नाही म्हणजे कसलंच भान राहत नाही। वहिनीवर खेकसला, तर मग गेला आठवडा काय झोपा काढल्यास? हे आणायचं ते आणायचं असं सांगून सारा खिसा रिकामा केलास? परगावी जाताना पोळपाट लाटणं बरोबर न्यावं एवढं सुद्धा तुझ्या ध्यानात राहिलं नाही? तुम्हाला सांगतो परिणाम असा झाला, अडी अडचणीला मुलांसाठी घेतलेले बिस्किटाचे दोन डबे सर्वांनी मिळून फस्त केले। वहिनीनं आठवणीनं दोन सूर्या मात्र आणल्या त्या बर का, आणि त्याकरता मात्र भावाने तिची तारीफ केली।
0: अहो दोन दोन सूर्या कशा करता, काय एकच वस्तू दोघे जण एकदमच कापणार होते?
2: तसं नाही हो, एक फक्त फळं कापण्याकरता आणली होती। भावानं ताजा गरम मसाला मागितला, वहिनी म्हणाली विसरले, भाऊ म्हणाला ऐकतोयस ना रे। आता त्यावर मला हसूच आलं, अहो दुपारच्या त्या रणरणत्या उन्हात गरम मसाल्यासाठी मला किती धावपळ करावी लागली म्हणून सांगू, बाप रे।
0: काय म्हणता तुम्ही धावपळ केली कमाल।
2: मग अहो दुसरं कोण होतं बरं, गाव तरी असं किचकट की चटकन काही मिळेल तर शपथ। त्या दिवसापासून तिथला तो माळी मला गरम मसालेवाले बाबू म्हणूनच ओळखतो।
1: आता तुम्हाला म्हणून सांगतो प्रोफेसर साहेब, आमच्या इथं तुम्ही मध्यरात्री वाघिणीचं दूध का मागेनात?
0: काय बोलताय, काय
1: तयार, अगदी तयार
0: काहीतरी बोलत असतात
1: काय? का म्हणजे मी काय खोटं सांगतोय?
0: जरा उमजून समजून बोला
1: प्रोफेसर साहेब, मला अर्ध शिशीचा त्रास आहे
2: बर।
1: हो गाडीतून उतरलो आणि माझं डोकं दुखायला लागलं, आता त्यावर माझी आई नेहमी रक्तचंदन उगाळून लेप लावायची, आजही त्यामुळे मला आराम पडतो बर का। हो आणि हिनं
0: म्हणूनच तर मी रक्तचंदन उगाळून बरोबर ठेवते।
2: सत्यशरण बाबू, मी एक एक जे जे ऐकतोय ना त्यावरून मला तुमचा हेवाच वाटायला लागलाय।
1: चालायचं चालायचं।

0: काय काय चाललंय?
1: या या या प्रोफेसर साहेब, काही चाललेलं नाहीये. तुमचं बरं आहे
0: का?
1: तुम्ही आग लावून पसार झालात आणि इथं असा भडका उडालाय की प्राणावर बेतलंय.
0: आपण काय झालंय काय असं?
1: काय व्हायचं राहिलंय? तेच ते आपलं कोणार्कच. कालपासून हिच्या डोक्यात तिथं जायचं वेड शिरलंय. अपरात्री जाग आली आणि पाहतो तो ही आपली खिडकीपाशी बसून राहिली
2: आहे. काय तेच काय बोलता हो?
1: मग बरं राहिलं, मग तूच सांग, उगाचच्या उगाच झोप न लागायला काय झालं तुला? ते
2: त्यात काय नसेल आली एखाद्या वेळेला. तुमच्यासारखी मी कुंभकर्ण थोडीच आहे. उशीवर डोकं टेकलं रे टेकलं की लागली घोरायला.
0: पण कोणार्कला जाण्यात कसली अडचण आली?
1: म्हणजे आता तुम्ही चर्चेकडे वळणार आहात, त्याआधी चहा होऊन जाऊ द्या बा एकदा. म्हणजे काय, ती चर्चा तासन तास चालत राहणार आणि तुला तर चर्चेची संधीच हवी असते.
2: हो हो, मी आता गप्पच बसते कशी.
0: हे काय भलतच, उद्या समुद्र म्हणाला की मी आपला शांत राहतो तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेल?
2: म्हणजे माझ्या बोलण्याची तुलना समुद्राच्या गर्जनेशी चालली तर का बर?
0: हे कोण सांगणार? ज्याला सागराच्या गर्जनेतील भाव कळतो तोच की नाही?
1: हे बघा, या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन इतका मी कुठे विद्वान आहे
0: का
1: महाशय? तुम्ही पडलात प्रोफेसर, व्याख्यान देणं तुमच्या अंगवळणी पडलंय, आणि ही तर काय, कथा कादंबऱ्या नाटकं वाचून मिळालेल्या ज्ञानावर कोणालाही हरवते. हो, मला विचारायला तुमच्या चर्चेतलं काय समजतंय?
2: ऐकतात ना प्रोफेसर साहेब, यांच्या पदरी पडल्यामुळे माझं जीवन कसं बाहेर चाललंय.
1: तर तू तर काय अगदी आधुनिक तरुणीच आहेस.
2: मी जुन्या वळणाची की आधुनिक याचा इथं काय संबंध आहे? काय प्रोफेसर साहेब, आपल्याला काय वाटतं?
1: ऐकलं ना प्रोफेसर साहेब.
0: हो,
1: पण हे सर्व तू कुठं शिकलीस? कि समुद्राची मोकळी हवा खाऊन तुझा मेंदू असा तरतरीत झालेला आहे? मला तर वाटतंय की 10-15 वर्षांनी तू तरुण झालीस.
2: अहो पुरेपुरे. हा ते काय म्हणत होती मी प्रोफेसर साहेब, की आता आपण मुद्द्याकडे वळूया. मग कोणार्कला जायचं काय ठरते? तिथे बसची सोय आहे का? भाडं किती? आणि हे पा, हे येणार नसतील ना तर आपण दोघच जाऊया. वाघांना खाल्लं तर आपल्या दोघांनाच खाईल.
1: चला तर सगळेच जाऊया.
2: आता तुम्ही कशाला येताय? कोण आग्रह करताय तुम्हाला? वाघांना आम्हाला खाल्लं तर तुमचं म्हणणं खरं झालं असं होईल.
1: हे बघ, पुन्हा पुन्हा असं वेड वाकड कशाला बोलतेस? हा तर काय प्रोफेसर साहेब, एकदा या गोष्टीचा आता सोक्ष्मोक्ष लावाच.
0: म्हणजे?
1: हो, हिच्या डोक्यानं काही घेतलं आणि तसं झालं नाही असं अजून तरी कधी झालेलं नाही.
0: असं होय?
1: हो. तुम्ही दोघं काय ते ठरवा, तोपर्यंत मी जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन येतो.
2: अहो आता यावेळेला कुठे निघाला?
1: अगं असं काय करतेस, या इथं म्हणजे या दुकानापर्यंत जाऊन येतो.
0: दुकानापर्यंत? अहो आता इतक्या रात्री कोणी दुकान उघडी ठेवली आहेत तुमच्यासाठी? चला मी पण येतो तुमच्या बरोबर.
1: छे हो, अशी कोणती रात्र झालीये? हा असा धावत जातो आणि पळत येतो बघा.
0: अहो पण इतकं काय महत्वाचं?
1: नाही काय त्याचं, त्या तिथे एका उडिया पानवाल्याचा ठेला आहे.
0: असं होय?
1: अरे काय पान बनवतो, 2-4 विडे घेऊन येतो म्हणजे बैठक रंगायला बर.
0: नाही ठीक आहे, पण वहिनींपेक्षा तो काय पान चांगलं लावतो?
1: आता खरं बोलायला गेलो ना तर बाईसाहेब भडकतील
0: का?
1: हो. हे बघा, त्याच्या पानाची चव ना काही न्यारीच आहे. काय घालतो बेटा पानात ईश्वर जाणे. बरं मी येतो जाऊन जरा.
2: हे असं अचानक वहिनी का म्हणालात?
0: का वहिनी म्हणून हाक मारली तर तुमची काही हरकत आहे?
2: हरकत कसली? छे छे काही नाही.
0: पण तुमच्या बोलण्यावरून तर तसं वाटतं. चला आजपासून तशी हाक मारणं बंद. मग तुम्हाला कोणत्या नावानं हाक मारू? हा पण मला तर तुमचं नाव सुद्धा ठाऊक नाही.
2: नाव सुद्धा ठाऊक नाही? तुम्ही तर गमतच करतात.
0: मनात नेहमी विचार येतो तुम्हाला कोणतं नाव शोभून दिसेल बरं, पण तुमचं नाव विचारण्याचं धाडस मात्र आजपर्यंत झालं नाही.
2: यात कसलं आले धाडस? माझं नाव निवेदिता आहे, आता कळलं ना?
1: काय प्रोफेसर साहेब, कुठपर्यंत आला भेद?
2: माझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल एवढं नक्की झालं.
1: अगं ते तर मला आधीच ठाऊक होतं म्हणा.

0: हे काय चोरांना एवढं रान कशाला मोकळं ठेवलंय?
1: कोण? प्रोफेसर सर, तुम्ही?
0: सर्व दरवाजे सताड उघडे पडलेत, सर्व काही चोरांच्या स्वाधीन करायचं विचारे वाटत?
1: नाही हो, हे जरा बाहेर गेले तोवर म्हटलं.
0: आणि हे काय, हे सर्व सामान असं अस्ताव्यस्त का पडलंय? बिराड दुसरीकडे तर हलवत नाही तुम्ही.
1: छे, अहो आज आम्ही कलकत्त्याला परत निघालो.
0: परत?
1: हो.
0: केव्हा?
1: आजच रात्री.
0: पण असं अचानक?
1: प्रोफेसर साहेब, आयुष्यात सर्व काही अचानकच घडतं नाही का?
0: नाही, पण परत का जातात?
1: आमच्या मुलाचं पत्र आले, नोकर आजारी पडलाय आणि स्वयंपाक करताना त्याचा हात पण भाजलाय.
0: अरे अरे, फार भाजलाय का हो?
1: पत्रावरून तसं काही स्पष्ट होत नाही. आज उद्या जायचंच आहे तर जास्त त्याचा विचार कशाला करायचा?
0: हा, पण कोणार्कला जाऊन येता आला असत तर या प्रवासात तुमचा सहवास मिळेल म्हणून कालपासून मी किती खुशीत होतो. परवा जाऊन नाही का चालायचं? आता एका दिवसानं असा काय फरक पडणार?
1: अशक्य आहे.
0: अगदी अशक्य?
1: अगदी अशक्य. तुमचे हे भाऊ दुसरे भोळे शंकर सर्व काही चालवून घेतील, पण मातृप्रेमात अंतर त्यांना अगदी खपायचं नाही. हा,
0: मग आता पुन्हा केव्हा भेट?
1: मला तर काही आशा दिसत नाही.
0: इथं झालं गेलेलं विसरून जाल ना?
1: त्यात काय कठीण आहे, माणूस काय विसरू शकत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आम्ही बायका काय विसरू शकत नाही. जाऊ दे, झालं. तुम्ही केव्हा परतणार?
0: कोणास ठाऊक, कदाचित आजच.
1: म्हणजे?
0: मी तुमच्या बरोबर आलो तर?
2: अरे, म्हणजे तुम्ही इथंच आहात तर? मी तुमच्या हॉटेलवर जाऊन आलो तुम्ही तिथं भेटाल म्हणून.
0: पण एवढं काय महत्वाचं निघालं?
2: अहो, तुम्हाला एक ताजी बातमी सांगणार होतो, दुसरं काय?
1: अहो राहू द्या हो, राहू द्या हो, तुमची ती ताजी बातमी जरा बाजू. यतीश्वर बाबू असे अचानक काले ठाऊक आहे? त्यांनी कोणार्कला जाण्याचं बेत रद्द केलं हे सांगण्यासाठी.
2: हा,
1: आणि आजच रात्री ते कलकत्त्याला परतणार आहेत.
2: अगं काय सांगतेस काय?
1: मग मी सुद्धा ऐकून चकितच झाले.
2: पण प्रोफेसर साहेब, तुमच्या बाबतीत असं काय घडलं?
0: उद्या कॉलेजच्या बोर्डाची मीटिंग आहे.
2: असं
0: आताच कळलं.
1: घ्या, प्रोफेसर कसे देवदूतासारखे आलेत मदतीला. यतीश्वर बाबू, तुम्ही असं करा, तुमचं सामान घेऊन इथंच या ना.
0: इथं?
1: म्हणजे इथून सर्वजण एकदम निघू.
2: हा, हे अगदी बिलकुल ठीक आहे. बघा, सामान सुमान घेऊन इथून तुम्ही स्टेशनवर पोहोचा, तोपर्यंत मी घराची किल्ली मालकाकडे पोहोचती करून परस्पर स्टेशनवर येतो. तुम्ही तिकीट काढा, तोपर्यंत निवेदिता सामानावर लक्ष ठेवील. काय निवेदिता?
0: नाही, पण तसं कशाला मी घराची किल्ली देऊन येतो?
2: छे छे ओ, ते बरं नाही दिसणार, मलाच जायला पाहिजे. त्यांनी आमची इतकी सोय पाहिली आहे, निदान त्यांचे आभार तरी मानून येतो.
0: बर, तर मग सामान घेऊन इथंच येतो, मी जातो आता.
1: तुम्हाला काही कसं कळत नाही हो? सर्व काही त्या यतीश बाबूंवर सोपून तुम्ही आपले मोकळे.
2: अगं प्रोफेसर साहेब भले ग्रस्त आहेत, त्यांच्या मनात तसं काही यायचं नाही.
1: अहो ते झालं, पण मी म्हणते मी त्यांच्याबरोबर एकटी कशी जाऊ? बरं दिसेल का ते?
2: बस एवढंच ना. अगं त्यावरून तू इतकी बेचैन झालीस, कोणाला तसं काही म्हणू तर दे, म्हणजे दाखवतो त्याला काय ते.
1: असं तोंडावर कोणी म्हणतं वाटत, आणि समजा मी त्यांच्यावर पळून गेले तर?
2: अगं वाटलं तर जा ना. हो, मात्र जाताना पत्ता देऊन जा म्हणजे झाला.

0: निवेदिता निवेदिता आजच्या सारखा कठीण प्रसंग माझ्या आयुष्यात कधी आला नव्हता.
1: कठीण कठीण कसं काय?
0: आता तूच विचार कर.
1: कठीण नाही, दयनीय म्हणा.
0: मी कशाला येऊ तुमच्या बरोबर? स्वतःच्या इच्छा बाजूला सरून ठेवणं म्हणजे तुमच्या पुढे शरणागतीच पत्करणं नाही. मग मला असं कुंडीत पकडून आपल्या मनासारखं करून घेण्यात तू काय मिळवलंस?
1: असं काय बोलता? पहा बरं कशी सोय झाली ती. दोन चार दिवसाने तुम्ही परतणारच, मग बरोबरच गेलो तर असं म्हणत आलं. नाहीतर मागे तुम्ही एक वेळ.
0: निवेदिता, तू जाणार म्हटल्यावर मला इथं राहणं कसं शक्य होत? हे सगळं खरंच का तुझ्या लक्षात आलं नाही? माझ्या मनीच्या आकाशी तुझं हृदय क्षणोक्षणी पाहिलं, क्षणोक्षणी न जाणे कितीदा कितीदा.
1: काय हवेडेपणा. मला वाटत सार वाय गेलं.
0: निवेदिता निवेदिता असं का बोलतीस?
1: मग काय बोलू हो, काय करू? अरे अरे हे काय? सोडा सोडा माझा हात, माझा हात सोडा. गृहिणी निवेदिताला बाजूला सारून तिच्या मनात रुजलेली खरी निवेदिता पुढे सरसावली तर दुसरं काही होणं अशक्यच आहे.
0: निवेदिता,
1: आजपर्यंत मिळवलं ते सर्व मातीमोल झालं. मान सन्मान विश्वास सार काही हे सर्व आज घडल्यावर खरी निवेदिता मनाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जिवंत राहिली? ती तर नामशीत झाली, संपली आहे. तिच्या संसारात उरले आहे त्या केवळ प्रपंचाच्या खुणा.
0: निवेदिता निवेदिता
1: निवेदिताच्या शांत मनात एक जबरदस्त वादळ उठलं. त्यानं तिचं अंतर्मन घुसळून काढलंय आणि त्या जलाशयातून लपलेलं प्रेम आणि दडपलेली स्वप्न उफाळून वर आले.
0: निवेदिता,
1: पण यतीश्वर बाबू, जीवनातल्या कठोर वास्तवतेनं ते हिरवळ ते पाणी पार शोषून टाकलं. उरलंय ते जीवनातील फक्त वाळू.